सुप्रभात श्रोते हो, सुप्रभात. 103.1 MHz आकाशवाणीच्या FM प्रसारण सेवेचं हे सातारा केंद्र आहे. सकाळचे 5:55 आणि 28 सेकंद झाली आहेत. आमच्या आजच्या प्रसारणाला सुरुवात करीत आहोत. प्रसारणात सर्व श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत. श्रोते हो, आजचा दिवस तुम्हाला सर्वांना मंगलमय आणि आनंददायी जावो. आज शुक्रवार, भारतीय सौर दिनांक सौर वैशाख 25/1948 म्हणजेच 15 मे 2026. आजच्या मंगलदिनाची सुरुवात करणार आहोत सनईच्या मंगलवाद्याने.

0: तीर्थ रामदास स्वामी म्हणतात, भाव बळे तरले हो मानव, सारा सार विचार विलोकिनी, भव हा निस्तरले रे मानव। अर्थात भक्ताचा प्रामाणिक आणि दृढ भाव हीच खरी त्याची ताकद आहे। संत एकनाथ महाराजांनी सुद्धा भाव तोची देव, या परते साधन नाही नाही असं म्हणून भावबलाचीच महती सांगितली आहे। भगवंताबद्दल अगदी कडक शत्रुभाव ठेवणाऱ्या हिरण्यकश्यपू सारख्या राक्षसासमोर सुद्धा ईश्वर शत्रुरूपानी त्याच्या वरदानाच्या अटी नियमांमध्ये राहून तत्सम रूप धारण करून आला आणि त्याचा वधरूपी उद्धार केला। अगदी याच न्यायानी जनाबाई पंढरीनाथांना म्हणतायत की हे मातृस्वरूपिणी विठाबाई अर्थात विठ्ठला, तू माझी आई होऊन माझ्या भजन संकीर्तनात प्रकट हो। संतांना आत्मनिवेदन भक्ती सिद्ध झालेली असते, त्यामुळं एखाद्या पाल्यानी आपल्या आईजवळ मनमोकळेपणाने जसं बोलावं किंवा कोणताही आड पडदा न ठेवता हट्ट करावा, त्याप्रमाणे संत भगवंताजवळ आत्मनिवेदन करतात। जनाबाई देवाला म्हणतात की हे मायबाप पांडुरंगा, तू माझ्या भजनरूपी नाम संकीर्तनात प्रकट हो आणि तुझ्या चरणीच्या भीमा आणि चंद्रभागा या गंगा स्वरूपिणी जलदेवतांनाही बरोबर घेऊन ये। भीमा आणि चंद्रभागा असा जलस्वरूपाचा उल्लेख करण्यामागं भावना ही की जलदेवता या जसा बाहेरचा देहाचा मल घालवतात, तसा या ज्ञानरूपिणी ज्ञानगंगा प्रवाहांनी साधकाच्या किंवा भक्ताच्या मनाचा अज्ञानरूपी मल जाऊन शुद्ध झालेल्या मनातून मग प्रत्येक वृत्ती ही ईश्वराकडेच जाणारी उठो। माझा रंग तुझी या गुणी याचा अर्थ माझ्या सगळ्या वृत्ती सतत अखंड तुझ्या गुणसंकीर्तनात नामगायनात राहोत। शेवटी हा सगळा भक्तीचा प्रवास ज्या सद्गुरूंमुळे होतोय त्यांच्याविषयी निर्मळ पण सहज कृतज्ञता व्यक्त करताना म्हणे नामयाची जनी असं नम्रपणे नमूद करून सद्गुरु वंदना करायलाही जनाबाई विसरल्या नाहीत। जय जय रामकृष्ण।
1: श्रोते हो, आपण ऐकत होता चिंतन, लेखन होतं विद्यागौरी ठुसे यांचं। हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून। श्रोते हो, आपल्या दिवसाची सुरुवात जर ईश्वराच्या नामस्मरणाने केली तर आपला संपूर्ण दिवस हा आनंदात उत्साही जातो। चला तर मग भक्तिसंगीताचा कार्यक्रम ऐकूया, प्रभात वंदना। कार्यक्रमाच्या सुरुवातीला वैभवी शेट्टी यांच्या आवाजातील श्री महालक्ष्मी अष्टकम ऐकूया।

प्रभात वंदना हा भक्तिसंगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून. कार्यक्रमात आता ऐकणार आहोत वसंत देसाई यांच्या संगीत नियोजनात बाळ कोल्हटकर यांची भूपाळी, स्वर पंडित कुमार गंधर्व यांचा.

सुमन कल्याणपूर यांच्या आवाजात अशोकजी परांजपे यांची भक्तिरचना आपण ऐकत होता. संगीत कमलाकर भागवत यांचं होतं. श्रोतेहो, प्रभात वंदना कार्यक्रमात यानंतर ऐकूया प्रेमानंद स्वामी यांची हिंदी भक्तिरचना आशा भोसले यांच्या आवाजात. या रचनेसाठी संगीत दिलीप ढोलकिया यांचं.

0: श्रोतेहो, या देशभक्तीपर गीताबरोबरच आजचा प्रभात वंदना हा भक्ती संगीताचा कार्यक्रम आम्ही समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून. सकाळचे 6:35 झाले आहेत. आमच्या शेतकरी बांधवांसाठी कार्यक्रम प्रसारित करीत आहोत कृषीवाणी.
1: शेतकरी बंधूंना नमस्कार. कृषीवाणी कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहात कुक्कुटपालनातील उष्णतेच्या ताणाचं व्यवस्थापन याविषयी. कृषी विज्ञान केंद्र बोरगाव येथील विषय विशेषज्ञ सागर सकटे यांनी केलेलं मार्गदर्शन. सर नमस्कार.
2: नमस्कार
1: सर. ताण कमी करण्यासाठी आपण काय काय केलं पाहिजे हे कालच्या भागामध्ये तर सांगितलंच, पण एका भागामध्ये तुम्ही असं सांगितलेलं की तो जो भुसाचा थर आपण कुक्कुटपालनामध्ये शेडामध्ये देतो त्याला आपण लिटर म्हणतो, ते लिटर अतिशय महत्वाचं आहे. त्याच्यामध्ये हवा खेळती राहणं महत्वाचं आहे. म्हणजे बऱ्याचशा गोष्टी ह्या त्या भुसावर अवलंबून आहेत आणि मला वाटतंय हा भुसा तिन्ही हंगामामध्ये हा आपल्या शेडमध्ये राहणारच आहे. मग भुसाचा थर आणि तापमान ह्याच्यामध्ये काय संबंध आहे की त्याच्यामध्ये जरा जरी दिरंगाई झाली तरी सुद्धा तापमान वाढ झाल्यामुळे त्याचा परिणाम आपल्या पक्ष्यांवर होऊ शकतो?
2: हा जो भुस्सा आहे किंवा हा जो लिटरचा थर आहे हा तापमान त्याच्यामध्ये साठवून ठेवण्याचं काम करतो, म्हणजे पक्ष्यांना शेडमध्ये उब देण्याचं काम करत असतो. जसं हिवाळ्यामध्ये तो आपल्यासाठी फायदेशीर ठरतो की थंडी खूप असेल तर तो भुस्याचा थर जो आहे हा उब धरून ठेवण्याचं काम करतो, तर तसंच उन्हाळ्यामध्ये त्याचा आपल्याला दुष्परिणाम सुद्धा होऊ शकतो. कारण शेडमधील उष्णता ज्या वेळेला जास्त होते त्यावेळेला हा जो थर आहे ह्याच्यामधून ती उष्णता अजून जास्त वाढायला लागते. त्यामुळं हा जो भुस्याचा थर आहे किंवा ज्याला आपण लिटर म्हणतो हा वातावरणानुसार ह्या थराचा वापर आपण आपल्या शेडमध्ये केला पाहिजे. हिवाळ्यामध्ये जसं हा थर आहे त्याची उंची वाढवली जाते तसं उन्हाळ्यामध्ये हा जो थर आहे हा आपण कमी ठेवला पाहिजे. म्हणजे उष्णता जी आपल्या शेडमधली आहे किंवा तापमान जे आहे ते आपल्याला कमी ठेवता येईल. हा जो भुस्याचा

0: आहे हा नेहमी स्वच्छ आणि कोरडा राहील ह्याची आपण काळजी घेणं गरजेचं आहे. कारण हा भुशाचा थर जितका आपल्याला फायदेशीर आहे किंवा आवश्यक आहे तितकाच जर त्याच्यामध्ये दुर्गंधी निर्माण झाली किंवा तो जर ओलसर राहिला तर त्याच्यामुळं रोगराई निर्माण होण्याचं सुद्धा प्रमाण जास्त होऊ शकतं. त्यामुळं हा जो भुसा आहे ह्या नेहमी स्वच्छ आणि कोरडा राहणं गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी तो भुसा आपण नेहमी हलवणं गरजेचं आहे, ज्याला आपण रेकिंग असं म्हणतो, किंवा तो बदलला गेला पाहिजे प्रत्येक लॉट नंतर. प्रत्येक लॉट नंतर बदलून पुन्हा आपण शेडचं निर्जंतुकीकरण करून परत आपण तो भुसा नवीन टाकणं गरजेचं असतं. तसंच आपण हा हलवणं गरजेचं आहे म्हटलं, जर हा जो भुसा आहे हा जर तसाच राहिला ज्या वेळेला उष्णता वाढत जाते त्यावेळेला तो जो भुसाचा थर जर तसाच शेडमध्ये राहिला तर त्याच्या खाली जो आहे तो ह्युमिड वातावरण तयार होतं. ह्या भुसाचा थर जर खूप जास्त असेल तर आणि अशा वातावरणामध्ये खाली बुरशी लागायला लागते, त्यामुळं हा खालचा थर वरती येणं आणि भुसाचा थर हलवणं जे आहे हे गरजेचं आहे. खराब झालेला भुसा जो आहे तो काढून टाकणं हे तर खूप गरजेचंच आहे. आणि हा जो भुसा आहे हा उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये त्याची उंची जी आहे ती आपण नियंत्रित ठेवून किंवा कमी ठेवून तापमान जे आहे ते नियंत्रित ठेवू शकतो.
1: खरं आहे, म्हणजे हे अनुभवातूनच आपल्याला समजू शकतं की पावसाळ्यामध्ये किती थर ठेवायचा, उन्हाळ्यात किती ठेवायचा आणि हिवाळ्यात किती थर होणं अपेक्षित आहे. म्हणजे वातावरणामध्ये जसा बाहेर बदल होतोय तोच बदल आपल्या व्यवस्थापनामध्ये करताना हे शेडच्या आतमध्ये शेतकरी बंधूंनी करणं अपेक्षित आहे. धन्यवाद सर.
0: धन्यवाद.
2: कृषीवाणी कार्यक्रमात आताच आपण ऐकलं कुक्कुटपालनातील उष्णतेच्या ताणाचं व्यवस्थापन याविषयी कृषी विज्ञान केंद्र बोरगाव येथील विषय विशेषज्ञ सागर सकटे यांनी केलेलं मार्गदर्शन.
3: आमच्या शेतकरी बांधवांसाठी कार्यक्रम आपण ऐकला कृषीवाणी. हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून.

श्रोते हो, आपण आहात आकाशवाणीच्या सातारा केंद्रासोबत 103.1 MHz या ध्वनी लहरींवर आणि न्यूज ऑन AIR या आपल्या मोबाईल ऍपवर. सकाळचे 6:40 झाली आहेत. ऐकणार आहोत आज दिवसभरात प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांविषयी रूपरेषेमध्ये. या रूपरेषेनंतर 6:50 परिसर या कार्यक्रमात किरकसाल तालुका माणची जैवविविधता पुनर्निर्माण याविषयी लेखन चिन्मय सावंत यांचं. 6:55 दिनविशेष संकलन सचिन प्रभुणे यांचं. 7:00 वेळ अर्थातच सुविचाराची.

7:25 प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास मुंबई केंद्र प्रसारित करेल. आम्ही तो सहक्षेपित करणार आहोत. श्रोते हो, आमचे आज प्रसारित होणारे ग्राहक केंद्रित कार्यक्रम याप्रमाणे असतील. आज सकाळी 7:40 शिवसृष्टी, 7:45 शेळके अॅग्रो, 8:15 ओळख बाजारपेठेची, 8:25 विमोहन हर्बल केअर, 10:00 जोगळेकर हॉस्पिटल, 10:05 प्लॅनेट फर्निचर आणि 10:10 श्वास हेल्थ केअर सांगली.

सुगम संगीताचा आनंद घेणार आहोत आज सकाळी 7:50 आणि 10:30 8:40 आंतरराष्ट्रीय कुटुंब दिनानिमित्त समन्वित कार्यक्रम छत्रपती संभाजीनगर निर्मित हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करणार आहोत.

सुप्रसिद्ध कवयित्री आणि लेखिका डॉक्टर संजीवनी तोफखाणी यांच्याशी त्यांच्या कथालेखनाविषयी साधलेला संवाद आणि त्यांनी सांगितलेली कथा अक्काची भाकरी, निर्मिती सहाय्य वैदेही कुलकर्णी यांचा कार्यक्रम आविष्कार, आज सकाळी 9:30 वाजता.

आज सकाळी 11 वाजता ऐकणार आहोत कार्यक्रम मिश्र संगीताचा. 11:30 वाजता सूत्रबद्ध निवेदनासह हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम ऐकूया. 12:00 वाजता वनिता मंडळ आणि त्यानंतर विविध भारतीचे विविध रंगी कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आपण ऐकू शकाल.

आज संध्याकाळी 5 वाजता NCERT द्वारा प्रायोजित कार्यक्रम उमंग 5:30 वाजता युवाणी हा कार्यक्रम मुंबई केंद्र प्रसारित करेल. आम्ही तो सहक्षेपित करणार आहोत. 7 वाजता प्रादेशिक बातम्या, 7:10 बाजारभाव आणि 7:15 वृत्तविशेष हे कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू.

आज संध्याकाळी 7:30 वाजता आमच्या शेतकरी बांधवांसाठी कार्यक्रम आमची शेती आमचा परिसर, यामध्ये सुरुवातीला आजचा सुविचार, त्यानंतर कृषी उत्पन्न बाजार समिती सातारा यांच्याकडून उपलब्ध बाजारभाव, आत्मनिर्भर शेतकरी या मालेत शशिकांत धोंडवड, मुक्काम पोस्ट गजवडी, तालुका जिल्हा सातारा यांची आले उत्पादन याविषयी श्रेया गोलीवडेकर यांनी घेतलेली मुलाखत, त्याचबरोबर कृषीवाणी या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण आज संध्याकाळी 7:30 वाजता आमची शेती आमचा परिसर या कार्यक्रमात. श्रोते हो, याशिवाय प्रादेशिक आणि राष्ट्रीय बातमीपत्र नेहमीच्या वेळेवर सहक्षेपित करू. ही होती आज दिवसभरात प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. यानंतरची उद्घोषणा काही क्षणात.

0: श्रोतेहो, आपण आहात आकाशवाणीच्या सातारा केंद्रासोबत 103.1 MHz या ध्वनी लहरींवर.
1: रेशीम गाठी, मराठा समाजातील वधूवरांचे विवाह जमवणारी सुधाकर देशमुख यांची संस्था रेशीम गाठी, शाहू चौक नगरपालिकेजवळ सातारा. मोबाईल 92 26 38 37 90. ऑनलाइन नोंदणी करता वेबसाईट www.reshimgathimaratha.com.
2: एक नंबर आर्थिक नियोजनासाठी 73 87 88 12 79. 73 87 88 12 79.
3: गुंतवणुकीचे लेटेस्ट ऑप्शन्स, बॅलन्स्ड पोर्टफोलिओ, अर्थपूर्ण प्रशिक्षण.
2: गिरीशा वेल्थ प्रायव्हेट लिमिटेड, साखरगड प्राईड, NH 48, बॉम्बे रेस्टॉरंट चौक, सातारा.
4: श्री गणेश नागरी पतसंस्था वाई, गृह कर्ज, वाहन कर्ज आणि सोने तारण कर्ज, तेही सुलभ प्रक्रियेत. आमच्या आकर्षक ठेव योजना आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी 0.5% अतिरिक्त व्याजदर देखील. गेली अनेक वर्ष सातत्याने अ वर्ग मानांकन असणारी, दरवर्षी खातेदारांना लाभांश देणारी श्री गणेश नागरी सहकारी पतसंस्था, गणपती आळी, भाजी मंडई वाई. श्री गणेश नागरी पतसंस्था, जिथे तुमच्या स्वप्नांना मिळतो आर्थिक आधार.
5: श्री तीर्थक्षेत्र 16 शिवलिंग शनेश्वर देवस्थान सोळशी इथं दिनांक 15 आणि 16 मे 2026 रोजी श्री शनेश्वर जन्मोत्सव आणि शनि अमावस्यानिमित्त 52 पात्री रुद्राभिषेक, पालखी सोहळा, महाआरती, महाप्रसाद, शनेश्वर कृतज्ञता धर्मरक्षा पुरस्कार आणि विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन.
6: आपण आपल्या परिवारासह अवश्य उपस्थित राहा.
5: श्री तीर्थक्षेत्र 16 शिवलिंग शनेश्वर देवस्थान सोळशी, तालुका कोरेगाव, जिल्हा सातारा.
7: खासे खास जावयाच्या रुपेरी मानपानासाठी जेके देवी ज्वेलर्सचे सिल्व्हेरियम, चांदीचे माहेर घर, अधिक मासाचे आहेर घर,
8: चांदीच्या अनोख्या भेटवस्तू आणि नजराने चांदीच्या मजुरीवर 20% सूट.

0: देवी अँड सन्स ज्वेलर्स साजरी करतो आहोत सुवर्ण सेवेचे 100वे वर्ष फक्त पंचमुखी गणपती शेजारीच सातारा.
1: रयत शिक्षण संस्थेचे KBP पॉलिटेक्निक सातारा सर्व मागासवर्गीय मुलांना आणि सर्व प्रवर्गातील मुलींना संपूर्ण फी सवलत.
2: OBC आणि EBC प्रवर्गातील मुलांना 50% फी सवलत. नियम व अटी लागू.
1: अनुभवी आणि उच्च शिक्षित प्राध्यापक वर्ग, डिजिटल क्लासरूम,
2: बस आणि हॉस्टेलची सुविधा उपलब्ध. प्रगतीच्या उच्च शिखरावर नेणारं KBP पॉलिटेक्निक सातारा. 86 68 84 14 43 आणि 77 96 0 39 36.
3: स्वप्नातल्या घराची आवाक्यातल्या दराची आता शेवटची 5वी विंग सुरू.
4: ऍट 64 1BHK 2BHK फ्लॅट्स, मेडिकल कॉलेज शेजारी सातारा. 72 94 94 64 64.
3: साताऱ्याच्या 64 ची आता शेवटचीच 5वी विंग. बुकिंग सुरू.
0: डॉक्टर रेवलेस डायबेटिक फूड क्लब, पायाच्या मधुमेही व्याधींची तज्ञ चिकित्सा. सिव्हिल हॉस्पिटल समोर सातारा. 90 21 28 45 70. चौथी सातवी स्कॉलरशिप आणि शालेय स्पर्धा परीक्षांसाठी एक साथ सारे, ओनली ऍट गोरे.
5: पुस्तके, प्रश्न संच, वार्षिक सराव पेपर्स आणि मार्गदर्शन वर्ग.
0: गोरे बुक सेलर्स अँड स्टेशनरी, न्यू इंग्लिश स्कूल चौक सातारा. 99 22 815 978.
6: बेतले जर कधी जीवाशी, DCC उभी आहे पाठीशी. सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या बचत खातेदारांना 2 लाखाचे मोफत अपघात विमा संरक्षण.
0: अर्थात खातेदाराचा अपघाती मृत्यू किंवा अपंगत्व आल्यास 2 लाख रुपये मिळणार. सदर विमाला प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजने अंतर्गत.
6: तेव्हा लगेचच नजीकच्या सातारा DCC शाखेत समक्ष जाऊन केवळ सुविधा फॉर्म भरून द्या. बस बाकी वार्षिक प्रीमियम सातारा DCC बँक भरेल.
0: सातारा DCC च्या बचत खातेदारांना 2 लाखाचे मोफत अपघात विमा संरक्षण. सदर सुविधा नव्याने बचत खाते काढणाऱ्यांनाही लागू.
7: जस्ट बेसिक इंटरनॅशनल इनरवेअर्स आता 2 शाखांमधून.
0: 1 नगरपालिका शॉपिंग सेंटर शाहू चौक आणि 2 कमानी हाऊस राजपथ सातारा. जेंट्स लेडीज स्वतंत्र विभाग.
7: जस्ट बेसिक आता आतून रहा एकदम इंटरनॅशनली कम्फर्टेबल.
8: आपण आहात आकाशवाणीच्या सातारा केंद्रासोबत. सकाळचे 6:50 झाली आहेत. आता किरकसाल तालुका माणची जैवविविधता पुनर्निर्माण याविषयी ऐकणार आहोत परिसर या कार्यक्रमात. लेखन चिन्मय सावंत यांचं.
9: नमस्कार श्रोतेओ, एकीकडे किरकसालमध्ये संवर्धनाचे मोठे प्रयत्न यशस्वी होत असतानाच दुसरीकडे या संवेदनशील ओपन नॅचरल इकोसिस्टम समोर अनेक गंभीर धोके निर्माण झाले आहेत. संवर्धन आणि विकास यांच्यातील संघर्षात या मारण परिसंस्थेचा श्वास कोंडला जात आहे. गेल्या काही वर्षातील आकडेवारी आणि निरीक्षणे या धोक्याची भीषणता अधोरेखित करतात. सन 2020 ते 2025 या 5 वर्षाच्या अल्प कालावधीत वाढते शेती क्षेत्र, सिंचनाचे नवीन कालवे, रस्ते आणि वाढत्या बांधकामांमुळे किरकसालमध्ये सुमारे 1.6 चौरस किलोमीटर क्षेत्रातील मौल्यवान काटेरी झुडपे, जंगल आणि गवताळ प्रदेश कायमचा नष्ट झाला आहे. प्रस्तावित मोठे रस्ते, पवनचक्की, विस्तीर्ण सौर ऊर्जा प्रकल्प, क्रशर आणि अवैध वाळू उपसा यामुळे वन्यजीवांचे नैसर्गिक भ्रमणमार्ग बाधित होत आहेत. सर्वात चिंताजनक बाब म्हणजे किरकसाल आणि नुकत्याच घोषित झालेल्या सांगली जिल्ह्यातील आटपाडी लांडगा संवर्धन राखीव क्षेत्राला जोडणारा नैसर्गिक वन्यजीव मार्ग धोक्यात आला आहे. जर हा दुवा किंवा कॉरिडॉर तुटला तर येथील लांडग्यांच्या लोकसंख्येची जनुकीय अलगीकरण म्हणजे जेनेटिक आयसोलेशन होऊन त्यांच्या अस्तित्वाला भविष्यात गंभीर धोका निर्माण होऊ शकतो. प्रजननासाठी आणि अन्नासाठी लांडग्यांचा एका भागातून दुसऱ्या भागात जाणे हे त्याच्या प्रजाती टिकवण्यासाठी अनिवार्य असते. परिसंस्थेपुढील दुसरे मोठे अत्यंत अंतर्गत संकट म्हणजे घाणेरी या आक्रमक विदेशी वनस्पतींचा वेगाने होणारा प्रादुर्भाव. काही ठिकाणी काही विशिष्ट भागात या वनस्पतींची प्रमाण 90% पोहोचले आहे. घाणेरीची दाट आणि विषारी झाडे स्थानिक गवताला वाढू देत नाही ज्यामुळे धनगर समाजाच्या जनावरांचा चारा नष्ट होत आहे. तसेच लांडगे आणि तरस यासारख्या प्राण्यांना शिकारीसाठी मोकळा प्रदेश लागतो. घाणेरीच्या दाट

0: टाळ्यांमुळे त्यांना शिकार करणे अशक्य होते. परिणामे ते अन्नाच्या शोधात मानवी वस्त्यांकडे वळतात आणि त्याचा फायदा रानडुकरांसारख्या जीवांना होतो जे शेतीचे अपरिमित नुकसान करीत आहेत. गावाच्या आसपास वाढणारी मोकाट आणि भटक्या कुत्र्यांची संख्या हे देखील एक अदृश्य पण जीवघेणी संकट ठरत आहे. या कुत्र्यांमुळे वन्यजीवांना कॅनन डिस्टेंबर व्हायरस म्हणजेच CDV सारख्या भयंकर आणि संसर्गजन्य रोगाची लागण होण्याचा धोका वाढला आहे. हा विषाणू लांडगे आणि खोकड्यांच्या संपूर्ण लोकसंख्येचा नाश करू शकतो. तसेच हे कुत्रे अन्नासाठी आणि अधिवासासाठी वन्यजीवांशी स्पर्धा करत असल्याने नैसर्गिक अन्नसाखळी विस्कळीत होत आहे. थोडक्यात सांगायचे तर विकास आणि पायाभूत सुविधांची गरज असली तरी या माळरान परिसंस्थेचे महत्व समजून घेणे गरजेचे आहे. वेस्टलँड किंवा पडीक जमीन समजून या जमिनीवर होणारा मानवी हस्तक्षेप जर वेळेत थांबवला नाही तर किरकसालने जपलेला हा नैसर्गिक वारसा कायमचा नष्ट होऊ शकतो. शाश्वत विकासासाठी या आव्हानावर गांभीर्याने विचार करणे ही आता काळाची गरज बनली आहे.
1: परिसर या कार्यक्रमात किरकसाल तालुका माणची जैवविविधता पुनर्निर्माण याविषयी आपण ऐकत होता. लेखन होतं चिन्मय सावंत यांचं. हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून.

0: श्रोते हो, आपण आहात आकाशवाणीच्या सातारा केंद्रासोबत. सकाळचे 6:55 झालेत. आजच्या दिवसाचं महत्व ऐकूया दिनविशेष कार्यक्रमात. संकलन सचिन प्रभुणे यांचं.
1: श्रोतो नमस्कार. आज आहे 15 मे. भारतीय तत्ववेत्ते आणि लेखक देवेंद्रनाथ टागोर यांचा जन्म 15 मे 1817 ते भारतीय समाजसुधारक आणि तत्वज्ञ होते. ब्रह्म समाजाच्या संस्थापकांपैकी ते एक होते. साहित्य मीमांसक, कवी आणि विचारवंत राष्ट्री जोग यांचा जन्म 15 मे 1903. क्रांतिकारक सुखदेव थापर यांचा जन्म 15 मे 1907. 1928 जे पी सॉन्डर्स याला यमसदनी धाडण्याच्या कटात ते सहभागी होते. हिंदुस्तान सोशालिस्ट रिपब्लिक असोसिएशनमधले एक नेता म्हणून सुखदेव त्यांच्या चळवळीत सक्रिय सहभागी होते. भगतसिंग, कॉम्रेड रामचंद्र आणि भगवती सिंग व्होरा यांच्याबरोबर त्यांनी लाहोरमध्ये नवजवान भारत सभेची स्थापना केली. तरुणांना स्वातंत्र्य चळवळीत सक्रिय करणं, शास्त्रीय विचार पद्धतीचा अवलंब करणं, जातीव्यवस्थेविरुद्ध अस्पृश्यतेविरुद्ध लढा देणं हे या संघटनेचं मुख्य उद्दिष्ट होतं. जगातल्या पहिल्या मशीनगन बंदुकीचं पेटंट जेम्स पक्कल यांनी घेतलं 15 मे 1718. पॅराग्वेला स्पेनकडून स्वातंत्र्य मिळालं 15 मे 1811. सूर्यग्रहणातल्या खग्रास स्थितीपूर्वी दिसणाऱ्या बेलीज बीड्सचं शास्त्रज्ञ फ्रान्सिस बेली यांनी सर्वप्रथम निरीक्षण केलं 15 मे 1836. मॉस्को शहरात भुयारी रेल्वेची सुरुवात झाली 15 मे 1935. स्वतंत्र भारताचे पहिले लष्कर प्रमुख फील्ड मार्शल के एम करियप्पा यांचं निधन झालं 15 मे 1993. स्वतंत्र भारतात सेना प्रमुख म्हणून 1949 ते 1953 या काळात त्यांनी महत्वाचं कार्य केलं. 1947 भारत पाकिस्तान युद्धादरम्यान पश्चिम आघाडीवर भारत

0: भारतीय सैन्याचं त्यांनी नेतृत्व केलं. 1949 मध्ये त्यांना भारतीय लष्कराचे कमांडर इन चीफ म्हणून नियुक्त करण्यात आलं. ते फील्ड मार्शलचं पंचतारांकित पद धारण करणाऱ्या फक्त 2 भारतीय लष्करी अधिकाऱ्यांपैकी एक आहेत. करियप्पा यांनी भारतीय सैन्याची सूत्र हाती घेतली. तो दिवस 15 जानेवारी 1949 हा दिवस अधिकृत लष्कर दिन म्हणून दरवर्षी साजरा केला जात असे. जुन्या जमान्यातले चित्रपट आणि नाट्य अभिनेते सज्जन यांचं निधन झालं 15 मे 2000 रोजी. हे होते आजचे दिनविशेष. पुन्हा भेट उद्याच्या दिनविशेषमध्ये. नमस्कार.
1: आजच्या दिवसाचं महत्व आपण ऐकलं दिनविशेष या कार्यक्रमात. संकलन होतं सचिन प्रभुणे यांचं. हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून.

श्रोते हो, ज्ञान माहिती आणि मनोरंजन देणारी ही आहे आपली वाहिनी अर्थात सातारा आकाशवाणी 103.1 मेगाहर्ट्स या ध्वनी लहरींवर आणि न्यूज ऑन AIR या आपल्या मोबाईल ॲपवर.

0: सकाळचे 7 वाजता ऐकणार आहोत आजचा सुविचार. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत 365 दिवस रोज 12 तास सेवा देणारी द शिवसमर्थ मल्टीस्टेट को ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड.
1: पारदर्शक अर्थव्यवहार, ठेवींवर सर्वाधिक व्याजदर, द शिवसमर्थ मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी.
2: बचत खाते दाम दुप्पट, आवर्त ठेव, पेन्शन ठेव, लखपती ठेव योजना, निवड तुमची, फायदा तुमचा.
3: शिवसमर्थ मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड.
0: आजचा सुविचार आहे, आपल्याला मदत करणाऱ्या माणसांशी नेहमी कृतज्ञ रहा. आजचा सुविचार पुन्हा एकदा ऐकणार आहोत, आपल्याला मदत करणाऱ्या माणसांशी नेहमी कृतज्ञ रहा. आजचा सुविचार आपण ऐकला. या कार्यक्रमाचे प्रायोजक होते 365 दिवस रोज 12 तास सेवा देणारी द शिवसमर्थ मल्टीस्टेट को ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड. आजचा सुविचार आपण ऐकला आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून.
4: यात्रा लग्न सराईसाठी म्हसवडकर ड्रेसेस मध्ये रेमंड, ओसीएम, विमलचे ब्रँडेड सूटिंग,
5: शिवाय रेमंड आणि गिनीचे शर्टिंग सुद्धा.
4: मग येताय ना खरेदीला म्हसवडकर ड्रेसेस मध्ये?
5: म्हसवडकर ड्रेसेस, जशी पर्सनॅलिटी तशी व्हरायटी.
4: तुम्हालाही करायची आहे फर्निचरची खरेदी?
5: मग विजिट करा प्लॅनेट फर्निचर.
4: भरपूर ऑफर्स आणि प्रीमियम क्वालिटीच्या फर्निचरची भरपूर व्हरायटी.
5: प्लॅनेट फर्निचर गेल्या 18 वर्षांपासून सातारकरांच्या सेवेत.
4: प्लॅनेट फर्निचर, ओल्ड MIDC सातारा.
6: 10वी 12वी ते 5वी पर्यंत
7: 29 वर्षांची परंपरा असलेल्या मंजू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी सातारा,
6: MSBT मुंबई मान्यता प्राप्त डिप्लोमा इंटीरियर डिझायनिंग 2 वर्ष कालावधी कोर्स, डिप्लोमा आर्किटेक्चर ड्राफ्ट्समन 2 वर्ष,
7: डिप्लोमा फॅशन डिझायनिंग
6: 2 व 1 वर्ष, कन्स्ट्रक्शन सुपरवायझर 1 वर्ष कोर्स करा आणि PWD लायसन्स मिळवा.
7: 11वी 12वी करण्याची गरज नाही.
6: डिप्लोमा नंतर ते 13वी मध्ये प्रवेश.
7: डिजिटल क्लासरूम,
6: साइट विजिट,
7: ST पास,
6: हॉस्टेल सोय.
7: संपर्क मयूर चेंबर्स, दुसरा मजला, YC कॉलेज समोर, सातारा.
6: मोबाईल 99 60 13 59 15,
7: 0162 22 45 45.
8: मोतीबिंदूच्या अचूक शस्त्रक्रियेसाठी अजून अक्युरेट असलेली इमेज गाइडेड सर्जरी आता प्रथमच साताऱ्यात.
9: अल्कॉन या जगप्रसिद्ध अमेरिकन कंपनीच्या एर्गोस बायोमीटर सर्जरी प्लॅनर
8: आणि व्हेरियंट डिजिटल मार्कर या अत्याधुनिक प्रणालीचा वापर केल्यामुळे मोतीबिंदूची शस्त्रक्रिया यशस्वी होतेच,
9: शिवाय सर्जरी प्लॅनर मुळे चष्म्याशिवाय उत्तम दिसू शकते.
8: सौजन्य नेत्र संजीवनी, डॉक्टर बोकिल नेत्र रुग्णालय, सातारा.

0: आमची पारदर्शकता हाच आमचा विश्वास. म्हसवडकर सराफ, मोती चौक, सातारा.
1: नटले सजले जणू मन मोहिनी.
2: मला करिअर हवंय, हेल्थ केअर मध्ये काहीतरी मोठं करायचंय. मग BSc नर्सिंग कर, त्यासाठी जॉईन कर संजीवन मेडिकल कॉलेज ऑफ नर्सिंग सातारा.

0: मला करिअर हवंय, हेल्थ केअर मध्ये काहीतरी मोठं करायचंय.
1: मग BSc नर्सिंग कर, त्यासाठी जॉईन कर संजीवन मेडिकल कॉलेज ऑफ नर्सिंग सातारा.
2: BSc नर्सिंग मध्ये काय स्पेशल आहे?
1: पूर्ण 4 वर्षांचा प्रोफेशनल कोर्स, प्रॅक्टिकल ट्रेनिंग, एक्सपर्ट फॅकल्टी आणि हॉस्पिटल अनुभव, म्हणजे स्ट्रॉंग करिअरची खात्री.
3: संजीवन मेडिकल कॉलेज ऑफ नर्सिंग सातारा, BSc नर्सिंग तसंच GNM आणि ANM चे ही पर्याय उपलब्ध. प्रवेश सुरू, कॉल करा 90 96 05 93 15 किंवा 99 75 86 70 99 वर.
4: ज्येष्ठ क्रीडा संघटक, क्रीडा महर्षी, माननीय पैलवान साहेबराव पवार भाऊ यांच्या शतकपूर्ती वर्षानिमित्त राजेश्वर प्रतिष्ठान आणि तालीम संघ सातारा यांच्या सहकार्यानं राष्ट्रीय हिंद केसरी कुस्ती स्पर्धा 2026 दिनांक 14 ते 17 मे, स्थळ शाहू स्टेडियम सातारा, वेळ 7 ते 10 आणि 5 ते 10, प्रवेश विनामूल्य. आंतरराष्ट्रीय दर्जाच्या पुरुष आणि महिला मल्लांच्या नेत्रदीपक कुस्त्यांचा आनंद घ्या, हजारोंच्या संख्येनं उपस्थित राहा. आयोजक दीपक साहेबराव पवार.
5: गर्भाशयातील अंधारात कधी येईल चांदणं, कधी मिळेल मला आईपणाचं लेणं.
6: इवल्या इवल्या पावलांचं घरभर बागडणं, त्याचं हसणं रडणं बोबडं बोबडं बोलणं,
7: या दोन जीवांचं आता हे एकच मागणं, होऊ दे ना पूर्ण आमचं बाळाचं स्वप्न.
6: आई बाबा होणं हा एक अतिशय सुंदर अनुभव, तुम्हीही तो अनुभवू शकता. योग्य मार्गदर्शन आणि उपचारांसाठी आजच संपर्क करा डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर, मुक्काम पोस्ट शिरवड, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा. संपर्क 866-91-676-72.
8: श्री तीर्थक्षेत्र सोळा शिवलिंग शनेश्वर देवस्थान सोळशी इथं दिनांक 15 आणि 16 मे 2026 रोजी श्री शनेश्वर जन्मोत्सव आणि शनि अमावस्यानिमित्त 52 पात्री रुद्राभिषेक, पालखी सोहळा, महाआरती, महाप्रसाद, शनेश्वर कृतज्ञता धर्मरक्षा पुरस्कार आणि विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन.
9: आपण आपल्या परिवारासह अवश्य उपस्थित राहा.
8: श्री तीर्थक्षेत्र सोळा शिवलिंग शनेश्वर देवस्थान सोळशी, तालुका कोरेगाव, जिल्हा सातारा.
10: सांधेदुखीने त्रस्त आहात का? आता आली एक नवी क्रांती.
11: साताऱ्यात वेदांत हेल्थ केअर सेंटर घेऊन आलंय रोबोटिक जॉईंट रिप्लेसमेंट सर्जरी.
10: अधिक अचूक, अधिक सुरक्षित,
11: कमी वेदना, जलद रिकव्हरी,
10: रोजच्या आयुष्यात लवकर परत.
11: आधुनिक तंत्रज्ञान आणि तज्ज्ञ डॉक्टर्स आपल्या आरोग्यासाठी.
10: वेदांत हेल्थ केअर सेंटर, वेअर केअर कम्स फर्स्ट.
11: आजच संपर्क करा वेदांत हेल्थ केअर सेंटर 95-185-68-006.
12: यात्रा आणि लग्न सराई निमित्त ट्रॅडिशनल आणि फॅन्सी साड्यांची भरपूर व्हरायटी.
13: मग येत आहे ना शॉपिंगला म्हसवडकर ड्रेसेस मध्ये?
12: म्हसवडकर ड्रेसेस, जशी पर्सनॅलिटी तशी व्हरायटी.
14: स्वच्छता, भव्यता, उच्च दर्जा, आर्यलोक, परिपूर्ण आदर्श पंचकर्म उपचार आर्यलोक. पित्तविकार, पचन विकार, कोलायटिस, मूळव्याध, फिशर, मुतखडा, किडनीचे विकार, यासाठी आर्यलोक. आर्यलोक कल्याण इस्टेट, जिल्हा परिषदेसमोर सातारा. फोन नंबर 98-220-210-28.

श्रोतेहो, आपण आहात आकाशवाणीच्या सातारा केंद्रासोबत 103.1 मेगाहर्ट्झ या ध्वनीलहरींवर. आता यानंतर 7:10 प्रादेशिक बातम्या पुणे केंद्र प्रसारित करेल. आम्ही त्या सहक्षेपित करणार आहोत. वळूया पुणे केंद्राकडे विश्वासार्ह प्रादेशिक बातम्यांसाठी.

0: हिरवी वनराई, निळे डोंगर, पक्ष्यांची किलबिल, गाणारे निर्झर,
1: निसर्गाचा हा अनमोल ठेवा सर्वांनीच जीवापा

नमस्कार, एक कळकळीची विनंती. रक्तदानाचं महत्व कळलंय पण पावलं वळत नाहीयेत, असं काही झालंय का? मनातला विचार प्रत्यक्षात आणायला काय हरकत आहे? लक्षात घ्या, आपल्या देशात दर 2 सेकंदाला कुणाला ना कुणाला रक्ताची गरज भासते. मग तो दुर्दैवी अपघात असो की नियोजित गंभीर शस्त्रक्रिया. तुमचं फक्त 1 युनिट रक्त 3 व्यक्तींचे प्राण वाचवू शकतं. आपण आज केलेलं रक्तदान उद्या कुणा गरजूला जीवनदान देणारं ठरेल. तुमचं हे सहकार्य एखाद्याचं घर सावरण्यासाठी उपयोगी ठरू शकेल. तेव्हा जवळच्या रक्तपेढीला आजच भेट द्या. रक्तदानाविषयी जाणून घ्या, इतरांनाही समजावून सांगा. रक्तदान एक मानसिक समाधान आणि एका गरजूला जीवनदान.

आकाशवाणी पुणे, सविता म्हसकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राज्यात मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षणाची प्रक्रिया 30 जून पासून सुरू होणार. प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेतील 5 लाख घरांचं आज साताऱ्यात लोकार्पण. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडून पालखी मार्गांची पाहणी, विविध विकास कामांचीही घोषणा. आणि पश्चिम आशियातील संकटाच्या पार्श्वभूमीवर इंधन बचतीसाठी राज्य शासनाच्या विविध उपाययोजना. आता सविस्तर बातम्या. राज्यात मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरीक्षणाची प्रक्रिया 30 जून पासून सुरू होणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोगानं काल 16 राज्य आणि 3 केंद्रशासित प्रदेशातल्या विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेचं वेळापत्रक जाहीर केलं. त्यानुसार राज्यात 30 जून ते 29 जुलै दरम्यान मतदान केंद्रस्तरीय अधिकारी घरोघरी भेटी देऊन मतदारांची पडताळणी करतील. त्यानंतर 5 ऑगस्ट रोजी मतदार यादीचा मसुदा प्रसिद्ध होईल. 5 ऑगस्ट ते 4 सप्टेंबर दरम्यान हरकती दाखल करता येतील. या हरकतींवर 3 ऑक्टोबरपर्यंत सुनावणी होऊन निकाल दिले जातील आणि 7 ऑक्टोबरला राज्याची अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होईल. 1 ऑक्टोबरपर्यंत वयाची 18 वर्ष पूर्ण करणाऱ्या नागरिकांची नावं या मतदार यादीत समाविष्ट होतील. राज्यात सध्या 9,86,44,413 मतदारांची नोंद आहे. केरळचे नवे मुख्यमंत्री म्हणून व्हीडी सतीशन यांचं नाव निश्चित झालं आहे. काँग्रेसतर्फे काल नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत सतीशन यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. राज्यातल्या 6 मोठ्या पाटबंधारे प्रकल्पातून प्रायोगिक तत्वावर गाळ आणि गाळ मिश्रित वाळू काढण्याचा निर्णय काल मंत्रिमंडळानं घेतला. हा गाळ शेतकऱ्यांना त्यांच्या शेतात टाकण्यासाठी मोफत उपलब्ध करून दिला जाईल. या धोरणामुळे प्रकल्पातील पाणीसाठा वाढणार असून धरणांचं जतन आणि संवर्धन होण्यास मदत होईल. स्पर्धा परीक्षांमध्ये वय, शैक्षणिक पात्रता, अनुभव, परीक्षेला बसण्याची संधी या आधारे सवलत घेतलेल्या राखीव प्रवर्गातील उमेदवारांच्या नियुक्तीबाबतच्या धोरणालाही काल मान्यता देण्यात आली. पुणे महानगरपालिकेच्या नदी पुनरुज्जीवन प्रकल्पातील मुळामुठा नदीच्या विकासासाठी 3 शासकीय जमिनी महापालिकेला विनामूल्य हस्तांतरित करण्याचा निर्णयही मंत्रिमंडळानं घेतला. प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेच्या लाभार्थींचं संमेलन आणि महाआवास अभियानाचा राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा आज साताऱ्यात होणार आहे. केंद्रीय ग्रामीण विकास आणि कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार या

कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेअंतर्गत उभारण्यात आलेली 5 लाख घरं लाभार्थींना वितरित केली जाणार असून 6 लाभार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात घरांच्या चाव्या सुपूर्द केल्या जातील. या योजनेअंतर्गत आतापर्यंत 3 कोटी घरं उभारण्यात आली आहेत. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी काल संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज पालखी मार्गांच्या कामाची पाहणी केली तसंच विविध विकास कामांचा आढावा घेतला. पालखी मार्गांचं बरंचसं काम झालं असून लाखो वारकऱ्यांची वारी सुखकर आणि आल्हाददायक व्हावी या उद्देशानं विकास कामं करण्यात येत असल्याचं गडकरी यांनी फलटण इथं पत्रकार परिषदेत सांगितलं. यावेळी त्यांनी विविध विकास कामांची घोषणाही केली. या दौऱ्यात गडकरी यांनी आपल्या ताफ्यातील वाहनांची संख्या कमी करत संपूर्ण प्रवास बसनं केला. पश्चिम आशियातील संकटाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या इंधन बचतीच्या आवाहनाच्या अनुषंगानं राज्य शासनानं महत्वपूर्ण उपाययोजना जाहीर केल्या आहेत. परदेश दौऱ्यांवर निर्बंध, सार्वजनिक वाहतुकीचा वापर वाढवणं, ऊर्जा बचत, नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन याबरोबरच घरात आणि उपाहारगृहांमध्ये पीएनजीला प्रोत्साहन, खाद्यतेलाच्या वापरात कपात करण्यासाठी शासकीय उपाहारगृह, अंगणवाडी, रुग्णालयं आणि वसतिगृहांमध्ये खाद्यपदार्थांमध्ये बदल करण्यात येणार असून पाम आणि सोयाबीन तेलाऐवजी शेंगदाणा आणि मोहरीच्या तेलाच्या वापराला चालना दिली जाणार आहे. पोलीस विभागाकडून वाहनांच्या मिरवणुका, दुचाकी रॅलींना परवानगी नाकारण्यात येणार असून शासकीय जाहिराती आणि खर्चिक उपक्रमांवरही मर्यादा आणण्यात येणार आहेत. मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांनी याबाबत परिपत्रक जारी केलं आहे. दरम्यान पंतप्रधानांच्या आवाहनाला प्रतिसाद देत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काल दुचाकीनं प्रवास करत विधानभवनात दाखल झाले तर एकनाथ शिंदे यांनी पर्यावरणपूरक प्रवासाचा संदेश देत इलेक्ट्रिक कारनं विधानभवन गाठलं. इंधन बचतीचा संदेश लोकांपर्यंत पोहोचवणं हा यामागचा उद्देश असून या विषयावर विरोधकांनी राजकारण न करता प्रगल्भता दाखवावी असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं. राज्याच्या औद्योगिक आणि तंत्रज्ञान क्षेत्राला गती देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्योग विभाग आणि एएम इंटेलिजन्स लॅब्स प्रायव्हेट लिमिटेड यांच्यात काल 1,14,000 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचा सामंजस्य करार झाला. या प्रकल्पामुळे राज्यात 8,000 प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगाराच्या संधी निर्माण होण्याची अपेक्षा आहे. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात.

0: खुशहाल।
1: बातमीपत्रात पुन्हा स्वागत। धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त काल सर्वत्र त्यांना अभिवादन करण्यात आलं। राज्यपाल जिष्णुदेव वर्मा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांनी छत्रपती संभाजी महाराजांना अभिवादन केलं। पुण्यातल्या डेक्कन जिमखाना परिसरातल्या धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज स्मारकाच्या नूतनीकरणाचं भूमिपूजन काल केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते झालं। रत्नागिरी आणि धुळ्यासह विविध ठिकाणी छत्रपती संभाजी महाराज जयंती उत्साहात साजरी करण्यात आली। रक्तदान शिबिरांचंही यावेळी आयोजन करण्यात आलं होतं। नाशिकमध्ये रामशेज किल्ल्याच्या परिसरात धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त 1,00,000 बीजगोळ्यांची उधळण करण्यात आली। राज्याच्या विधान परिषदेतल्या 10 नवनिर्वाचित सदस्यांचा काल शपथविधी झाला। विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली। यात भाजपाचे डॉ प्रमोद जठार, माधवी नाईक, सुनील कर्जतकर, विवेक कोल्हे, संजय भेंडे आणि डॉ प्रज्ञा सातव यांचा, तर शिवसेनेच्या डॉ नीलम गोरे, बच्चू कडू आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अंबादास दानवे यांचा आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे झीशान सिद्दीकी यांचा समावेश आहे। राज्यात येत्या 1 जुलैपासून वाहनांना उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक बसवणं अनिवार्य करण्यात आलं आहे। वाहनांना उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक बसवण्यासाठी वाहनधारकांना येत्या 30 जूनपर्यंतची मुदत देण्यात आल्याचं परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितलं।

0: नियमाचं उल्लंघन करणाऱ्यांना 1,000 रुपयांचा दंड आकारला जाणार आहे. प्रत्येक गाव आरोग्य संपन्न करण्याचा निर्धार करून आरोग्यदायी सक्षम आणि समृद्ध महाराष्ट्र घडवू असं आवाहन उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांनी काल केलं. पुणे जिल्हा परिषदेच्या वतीनं बारामती तालुक्यातील होळ इथं उभारण्यात आलेल्या मॉडेल प्राथमिक केंद्राचं लोकार्पण काल करण्यात आलं. तसंच जिल्ह्यातील 45 मॉडेल प्राथमिक केंद्राच्या दूरदृश्य प्रणालीद्वारे लोकार्पण करण्यात आलं त्यावेळी त्या बोलत होत्या. आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्यासह अन्य मान्यवर यावेळी उपस्थित होते. पुण्यातील हडपसर परिसरात एका खासगी रुग्णालयाजवळ बुधवारी आढळलेली बॉम्ब सदृश्य वस्तू बॉम्बशोधक आणि नाशक पथकानं निकामी केली. या प्रकरणी पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतलं असून त्याची चौकशी सुरू आहे. नीट पेपरफुटी प्रकरणी सीबीआयनं लातूरमधून एका निवृत्त प्राध्यापकाला अटक केली आहे. या प्रकरणी पुण्यातून एका महिलेला आणि एका विद्यार्थ्यालाही अटक झाली आहे. चिपळूण तालुक्यातलं मौजे दळवटणे हे स्वगणना प्रक्रिया 100% पूर्ण करणारं रत्नागिरी जिल्ह्यातलं पहिलं गाव ठरलं आहे. या गावानं आपल्या सर्व 9 वाड्यांमधील 425 कुटुंबांची नोंदणी यशस्वीपणे पूर्ण केली आहे. उत्तर प्रदेशात गेल्या 2 दिवसात झालेल्या वादळी पाऊस आणि वीज पडल्याच्या घटनांमुळे 104 जणांचा मृत्यू झाला आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी बाधित लोकांना शक्य ती सर्व मदत पुरवण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले आहेत. हवामान. राज्यात सर्वच विभागात उद्या तुरळक ठिकाणी विजांसह पावसाची शक्यता आहे. कोकण मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येईल असा अंदाजही हवामान विभागानं व्यक्त केला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. राज्यात मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षणाची प्रक्रिया 30 जूनपासून सुरू होणार. प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेतील 5 लाख घरांचं आज साताऱ्यात लोकार्पण. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडून पालखी मार्गांची पाहणी, विविध विकास कामांचीही घोषणा आणि पश्चिम आशियातील संकटाच्या पार्श्वभूमीवर इंधन बचतीसाठी राज्य शासनाच्या विविध उपाययोजना. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: श्रोते हो, आपण आहात आकाशवाणीच्या सातारा केंद्रासोबत 103.1 MHz या ध्वनी लहरींवर.
2: यात्रा लग्न सराईसाठी म्हसवडकर ड्रेसेस मध्ये रेमंड OCM विमलचे ब्रँडेड सूटिंग,
3: शिवाय रेमंड आणि गिनीचे शर्टिंग सुद्धा.
2: मग येताय ना खरेदीला म्हसवडकर ड्रेसेस मध्ये?
3: म्हसवडकर ड्रेसेस, जशी पर्सनॅलिटी तशी

0: अशी सोनुली बबुडी तुमच्याही घरात येतील, काळजी करू नका.
1: योग्य मार्गदर्शन आणि उपचारांसाठी संपर्क करा डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटरला, मुक्काम पोस्ट शिरवळ, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा इथं.
0: संपर्क डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर 866-91-676-72. आपल्या छतावर टाटा सोलर बसवण्यासाठी संपर्क करा सन्मित्र सोलर 98-81-38-71-14 98-81-38-71-14. यात्रा आणि लग्न सराई निमित्त ट्रॅडिशनल आणि फॅन्सी साड्यांची भरपूर व्हरायटी.
2: मग येत आहे ना शॉपिंगला म्हसवडकर ड्रेसेस मध्ये.
0: म्हसवडकर ड्रेसेस, जशी पर्सनॅलिटी तशी व्हरायटी.
3: तुमच्या घराघरात आणि मनामनात रुजलेली आकाशवाणी. आकाशवाणीवरून जाहिरात करा, आपल्या व्यवसायाची माहिती घराघरात पोहोचवा. व्यवसाय कुठलाही असो, लहान असो वा मोठा, आकाशवाणीवरून जाहिरात करा. हमखास नफा कमवा. आकाशवाणीचे दर अगदी मफक, परवडणारे. अधिक माहितीसाठी आमच्या जाहिरात विभागाशी संपर्क करा. आमचा दूरध्वनी क्रमांक 021-62-25-0046. दूरध्वनी क्रमांक पुन्हा एकदा 021-62-25.

श्रोते हो, आपण आहात आकाशवाणीच्या सातारा केंद्रासोबत. सकाळचे 7:25 होत आहेत. आता प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास मुंबई केंद्र प्रसारित करेल. आम्ही तो सहक्षेपित करणार आहोत काही क्षणात.

0: श्रोतेहो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिल खुलास या कार्यक्रमात मी डॉक्टर मृण्मयी भजक सगळ्यांचं सहर्ष स्वागत करते. आज आपण आमंत्रित केलंय महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर श्रीकांत पाटील सर यांना.
1: सर नमस्कार.
2: नमस्कार.
1: कार्यक्रमात आपलं अगदी मनापासून स्वागत करते. सर, महाराष्ट्राला जागतिक स्टार्टअप हब बनवण्यासाठी काय काय उद्दिष्ट आता महाराष्ट्रासमोर आहेत?
2: जे ग्लोबल टेक्नॉलॉजीज काम करतोय आपण, ज्या ज्या प्रॉमिनंट सेक्टर्स आपण आता टार्गेट करायचा प्रयत्न करतोय, आता सेमीकंडक्टर हा एक मोठा विषय आहे देशासमोर. की आपण 1984 ला मोहालीमध्ये सेमीकंडक्टरची एक लॅब सुरू झाली होती आणि अनफॉर्च्युनेटली ती लॅब जळाली. त्याच्यानंतर कुठल्याच सरकारने हा प्रयत्नच केला नाही की आपण सेमीकंडक्टर मध्ये काम करावं. आपण टोटली चायनावर डिपेंड आहोत आणि आपण 24 नॅनोमीटरचं जे सेमीकंडक्टरची जी चीप असते ती सगळ्या मॅक्सिमम इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंमध्ये लागते. पण आपल्याला असं वाटलं की चायना देतोय आपल्याला आणि आपण घेतोय आणि आपण काम करूया. पण आता सेमीकंडक्टर मिशन लॉन्च झाले. दुसरा एक लार्ज फोकस आहे की नॅशनल क्वांटम मिशन, याच्यामध्ये पंतप्रधानांनी ती अनाऊन्स केलेली आहे आणि त्याच्यासाठी 6,000 कोटीचं बजेट पण त्यांनी अनाऊन्स केलं. तर मी नॅशनल क्वांटम मिशनच्या सीईओला चेन्नईमध्ये भेटायला गेलो होतो. तर नॅशनल क्वांटम मिशन म्हणजे काय आहे की आपण जे आत्ता कम्प्युटर्स वापरतो, तुम्ही मी व्हॉट्सअप वापरतो आणि आपले जे सगळे OTPs आहेत, पासवर्ड्स आहेत, बँकेचे पासवर्ड्स आहेत, सिक्युरिटी सिस्टीम्स आहेत, आपण हे सगळं इंटेलिजन्स नेटवर्क आपलं आहे, हे सगळं क्वांटम कम्प्युटर जर ज्यांनी तयार केला ते सगळ्या गोष्टी हॅक करू शकतात. म्हणजे आपण असं म्हणतो की व्हॉट्सअप मेसेज आपला इन्क्रिप्टेड आहे, पण क्वांटम कम्प्युटरमध्ये ही कॅपॅसिटी आहे की तो 1 सेकंदात तुमचा मेसेज इन्क्रिप्टचा डिक्रिप्ट करून वाचू शकणार. मग हे संकट आत्ता मध्ये US ने आणि Google ने स्पेशली अनाऊन्स केलं. ते त्यांनी आधी

0: 2032 साठी क्वांटम मिशन ठेवलं होतं, पण त्यांनी सडनली 2019 मध्ये पूर्ण करणार असं सांगितलं. तर मग ही स्पीड जर जग घेत असेल तर क्वांटम मिशन मध्ये भारत पण मागे नको असायला. आपल्याकडे आजही रोज 22 मिलियन UPI ट्रान्झॅक्शन होतात. वी आर लार्जेस्ट कंट्री फॉर द UPI ट्रान्झॅक्शन. आपलं म्हणजे अख्खं फिनान्स त्याच्यावर आहे, अख्खं मेडिकल आहे, हे सगळ्या जे फ्लाईटचा डेटा आहे तो त्याच्यावर आहे. तर सगळंच जर आपलं त्या सिस्टीमवर IoT वर आपण आहोत आणि आपल्याला जर एखादी आपली स्वतःच क्वांटम कॉम्प्युटिंग नसेल तर आपल्याला सगळे देश हैराण करून सोडणार. जसं छोटंसं उदाहरण अटल बिहारींच्या काळामध्ये, आदरणीय पंतप्रधानांच्या काळामध्ये आपण न्युक्लिअर टेस्ट केली आणि वी बिकम अ न्युक्लिअर पार. त्याच्यामुळे आपल्याला कुठलाही थ्रेट नाहीये, कारण I to I की रिलेशन झालं की तुम्ही न्युक्लिअर असेल तर आम्ही आहोत. सो नोबडी डेअर्स टू फाईट विथ इंडिया. द सेम वे वी हॅव टू अपलिफ्ट आवर सेल्फ. आणि सेकंड मिशन न्युक्लिअरच्या नंतर क्वांटम असतं. तर या क्वांटम असेल, बाकीच्या जे मी इम्पॉर्टंट टेक्नॉलॉजी सांगितल्या, याच्या माध्यमातून देश प्रगत झाला तर ग्लोबली आपण एक मजबूत देश म्हणून स्थापित होऊ.
1: नक्कीच सर, या पुढील काळात म्हणजे आता तुम्ही म्हटलं की किती वेग घेत आहे जग, तर या पुढील काळामध्ये काही वेगळे धोरणात्मक बदल किंवा काही घोषणा करायच्या आहेत का?
0: आता कसं आहे, आम्ही ऍक्च्युअली इनोव्हेशन मध्ये आहोत आणि इनोव्हेशन रोज बदलतं. म्हणजे आम्ही तर पॉलिसी लिहिली तो 5 वर्ष 2 वर्ष असा विषय आहे, पण आपण असा विचार करायला गेलो ही तर देशासाठी प्रत्येक तरुणासाठी असलेला विषय आहे, तरुणीसाठी असलेला विषय आहे. पण जर iPhone 16 येतो, 2-3 महिन्यात 17 येतो, परत 2-3 महिन्यात 18 येतो, जी एक युटिलिटी आहे ती इतक्या रॅपिडली चेंज होते. तर आपल्याला 140 कोटी जनतेसाठी जर काम करायचं असेल, महाराष्ट्रातल्या 14 कोटी जनतेसाठी काम करायचं असेल, तर ही सिस्टीम खूप अपडेटेड पाहिजे. जे इनोव्हेशन येतात ते लवकर अडॉप्ट करणं आणि अर्ली बर्ड बेनिफिट्स घेणं, याच्यासाठी आम्ही थोडेसं फिक्स ठेवलंय आणि थोडीशी अजाईल ठेवली.
1: सर, आपण म्हणतो की एकीकडे तंत्रज्ञान खूप प्रगती करत आहे आणि दुसरीकडे येतं ते म्हणजे आपलं पर्यावरण, तर दोन्हीचा कुठेतरी समतोल राखणं गरजेचं आहे. तर ग्रीन स्टार्टअप्स किंवा सस्टेनेबल स्टार्टअप्स यासाठी काही वेगळे प्रयत्न केले जात आहेत?
0: आम्ही करतोय प्रयत्न. जसं तुम्ही सोलार जर ग्रीन एनर्जी म्हणून घेतोय, आपण विंड एनर्जी एक ग्रीन एनर्जी आहे, तर ह्या सगळ्या ग्रीन एनर्जीला प्रमोट करण्यासाठी सोलारमध्ये भरपूर इनोव्हेशन होत आहेत. सोलारचे आता टेपिंग चेंज होत आहेत, पूर्वी खूप मोठं जागा लागायची तुम्हाला ते इन्स्टॉल करायला वगैरे. तर आमच्या काही स्टार्टअप्स आहेत, त्यांना पंतप्रधानांकडनंही अवॉर्ड मिळालेला आहे की त्या स्टार्टअप्स आता काही त्याच्यावर असं लिक्विड किंवा पेस्टिंग करतात, जेणेकरून ऍब्सॉर्प्शन कॅपॅसिटी, आपण आम्ही फिजिक्समध्ये जेव्हा 12वीला एक डेफिनेशन ऑफ ब्लॅक बॉडी म्हणून होतं, ते आता परत रिकलेक्ट होते की ब्लॅक बॉडी ऑब्सॉर्ब होल क्वांटिटी ऑफ इट विच इन्सिडेंट अपॉन इट, असं जे म्हणतो ते सगळं त्याच्यावर हिट असेल. ती ऍब्सॉर्प्शन कॅपॅसिटी वाढवण्यासाठी इनोव्हेशन लागणार आहे. विंड एनर्जी आहे आणि ग्रीन एनर्जीमध्ये आता हायड्रोजन साठी जे सगळीकडे नॅशनल हायड्रोजन मिशन पण झालेलं आहे, त्या मिशनच्या अंतर्गत पण आम्ही इनोव्हेशन करण्याचा प्रयत्न करतो.
1: नक्कीच सर, तुम्ही मगाशी उल्लेख केलात की शैक्षणिक संस्थांमधल्या मुलांना याच्यामध्ये आपण घेतलं पाहिजे, तर शैक्षणिक संस्था आहेत, संशोधन आहे आणि उद्योग, तर ह्यांचा समन्वय कशा पद्धतीने साधला जातो?
0: मी जसं उद्योगाला तर स्टार्टअपची आणि इनोव्हेशनची जास्त गरज आहे, कारण त्यांचा पण बिझनेस खूप रॅपिडली चेंज होतो. म्हणजे तुम्ही आणि मी 5 वर्षापूर्वी हा विचार केला नसेल कधीच की मी असं काहीतरी बुक करेल जे खायला आवडतं आणि ते अर्ध्या तासात मला आणून देईल, किंवा अशी एखादी मी गाडी बुक करेल 2 मिनिटात येणारी दिसेल आणि मी या इतक्याच वाजता तिथे पोहोचेल. नोबडी प्रिडिक्टेड, बट इट हॅपन्ड थ्रू इनोव्हेशन. तसंच मला असं वाटतं की इंडस्ट्रीला काम करावं लागेल. मी बऱ्याच विद्यापीठांमध्ये जातोय, बऱ्याच जिल्ह्यांमध्ये जातोय आणि तोच रिच टू अनरिच्ड कॉन्सेप्ट ठेवला की सगळ्यांपर्यंत पोहोचायचं. तर मी प्राध्यापकांनाही विनंती करतोय आणि जे विद्यापीठाचे कुलगुरू आहेत त्यांनाही विनंती करतोय की तुम्ही त्यांच्यामध्ये मानसिकता तयार करण्याचा प्रयत्न करा. आणि मला असं, हे माझं वैयक्तिक मत आहे, पण मला असं वाटतं की कॉलेजमध्ये ज्या लॅब्स आहेत किंवा कॉलेज लावायची संकल्पना किती दिवस एक्झिस्ट राहील माहीत नाही, कारण आपण व्हर्च्युअल एज्युकेशनकडे बऱ्याप्रमाणे शिफ्ट झालेलं आहे. म्हणजे बैजूज असेल, सगळेच प्लॅटफॉर्म्स आता ऑनलाईन आहेत, अर्ध्या सरकारी मीटिंग्स ऑनलाईन होतात. तर त्या जर सगळ्या रॅपिड चेंजेस असेल तर त्या पद्धतीनं जगाला लागणारी गरज, व्यवसायाला लागणारी गरज, त्या पद्धतीने आपल्याला उद्योग पण अपडेट करावं लागेल, सिलेबस अपडेट होणं गरजेचं आहे. लॅब्स ह्या टिपिकल लॅब्स न राहता इनोव्हेशन लॅब्स होणं गरजेचं आहे, स्किल लॅब्स होणं गरजेचं आहे. तर ह्या जर झाला तर तो समन्वय जे नेहमी एक ओरड असते

0: की इंडस्ट्री म्हणते की आम्हाला स्किल्ड माणूस मिळत नाही आणि इन्स्टिट्यूशन म्हणतात की इंडस्ट्रीला काय पाहिजे ते आम्हाला माहित नाही. या दोघांचं समन्वय ह्या माध्यमातून होऊ शकतो.
1: बरोबर सर, महाराष्ट्रामध्ये आज अनेक स्टार्टअप्स नवीन सुरू होत आहेत आणि पुढेही जात आहेत, तर त्यांना एक इंटरनॅशनल किंवा आंतरराष्ट्रीय एक बाजारपेठ मिळावी किंवा त्या पद्धतीचं ब्रँडिंग तिथे व्हावं, तर ह्यासाठी काय प्रयत्न सुरू?
0: आम्ही ते दोन तीन देशांचा अभ्यास केला. मला अबुधाबीच्या ज्या सीईओ भेटायला आल्या होत्या तर मला त्यांचा कॉन्सेप्ट खूप आवडला. त्यांनी काय केलं, एक व्हर्टिकल मोबिलिटी ठेवली आहे स्टार्टअपसाठी फॉर मार्केट लिंकेज. समजा फॉर एक्झाम्पल अबुधाबी असेल तर तिथे इमिरेट्स आहे, अरामको आहे, अशा जे बिग प्लेयर्स आहेत, जे मोठमोठ्या कंपनी जे नॅशनली आपल्याकडे जसं टाटा असेल, अडानी, रिलायन्स असेल, अडानी असेल, तशा तिथल्या बिग प्लेयर्स त्यांनी एक हायरार्की केली आणि त्यांना लागणाऱ्या ज्या वर्षभराच्या वस्तू आहेत त्यांना स्टार्टअप्सला कनेक्ट केलेलं आहे. समजा टिश्यू पेपर सारखी छोटी विमानात लागणारी गोष्ट आहे तर टिश्यू पेपरमध्ये इनोव्हेशन्स भरपूर आहेत, मेडटेकमध्ये इनोव्हेशन भरपूर आहे. जसं आपल्याला जर एखादी जर काय म्हणता येईल इनोव्हेशन रिलेटेड एखादी जर ऍक्टिव्हिटी इंडस्ट्रीला पाहिजे असेल तर ती स्टार्टअप पूर्ण करू शकते का? डेफिनेटली त्याच्यात क्वालिटी चेक्स असणार, प्राइसिंग असणार, पण ती पूर्ण इकोसिस्टीम केलेली आहे. त्याच्यामध्ये लेबर फोर्स पण सप्लाय करता येतो, प्रोडक्ट्स पण सप्लाय करता येतील आणि ज्या आयडिया आणि पेटंट्स असतील. तुम्ही जो महत्वाचा मुद्दा एक आपल्या बोलण्यात राहिला की पेटंटेजेशन, तर आज बऱ्याच विद्यापीठांमध्ये प्रोफेसरांकडे खूप रिसर्च पेपर लिहिलेले आहेत, त्यांना पेटंट्स मिळालेले आहेत. मी प्रत्येक प्राध्यापकाच्या जाऊन पुश करतोय या पेटंटचं कमर्शियलायझेशन तुम्हाला कसं करता येईल. तर ते पेटंट एक फ्रेम असेल एका छापलेली आणि आयुष्यभर आपण त्या फ्रेमवर, म्हणजे थोडक्यात साध्या भाषेत उदाहरण की आपल्याला तो आजार आहे पण ती गोळी आपल्या उशाला आहे पण ती आपण वापरलीच नाही कारण आपल्याला माहित नाही त्या गोळीचा उपयोग काय. इट शुड नॉट बी लाईक दॅट. तर आम्ही कमर्शियलायझेशन ऑफ पेटंट्स करतोय आणि अशा जे बेस्ट प्रॅक्टिसेस ग्लोबली आहेत टू कनेक्ट फॉर दी आयडिया इनोव्हेशन अँड दी मार्केट, ते हे बिल्ड करायचं आता प्रोग्रेस मध्ये आहे.
1: बरोबर आहे सर. आता आपण बघतोय की एआय आहे, अॅग्रीटेक आहे, डीपटेक आहे, ईव्ही आहे, तर अशा अनेक गोष्टी आहेत की ज्या तंत्रस्नेही ज्याला आपण म्हणू शकतो अशा गोष्टी आहेत आणि त्या गोष्टींचा आपण आपल्या विकासामध्ये कशा पद्धतीने वापर करतोय.
0: मी जसं सांगितलं की संभाजीनगर आता खूप मोठ्या प्रमाणात मॅन्युफॅक्चरिंग हब म्हणून पुढे येत आहे आणि ऑटोमोबाईल हब म्हणून पण पुढे येत आहे. तिथे सगळं मर्सिडीज आहे, टीव्हीएस आहे, सगळ्या कंपनीज ऑटोमोबाईलच्या तिथे आहेत. नाशिकमध्ये पण काही प्रमाणात आहे आणि पुण्यात तर एक तर शिक्षणाचंही माहेरघर आहे आणि आता औद्योगिक आणि स्टार्टअपचं पण माहेरघरच असल्यासारखं आहे. त्याच्यामुळं आपल्याला जे येणारे संशोधन आहे, आता तुम्ही मागच्या 15-20 वर्षात पाहण्याचा प्रयत्न जर केला किंवा त्याचं जर अवलोकन केलं तर फ्युल ट्रान्समिशन हा विषय आहे. आपण डिझेलवर होतो, त्याच्यानंतर इमिडिएटली एलपीजीवर आलो, नंतर सीएनजीवर आलो, नंतर आता इलेक्ट्रिकल व्हेकलवर आलो आणि आता आमच्या काही स्टार्टअप्स अशा आहेत जे हायड्रोजन फ्युलवर काम करतात. आता हे सगळे फ्युल ट्रान्समिशन पूर्वी 10-10, 5-5 दशकात होत होते, आता काही दिवसात होतं, काही वर्षात होत आहे. ती ही अडॅप्टेबिलिटी पण आपल्याला समजून घेऊन या रिलेटेड आम्ही एक इनोव्हेशन इकोसिस्टम बिल्ड करण्याचा प्रयत्न करतो.
1: सर, इन्क्युबेशन आहे, सेंटर ऑफ एक्सिलन्स आहे, तर या गोष्टींचा विस्तार कशा पद्धतीने होतोय?
0: आम्ही आता काय करतोय की जसं एखाद्या ग्रामीण भागातला तरुण असेल आणि त्याच्या मनात एखादी संकल्पना असेल, तो मे बी मराठवाड्यातला असेल, विदर्भातला असेल आणि त्याची एखादी आयडिया असेल, तर तो प्रत्येकदा काही मुंबई पुणे इकडे येणार नाही की माझी आयडिया आहे आणि मी काय करू. तर आम्ही असा विचार करतो की रिच टू अनरिच्ड, जिथे पोहोचलो नाही तिथे पोहोचण्याचा सोसायटीचा उद्देश आहे. तर आम्ही प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक इन्क्युबेटर, मायक्रो इन्क्युबेटर करायचा प्रयत्न करतो. म्हणजे जी छोटीशी आयडिया असेल, त्याची संकल्पना असेल, ती त्याच्या जिल्ह्यातच त्याला एक्सप्लोअर करता आली. त्याच्यानंतर हे 36 इन्क्युबेटर करण्याचा प्रस्तावित आहे. त्याच्यानंतर आम्ही रिजनल इनोव्हेशन हब करायचा प्रयत्न सुरू आहे की ज्या आयडियाज मॅच्युअर्ड झाल्या त्या आयडियाला कुठेतरी एक मोठी प्लॅटफॉर्म लागणार आहे एक्सप्लोअर करायला, त्याच्यावर अजून नर्चर करण्यासाठी. तर ते प्लॅटफॉर्म मी रिजनल लेवलला करतोय. जसं विदर्भाचे काही प्रश्न आहेत, मराठवाड्याचे काही प्रश्न आहेत, तिथली सभोवतालची एज्युकेशन सिस्टीम आहे, अवेलेबल इंडस्ट्रीयल इन्फ्रास्ट्रक्चर आहे, या तिन्हीचा संगम करून तिथे इनोव्हेशन कसं करता येईल. एक छोटंसं उदाहरण द्यायचं झालं तर देवेंद्रजींनी संभाजीनगरमध्येच सांगितलं की आम्ही फंड ऑफ फंड करतोय आणि प्रत्येक विभागाला आम्ही 50 कोटी रुपये स्टार्टअप्स आयडिया इन्कल्केट करण्यासाठी देतो. तर हे 300 कोटीचं पण एक आम्ही काम करतोय की प्रत्येक विभागात एक इनोव्हेशनसाठी सपोर्ट मिळावा.
2: श्रोते हो,

फंडिंग ॲक्सेस, सीड फंड, व्हेंचर कॅपिटल, सरकारी अनुदान याविषयी आणि इतरही मुद्द्यांविषयी आपण कार्यक्रमातून जाणून घेतलंय. विषयाची व्याप्ती पाहता आपण हाच संवाद पुढे असाच सुरू ठेवणार आहोत. तेव्हा पुन्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमात सकाळी ठीक 7:25. तोपर्यंत मी डॉक्टर मृण्मयी भजक आपला निरोप घेते. नमस्कार.

0: श्रोते हो, आताच आपण दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम ऐकलात आकाशवाणी
1: 103.1 मेगाहर्ट्झवर. श्रोते हो, आपण आहात आकाशवाणीच्या सातारा केंद्रासोबत.

0: श्रोते हो, सकाळचे 7:40 होत आहेत. प्रसारित करतोय ग्राहक केंद्रित कार्यक्रम शिवसृष्टी.
1: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
2: नमस्कार श्रोते हो, महाराजा शिवछत्रपती प्रतिष्ठान प्रस्तुत समजण्या शिवरायांची दृष्टी, पाहूया भव्य शिवसृष्टी या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. शिवसृष्टी या प्रोजेक्ट बद्दल आपण या कार्यक्रमातनं जाणून घेतोय आणि त्यासाठीच आज आपल्या बरोबर आहेत महाराजा शिवछत्रपती प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री जगदीश कदम सर. नमस्कार कदम सर.
3: नमस्कार.
2: खरं तर शिवसृष्टी हे एक भव्य दिव्य स्वप्न जे बाबासाहेब पुरंदरे यांनी बघितलं आणि त्यासाठी बरेच प्रयत्न त्यांनी अनेक वर्षांपूर्वीच चालू केलेले होते. त्यांच्या या प्रयत्नांमध्ये तुम्ही सुद्धा इन्व्हॉल्व्ह होता, तर हा सगळा प्रवास जाणून घ्यायला आवडेल की एखादं स्वप्न साकारताना त्याच्या मागे माणसांचीही मदत लागते, आर्थिक मदतही लागते, तर हा सगळा प्रवास कसा झाला, शिवसृष्टीचं प्रोजेक्ट कसं उभारलं गेलं?
3: खरंय, आपण म्हटलं तसं बाबासाहेब पुरंदरे यांनी हे स्वप्न बघितलं. शिवशाहीर, पद्मविभूषण, महाराष्ट्र भूषण बाबासाहेबांच्या बाबतीत एवढंच म्हणता येईल की त्यांनी त्यांच्या आयुष्यातली 85 वर्ष, एक आयुष्य एकच ध्येय, वन लाईफ वन मिशन, या उक्तीप्रमाणे काम केलं.
2: खरं.
3: आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं जीवनचरित्र, जिथे जिथे छत्रपती शिवाजी महाराज त्या काळात हिंदवी स्वराज्याच्या उभारणीसाठी पोहोचले, त्या प्रत्येक मातीत बाबासाहेबांनी पाय ठेवला, शिवचरित्राचा अभ्यास केला. आणि हे शिवचरित्र केवळ राज्यातच नाही, देशात नाही तर देशाच्या बाहेरही सर्वसामान्यांपर्यंत त्यांना समजणाऱ्या भाषेत पोहोचवण्याचा प्रयत्न केला.
2: अगदी खरंय.
3: त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये अनेक स्वप्न बघितली, 12,000 व्याख्यानं दिली. जाणता राजा या शिवचरित्राच्या, महाराजांच्या जीवनचरित्रावरच्या महानाट्याची 1200 पेक्षा जास्त प्रयोग राज्यात, देशात आणि परदेशातही केले. आणि त्यांनी त्याच सोबतीला महाराजांच्या जीवनचरित्रावरती एक भव्य दिव्य शिवसृष्टी उभारण्याचं स्वप्न बघितलं.
2: श्रोते हो, छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास जाणून घेण्यासाठी, त्याचा प्रत्यक्ष अनुभव घेण्यासाठी शिवसृष्टी बघायला नक्की या. शिवशाहीर कैलासवासी बाबासाहेब पुरंदरे यांच्या संकल्पनेतून साकारलेली ही शिवसृष्टी आहे. आंबेगाव पठार पुणे इथे छत्रपती शिवाजी महाराजांनी वापरलेली शस्त्रे, प्रसिद्ध जगदंबा तलवारीची प्रतिकृती, आग्र्याहून सुटकेचा प्रसंग, गड किल्ले यांची अनोखी सफर तुम्हाला बघायला आणि अनुभवायला मिळेल शिवसृष्टीमध्ये. आणि आता 1 मे ते 27 जून या दरम्यान महिला आणि 18 वर्षांखालील विद्यार्थ्यांसाठी शिवसृष्टीमध्ये प्रवेश मोफत आहे. या सुविधेचा लाभ घेण्यासाठी शिवसृष्टीच्या वेबसाईटच्या माध्यमातून ऑनलाईन स्लॉट बुक करणं गरजेचं आहे. वेबसाईट www.शिवसृष्टी.com. ज्यांनी ऑनलाईन बुकिंग केलं आहे त्यांनाच मोफत प्रवेश दिला जाईल याची कृपया नोंद घ्यावी. मोफत प्रवेशिकेसाठी

0: आजच शिवसृष्टीच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या.
1: आणि होय, तुम्ही आता जसं म्हटला तसं बरं का, सर्व शिवप्रेमी माझ्या बंधू आणि भगिनींनो, तुम्ही तुमच्या परिवारासहित ज्या वेळेला शिवसृष्टीच्या प्रांगणामध्ये पाऊल ठेवाल, स्वतः तिकीट काढून याल आणि ती शिवसृष्टी बघाल, त्यावेळेला तुमच्या परिवारातला एकही सदस्य ना उमेद होणार नाही. इतकी छान पद्धतीची शिवसृष्टी ही येणाऱ्या पिढ्यांना समजेल अशा भाषेमध्ये, ज्याच्यामध्ये व्हर्च्युअल रियालिटी, ऑगमेंटेड रियालिटी, 3D, 5D, अॅनिमेशन, मॅपिंग, होलोग्राफी अशा सर्व अत्याधुनिक तंत्रज्ञानांचा वापर करून आपण शिवचरित्र इथे दाखवण्याचा प्रयत्न करतोय. कारण की आपलं भविष्य राष्ट्र निर्माणाचं ज्यांच्या हाती आहे, त्या पुढच्या पिढ्या इथे येऊन शिवचरित्रातनं त्यांनी त्यांच्या समजणाऱ्या भाषेमध्ये, त्यांच्या समजणाऱ्या तंत्रज्ञानामध्ये त्यांनी ही प्रेरणा घेतली पाहिजे. त्यामुळे आपण जरूर या शिवसृष्टीला सहपरिवार सहकुटुंब यावे आणि भेट द्यावी.
0: आणि आता 1 मे ते 27 जून या दरम्यान महिला आणि 18 वर्षांखालील विद्यार्थ्यांसाठी शिवसृष्टीमध्ये प्रवेश मोफत आहे. या सुविधेचा लाभ घेण्यासाठी शिवसृष्टीच्या वेबसाईटच्या माध्यमातून ऑनलाईन स्लॉट बुक करणं गरजेचं आहे. वेबसाईट www.शिवसृष्टी.com. ज्यांनी ऑनलाईन बुकिंग केलं आहे त्यांनाच मोफत प्रवेश दिला जाईल याची कृपया नोंद घ्यावी. मोफत प्रवेशिकेसाठी आजच शिवसृष्टीच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. श्रोते हो, पुन्हा भेटूयात. महाराजा शिवछत्रपती प्रतिष्ठान प्रस्तुत समजण्या शिवरायांची दृष्टी, पाहूया भव्य शिवसृष्टी या कार्यक्रमाच्या पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.
1: नमस्कार.
2: श्रोते हो, आपण ऐकत होता ग्राहक केंद्रित कार्यक्रम शिवसृष्टी. हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून. सकाळचे 7:45 होत आहेत. प्रसारित करतोय आणखी एक ग्राहक केंद्रित कार्यक्रम, शेळके अॅग्रो.
3: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
4: नमस्कार श्रोते हो, शेळके अॅग्रो इंडस्ट्रीज प्रस्तुत आधुनिक शेतकऱ्याचा आधुनिक ट्रॅक्टर कुबोटा ट्रॅक्टर या कार्यक्रमात मी रेणू आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. शेळके अॅग्रो इंडस्ट्रीजचे बाबासाहेब शेळके आपल्या बरोबर आहेत. नमस्कार बाबासाहेब.
5: नमस्कार रामकृष्ण हरी.
4: आपण बघतोय की उन्हाचा तडाखा प्रचंड वाढलेला आहे आणि या गर्मीमुळे खरंच खूप त्रास होतोय. या गर्मीमध्ये ट्रॅक्टरची काळजी कशी घ्यावी याबद्दल तुम्ही बोललात, पण ऊन असलं तरी शेतकऱ्याला तर शेतीमध्ये राबावंच लागतं, तर या शेतकरी बांधवांनी स्वतःचीही काळजी घेतली पाहिजे याबद्दल तुम्ही काय सांगाल?
5: सध्या उन्हाची तीव्रता फारच मोठ्या प्रमाणात वाढत चाललेली आहे. आपण आता सध्या सोशल मीडियावर सगळीकडे बघत आहोत की पूर्ण रेड लाईट मध्ये आपला महाराष्ट्र दिसत आहे. याचं निश्चित कारण आहे की आपली पूर्वी बघा बांधावर झाडं होती, झाडं गेली, आता झाडं लावली पाहिजेत गावोगावी. वृक्षारोपण होत आहे, पण गावातले पानंद रस्ते, गावांमधील अंतर्गत रस्त्यांवर चांगली झाडं लावून तिथं त्याची झाडाचं त्याचा ऑक्सिजन मिळेल आणि ते वातावरण मेंटेन, आपल्या गावाचं वातावरण आपल्यालाच मेंटेन करावं लागेल. आता यामध्ये ऑपरेटरला तर शेतकरी बांधवांना ट्रॅक्टर चालवावं लागणार आहे, कारण की सीझन येत आहे, शेतीची मशागत झाली पाहिजे. तर माझं असं मत आहे, मी बऱ्याच वेळा बघतो, मी स्वतः शेतीमध्ये जातो बघतो, तर शेतकरी जी कॅप वापरतात टोपी स्वतःची काळजी घेत नाहीये. आता सातारा जिल्ह्यात 2 घटना घडल्या की शेतीमध्ये काम करताना 2 आमच्या शेतकरी बांधवांच्या त्यांना त्रास झाला आणि उष्माघातामुळे त्यांचा मृत्यू झाला, तर हे फारच वेदनादायी होतं. तर याकरिता काय केलं पाहिजे की आपल्याला टोपी जी वापरतो आपली कॅप, कारण की आपल्या शरीरामध्ये जेव्हा आपलं डोकं झाकलं जाईल, जे उघडे भाग आहेत उन्हामध्ये, तर ते डोकं आहे, कान आहे, आपला चेहरा आहे, नाक आहे, या सगळ्या गोष्टी, तर हे सेन्सरच आहेत आपले, आणि हे सेन्सरची जर काळजी घेतली नाही तर कॅप वापरताना काय होतं, बऱ्याच वेळा कॅप सरळ छोटी कॅप जी स्पोर्ट्स कॅप आहे ती वापरली जाते, तर ती शेतकऱ्याची कॅप नाहीये. आपली शेतकऱ्याची टोपी आहे ती गोल टोपी आहे, जशी आपण क्रिकेट आवडीचा गेम आहे गोल टोपी अंपायर घालतो, तशीच टोपी आपल्याला घातली पाहिजे. त्या टोपीसोबत आतमध्ये एक तुम्ही पांढरं वस्त्र पातळ कापड टाका, आपल्याकडे फड्या असतो, आणि तो पूर्ण कानाला झाकला पाहिजे आपल्या, ही काळजी घ्या. तसंच पाणी पिताना पाण्यामध्ये नुसतं पाणी पिऊ नका, त्याच्यामध्ये लिंबू सरबत साखर टाका आणि त्या पाण्याच्या बॉटल आपल्या सोबत ठेवा. शक्यतो प्लास्टिकची बॉटल ठेवायची नाही, प्लास्टिक सगळ्यात घातक आहे. त्यामध्ये तुम्ही तांब्याची भांडी वापरा किंवा स्टीलची बॉटल वापरा, आपल्या बॉडीला मेंटेन ठेवा. शेती काम तर झालं पाहिजे आणि शक्यतो सकाळी लवकर 6 शेतीचं काम चालू करा, 11-12 पर्यंत काम चालू ठेवा, 11 पर्यंतच, आणि 11 ते 3 ही तुम्ही विश्रांती घ्या किंवा सावलीखाली बस,

0: सावलीतनी कामं करा आणि तीन चार नंतर परत ट्रॅक, कारण की ट्रॅक्टरची उष्णता आणि परत वरची उष्णता या दोन्हीची उष्णता होऊन ट्रॅक्टरला शेतकऱ्यांना त्रास होतो. पण कुबोटा ट्रॅक्टर मध्ये मी तुम्हाला एक सांगू इच्छितो की आपल्या जी वाहनाची हीट आहे ती हीट आपल्या अंगावर शरीरावर येत नाही, कारण की याची जी रचना आहे याची जी टेक्नॉलॉजी आहे हा ट्रॅक्टरच असं बनवलंय की जी इंजिनची गरम हवा आहे ती खालच्या खाली निघून जाते, आपल्या पायावर सुद्धा येत नाही, कारण की ह्याचा जो फ्लॅट डेक आहे तो पूर्णतः उंच आहे आणि शेती जी ट्रॅक्टरची गरम हवा आहे ती खाली निघून जाते. त्यामुळे आपला ट्रॅक्टर चालवताना शेतकरी कधीही त्रास होत नाही आणि आपला ट्रॅक्टर गरम सुद्धा होत नाही. म्हणजे आम्ही परवा चॅलेंज दिलं कंटिन्यू 12 तास ट्रॅक्टर सकाळी 6 चालू केला संध्याकाळी 6 हेच तर वैशिष्ट्य आहे टेक्निक जपानी दिल हिंदुस्थानी. तर शेतकरी बांधवांना माझे हात जोडून विनंती आहे, कामं तर झाली पाहिजेत पण त्यासोबत स्वतःची काळजी घ्या आणि याकरिता कुबोटा ट्रॅक्टर बद्दल अधिक माहितीसाठी संपर्क साधा.
1: शेतकरी बांधवांनो, बाबासाहेबांनी आपल्याला सांगितलं की कशा प्रकारे ट्रॅक्टरची काळजी तर घेतली जातेच पण स्वतःची काळजी घेतली पाहिजे आणि त्याचबरोबर शेतीच्या कामांसाठी कुबोटा ट्रॅक्टरचा जरूर वापर करा, कारण आधुनिक शेतीचा आधुनिक ट्रॅक्टर म्हणजे कुबोटा ट्रॅक्टर. तकनिक जपानी दिल हिंदुस्तानी 21 HP ते 50 HP असे कुबोटा ट्रॅक्टरचे वेगवेगळे मॉडेल्स शेळके अॅग्रो इंडस्ट्रीज मध्ये उपलब्ध आहेत, टू व्हील आणि फोर व्हील ड्राईव्ह मध्ये सुद्धा उपलब्ध आहेत. तेव्हा हे ट्रॅक्टर घेण्यासाठी जरूर संपर्क करा शेळके अॅग्रो इंडस्ट्रीज, सातारा, फलटण, कराड, वडूज, दहिवडी, शिरवळ, नवा रस्ता, पाटण इथे. संपर्क 98-220-695-29 98-220-695-29 9822-06952 9. पुन्हा भेटूयात शेळके अॅग्रो इंडस्ट्रीज प्रस्तुत आधुनिक शेतकऱ्याचा आधुनिक ट्रॅक्टर कुबोटा ट्रॅक्टर या कार्यक्रमात बाबासाहेब शेळके यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
0: नमस्कार.
2: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
3: शेळके अॅग्रो हा ग्राहक केंद्रित कार्यक्रम आताच आपण ऐकला आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून.
4: इन्व्हेस्टमेंट आहे छोटीशी पण तरीही खूप फायद्याची. 1-1 ग्रॅम खरेदी करता हौसही फिटते दागिन्यांची, अडीनडीला उपयोगी पडते अशी साठवण साऱ्यांची. म्हणून तर आम्ही म्हणतो गुंतवणूक सोन्याची हमी भविष्याची.
5: भस्वडकर सराफ, सदाशिव पेठ, मोती चौक, सातारा.

0: अँब्रोसिया फूड्सची दर्जेदार बेकरी उत्पादने.
1: ज्येष्ठ क्रीडा संघटक क्रीडा महर्षी माननीय पैलवान साहेबराव पवार भाऊ यांच्या शतकपूर्ती वर्षानिमित्त राजेश्वर प्रतिष्ठान आणि तालीम संघ सातारा यांच्या सहकार्यानं राष्ट्रीय हिंदकेसरी कुस्ती स्पर्धा 2026 दिनांक 14-17 मे स्थळ शाहू स्टेडियम सातारा. वेळ 7-10 आणि 5-10. प्रवेश विनामूल्य. आंतरराष्ट्रीय दर्जाच्या पुरुष आणि महिला मल्लांच्या नेत्रदीपक कुस्त्यांचा आनंद घ्या. हजारोंच्या संख्येनं उपस्थित रहा. आयोजक दीपक साहेबराव पवार.
2: अधिक मासात मुलीला जोडवी पैंजण अन जावयाला छान मानपान.
3: अधिक मासात मुलीला जोडवी पैंजण अन जावयाला छान मानपान.
2: सातारचे श्री वर्धमान ज्वेलर्स एनएक्स म्हणजे
3: चांदीची खाण आनंदाचं वाण.
4: श्री वर्धमान ज्वेलर्स एनएक्स मुख्य शाखा सम्राट गणपती चौक सातारा. शाखा नंबर 2 पंचमुखी गणपती समोर सातारा.
5: रांगोळे शेगडी फेस्टिवल. ज्योती कंपनीच्या मल्टी बर्नर मॉड्युलर शेगड्या सोबत रेग्युलर ग्लास टॉप स्टील अशा भारी भारी शेगड्या.
6: रांगोळे शेगडी फेस्टिवल एक्सचेंज वर 50% सूट सोबत बजाज फायनान्स सुद्धा.
5: मेसर्स आभा आंदोबा रांगोळे सिटी पोस्टा समोर सातारा.
7: जगण्याचे तत्व, स्वास्थ्याचे महत्व, कच्च्या घाण्याचे तेलत्व, स्नेहसत्व.
8: शुद्ध तेलबियांपासून कमी तापमानात काढलेले केमिकल विरहित स्नेहसत्व कच्च्या घाण्याचे तेल. J13-15 नवी MIDC सातारा. घरपोच सेवा 788-790-68-67.

0: अशाच खासे खास जावयाच्या रुपेरी मानपानासाठी जेके देवी ज्वेलर्सचे सिल्व्हेरियम, चांदीचे माहेर घर, अधिक मासाचे आहेर घर,
1: चांदीच्या अनोख्या भेटवस्तू आणि नजराणे, चांदीच्या मजुरी

0: वर 20% सूट.
1: जेके देवी अँड सन्स ज्वेलर्स साजरे करतो आहोत सुवर्ण सेवेचे 100वे वर्ष. फक्त पंचमुखी गणपती शेजारीच सातारा.
2: आकाशवाणीचं हे आहे सातारा केंद्र. श्रोते हो, प्रसारित करतोय सुगम संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूया आशा भोसले यांच्या आवाजात योगेश्वर अभ्यंकर यांची गीतरचना, संगीत श्रीनिवास खळे यांचं.

श्रोते हो, या गीताबरोबर सुगम संगीताचा कार्यक्रम आम्ही समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून. सकाळचे 8 वाजतात. आता समाचार प्रभात हे हिंदी बातमीपत्र दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करणार आहोत.

0: संपादकीय पन्ने पर पत्र लिखता है, एग्जाम पैटर्न में लगातार बदलाव और दूर सेंटर होने की वजह से परेशानी में स्टूडेंट्स, एनटीए का बोझ हट बांटा जाए। वहीं राजस्थान पत्रिका ने आज अंतर्राष्ट्रीय परिवार दिवस पर एक शोध प्रकाशित किया है। पत्र लिखता है, समय बदला, दूरियां बढ़ी, लेकिन परिवार अब भी सबसे मजबूत सहारा। 1993 में संयुक्त राष्ट्र ने की थी इस दिवस की शुरुआत।
1: धन्यवाद वैष्णवी। और अंत में मुख्य समाचार एक बार फिर। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज संयुक्त अरब अमीरात, नीदरलैंड, स्वीडन, नॉर्वे और इटली की 6 दिन की यात्रा पर रवाना होंगे। प्रधानमंत्री ने कहा, भारत की अध्यक्षता में ब्रिक्स समूह अधिक समावेशी वैश्विक व्यवस्था के निर्माण के लिए मिलकर काम करेगा। पेट्रोल और डीजल की कीमतों में 3 रुपए प्रति लीटर की वृद्धि। सरकार ने अग्रिम प्राधिकार योजना के अंतर्गत शुल्क मुक्त सोने के आयात की सीमा 100 किलोग्राम तय की। प्रवर्तन निदेशालय ने जबरन वसूली गिरोह चलाने के आरोप में कोलकाता पुलिस उपायुक्त शांतनु सिन्हा बिस्वास को गिरफ्तार किया। और वुशु में अपर्णा दहिया ने मकाऊ में सांडा विश्व कप में महिला वर्ग के 52 किलोग्राम वर्ग में स्वर्ण पदक जीता। इसके साथ ही समाचार प्रभात का ये अंक समाप्त हुआ। नमस्कार।
2: आकाशवाणीच्या FM प्रसारण सेवेचं हे सातारा केंद्र आहे 103.1 MHz या ध्वनी लहरींवर। सकाळचे 8:15 वाजले आहेत। प्रसारित करतोय ग्राहक केंद्रित कार्यक्रम ओळख बाजारपेठेची।
3: गुड मॉर्निंग फ्रेंड्स, मी आहे तडफदार तनया आणि तुम्ही ऐकत आहात
4: ओळख बाजारपेठेची। इथं भरपूर काही नवे नवे नवे नवे।
3: फ्रेंड्स, 10वी म्हणजे आयुष्यातला टर्निंग पॉइंट, करिअरला दिशा देणारं वर्ष। माझा भाचा आता 10वीतच आहे, पण आपण डॉक्टर व्हायचं हे त्याने लहानपणापासूनच ठरवलंय आणि त्यासाठी त्याच्या आई बाबांचा फुल सपोर्ट आहे। फक्त प्रश्न होता तो त्याच्या तयारीसाठी साताऱ्यातील खात्रीशीर इन्स्टिट्यूट कोणती ह्याचा। मी आधी बऱ्याच जणांकडून फॉक्सन एज्युकेटर बद्दल ऐकलं होतं, त्यामुळे मी YC कॉलेज समोर कमाठीपुरा कमानीच्या बॅक साईडला A² हाईट्स मध्ये 3rd फ्लोअर असणाऱ्या फॉक्सन एज्युकेटर मध्ये गेले। इन्स्टिट्यूटचे संचालक यतीश जाधव सरांकडून मी ऍडमिशन विषयी सविस्तर माहिती जाणून घेतली। नमस्कार सर।
5: नमस्कार
3: सर, आम्हाला आपल्या इन्स्टिट्यूट बद्दल जरा जाणून घ्यायचं होतं।
5: मी 3-4 वर्ष झाली फॉक्सन एज्युकेटर्स ही इन्स्टिट्यूट चालवतोय। मी स्वतः BTech आहे। आमच्याकडे 11वी आणि 12वी सायन्सच्या विद्यार्थ्यांसाठी MHT, CET, NEET, JEE, NDA, ऑलिम्पियाड अशा सारख्या परीक्षांची तयारी करून घेतली जाते।
3: ओके, पण ह्यातल्या परीक्षा कोणकोणत्या अभ्यासक्रमासाठी असतात
5: सांगतो। ज्या विद्यार्थ्यांना डॉक्टर व्हायचं असेल त्यांच्यासाठी NEET ही ऑल इंडिया लेव्हलची एंट्रन्स एक्झाम आहे। ज्यांना इंजिनियर बनायचं असेल त्यांच्यासाठी ऑल इंडिया लेव्हल JEE मेन्स आणि JEE ऍडव्हान्स अशा 2 एक्झाम्स आहेत। ज्यांना आर्मी, नेव्ही, एअरफोर्स मध्ये ऑफिसर व्हायची इच्छा आहे त्यांच्यासाठी NDA। महाराष्ट्रातले जेवढे इंजिनिअरिंग, फार्मसी, ऍग्रिकल्चरल कॉलेजेस आहेत त्यांच्यासाठी MHT, CET अशा परीक्षा असतात।
3: साधारणपणे या कोचिंग साठी केव्हा जॉईन व्हावं लागतं?
5: जनरली 11वी आणि 12वी करत असताना याची तयारी करून घेतली जाते। 8वी, 9वी, 10वी पासून सुद्धा आपण जॉईन होऊ शकता। माझ्या मते हे विद्यार्थ्यांच्या दृष्टीनं फायद्याचं राहतं, कारण 8वी ते 10वीला म्हणजे स्टेट बोर्डच्या अभ्यासक्रमात फक्त Science 1 आणि Science 2 हे 2 विषय असतात। फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी हे विषय विद्यार्थ्यांना 11वीत गेल्यावरच कळतात।
3: ओके सर, या बॅचेसचं टायमिंग काय असतं?
5: JEE, NEET, NDA अशा सारख्या ज्या नॅशनल लेव्हलच्या एक्झाम्स आहेत ज्यांचा NCERT सिलेबस आहे, विद्यार्थी आमच्याकडे 8:30 ते 6 वाजेपर्यंत थांबतात। जे विद्यार्थी रेग्युलर कॉलेज करून CET ची तयारी करतात त्यांच्यासाठी स्टेट बोर्डची बॅच 3 ते 6 ची आहे। 8वी, 9वी, 10वी यांच्यासाठी फाउंडेशन बॅच, त्यांचे बॅचेस आठवड्यातून 2 दिवस म्हणजे शनिवार आणि रविवार 3 तास असतात।
3: ओके सर, रिपीटर बॅचेस पण आहेत ना तुमच्या, तर त्याबद्दल काय सांगाल?
5: हा, काय होतं बऱ्याच वेळा JEE, NEET हे काय आहे हे बऱ्याच मुलांना माहितीच नसतं। मग आम्ही संपूर्ण वर्षाचा प्लॅन तयार करून देतो। NCERT बेस्ड फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजीची तयारी करण्यावर भर देतो। या स्कोरवर MBBS, BAMS, BDS, BHMS, फिजिओथेरपी, नर्सिंग आणि व्हेटरनरी हे सगळे कोर्सेस अवलंबून आहेत। ही बॅच 8:30 ते 6:30 ची आहे। सीईटी मध्ये मार्क्स

0: नाहीत तर इंजिनिअरिंग, फार्मसी, ऍग्रिकल्चरल यामध्ये करिअर होऊ शकत नाही. भले बोर्डाच्या परीक्षेत 100% पडले तरी सीईटी द्यावीच लागते. मग कमी वेळात जास्तीत जास्त तयारी आम्ही क्रॅश कोर्स मध्ये करून घेतो.
1: खरंच कोचिंग क्लासेसची भूमिका फार महत्वाची. मग अशा वेळेला तुमच्या क्लासेसचं वेगळे पण काय सांगाल?
0: स्ट्राइव्ह फॉर एक्सलन्स ही आमची टॅगलाईन आहे. आमच्याकडे एक्सपर्ट फॅकल्टी टीम आहे. आम्ही प्रत्येक धड्यावर 3 म्हणजे संपूर्ण वर्षात 500 टेस्ट घेतो. रोज मुलांचे संध्याकाळी 6 ते 11 डाऊट सॉल्व्हिंग स्टडी सेशन घेतो. प्रत्येक लेक्चर रेकॉर्ड होते आणि ते मुलांना ऍप वरती दिले जाते. आमची साताऱ्यातली एकमेव इन्स्टिट्यूट आहे जी स्टेट बोर्ड आणि NCERT दोन्हीचे लेक्चर्स देते. आमच्या क्लास मधल्या प्रत्येक विद्यार्थ्याचं ऍडमिशन होईपर्यंत आमची जबाबदारी असते.
1: दॅट्स गुड सर. तुमचा कॉन्टॅक्ट नंबर द्याल का?
0: घे ना, 930-92-76-874.
1: 930-92-76-874. थँक यू सर. सो फ्रेंड्स, आम्ही तर ठरवलंय इथंच ऍडमिशन घ्यायची. आणि तडफदार तनयाचा सल्ला असा की तुम्हीही एका उत्कृष्ट कोचिंग इन्स्टिट्यूटच्या शोधात असाल तर YC कॉलेज समोर कामाठीपुरा कमानीच्या मागे असणाऱ्या फॉक्सन एज्युकेटरला अवश्य भेट द्या आणि आपण बाजारपेठेतील अशीच उपयुक्त माहिती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा ओळख बाजारपेठेची.
2: ओळख बाजारपेठेची हा ग्राहक केंद्रित कार्यक्रम आताच आपण ऐकला आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून.
3: सहकार भूषण धन्वंतरी नागरी सहकारी पतसंस्था सातारा
4: देत आहे 18 महिने मुदतीची
3: 9% व्याज दराची समृद्धी ठेव योजना
4: आणि कमी दिवसात जास्त व्याज देणारी
3: 15 दिवसांची 6% व्याज दराची कॉल डिपॉझिट योजना.
4: संपर्क 84-08-92-93-94. धन्वंतरी नागरी सहकारी पतसंस्था सातारा.
3: नियम आणि अटी लागू.
5: ज्येष्ठ क्रीडा संघटक क्रीडा महर्षी माननीय पैलवान साहेबराव पवार भाऊ यांच्या शतकपूर्ती वर्षानिमित्त राजेश्वर प्रतिष्ठान आणि तालीम संघ सातारा यांच्या सहकार्यानं राष्ट्रीय हिंदकेसरी कुस्ती स्पर्धा 2026 14-17 स्थळ शाहू स्टेडियम सातारा. वेळ 7:30 आणि 5:30. प्रवेश विनामूल्य. आंतरराष्ट्रीय दर्जाच्या पुरुष आणि महिला मल्लांच्या नेत्रदीपक कुस्त्यांचा आनंद घ्या. हजारोंच्या संख्येनं उपस्थित रहा. आयोजक दीपक साहेबराव पवार.

नमस्कार श्रोते हो, आपण आमचे विविधरंगी कार्यक्रम नेहमीच ऐकत असता। ज्ञान, माहिती आणि मनोरंजन या त्रिसूत्रीद्वारे बहुजन हिताय बहुजन सुखाय हे ब्रीदवाक्य जपणारी तुमची आमची आकाशवाणी। श्रोते हो, तुमचा विश्वास, तुमचं प्रेम आणि तुमच्या प्रतिक्रिया यामुळेच सतत काहीतरी नवीन आणि सकस श्रोत्यांना देण्याचा आमचा नेहमीच प्रयत्न असतो। मग आमचे असे कार्यक्रम तुम्हाला कसे वाटतात? तुम्हाला आवडतात का? आपल्याला आवडलेल्या आणि आपल्याला न आवडलेल्या कार्यक्रमांविषयी आम्हाला जरूर कळवा आमच्या या ईमेलवर। आमचा ईमेल आहे satarakisan@gmail.com। श्रोते हो, आपल्या सूचना स्वागतार्ह आहेत। तुमच्या प्रतिक्रियांमुळेच नवीन कार्यक्रम करण्याचा उत्साह आणि बळ आम्हाला मिळतं। आमचा ईमेल लिहून घ्या, सातारा किसान। स्पेलिंग आहे SATARAKISAN@gmail.com। तेव्हा आपल्या ईमेलची, आपल्या प्रतिक्रियांची आम्ही वाट पाहतोय।

0: आकाशवाणी सातारा केंद्र श्रोते हो प्रसारित करतोय ग्राहक केंद्रित कार्यक्रम विमोहन हर्बल केअर.
1: मंदार, तू मोबाईल बाजूला ठेव बरं, जरा जा खाली खेळायला मित्रांबरोबर. आले आले आले. अगं सुधा,
2: हाय रमा, येऊ का?
1: हा, जशी नवीनच ओळख झाली नाही का ग आपली, ये ना ग.
2: अगं आज थोडा निवांत वेळ मिळाला म्हणलं यावं तुझ्याकडे.
1: नशीबच आमचं, गेले 2-3 दिवस होतीस कुठे?
2: मुंबईला टेबल टेनिसच्या इंटरस्कूल कॉम्पिटिशन्स होत्या, त्यामुळे स्वराला घेऊन मुंबईला गेले होते. कालच रात्री परत आलो बघ.
1: फारच मस्त खेळते हा स्वरा, कष्टही खूप घेते.
2: पुढे जाऊन भारताकडून इंटरनॅशनल लेवलवर खेळायचं स्वप्न आहे तिचं.
1: या वयात मुलं किती पुढचा विचार करतात, आणि आपल्या लहानपणी
2: बावळट होतो आपण.
1: खरंय ग. पण अगं 10 दिवसापूर्वी स्वरा हैदराबादला पण गेली होती ना शाळेकडून.
2: हो, आणि आता पुढच्या आठवड्यात पुण्याला.
1: बापरे, कसं जमतं ग तिला एवढा सतत प्रवास, मॅचेस, अभ्यास सगळं करूनही नेहमी फ्रेश दिसते.
2: याचं बरंच श्रेय विमोहन नॅचरलच्या न्यूट्रीरिचला जातं.
1: विमोहन न्यूट्रीरिच म्हणजे?
2: अगं रिच नॅचरल न्यूट्रिशन फॉर एंटायर फॅमिली. बदामाचं पोषण, नॅचरल एनर्जी,
1: शक्तिवर्धक पावडर आहे ना.
2: दर्जेदार नैसर्गिक प्रोटीनचा उत्तम पर्याय. दिवसातून 2 सकाळ आणि संध्याकाळ 1 चमचा दुधातून देते.
1: वा, म्हणजे स्वराच्या उत्साहाचं आणि एनर्जीचं रहस्यच आहे की हे.
2: अगदी बरोबर बोललीस रमा. वाढीच्या वयातील मुलांमध्ये स्नायू बळकट होतात, शरीराच्या योग्य वाढीसाठी अगदी उपयोगी, उत्तम पोषक आणि रोगप्रतिकारक शक्तीही वाढते.
1: कुठल्या फ्लेवर मध्ये आहे ग?
2: स्पेशल बदाम आणि स्वादिष्ट चॉकलेट अशा 2 फ्लेवर मध्ये उपलब्ध आहे बघ.
1: अरे वा, चॉकलेट म्हणल्यावर आमच्या मंदारलाही आवडेल, नाहीतर इतके नखरे असतात ना ग त्याचे.
2: उद्यापासूनच दे मग, म्हणजे नियमित घेतल्याने मंदार फ्रेश राहील आणि स्टॅमिना पण वाढेल त्याचा.
1: हो हो, असंच करते मी. पण मिळेल कुठे ग?
2: मेडिकल स्टोअर, मॉल, सगळीकडे उपलब्ध आहे. आणि शिवाय 96-233-55-987 किंवा 98-90-760-276 या नंबरवर फोन कर, फ्री होम डिलिव्हरी उपलब्ध आहे.
1: ए परत नंबर सांग ना.
2: हो सांगते की, घे 96-233-55-987 आणि 98-90-760-276.
1: लगेच फोन करते आणि उद्यापासूनच सकाळ संध्याकाळ दुधासोबत 1-1 चमचा द्यायला सुरुवात करते.
2: आणि हो, फक्त मंदारच नाही हा, तर मंदारचे आजी आजोबा, मंदारचे बाबा आणि तुझ्यासाठी देखील अत्यंत उपयोगी आहे.
1: काय सांगतेस, म्हणजे आम्हाला सर्वांनाही याचा फायदा आहे तर.
2: हो अगं रमा, दगदगीच्या दिनक्रमात महिलांना एनर्जी बुस्टर म्हणून काही नको का? मंदारच्या आजी आजोबांना रोज दुधासोबत दिलंस की त्यांची तब्येतही ठणठणीत राहायला मदत होते की नाही बघ.
1: अगं सुधा, त्यांना डायबिटीस आहे ग.
2: अगं यात साखर नाही, त्यामुळे डायबिटीस असेल तरीही विमोहन न्यूट्रिरिच द्यायला काहीच हरकत नाही. शिवाय आजारपणानंतर येणारा थकवा घालवण्यासाठी सुद्धा अत्यंत उपयुक्त. म्हणूनच रिच नॅचरल न्यूट्रिशन फॉर एंटायर फॅमिली असं म्हणतात.
1: सुधा, अगं अजून एक महत्वाचं, माझी बहीण गर्भवती आहे तर तिला हे विमोहनचं?
2: हो अगदीच, गर्भिणी महिला, स्तनदा माता यांच्यासाठी जेव्हा एक्स्ट्रा न्यूट्रिशन स्पेशल केअरची आवश्यकता असते तेव्हा न्यूट्रीरिच म्हणजे वरदानच.
1: संपूर्ण कुटुंबाच्या उत्तम आरोग्यासाठी घरात विमोहनचं न्यूट्रीरिच हवंच.
2: बरोबर. बर चल निघते बाई, पुढच्या कॉम्पिटिशनच्या प्रॅक्टिसला जायचंय स्वराला, तिला सोडायला जायचंय. चल येते ग.
1: अच्छा चला, आता उद्यापासूनच मंदारला विमोहनचे न्यूट्रीरिच द्यायला सुरुवात करते, म्हणजे तो मित्रांबरोबर खाली खेळायला जाईल आणि त्याचं हे मोबाईलचं वेळ निघून जाईल.
3: विमोहनचे न्यूट्रीरिच, रिच नॅचरल न्यूट्रिशियन फॉर एंटायर फॅमिली.

0: तरुण मुलं मुली, गर्भवती महिला, 40-ची महिला, लहान मुलं मुली, वयस्कर व्यक्तींसाठी आणि डायबिटीस असणाऱ्यांसाठी सुद्धा नॅचरल एनर्जी बूस्टर म्हणजे विमोहनचे न्यूट्रीरिच. संपर्क 96-233-55-987 किंवा 98-90-760-276.
1: विमोहन हर्बल केअर हा ग्राहक केंद्रित कार्यक्रम आताच आपण ऐकला आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून. सकाळचे 8:30 आता ठीक 8:30 मराठीतून बातम्या आणि 8:40 आंतरराष्ट्रीय कुटुंब दिनानिमित्त समन्वित कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करणार आहोत.

आकाशवाणी विजयालक्ष्मी साळवी आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून 6 दिवसांच्या परदेश दौऱ्यावर रवाना होणार. महाराष्ट्रात साताऱ्यात आज प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेतील 5 लाख घरांचं लोकार्पण. जागतिक इंधन दरवाढीच्या पार्श्वभूमीवर पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रत्येकी 3 रुपयांची वाढ. महाराष्ट्रासह 16 राज्य आणि 3 केंद्रशासित प्रदेशांमध्ये मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षणाची प्रक्रिया 30 जूनपासून. आणि आशियाई मुष्टीयुद्ध 15 वर्षाखालील मुलांच्या अजिंक्यपद स्पर्धेत भारताची 9 सुवर्णपदकांसह 27 पदकांची लयलूट. आता सविस्तर बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून 6 दिवसांच्या परदेश दौऱ्यावर रवाना होत आहेत. या दौऱ्यादरम्यान ते संयुक्त अरब अमिराती, नेदरलँड, स्वीडन, नॉर्वे आणि इटली या देशांना भेट देणार आहेत. पहिल्या टप्प्यात ते आज युएईमध्ये राष्ट्राध्यक्ष शेख मोहम्मद बिन झायेद अल नाहयान यांची भेट घेतील आणि द्विपक्षीय मुद्द्यांवर विशेषतः ऊर्जा सहकार्य आणि परस्पर हिताच्या प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय विषयांवर चर्चा करतील. दौऱ्यासंदर्भात वार्ताहर परिषदेत माहिती देताना परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव असीम महाजन यांनी ऊर्जा हा द्विपक्षीय संबंधांचा प्रमुख आधारस्तंभ असल्याचं सांगितलं. बहुपक्षीयवादाला बळकटी देण्यासाठी, शाश्वत विकासाला चालना देण्यासाठी तसंच आर्थिक लवचिकता वाढून अधिक सर्वसमावेशक जागतिक व्यवस्था निर्माण करण्यासाठी ब्रिक्स भारताच्या अध्यक्षतेखाली एकत्रितपणे काम करेल असा निर्वाळा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल दिल्लीत दिला. दिल्लीत ब्रिक्स देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांसह भेटीला आलेल्या शिष्टमंडळाशी पंतप्रधानांनी काल संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते. उदयोन्मुख अर्थव्यवस्थांमधील सहकार्याला चालना देण्यासाठी ब्रिक्स हे महत्वाचं व्यासपीठ म्हणून उदयाला आलं आहे असंही त्यांनी नमूद केलं. नवी दिल्ली इथं सुरू असलेल्या ब्रिक्स देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीच्या पार्श्वभूमीवर ही भेट झाली. तत्पूर्वी ब्रिक्स देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीत परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांनी जागतिक व्यवस्थेत शांतता आणि सुरक्षितता हे घटक केंद्रस्थानी आहेत, लवचिकता, नाविन्य, सहकार्य आणि शाश्वतता यांची उभारणी ही या बैठकीची मध्यवर्ती संकल्पना आहे असं स्पष्ट केलं. ब्रिक्स ऍट 20 संकल्पनेवर आधारित आयोजित सत्रामध्ये परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांनी बदलत्या वास्तव जागतिक परिस्थितीला प्रतिसाद म्हणून ब्रिक्सनं आपल्या कार्यक्रम आणि सदस्यत्वाचा विस्तार केल्याचं अधोरेखित केलं. महाराष्ट्रातील साताऱ्यात आज होणाऱ्या प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजना लाभार्थी परिषद आणि महाआवास अभियानाच्या राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळ्याला केंद्रीय ग्रामीण विकास मंत्री शिवराजसिंग चौहान उपस्थित राहणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या कार्यक्रमाला उपस्थित राहतील. प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेअंतर्गत उभारण्यात आलेली 5 लाख घरं लाभार्थींना वितरित केली जाणार असून 6 लाभार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात घरांच्या चाव्या सुपूर्द केल्या जातील. या योजनेअंतर्गत आतापर्यंत 3 कोटी घरं उभारण्यात आली आहेत. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते आज आंध्र प्रदेशातील श्री सत्यसाई जिल्ह्यातल्या पुट्टपर्थी इथं अनेक हवाई आणि संरक्षण दलांशी निगडीत विविध प्रकल्पांची पायाभरणी होणार आहे. त्याचबरोबर सिंह यांच्या हस्ते भारत डायनॅमिक्स लिमिटेडच्या नव्या अत्याधुनिक नौदल प्रणाली उत्पादन सुविधेची

पायावरणी होणार आहे. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन चंद्राबाबू नायडू यावेळी उपस्थित राहतील. जागतिक स्तरावर झालेल्या इंधन दरवाढीच्या पार्श्वभूमीवर तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रत्येकी 3 रुपयांची वाढ केली आहे. त्यामुळे देशातल्या विविध राज्यांमध्ये इंधनांच्या किमतीमध्ये फरक पडणार आहे. मुंबईत साध्या पेट्रोलचा दर वाढून प्रतिलिटर 106.68 रुपये तर डिझेलचा दर प्रतिलिटर 93.14 रुपये होणार आहे. परराष्ट्र व्यापार महासंचालनालयानं सोने आयातीवर नवीन निर्बंध लागू केले आहेत. यानुसार सोन्याच्या दागिन्यांच्या निर्यातदारांसाठी एका परवान्यावर आता कमाल 100 किलो शुल्कमुक्त सोन्याचीच आयात करता येणार आहे. तसंच नव्याने अर्ज करणाऱ्या कंपन्यांच्या उत्पादन प्रकल्पांची प्रत्यक्ष तपासणी बंधनकारक करण्यात आली आहे. या तपासणीत उद्योगांची उत्पादन क्षमता आणि कार्यरत स्थितीची पडताळणी करण्यात येणार आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. भारतीय निवडणूक आयोगानं मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण म्हणजेच SIR तिसऱ्या टप्प्याची घोषणा काल केली. महाराष्ट्रासह 16 राज्य आणि 3 केंद्रशासित प्रदेशांमध्ये मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षणाची प्रक्रिया 30 जूनपासून सुरू होणार आहे. यादरम्यान जवळपास 3.5 लाखांहून अधिक बूथ स्तरावरील अधिकारी 36 कोटींपेक्षा अधिक मतदारांच्या घरी जाऊन भेटी देतील. या कामात त्यांना गणना टप्प्यादरम्यान राजकीय पक्षांनी नियुक्त केलेल्या 3.5 लाख बूथ स्तरावरील प्रतिनिधी सहकार्य करतील. वैद्यकीय प्रवेशासाठीच्या राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षा म्हणजेच नीट या परीक्षेच्या पुनर्आयोजनाचा आढावा घेण्यासाठी काल संध्याकाळी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या दिल्लीतल्या निवासस्थानी एका बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. आगामी नीट परीक्षा सुरळीत आणि कार्यक्षमतेनं पार पाडण्यासाठीच्या विविध पैलूंवर सविस्तर चर्चा बैठकीत झाली. बैठकीला उच्च शिक्षण सचिव, शालेय शिक्षण सचिव, राष्ट्रीय चाचणी संस्थेचे महासंचालकांसह संबंधित अधिकारी उपस्थित होते. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्या दरम्यान काल चीनची राजधानी बीजिंगमध्ये चर्चा झाली. व्यापार, तंत्रज्ञान आणि प्रादेशिक सुरक्षा याबाबत तणावाची स्थिती असूनही दोन्ही नेत्यांनी संघर्षाऐवजी सहकार्यावर भर दिला. व्हाईट हाऊसनं दिलेल्या माहितीनुसार ऊर्जेचा प्रवाह मुक्त सुरळीत राखण्यासाठी होर्मुझची सामुद्रधुनी खुली राहिली पाहिजे यावर दोन्ही बाजूंनी सहमती दर्शवली. इस्रायल आणि लेबनान दोन्ही देशांच्या अधिकाऱ्यांदरम्यान काल अमेरिकेत शांतता चर्चेची 3री फेरी पार पडली. हिजबुल्लाचे निशस्त्रीकरण आणि उभय देशातील संबंध सुधारण्याबाबत या फेरीत चर्चा झाली. चर्चा आजही सुरू राहणार आहे. माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार अंतिम करार होईपर्यंत हिजबुल्ला विरुद्ध लष्करी कारवाया करण्याचं स्वातंत्र्य आपल्याकडे कायम राहावं अशी इस्रायलची इच्छा आहे. दुसरीकडे इस्रायलनं लेबनानच्या भूभागातून माघार घ्यावी, हवाई हल्ले थांबवावेत आणि सीमावर्ती गावांमधील विध्वंस थांबवावा अशी लेबनानची मागणी आहे. मकाऊमध्ये झालेल्या 11व्या सांदा विश्वचषक वुशू स्पर्धेत काल झालेल्या अंतिम सामन्यात भारताच्या अपर्णा दहियानं विद्यमान विश्वविजेत्या व्हिएतनामच्या थी फुओंग एनगा एनगोवर विजय मिळवत सुवर्णपदक पटकावलं. या स्पर्धेतील भारताचं हे पहिलं सुवर्णपदक आहे. उझबेकिस्तानमध्ये ताशकंद इथं पार पडलेल्या आशियाई मुष्टीयुद्ध 15 वर्षाखालील मुलांच्या अजिंक्यपद स्पर्धेत भारतानं 9 सुवर्ण, 6 रौप्य आणि 12 कांस्य अशा 27 पदकांची लयलूट करत उल्लेखनीय कामगिरी केली. मुलींच्या गटात 7 सुवर्ण, 5 कांस्य पदकासह भारतानं अव्वल स्थान पटकावलं आहे. उर्वरित 2 सुवर्ण, 4 रौप्य आणि 7 कांस्य पदकं मुलांच्या गटानं मिळवली. ज्येष्ठ मानसोपचार तज्ज्ञ डॉ आनंद नाडकर्णी यांचं आज पहाटे महाराष्ट्रात ठाण्यात निधन झालं. ते 68 वर्षांचे होते. डॉ नाडकर्णी हे विचारवंत नाटककार, संगीतकार, कवी, चित्रकार देखील होते. मुक्तांगण या व्यसनमुक्ती आणि पुनर्वसन केंद्राच्या माध्यमातून व्यसनांच्या आहारी गेलेल्या अनेक तरुणांना त्यांनी समाजाच्या मुख्य प्रवाहात आणलं. औद्योगिक क्षेत्रातील 30हून अधिक संस्थांसाठी आणि अनेक स्वयंसेवी संस्थांसाठी त्यांनी मानसिक आरोग्य आणि अनुषंगिक विषयांचं सल्लागार आणि प्रशिक्षक म्हणून कार्य केलं होतं. उत्तर प्रदेशमध्ये गेल्या 36 तासात झालेल्या पाऊस, वादळ आणि वीज पडण्याच्या घटनांमध्ये 111 जणांचा मृत्यू झाला आहे तर 200हून अधिक लोक जखमी झाले आहेत. जिल्हाधिकारी आणि संबंधित अधिकाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन तातडीनं पाहणी करण्याचे निर्देश मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिले आहेत. वेगानं वाहणाऱ्या वाऱ्यांमुळे रेल्वे रुळांवर झाडं पडल्यानं आणि वायरी तारा तुटल्यानं त्याचा फटका पाटणा राजधानी एक्सप्रेससह अनेक रेल्वे गाड्यांना बसला आहे.

0: केरळसाठी हवामान विभागानं पावसासाठीचा पिवळा बावटा जारी केला आहे. त्यानुसार राज्यात 6 जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. केरळ आणि लक्षद्वीप किनारपट्टीवर मच्छीमारांनी मासेमारीसाठी समुद्रात न जाण्याचा सल्ला देण्यात आला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून 6 दिवसांच्या परदेश दौऱ्यावर रवाना होणार. महाराष्ट्रात साताऱ्यात आज प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेतील 5 लाख घरांचं लोकार्पण. जागतिक इंधन दरवाढीच्या पार्श्वभूमीवर पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रत्येकी 3 रुपयांची वाढ. महाराष्ट्रासह 16 राज्य आणि 3 केंद्रशासित प्रदेशांमध्ये मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षणाची प्रक्रिया 30 जून पासून. आणि आशियाई मुष्टीयुद्ध 15 वर्षाखालील मुलांच्या अजिंक्यपद स्पर्धेत भारताची 9 सुवर्णपदकांसह 27 पदकांची लयलूट. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी, त्याचबरोबर आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्र. तुम्ही आमचे कार्यक्रम AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी तसंच न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवरून देखील ऐकू शकता. सकाळचे 8:40 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत आंतरराष्ट्रीय कुटुंब दिनानिमित्त समन्वित कार्यक्रम जपूया सुमने कुटुंब सौख्य दरवळे.
2: आकाशवाणी आंतरराष्ट्रीय कुटुंब दिनानिमित्त प्रसारित करत आहोत रूपक जपूया सुमने कुटुंब सौख्य दरवळे. लेखन आणि निवेदन मदालसा कानडे. सादर करते सुजित बनसोडे.
3: नमस्कार श्रोते हो, आज 15 मे आंतरराष्ट्रीय कुटुंब दिन. 2026 या वर्षीची कुटुंब दिनाची थीम आहे कुटुंब विषमता आणि बालकल्याण. समाजातल्या आर्थिक सामाजिक आणि डिजिटल विषमतेचा सर्वाधिक परिणाम होतो तो मुलांवर आणि अशावेळी मुलांना सुरक्षितता प्रेम आणि आधार देणारी सर्वात महत्वाची संस्था म्हणजे कुटुंब. माझं कुटुंब माझा आधार. जपूया सुमने कुटुंब सौख्य दरवळे या विशेष रेडिओ रूपकातून आज आपण जाणून घेणार आहोत बदलत्या काळात कुटुंबाची भूमिका आणि मुलांच्या आनंदी भविष्याची गरज. जगभरातल्या लोकांना त्यांच्या कुटुंबाशी जोडून ठेवण्यासाठी आणि कुटुंबाशी संबंधित गोष्टींबद्दल समाजात जागरूकता निर्माण करण्यासाठी आंतरराष्ट्रीय कुटुंब दिन साजरा केला जातो. संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेने 1993 साली आंतरराष्ट्रीय कुटुंब दिन साजरा करण्याची घोषणा केली होती. तेव्हापासून दरवर्षी 15 मे रोजी आंतरराष्ट्रीय कुटुंब दिन साजरा केला जाऊ लागला. आंतरराष्ट्रीय कुटुंब दिन साजरा करण्याचं मुख्य कारण म्हणजे कोणत्याही कुटुंबातील सर्व सदस्य एकत्र राहणं, कुणाला एकटेपणा वाटू नये याची काळजी घेणं. कुटुंब एकत्र असेल किंवा नसेल तरीही भावनिक नातं जोपासणं आवश्यक आहे. भारतात एकत्र कुटुंब व्यवस्था 1000 वर्षांपासून चालत आलेली आहे. बदलत्या स्पर्धेच्या युगात ती काही प्रमाणात मोडकळीस आली हे खरं, तरीही पाश्चिमात्य देशांच्या तुलनेत भारतीय कुटुंब व्यवस्था ही आजही इथल्या समाजाचा कणा आहे. आता हेच बघा ना, आजकालच्या धावपळीच्या जीवनात पालक त्यांच्या कामात व्यस्त आहेत, मुलं मोबाईल आणि स्क्रीनमध्ये रमली आहेत, घराघरातला संवाद कमी होत चाललाय. मात्र एक गोष्ट अजूनही बदललेली नाही, ती म्हणजे कुटुंबाच्या मायेची ताकद.
4: अरे रोहन, किती वेळ मोबाईल बघणारेस तू? ठेव बरं तू आता.
5: एक मिनिट आहे, गेम संपतोय. आणि आई, केव्हाचं मी तुला सांगतोय ना माझ्या प्रोजेक्ट मध्ये मला मदत कर म्हणून, तू येते का? नाही ना, म्हणून मी गेम खेळतोय.
4: अरे रोहन, तुला किती वेळा सांगू रे, मला त्रास देऊ नकोस म्हणून. ऑफिस मधल्या उद्याच्या प्रेझेंटेशनची तयारी करतेय ना मी, मग कशाला त्रास देतो मला.
5: आई तू पण बिझी आणि बाबा पण लॅपटॉप उघडून ऑफिसच्या मीटिंग मध्ये बिझी आहे, मी कोणाची मदत घेऊ?
4: अरे ताईला सांग ना तुझ्या.
5: ताईडी पण ऐकत नाही माझं. ती तिचं कॉलेज, तिच्या मैत्रिणी आणि मोबाईल याच्यातच असते नेहमी.
6: रोहन,

0: आवाज करू नकोस, मी मीटिंग मध्ये आहे ना।
1: पूर्वी संध्याकाळ झाली की सगळे कसे एकत्र बसायचे, गप्पा मारायचे। आता कोणाला वेळच नाही, जो तो आपला कॉम्प्युटर समोर नाही तर मोबाईल समोर।
2: शेट, लाईट गेले, वायफाय पण बंद झालं, आता कसा पूर्ण करणार मी माझा प्रोजेक्ट। आई,
1: अरे मी काय करू लाईट गेली तर।
0: अरे बापरे, लाईट पण गेली वाटत, माझा लॅपटॉपही बंद पडला, मीटिंग अर्ध्यावरच।
1: बर झालं लाईट गेले, आता 2 मिनिटं तरी एकमेकांशी बोला रे जरा। काय म्हणावं बाई या विजेला, ऐन कामाच्या वेळी ही वीज जाते।
2: आजी काय बोलणार ग एकमेकांशी, इतकं काम असताना।
1: चला गप्पा मारूया आपण सगळेजण मस्त पैकी।
2: आजी तू लहानपणी काय करायची ग, तुला पण असे आमच्या सारखे प्रोजेक्ट आणि होमवर्क होता का ग?
1: हो होता तर, पण आम्ही असं सारखं सारखं तेच नव्हतो करत बर का। पटकन अभ्यास करून टाकायचो आणि मैदानी खेळ खेळायचो बघ।
2: कोणते खेळ?
1: अरे खेळ काय एक होता, जसं लपंडा, विट्टी दांडू, लगोरी, लंगडी, असे खूप वेगवेगळे खेळ खेळायचो आम्ही आणि खूप मजा करायचो।
0: रोहन, अरे आजीच काय, आम्ही सुद्धा आमच्या लहानपणी हे सगळे खेळ खेळलोय बर का। आणि उशीर झाला घरी यायला की ही तुझी आजी म्हणजे माझ्या आईचा ओरडाही खाल्लाय आम्ही।
2: हो बाबा खरंच।
1: तुम्हाला आताच्या मुलांना माहिती तरी आहेत का रे आमच्या सारखे हे सगळे खेळ?
2: नाही ना ग आजी, आम्हाला फक्त व्हिडिओ गेम्स आणि मोबाईल गेम्स माहिती आहे, आणि माहिती असले तरी वेळ कुठे आहे एवढा।
0: रोहन, अरे या व्हिडिओ गेम्स मध्ये नाही बर का, म्हणजे आम्ही खेळलेल्या खेळांसारखी गंमत, आमच्या सारखं तुम्ही खेळून तर बघा रे।
2: खरंच गंमत येते, मला तर ऐकूनच एक्साइटमेंट व्हायला लागली। आम्ही तर फक्त क्रिकेट आणि बॅडमिंटनच खेळतो। मी माझ्या मित्रांना पण सांगतो आता आपण विट्टी दांडू खेळूया म्हणून। पण बाबा कसा खेळायचा विट्टी दांडू?
0: अरे मी सांगेल ना तुम्हाला, अरे लगोरी कशी खेळायची तेही सांगेल। चला।
2: चालेल चालेल, पण बाबा माझ्या प्रोजेक्टचं टेन्शन आलंय हो मला।
0: अरे काही काळजी करू नकोस, माझी मीटिंग संपली की मी मदत करीन तुला, ठीक आहे?
3: बघा किती तरी दिवसांनी आपण आज असे सगळे एकत्र बसलोय नाही का।
1: त्याचं श्रेय लाईटला बर का, नाहीतर तुम्हाला कुठे वेळ आहे सगळ्यांना। मी आपली बसते एकटीच।
2: आजी खरंच, आज आपण सगळे मिळून जेवूया कॉम्प्युटर आणि मोबाईल शिवाय। आणि हो, उद्यापासून रोज संध्याकाळी एकत्र बसून गप्पाही मारूया।
1: हो
0: नक्कीच नक्कीच।
4: श्रोते हो, ऐकलं ना, कधी कधी आपल्याला एकत्र आणण्यासाठी फक्त थोडासा वेळ पुरेसा असतो। श्रोते हो, घराघरातले असे संवाद ऐकले की विमल लिमये यांची कविता आठवल्याशिवाय राहत नाही। घर असावे घरा सारखे, नको तर नुसत्या भिंती, तिथे असावा प्रेम जिव्हाळा, नको तर नुसती नाती। या घरट्यातून पिल्लू उडावे, दिव्य खेळूनी शक्ती, आकांक्षांचे पंख असावे उंबरठ्यावर भक्ती। कुटुंब ही केवळ सामाजिक रचना नाही, ती आपल्या संस्कृतीची आणि मूल्यांची आधारशिला आहे। गुरुदेव रवींद्रनाथ टागोर म्हणतात, कुटुंब हे झाडासारखं असतं, त्याच्या फांद्या वेगवेगळ्या दिशेने वाढू शकतात पण मूळ मात्र एकच राहतं। आपण जेव्हा भारतीय कुटुंब व्यवस्थेचा विचार करतो तेव्हा इथल्या ग्रामीण आणि शहरी जीवनात असलेली तफावत आपल्याला जाणवते। ग्रामीण शिक्षण आणि शहरी शिक्षण यातली असमानता आणि ग्रामीण भागात असलेली डिजिटल सुविधांची कमतरता या सगळ्याचा परिणाम थेट मुलांच्या मानसिक आणि सामाजिक विकासावर होताना दिसतो। आणि या सगळ्या असुरक्षिततेतून मुलांना बाहेर काढण्यासाठी कुटुंबातल्या इतर सदस्यांनी काय करायला हवं जेणेकरून मुलांचा आत्मविश्वास वाढेल आणि कुटुंबाचा त्यांना आधार वाटेल। याविषयी बोलताना बाल समुपदेशक डॉक्टर वर्षा मोताळे म्हणाल्या,
5: मुलांचे जेव्हा व्यक्तिमत्वाचं जडणघडण होत असे ना, त्यामध्ये मला असं वाटतं पहिला जो पाया असतो तो कुटुंबाचा असतो। कुटुंबातलं एकंदरीत वातावरण किंवा पालकांची वर्तणूक, नकळत मूल निरीक्षणातून पालकांची जी काही बोलणं आहे, सवयी आहेत किंवा वर्तन आहेत, त्याचं अनुकरण करत असतात। आणि त्यामुळे मला असं वाटतं की घरातलं वातावरण जेवढं प्रेमाचं, समजुतीचं आणि विश्वासाचं असेल ना, तर तेवढं मूल आत्मविश्वासू बन

0: किंवा चांगलं त्याचं मानसिक आरोग्य राहतं असं मला वाटतं. त्यासाठी आपण पालक म्हणून काय करायला पाहिजे, तर सगळ्यात आधी ना मुलांशी रोज प्रेमानं विश्वासाने आणि संयमाचा संवाद हा खूप महत्वाचा आहे. त्याच्यामुळे ते मूल मानसिकदृष्ट्या खूप सुदृढ बनतं. दुसरं, त्यांना हवा तो वेळ देणं खूप महत्वाचं आहे. आजच्या काळामध्ये वेळ ही खूप मोठी समस्या आहे. पालकांकडे वेळच नाही आहे, पण तो वेळ देणं खूप गरजेचं आहे, कारण कुटुंबामध्ये एकत्र वेळ घालवला तर मूल जास्त आत्मविश्वासू बनतं. बाकी सोशल मीडिया, मोबाईल यूज हे तर सगळीकडे आता सर्रास होतं आहे. त्यामध्ये ग्रामीण काय आणि शहरी काय यामध्ये काही फार तफावत नाही आहे. तफावत मेनली आपल्याला कुठे दिसते माहितीये का, जेव्हा हे मूल शहरात येतं शिक्षणासाठी म्हणा किंवा हायर लर्निंगसाठी, जेव्हा मुलं ही शिफ्ट होतात ग्रामीण भागाकडून शहराकडे, तर त्यावेळी ते जे मिळालेलं वातावरण आहे, नवीन वातावरण, त्यांच्यासाठी हे ऍडजस्ट करायला, अडॅप्ट करायला थोडंसं अवघड जातं. त्यामुळे काय होतं, नकळतच तुलना होते मित्रांशी म्हणा किंवा टीचर्स जे असतात त्यांच्याकडनं म्हणा, आणि त्यातून त्यांच्यामध्ये कमीपणाची भावना येऊ शकते. दुसरं असं की जी काही शिक्षण पद्धती आहेत नवीन, त्यांच्यासाठी थोडे ते सोपे नसतात अडॅप्ट करण्यासाठी. सो तो एक वेळ जो आहे तो त्यांना मिळायला हवा, आणि त्यासाठी योग्य ते मार्गदर्शन आणि योग्य ते वातावरण मिळालं, प्रोव्हाइड केलं शिक्षकांनी म्हणा किंवा घरातूनही, तर त्यांना ते अडॅप्ट करायला सोपं जाणार. पण जर हे नाही मिळालं तर काय, तर कमीपणाची भावना तयार होते, नैराश्य येतं, बऱ्याच मुलांना स्ट्रेस येतो, चिंता वाढते, किंवा मग फेल्युअर येतात आयुष्यामध्ये, आणि त्यातून मग वेगवेगळ्या मानसिक समस्यांना त्यांना तोंड द्यावं लागतं, अशी आम्ही बरीच केसेस बघतो. पण मला असं वाटतं यशाचं ओझं तुम्ही मुलांना देण्यापेक्षा ना त्याला काय आवडतं किंवा त्याला काय जमतं ह्याला तुम्ही प्रोत्साहन दिलं पाहिजे, कारण प्रत्येक मूल वेगळं आहे, प्रत्येकाच्या क्षमता वेगळ्या वेगळ्या आहेत, तर त्या आपल्या पाल्याच्या क्षमता ओळखल्या पाहिजे आणि त्याला प्रोत्साहन दिलं पाहिजे, हे महत्वाचं आहे. त्याच्यानंतर तो तिकडे काय फेस करतोय, त्याच्या भावना काय आहेत, त्याचं काय तिथे प्रॉब्लेम्स त्याला येत आहेत हे समजून घेतले पाहिजे, आणि त्याला सॉल्व्ह करण्यासाठी जर तुम्हाला कुणाची मदत हवी असेल, शिक्षकांची मदत तुम्ही घेऊ शकता, तर या गोष्टी तुम्हाला कळतील आणि हाताळता नाही आल्या तरी तुम्ही कुणाची प्रोफेशनल हेल्प त्यासाठी नक्कीच घेऊ शकता. मुलांमध्ये जर काही बदल होत असतील, म्हणजे पर्टिक्युलरली मला असं वाटतं की जर वर्तणूक त्यांची बदलत असेल किंवा राग, चिंता, नैराश्य असे काही लक्षणं तुमच्यामध्ये जर दिसत असतील, तर न घाबरता किंवा न लाजता तुम्ही प्रोफेशनल हेल्प पण किंवा मार्गदर्शनही घेतलं तरी काही वावगं नाही. आणि आपल्याला आता लक्षात येतं की टीनेजमध्ये सुसायडल टेंडन्सी किंवा सुसायडल अटेम्प्ट खूप वाढलेले आहेत. सो त्याचं हेच एक कारण आहे. तर हे आपल्याला समजत नाही की आपल्या मुलाच्या मनामध्ये काय चालू आहे. याच्यासाठी सगळ्यात महत्वाचं आहे संवाद असणं, की मुलांसाठी तुमचा संवाद जो आहे तो अत्यंत गरजेचा आहे, आणि तो अगदी म्हणजे वन साइडेड नको, सूचनांच्या तऱ्हेने तो नको, तर टू वे पाहिजे कम्युनिकेशन नेहमी. आणि त्यामध्ये मला असं वाटतं की ते एक संयमाचं बोलणं जर असेल ना तर मुलं तुमच्या समोर ओपन अप होतात, त्यांच्या मनामधलं जे काही नैराश्य असेल किंवा दुःख असेल किंवा स्ट्रेस असतील ते तुमच्याशी मोकळेपणाने बोलू शकतात, बोलतात. तेवढा मोकळीक तुमच्या नात्यामध्ये असली पाहिजे आणि ती तुम्ही दिली तर मुलं नक्कीच ओपन अप तुमच्या समोर होतात. आणि हे जर तुम्ही करू शकला तर योग्य ती मदत आणि आधार आपण नक्कीच मुलांना देऊ शकतो. मला असं वाटतं मुलं मोठं होण्यासाठी फक्त गुण नाही तर चांगले संस्कार, आत्मविश्वास आणि मानसिक स्वास्थ्य हे खूप महत्वाचं असतं. आणि त्यामुळे आजच्या काळातला सर्वात मोठा पालकधर्म काय तर मुलांना ऐका, समजा आणि त्यांच्यासोबत उभं राहा.
1: कुटुंबाचं प्रेम हे सर्वात सुंदर, वास्तविक आणि बिनशर्त असायला हवं. ते जर तुमच्याकडे असेल तर तुमची मानसिक शक्ती आपोआप वाढते. श्रोतेहो, कुटुंब व्यवस्था बळकट असेल तर सामाजिक स्वास्थ्य उत्तम राहतं. त्याचा चांगला परिणाम देशाच्या आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक स्थिरतेवरही होतो. कोणतंही कुटुंब कुठल्याही कारणाने तुटू नये, कुटुंबात विसंवाद होऊ नये. तरुणांना कुटुंबाचं महत्व समजावं. चांगल्या वाईट वेळी प्रियजनांच्या, विशेषतः लहान मुलांच्या आणि वृद्धांच्या पाठीशी उभं राहावं हाच आंतरराष्ट्रीय कुटुंब दिन साजरा करण्याचा उद्देश. आजच्या तरुण पिढीलाही कुटुंब संस्थेबद्दल, घरातल्या नात्यांबद्दल काय वाटतं याविषयी आम्ही त्यांना जेव्हा बोलतं केलं त्यावेळी आपल्या कुटुंबातल्या अनुभवाबद्दल सांगताना एमए फर्स्ट इयरची विद्यार्थिनी रसिका जोशी म्हणाली,
2: दिवसभर तर प्रत्येक जण आपल्या कामात व्यस्त असतो, पण जेवताना निदान सगळे एकत्र बसतात आणि मनमोकळ्या गप्पा होतात. दिवसातल्या छोट्या मोठ्या गोष्टी शेअर केल्या जातात, त्यामुळे संवाद वाढतो आणि एकमेकांना समजून घेणं

0: सोपं होतं. आई बाबांची बॉन्डिंग वाढतं. आम्ही सगळे एकत्र जेवायला बसतो तेव्हा कधी अभ्यासाबद्दल बोलतो, कधी कामाबद्दल चर्चा होते, नाहीतर नुसती मजा मस्ती होत. पण यामुळे घरातला संवाद वाढतो, ताण कमी होतो, जवळीक टिकून राहते आणि घरात सकारात्मक वातावरण तयार होतं.
1: कुटुंबा व्यतिरिक्त आजूबाजूच्या इतर व्यक्तींशी कसा संवाद साधता येतो असं विचारलं तेव्हा 11वीत असणारी जान्हवी हत्तेकर हिने सांगितलं,
2: बऱ्याचदा आपण जवळच्या लोकांशी सुद्धा मेसेजवर किंवा फोनवर बोलतो, पण जर त्याऐवजी जर आपण त्याच्याशी जर प्रत्यक्ष भेटून बोललो तर त्यांना सुद्धा जास्त बरं वाटतं आणि एकमेकांमधला संवाद वाढतो. तसंच आपल्या घराजवळ दुकान असतं पण आपण मोबाईलवरून ऑनलाईन वस्तू मागवतो, म्हणजे आजकाल ऑनलाईनचं फायदा जास्त आहे लोकांमध्ये. पण त्यापेक्षा जर एखाद्या जवळच्या दुकानात जाऊन आपण प्रत्यक्षपणे तिथं वस्तू विकत घेतली तर फक्त वस्तू विकत नाही घेत आहे तर आपण त्या दुकानदाराशी चार गोष्टी बोलू शकतो, म्हणजे जसं की नमस्कार, सगळं ठीक आहे ना, मग कसं काय चालू आहे सगळं, असं एवढं संभाषण होतं. त्यामुळे संवाद अजून वाढतो आणि प्रत्येकाशी आपलं नातं घट्ट होतं. अशा जर आपण म्हणजे काही छोट्या मोठ्या गोष्टी जर केल्यात तर मोबाईलमुळे जे अंतर वाढलं एकमेकांमधलं तर ते कमी होण्यास मदत होऊ शकते.
1: कुटुंबातल्या सदस्यांमधलं नातं जपायचं असेल तर कसा संवाद झाला पाहिजे याविषयी आयुष जाधव हा 11वीतला मुलगा म्हणतोय,
3: आमच्या घरी एक गोष्ट अजून आहे, आम्ही शक्यतो रोज एकत्र जेवण करतो आणि खरं सांगायचं तर त्यावेळेला सगळ्यात जास्त गप्पा होतात आणि फोडणीचा वास आला की आपोआप स्वयंपाकघरात जाऊन विचारतो की आई आज काय बनवलंस, मग ती पण लगेच काम सांगते, जरा मेथी निवड, कोथिंबीर काप, पाणी भर, आणि हे सगळं करतानाच आपोआप असे गप्पा सुरू असतात. मग भाजी तयार झाली की आधी तिचा वास घेऊन मग आईला सांगायचं आज भाजी मस्त झाली आहे, ते ऐकून तिलाही बरं वाटतं. आणि एक गोष्ट लक्षात येते की जेवताना मोबाईलपेक्षा समोरची माणसं जास्त महत्वाची वाटतात आणि मला वाटतं अशा छोट्या छोट्या गोष्टींमुळेच घरातला संवाद टिकून राहतो आणि माणसं जवळ राहतात आणि नाते अजून घट्ट होते.
1: प्रज्ञा चाबुकस्वार या 12वी झालेल्या विद्यार्थिनीला आम्ही विचारलं की तू तुझ्या घरातल्यांशी कसा संवाद साधते तेव्हा ती म्हणाली,
0: माझ्या आई बाबांशी मी जर एखादी समस्या आली म्हणजे माझ्या अभ्यासाशी असो किंवा दैनंदिन जीवनाशी निगडीत कुठलीही समस्या असो ती माझ्या आई बाबांबरोबर मी शेअर करते, मग त्या समस्येवर उपाय शोधण्यासाठी आमच्यामध्ये एक संवाद होतो. चर्चेच्या माध्यमातून आम्ही त्या समस्येवर उपाय शोधण्याचा प्रयत्न करत असतो. संवाद हाच महत्वाचा आधार आहे आमच्या कुटुंबाचा. भावाशी कधी वादविवाद होतात, कधी आपुलकीने संवाद साधला जातो. तो माझ्यापेक्षा लहान असल्यामुळे अभ्यासाशी निगडीत असलेले कुठलाही प्रश्न तो मला विचारत असतो आणि मी देखील त्याला त्याचे उत्तर देते. एकत्र जेवण करण्याच्या सवयीमुळे आमच्यातील नातं अधिक घट्ट झालं. टीव्ही मोबाईल यापासून लांब राहून आम्ही परस्पर संवादावर भर दिल्यामुळे एकमेकांवर विश्वास निर्माण होण्यास मदत झाली.
1: मुलांसोबत कुटुंबातल्या सदस्यांनी वेळ घालवणं किती महत्वाचं आहे याविषयी सांगताना प्राध्यापक डॉक्टर नागेश अंकुश म्हणतात,
4: कुटुंबातल्या व्यक्तींनी मुलांसाठी दिलेला वेळ आणि त्यांच्याशी साधलेला संवाद हा कुटुंबातला एकोपा टिकवण्यासाठी तर अतिशय गरजेचा आहेच, परंतु अलीकडच्या स्क्रीनच्या आणि या सगळ्या समाज माध्यमांच्या गदारोळामध्ये हा संवाद खूपच महत्वाचा आहे. आई वडील असेल, आजी आजोबा असतील किंवा घरातल्या प्रत्येकानं दररोज थोडा वेळ मुलांसाठी घालवला तर मुलांचा आत्मविश्वास नक्कीच वाढेल आणि त्यांचं भावनिक नातं, त्यांचा भावनिक विकास अधिक चांगला व्हायला मदत होऊ शकेल. मोबाईल आणि स्क्रीनपेक्षा माणसाचा जो सहवास आहे तो मुलांसाठी अधिक उपयुक्त असतो हे खरं, म्हणजे मुलांना कळत नाही. मुलांना स्क्रीन, मोबाईल, टीव्ही हा सगळा भाग आपल्या भावजीवनाचा वाढतो, परंतु माणसांचा जो सहवास आहे तो मुलांसाठी जास्त गरजेचा आहे. त्यातनं मुलांवर चांगले संस्कार घडतात हे आपण पिढ्याने पिढ्या पाहत आलेलो आहोत आणि मुलं आपल्या भावना, आपला आनंद, आपली भीती आणि आपल्या अडचणी तेव्हा सहजपणे घरच्यांना बोलू शकतात की जेव्हा त्यांच्यातला संवाद सातत्यानं होत राहील आणि त्यातूनच मग एकत्रित कुटुंबामधनं चांगला संस्कारक्षम आणि सुदृढ असा समाज निर्माण होतो, तेव्हा त्याची सुरुवात कुटुंबातल्या संवादापासून होते असं मला वाटतं.

0: श्रोते हो, म्हणतात ना कुटुंब ही केवळ नाती नाहीत तर ती विश्वास, सुरक्षितता आणि प्रेमाची भावना आहे, आपल्या संस्कृतीची आणि मूल्यांची आधारशिला आहे. प्रत्येक मुलाला हक्क आहे समजून घेणाऱ्या घराचा, प्रेमळ संवादाचा आणि आनंदी बालपणाचा. या आंतरराष्ट्रीय कुटुंब दिनानिमित्त आपल्या माणसांसाठी थोडा वेळ नक्की द्या, कारण मजबूत कुटुंबच घडवतं मजबूत समाज. आंतरराष्ट्रीय कुटुंब दिनानिमित्त रूपक जपूया सुमने कुटुंब सौख्य दरवळे आत्ताच आपण ऐकलं. लेखन आणि निवेदन मदालसा कानडे. सहभाग होता वैजयंती नांदगावकर, विष्णू खंडके, स्मिता नामदे, श्रेय जोशी, डॉक्टर वर्षा मोताळे, रसिका जोशी, जान्हवी हत्तेकर, आयुष जाधव, प्रज्ञा चाबुकस्वार आणि डॉक्टर नागेश अंकुश. सादर करते सुजीत बनसोडे. ही आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राची निर्मिती होती.
1: आकाशवाणीच्या FM प्रसारण सेवेचं हे आहे सातारा केंद्र 103.1 MHz या ध्वनीलहरींवर. श्रोते हो, सकाळचे 9 वाजलेत. हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम घेऊन आलोय. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया आनंद बक्षी यांच्या आवाजातील गीत, यांची गीतरचना मुकेश आणि लता मंगेशकर यांच्या आवाजात, संगीत लक्ष्मीकांत पेरेलाल यांचं आणि चित्रपट गोरा और कला.

0: लता मंगेशकर आणि मुकेश यांच्या आवाजात आनंद बक्षी यांची गीतरचना आपण ऐकली. गोरा और काला या चित्रपटासाठी संगीत दिलं होतं लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी.
1: काय ग, 12वी नंतर इंजिनिअरिंग की मेडिकल?
2: एवढं खर्चिक शिक्षण कशाला? आपण तर मस्त BBA किंवा BCA करणार आणि झटक्यात चांगल्या पगाराची नोकरी मिळवणार.
1: आता कसं माझ्या मनातलं बोललीस, हे कोर्सेस आपल्याला परवडणार आहे, शिवाय जवळच्या जवळ उत्तम सोय.
2: रयत शिक्षण संस्थेच्या KBP इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज अँड रिसर्च सेंटर मध्येच ना.
1: अगं, BBA BCA अनुभवी आणि PhD पदवीधर शिक्षक, सुसज्ज लॅब, करिअर गायडन्स, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन, आणखीन काय हवं?
2: हो ना, शिवाय पुढे MBA, MPhil आणि PhD ची सोयही.
1: मी पण ऐकलंय IIM धर्तीवर इन्फ्रास्ट्रक्चर आणि PhD पदवीधर शिक्षक.
2: बघून येऊया का लगेच KBP इन्स्टिट्यूट? जवळ तर आहे वरिये मध्ये.
3: आमच्या मावशीला पित्ताचे खडे झालेत. ERCP साठी पुण्याला न्यायला सांगितले डॉक्टरांनी. खर्चही खूप आहे.
4: अहो ताई, तुम्ही पुण्या मुंबईचा विचार करताय कशाला? स्वादुपिंडाचे सर्व आजार, पित्ताशयातील खडे, यासाठी ERCP असू द्या नाहीतर इतर उपचार, या सगळ्या सुविधा आपल्या साताऱ्यात मीनाक्षी डायजेस्टिव्ह डिसीज सेंटर मध्ये उपलब्ध असताना दुसरीकडे जायचं कशाला? विश्वासानं तिथं जा आणि उपचार घ्या.
5: मीनाक्षी हॉस्पिटल, सातारा, कोरेगाव रोड, सातारा. संकेतस्थळ www.meenakshimultispeciality hospital.com.
6: व्हिडिओ लाईक करण्यासाठी पैसे मिळतील. So easy.
7: फसला.
8: अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका. RBI सांगते,
7: जाणकार बना, सतर्क रहा.
9: हॉटेल मॅनेजमेंट क्षेत्रातील UGC मान्यता प्राप्त युनिव्हर्सिटी,
10: सातारा जिल्ह्यातील फक्त आणि फक्त एकमेव BSc हॉटेल मॅनेजमेंट कॉलेज, 3 वर्ष डिग्री,
9: डिप्लोमा हॉटेल मॅनेजमेंट 2 वर्ष,
10: हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग टेक्नॉलॉजी 1 वर्ष,
9: महाराष्ट्र शासनाची शिष्यवृत्ती,
10: महाडीबीटी, NSP, अल्पसंख्याक स्कॉलरशिप,
9: स्वधार योजना, देश विदेशात नोकरीची संधी,
10: स्मार्ट क्लासरूम,
9: ST पास, हॉस्टेलची सोय, IT ट्रेनिंग प्लेसमेंट,
10: पात्रता 10वी ते 15वी पर्यंत सर्वांसाठी.
9: आजच प्रवेश निश्चित करा.
10: 30 वर्षांची यशस्वी परंपरा.
9: मंजू इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट, YC कॉलेज समोर, सातारा.
10: मोबाईल 99 60 13 59 15
9: 0 21 62 22 25 45.

0: लगेच केबीबी इन्स्टिट्यूट जवळ तर आहे वरियेमध्ये.
1: आमच्या मावशीला पित्ताचे खडे झालेत, ईआरसीपी साठी पुण्याला न्यायला सांगितले डॉक्टरांनी, खर्चही खूप आहे.
2: अहो ताई, तुम्ही पुण्या मुंबईचा विचार करताय कशाला? स्वादुपिंडाचे सर्व आजार, पित्ताशयातील खडे, यासाठी ईआरसीपी असू द्या नाहीतर इतर उपचार, या सगळ्या सुविधा आपल्या साताऱ्यात मीनाक्षी डायजेस्टिव्ह डिसीज सेंटर मध्ये उपलब्ध असताना दुसरीकडे जायचं कशाला? विश्वासाने तिथे जा आणि उपचार घ्या.
3: मीनाक्षी हॉस्पिटल, सातारा, कोरेगाव रोड, सातारा. संकेतस्थळ www.meenakshimultispeciality.com.
4: पॉझिटिव्ह हेल्थ सेंटर, केसांच्या विकारांवर खात्रीलायक नैसर्गिक इलाज. केसांचे गळणे, चाई पडणे, केस विरळ होणे, केसांचा कमकुवतपणा, केसातील कोंडा इत्यादी विकारांवर पॉझिटिव्ह हेल्थ सेंटर, राजपथ कन्याशाळेजवळ, सातारा. तसंच उत्तम व्यक्तिमत्वाचा विकास होण्यासाठी फोन नंबर 2 36 36 9.
5: 10वी 12वी ते पदवी पर्यंत
6: 29 वर्षांची परंपरा असलेल्या मंजू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी सातारा,
5: MSBT मुंबई मान्यता प्राप्त डिप्लोमा इंटीरियर डिझायनिंग 2 वर्ष कालावधी कोर्स, डिप्लोमा आर्किटेक्चर ड्राफ्ट्समन 2 वर्ष,
6: डिप्लोमा फॅशन डिझायनिंग
5: 2 व 1 वर्ष, कन्स्ट्रक्शन सुपरवायझर 1 वर्ष कोर्स करा आणि PWD लायसन्स मिळवा.
6: 11वी 12वी करण्याची गरज नाही.
5: डिप्लोमा नंतर ते 13वी मध्ये प्रवेश.
6: डिजिटल क्लासरूम,
5: साइट विजिट,
6: ST पास,
5: हॉस्टेलची सोय.
6: संपर्क मयूर चेंबर्स, दुसरा मजला, YC कॉलेज समोर, सातारा.
5: मोबाईल 99 60 13 59 15,
6: 0 21 62 22 45.
7: श्रोतेहो, हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात यानंतरचं गीत फर्ज या चित्रपटातलं गायलंय मोहम्मद रफी आणि सुमन कल्याणपूर यांनी. लक्ष्मीकांत प्यारेलाल यांच्या संगीत नियोजनात हे गीत आनंद बक्षी यांचं.

0: विधी सेवा प्राधिकरण अधिनियम 1987 कलम 12 नुसार पात्र नागरिक निशुल्क कायदेशीर मदत न्याय बंधू या मोबाईल ऍप वरून किंवा www.provono-doj.in या वेबसाईट वरून मिळवू शकता.
1: पॉझिटिव्ह हेल्थ सेंटर, केसांच्या विकारांवर खात्रीलायक नैसर्गिक इलाज. केसांचे गळणे, चाई पडणे, केस विरळ होणे, केसांचा कमकुवतपणा, केसातील कोंडा इत्यादी विकारांवर पॉझिटिव्ह हेल्थ सेंटर, राजपथ कन्या शाळेजवळ सातारा. तसंच उत्तम व्यक्तिमत्वाचा विकास होण्यासाठी फोन नंबर 2 36 36 9.
2: काय ग, 12वी नंतर इंजिनिअरिंग की मेडिकल?
3: एवढं खर्चिक शिक्षण कशाला? आपण तर मस्त BBA किंवा BCA करणार आणि झटक्यात चांगल्या पगाराची नोकरी मिळवणार.
2: आता कसं माझ्या मनातलं बोललीस, हे कोर्सेस आपल्याला परवडणार आहे, शिवाय जवळच्या जवळ उत्तम सोय.
3: रय शिक्षण संस्थेच्या KBP इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज अँड रिसर्च सेंटर मध्येच ना.
2: अगं, BBA BCA अनुभवी आणि PhD पदवीधर शिक्षक, सुसज्ज लॅब, करिअर गायडन्स, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन, आणखीन काय हवं?
3: हो ना, शिवाय पुढे MBA, MPhil आणि PhD ची सोयही.
2: मी पण ऐकलंय IIM च्या धर्तीवर इन्फ्रास्ट्रक्चर आणि PhD पदवीधर शिक्षक.
3: बघून येऊ.

0: हॉटेल मॅनेजमेंट क्षेत्रातील UGC मान्यता प्राप्त युनिव्हर्सिटी.
1: सातारा जिल्ह्यातील फक्त आणि फक्त एकमेव BSc हॉटेल मॅनेजमेंट कॉलेज. 3 वर्ष डिग्री.
0: डिप्लोमा हॉटेल मॅनेजमेंट 2 वर्ष.
1: हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग टेक्नॉलॉजी 1 वर्ष.
0: महाराष्ट्र शासनाची शिष्यवृत्ती.
1: महा DBT, NSP, अल्पसंख्याक स्कॉलरशिप.
0: स्वधार योजना. देश विदेशात नोकरीची संधी.
1: स्मार्ट क्लासरूम.
0: ST पास. हॉस्टेलची सोय. IT ट्रेनिंग प्लेसमेंट.
1: पात्रता 10वी ते 15वी पर्यंत सर्वांसाठी.
0: आजच प्रवेश निश्चित करा.
1: 30 वर्षांची यशस्वी परंपरा.
0: मंजू इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट, YC कॉलेज समोर, सातारा.
1: मोबाईल 99 60 13 59 15
0: 0 21 62 22 25 45.

0: वारणा श्रीखंड, चीज, पनीर, वारणाची दर्जेदार उत्पादने सर्वत्र उपलब्ध.
1: ज्येष्ठ क्रीडा संघटक, क्रीडा महर्षी, माननीय पैलवान साहेबराव पवार भाऊ यांच्या शतकपूर्ती वर्षानिमित्त राजेश्वर प्रतिष्ठान आणि तालीम संघ सातारा यांच्या सहकार्यानं राष्ट्रीय हिंद केसरी कुस्ती स्पर्धा 2026 दिनांक 14-17 मे, स्थळ शाहू स्टेडियम सातारा, वेळ 7-10 आणि 5-10, प्रवेश विनामूल्य. आंतरराष्ट्रीय दर्जाच्या पुरुष आणि महिला मल्लांच्या नेत्रदीपक कुस्त्यांचा आनंद घ्या. हजारोंच्या संख्येनं उपस्थित रहा. आयोजक दीपक साहेबराव पवार.
2: श्री तीर्थक्षेत्र 16 शिवलिंग शनेश्वर देवस्थान सोळशी इथं दिनांक 15 आणि 16 मे 2026 रोजी श्री शनेश्वर जन्मोत्सव आणि शनि अमावस्यानिमित्त 52 पात्री रुद्राभिषेक, पालखी सोहळा, महाआरती, महाप्रसाद, शनेश्वर कृतज्ञता धर्मरक्षा पुरस्कार आणि विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन.
3: आपण आपल्या परिवारासह अवश्य उपस्थित राहा.
2: श्री तीर्थक्षेत्र 16 शिवलिंग शनेश्वर देवस्थान सोळशी, तालुका कोरेगाव, जिल्हा सातारा.
4: स्वच्छता, भव्यता, उच्च दर्जा, आर्यलोक, परिपूर्ण आदर्श पंचकर्म उपचार आर्यलोक, पित्तविकार, पचन विकार, कोलायटिस, मूळव्याध, फिशर, मुतखडा, किडनीचे विकार, यासाठी आर्यलोक. आर्यलोक कल्याणी स्थित जिल्हा परिषदेसमोर सातारा. फोन नंबर 98-220-210-28.
5: इन्व्हेस्टमेंट आहे छोटीशी पण तरीही खूप फायद्याची. एक एक ग्रॅम खरेदी करता हौसही फिटते दागिन्यांची, अडीनडीला उपयोगी पडते अशी साठवण साऱ्यांची. म्हणून तर आम्ही म्हणतो, गुंतवणूक सोन्याची.

0: अशी सोनुली बबुडी तुमच्याही घरात येतील, काळजी करू नका.
1: योग्य मार्गदर्शन आणि उपचारांसाठी संपर्क करा डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटरला, मुक्काम पोस्ट शिरवळ, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा इथं.
0: संपर्क डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर 866-91-676-72. यात्रा आणि लग्न सराई निमित्त ट्रॅडिशनल आणि फॅन्सी साड्यांची भरपूर व्हरायटी.
2: मग येत आहे ना शॉपिंगला मसवडकर ड्रेसेस मध्ये.
0: मसवडकर ड्रेसेस, जशी पर्सनॅलिटी तशी व्हरायटी.

0: वारणा श्रीखंड, चीज, पनीर, वारणाची दर्जेदार उत्पादने सर्वत्र उपलब्ध.
1: ज्येष्ठ क्रीडा संघटक, क्रीडा महर्षी, माननीय पैलवान साहेबराव पवार भाऊ यांच्या शतकपूर्ती वर्षानिमित्त राजेश्वर प्रतिष्ठान आणि तालीम संघ सातारा यांच्या सहकार्यानं राष्ट्रीय हिंदकेसरी कुस्ती स्पर्धा 2026 दिनांक 14-17 मे, स्थळ शाहू स्टेडियम सातारा, वेळ 7-10 आणि 5-10, प्रवेश विनामूल्य. आंतरराष्ट्रीय दर्जाच्या पुरुष आणि महिला मल्लांच्या नेत्रदीपक कुस्त्यांचा आनंद घ्या, हजारोंच्या संख्येनं उपस्थित राहा. आयोजक दीपक साहेबराव पवार.
2: श्रोते हो, हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातलं यानंतरचं गीत गायलंय सहकाऱ्यांसह गीता दत्त आणि लता मंगेशकर यांनी. भरतव्यास यांच्या गीतासाठी संगीत वसंत देसाई यांचं आणि हा चित्रपट गुंज उठी शहनाई.

0: वारणा श्रीखंड चीज पनीर वारणाची दर्जेदार उत्पादने सर्वत्र उपलब्ध.
1: स्वच्छता भव्यता उच्च दर्जा आर्यलोक परिपूर्ण आदर्श पंचकर्म उपचार आर्यलोक पित्त विकार पचन विकार कोलायटिस मूळ व्याध फिशर मुतखडा किडनीचे विकार यासाठी आर्यलोक आर्यलोक कल्याणी स्टेट जिल्हा परिषदे समोर सातारा फोन नंबर 98 220 210 28.
2: यात्रा लग्न सराईसाठी म्हसवडकर ड्रेसेस मध्ये रेमंड ओसीएम विमलचे ब्रँडेड सूटिंग
3: शिवाय रेमंड आणि गिनीचे शर्टिंग सुद्धा.
2: मग येताय ना खरेदीला म्हसवडकर ड्रेसेस मध्ये?
3: म्हसवडकर ड्रेसेस, जशी पर्सनॅलिटी तशी व्हरायटी.
4: गर्भाशयातील अंधारात कधी येईल चांदण, कधी मिळेल मला आईपणाचं लेणं.
5: इवल्या इवल्या पावलांचं घरभर बागडणं, त्याचं हसणं रडणं बोबडं बोबडं बोलणं,
6: या दोन जीवांचं आता हे एकच मागणं. होऊ दे ना पूर्ण आमचं बाळाचं स्वप्न.
5: आई बाबा होणं हा एक अतिशय सुंदर अनुभव, तुम्हीही तो अनुभवू शकता. योग्य मार्गदर्शन आणि उपचारांसाठी आजच संपर्क करा डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर, मुक्काम पोस्ट शिरवड, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा. संपर्क 866-91-676-72.
2: तुम्हालाही करायची आहे फर्निचरची खरेदी?
3: मग विजिट करा प्लॅनेट फर्निचर.
2: भरपूर ऑफर्स आणि प्रीमियम क्वालिटीच्या फर्निचरची भरपूर व्हरायटी.
3: प्लॅनेट फर्निचर गेल्या 18 वर्षांपासून सातारकरांच्या सेवेत.
2: प्लॅनेट फर्निचर, ओल्ड MIDC सातारा.

0: आमची पारदर्शकता हाच आमचा विश्वास. म्हसवडकर सराफ, मोती चौक, सातारा.
1: नटले सजले जणू मन मोहिनी.
2: मोतीबिंदूच्या अचूक शस्त्रक्रियेसाठी अजून अॅक्युरेट असलेली इमेज गाइडेड सर्जरी आता प्रथमच साताऱ्यात.
3: अल्कॉन या जगप्रसिद्ध अमेरिकन कंपनीच्या एर्गोस बायोमीटर सर्जरी प्लॅनर
2: आणि व्हेरियंट डिजिटल मार्कर या अत्याधुनिक प्रणालीचा वापर केल्यामुळे मोतीबिंदूची शस्त्रक्रिया यशस्वी होतेच.
3: शिवाय सर्जरी प्लॅनर मुळे चष्म्याशिवाय उत्तम दिसू शकते.
2: सौजन्य नेत्र संजीवनी, डॉक्टर बोकिल नेत्र रुग्णालय, सातारा.
3: आपल्या छतावर टाटा सोलर बसवण्यासाठी संपर्क करा सनमित्र सोलर 98 81 38 1.

0: 7114 98 81 38 71 14.
1: यात्रा लग्न सराईसाठी म्हसवडकर ड्रेसेस मध्ये रेमंड ओसीएम विमलचे ब्रँडेड सूटिंग
0: शिवाय रेमंड आणि गिनीचे शर्टिंग सुद्धा.
1: मग येताय ना खरेदीला म्हसवडकर ड्रेसेस मध्ये?
0: म्हसवडकर ड्रेसेस, जशी पर्सनॅलिटी तशी व्हरायटी.
1: सांधेदुखीने त्रस्त आहात का? आता आली एक नवी क्रांती.
0: साताऱ्यात वेदांत हेल्थ केअर सेंटर घेऊन आलंय रोबोटिक जॉईंट रिप्लेसमेंट सर्जरी.
1: अधिक अचूक, अधिक सुरक्षित,
0: कमी वेदना, जलद रिकव्हरी,
1: रोजच्या आयुष्यात लवकर परत.
0: आधुनिक तंत्रज्ञान आणि तज्ज्ञ डॉक्टर्स आपल्या आरोग्यासाठी.
1: वेदांत हेल्थ केअर सेंटर, वेअर केअर कम्स फर्स्ट.
0: आजच संपर्क करा वेदांत हेल्थ केअर सेंटर 95 185 68 006.
2: श्रोते हो, याबरोबरच आजचा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आम्ही समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून. हिंदी चित्रपट गीतांचा आनंद आपण पुन्हा एकदा घेणार आहोत आज सकाळी 11:30. यामध्ये आपण ऐकूया सूत्रबद्ध निवेदनासह हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम.

0: आपण आहात आकाशवाणीच्या सातारा केंद्रासोबत. सकाळचे 9:30 वाजले आहेत. आता प्रसारित करतोय मराठी साहित्य पत्रिका आविष्कार. आज या कार्यक्रमात सुप्रसिद्ध कवयित्री आणि लेखिका डॉ संजीवनी तोफखाणे यांच्याशी त्यांच्या कथालेखनाविषयी साधलेला संवाद आणि त्यांनी सांगितलेली कथा अक्काची भाकरी ऐकूया. कार्यक्रम आविष्कार, निर्मिती सहाय्य वैदेही कुलकर्णी यांचं.
1: नमस्कार श्रोतेहो, मराठी साहित्य पत्रिका आविष्कार मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आज आविष्कार मध्ये साताऱ्यातील लेखिका आणि कवयित्री डॉ संजीवनी तोफखाणे यांच्याशी कथालेखन याविषयी साधलेला संवाद आणि त्यांनी सांगितलेली कथा अक्काची भाकरी. श्रोत्या, आज आविष्कारमध्ये आपल्या भेटीला आलेले आहेत डॉ संजीवनी तोफखाणे, कवयित्री, लेखिका, त्याचबरोबर कथालेखिका म्हणून ते आपल्याला माहिती आहेत. दोन कथासंग्रह आतापर्यंत प्रसिद्ध झालेले आहेत, उणीवेची जाणीव आणि अकल्पित. शब्दप्रभू गदिमांच्या साहित्यावर त्यांची पीएचडी झालेली आहे. मात्र आज आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत त्यांच्या कथालेखनाविषयी आणि जोडीला त्यांची एक कथाही आपण ऐकणार आहोत. संजीवनीताई नमस्कार, या कार्यक्रमामध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे.
2: नमस्कार.
1: कथन केली जाते ती कथा, अशी समजा आपण कथेची अगदी साधी सोपी व्याख्या केली तर हे कथन म्हणजे नक्की काय सांगायचं असतं लेखकाला कथेतून?
2: काय असतं, जेव्हा कथा एखादी निर्माण होते त्यावेळेला कुठेतरी एखादं कथा बीज त्याच्या मनामध्ये रुजलेलं असतं आणि मग ते आकार घेत जातं आणि मग एखादी कथा मनामध्ये निर्माण झाली की ती कुणाला तरी सांगावी, कथन करावी असं वाटायला लागतं आणि मग ती शब्दरूप घेते. अशा पद्धतीने कथा प्रकट होते.
1: म्हणजे गोष्टी वेल्हाळपणा जो माणसाचा असतो तो या कथा लेखनातून किंवा कथा कथनातून प्रकट होत जातो. आता तुम्ही म्हणालात की कथेचं बीज. लेखकाच्या दोन पद्धती असतात. काही जण अनुभवावर आधारित किंवा अनुभवाधिष्ठित असं लेखन करत असतात, काही जण कल्पनाविलासामध्ये रमत असतात. तुमची कथा कोणत्या प्रकारात मोडते?
2: माझी कथा ही अनुभवाच्या भोवती निर्माण झालेली कल्पना.
1: अच्छा.
2: अशा पद्धतीची आहे. म्हणजे कुठेतरी एखादी घटना, एखादा प्रसंग अनुभवलेला असतो, पाहिलेला असतो, त्यातला एखादाच मुद्दा मनामध्ये घर करून बसलेला असतो आणि मग त्याच्या भोवती, म्हणजे कोळ्यांनी जसं जाळं विणावं तसं कल्पनेचं जाळं तयार व्हायला लागतं आणि मग त्याच्या अवतीभोवती, समजा एखादी व्यक्ती असेल तर तिच्या अवतीभोवतीची पात्र काही वेळेला काल्पनिक येऊ शकतात आणि मग त्यांचे संवाद, त्यांच्यामध्ये घडणाऱ्या घटना, प्रसंग याच्यातून मग कथा निर्माण होते. म्हणजे त्याला अनुभवातून निर्माण झालेली काल्पनिक कथा असं आपण म्हणू शकतो.
1: म्हणजे कुठल्याही लेखकाला अनुभव जरी असला तरी त्याला थोडी कल्पनेची जोड दिली तर ती कथा रंजक होते.
2: बरोबर.
1: शब्दप्रभू गदिमांच्या साहित्यावर आपण पीएचडी केलेलं आहे. गदिमा म्हटलं की सर्वसामान्यपणे पटकन समोर येतं ते गीतरामायण किंवा गीतकार गदी माडगुळकर, कवी गदी माडगुळकर.
2: बरोबर.
1: या सगळ्याचा तर प्रभाव तुमच्या

0: लेखनावर असणारच आहे. पण ललित लेखन किंवा ललित गद्य या स्वरूपामध्ये किंवा कथांच्या स्वरूपात सुद्धा गदिमांचं लेखन विपुल आहे. तर मग त्यांच्या कथांचा तुमच्यावर काही प्रभाव?
1: नाही, काय झालं, माझा विषय जो होता तो गदी माडगुळकरांची भावकविता.
0: अच्छा,
1: असा होता,
0: कवितेचाच होता.
1: त्यामुळे कवितेचा आणि गीतांचा, म्हणजे त्यांचं प्रत्येक गीत, म्हणजे जरी ते चित्रपट गीत असलं
0: तरी
1: एक उत्तम भावकविता कशी आहे हे प्रूव्ह करणं हाच माझ्या प्रबंधाचा मूळ गाभा आहे.
0: अच्छा,
1: त्यामुळे त्यांचं ललित गद्य वाचलंय मी, वाचलं नाही असं नाही, पण त्याचा खूप प्रभाव माझ्यावरती पडेल असं मात्र नाही झालं.
0: पण मग एकूण तुमच्या कथा कोणाला अनुसरून जातात असं तुम्हाला वाटतं?
1: खरं सांगू का, म्हणजे अरविंद गोखले म्हण किंवा दमा मिराजदारांपासून अनेक कथाकारांच्या अनेक कथा वाचल्या, किंवा महिलांच्या पण बऱ्याच कादंबऱ्या वाचल्या वगैरे, हे सगळं कुठंतरी संमिश्र होऊन आपणही काहीतरी लिहावं,
0: वेगळी शैली,
1: स्वतःची वेगळी शैली आपोआपच निर्माण झाली ती. त्यामुळे कुणाचा प्रभाव आहे वगैरे असं काही सांगता येणार नाही, पण मुळात लेखनाची वृत्ती मात्र त्यामुळे निर्माण झाली हे नक्की.
0: अशी काही अत्यावश्यकता किंवा गरज आहे का की प्रत्येक कथेतून किंवा प्रत्येक लेखनातून काहीतरी सामाजिक संदेश दिलाच गेला पाहिजे? कारण आजकाल आपण बऱ्याच वेळेला बघतो की काहीतरी एंड नोट काहीतरी असलं पाहिजे असं एक भावना बऱ्याच लेखनामधून दिसत असते.
1: खरं सांगू का, वाचन हे अनेक प्रकारचं असतं. काही वेळेला केवळ करमणूक म्हणून, म्हणजे ते त्या वाचकावरती अवलंबून आहे की त्याला काय आवडेल, आणि लेखकाच्याही मनोवृत्तीवरती ते अवलंबून आहे. प्रत्येक लेखकाला काहीतरी संदेश देता येईलच असंही नाही, किंवा देण्याची त्याची प्रवृत्ती असेल असंही नाही,
0: दिलाच पाहिजे
1: दिलाच पाहिजे असंही नाही. कारण शेवटी काय, तुम्हाला वाचन करायचंय ते मनोरंजन या पद्धतीनेच तुमचं जातं पहिल्यांदा, नंतर तुम्ही त्यातून काय घ्यायचं, बोध घ्यायचा नाही घ्यायचा हे तुमचं मन ठरवतं. त्यामुळं प्रत्येक कथेमध्ये काहीतरी देणारं असलंच पाहिजे असं नाही, पण बऱ्याच वेळा ते असतं हेही खरं आहे. माणसाच्या मनोवृत्तीचंच वर्णन त्याच्यामध्ये आलेलं असल्यामुळं ज्या वाचकाच्या मनोवृत्तीशी जुळणारं त्याला त्यात काहीतरी सापडतं ना, तो ते घेतोच.
0: मराठी कथेचा इतिहास बघायला गेलं तर खूप जुना आहे तसा. अनेक त्याच्यामध्ये टप्पे होत गेले, कथांचे अनेक प्रकार त्याच्यामध्ये होत गेले, आणि आज अगदी अलक नावाचा प्रकार एक रूढ होऊ पाहतोय जो सोशल मीडियावर जास्ती त्याचा प्रसार होतोय. तर तुम्ही काय सांगाल त्याच्याविषयी? म्हणजे कुठला प्रकार श्रेष्ठ किंवा कुठला कमी दर्जाचा असं म्हणायचं नाहीये, पण टिकण्याच्या दृष्टीनं म्हटलं तर कुठली कथा टिकून राहू शकते?
1: टिकण्याच्या दृष्टीने जर विचार केला ना, तर जिथं तुम्हाला माणसाच्या जीवनाला आवश्यक मूल्य देणाऱ्या कथा आहेत त्याच टिकतात. अभिजातता ज्याला म्हणतात की नाही, ती जर कथेमध्ये उतरायची असेल तर मानवी जीवनमूल्यांचा विचार करणाऱ्याच कथा हव्यात.
0: खरे,
1: कारण अलकमध्ये तुम्ही थोडंसं काहीतरी सांगून जाता, पण ते जसं क्षणिक भावना मनात उमटते आणि मिटून जाते ना, तसं त्या अलकचं आहे. ती तेवढ्यापुरती प्रभावी होते, पण तुमच्या मनावर ठसेलच असं होत नाही. पण अरविंद गोखलेंच्या कथा, मनोविश्लेषणात्मक ज्या कथा असतात ना, त्या जास्त प्रभावी होतात. घटना आणि प्रसंग सुद्धा मनुष्य वाचतो आणि विसरून जातो, पण त्याच्यातून काहीतरी तुम्हाला जीवनमूल्य मिळालंय, काहीतरी मार्गदर्शक मिळालंय, तर ते तुमच्या कायम लक्षात राहतं. म्हणजे जर साहित्य अभिजात ठरायचं असेल तर तुमचं लेखन अशाच पद्धतीचं पाहिजे की जे मानवी जीवनाचा विचार करून, साकल्याने विचार करून लिहिलं गेलेलं आहे,
0: आणि त्याच्यात माणसाला स्वतःला कुठेतरी बघता आलं
1: पाहिजे, बघता आलं पाहिजे
0: प्रत्येकाला. ती एखाद्या कथेची वाचल्यानंतरची जी जाणीव आहे ती खोलवर जेव्हा मुरते तेव्हा ती कायमसाठी
1: भावते
0: आणि कायमसाठी
1: लक्षात राहते.
0: खरंच आहे, तुमची कथाही आता आपण ऐकणार आहोतच, पण कथा लेखनाविषयीचा जो मूलभूत विचार होता तो तुम्ही आज खूप छान पद्धतीनं आपल्या श्रोत्यांसमोर मांडलात, त्याबद्दल तुम्हाला मी मनापासून धन्यवाद देते. आणि आता आपण आपली कथा ऐकणार आहोत, अक्काची भाकरी.
1: बंगल्याच्या शेजारी काम सुरू झाल्यापासून पूजा अगदी वैतागली होती. दिवसभर जुना बंगला पाडण्याचे काम सुरू असायचे. तो दणकट बंगला पाडताना कामगारांची दमछाक होत होतीच, पण धूळ आणि आवाजाने सर्व आजूबाजूचे लोकही हैराण झाले होते. तिथे राहणारे जोशी बंगला विकून कायमचे मुलाकडे अमेरिकेला निघून गेले. त्यांनी एका बिल्डरला बंगला विकला होता आणि तो बिल्डर आता तिथं ओनरशिप बिल्डिंग बांधणार होता. जोशी काकूंचे कोरोनामध्ये निधन झाले, काका एकटे पडले, त्यांचा

गा सतीश आणि त्याची बायको सारिका 2 महिन्यांची सुट्टी घेऊन आले होते. सर्व कागदपत्रे, सरकारी कामकाज आणि बँकांचे व्यवहार पूर्ण करून काकांना घेऊनच गेले. खूप सालस आणि मायाळू कुटुंब होते. पूजाच्या सासूबाई रेखाताई आणि जोशी काकू चांगल्या मैत्रिणी. जोशी आणि कुलकर्णी कुटुंबाचे फार जिव्हाळ्याचे संबंध, त्यामुळेच काकांनी बंगला विकून कायमचे परदेशी जाणे फार वेदनादायक ठरलं. त्यात आता इथे ओनरशिप होणार हे काही कुणालाच पटले नव्हते. गेली 30-35 वर्षे या कॉलनीमध्ये फक्त बंगले होते. बंगले असले तरी सर्वजण मध्यमवर्गीय, नोकरी करणारे आणि कर्ज काढून स्वतःचे घर केलेले असेच होते. सगळे अगदी मिळून मिसळून राहत होते. कॉलनीचे नावच विश्वबंधू कॉलनी असे होते आणि नावाप्रमाणे सगळे वागत होते. अर्थात मानवी स्वभावाप्रमाणे एखाद दुसरा थोडा वेगळा होता, नव्याने आलेल्या आर्थिक सुबत्तेने चढलेला, पण चांगल्यांची संख्या अधिक असल्याने वातावरण फार छान होते. सध्या मात्र प्रत्येकजण दिवसभर येणारी धूळ कशी रोखायची आणि स्वच्छता तरी किती करायची याचाच विचार करत होते. त्यातच पूजाला दिवस गेले होते. सासूबाई रेखाताई काळजी घेत होत्या, पण एकूणच डोहाळे फार कडक, काहीच खाल्लेले पचत नव्हते. एके दिवशी एकदाचा बंगला जमीनदोस्त झाला आणि नवीन इमारतीचे खोदकाम सुरू झाले. पिलर्ससाठी स्टील येऊन पडले, त्याचबरोबर एक शेड बांधली गेली आणि वॉचमन म्हणून एक जोडपं येऊन राहिलं. कानडी मुलखातलंच असावं, पण बरीच वर्ष महाराष्ट्रात राहत असावे. टिपिकल कानडी हेल काढत बोलत मराठी बोलत होते. सासूबाईंनी नेहमीच्या सवयीने ओळख करून घेतली. काही गरज लागली तर सांग हेही सांगायला त्या विसरल्या नाहीत. अगदी काही तासातच त्यांचा संसार मांडला गेला त्या एवढ्याशा शेडमध्ये. तिच्याशी बोलून घरात आलेल्या रेखाताई म्हणाल्या, किती सोपे आहे ना यांच्यासाठी हे पाठीवर बिराड घेऊन फिरणं. नाहीतर आपण केवढा पसारा गोळा करतो. सोपं कसलं हो, आयुष्यभर स्थिरता कशी ती नाहीच जीवनाला. कष्ट करायचे आणि आला दिवस ढकलायचा. ना भविष्याची चिंता, ना कसली प्रगतीची इच्छा, आहे त्यातच समाधान मानायचं. अगं पूजा, पण असं आहे, आहे त्यात समाधान मानून किती हसतमुख आहे बघ ती अक्का. सासूबाईंच्या बोलण्यातून तिचं नाव अक्का आहे आणि नवरा पुरंदर असे कळले. दोघं वयानी काही फार नव्हते, तो असेल 24-25 तर ती जेमतेम 21-22, पण 15-1.5 वर्षाची मुलगी. तो दिवसभर बांधकामावर मजुरी करायचा, ती काही किरकोळ कामं करायची. दुसरे दिवशी सकाळी पूजा बागेत फेरफटका मारत होती, तोच तिला भाकरीचा खमंग वास आला. ज्या दिशेने वास आला तिकडे जाऊन पाहते तर अक्का 3 दगडांच्या चुलीवर भाकरी करीत होती आणि त्या चुलीवर भाजलेल्या भाकरीचा खमंग वास सगळीकडे पसरला होता. आधीच डोहाळ्यांनी पूजाला हैराण केलं होतं. कसलाच वास, साधा फोडणीचा वास सुद्धा सहन होत नव्हता, पण आज मात्र या भाकरीच्या वासानी तिला त्रास न होता तो हवा हवासा वाटू लागला. ती बराच वेळ तिथंच बघत उभी राहिली. तेवढ्यात अक्काचं लक्ष तिच्याकडे गेलं. ती हसली, पूजाही हसली आणि म्हणाली, किती छान भाकरी करता तुम्ही, अगदी खरपूस भाजलीये, आमच्या गॅसवर नाही अशी होत. वैजी, भाकरी चुलीवरच छान होती बघा, अक्का म्हणाली. पूजा आणखी 4-2 गोष्टी तिच्याशी बोलून घरात गेली. सासूबाईंना म्हणाली, आई काय खमंग वास सुटलाय हो भाकरीचा, अगदी गरम गरम भाकरी खावीशीच वाटते. अगं एवढंच ना, आत्ता करते मी, कधी नव्हे ते काहीतरी खावंसं वाटतंय म्हणालीस, रेखाताई म्हणाल्या. नाही नाही आई, आपल्या गॅसवरची नाही अशी होत, मला चुलीवरची त्या अक्काच्या आजची भाकरी खावीशी वाटते. अगो बाई, आता हे कसं जमावं, प्रसादला नाही आवडायचं, तुमचं ते हायजीन की काय, त्याबद्दल तो फार जागरूक असतो ना, हसत हसत रेखाताई म्हणाल्या. पण सुनेचे डोहाळे नाही पुरवले तर ती सासू कसली, काहीतरी केलेच पाहिजे. त्यांनी लेकाशी बोलायचं ठरवलं.
संध्याकाळी

सात घरी येताच त्यांनी त्याच्या कानावर सकाळचा सगळा संवाद घातला आणि म्हणाल्या, प्रसाद तुला काय वाटतंय, काय करावं? काहीतरीच काय आई, असले कसले डोहाळे यायचे, त्या बाईच्या हातचे खायचे, काय नमुना येणार आहे आमच्या पोटी कोण जाणे. प्रसादला हसू आवरता आलं नाही. पूजा हिरमुसली झाली, पण आईच पुढे म्हणाली, प्रसाद मला असं वाटतं आपल्या पाठीमागच्या अंगणात एक चूल मांडून तिला तिथं करायला लावते भाकरी. अरे भांडी पीठ सगळं आपल्याच घरातलं देते, मग तर काही तुझी हरकत नाही ना? मग माझी काही हरकत नाही, शेवटी तीही माणसंच आहेत. मी माणसा माणसात भेद नाही ग मानत, पण स्वच्छता हवी एवढंच वाटतं. अग मग करून घेणारच आहेस तर आम्हालाही आवडेल हा चुलीवरची भाकरी आणि झुणका, किती वर्षात खाल्ला नाही. बाबांनी आपली पुस्ती जोडली, सगळे हसायला लागले आणि दुसरे दिवशीचा बेत ठरला. आई लगेच अक्काशी बोलायला गेली. त्यांनी तिला सर्व काही समजावून सांगितलं. तशी तीही लहानच होती, तिला या नाही तर अशा शिकल्या सवरल्या माणसांमध्ये वावरायचे म्हणजे फार अवघड वाटायचे, पण आपलेपणाने वागणारी ही माणसं भेटल्यामुळं ती सुखावली. कोणाला आवडेल ना आवडेल असं वाटून ती चार हात दूरच राहायची, पण रेखाताईंना लगेच आई आई म्हणायला लागली. अक्काही पूजाचे डोहाळे पुरवायला लगेच तयार झाली. दुसरे दिवशी कुलकर्ण्यांच्या बंगल्याच्या पाठीमागच्या अंगणात चूल पडली. झुणका आणि खमंग भाकरीचा वास आसपासच्या बंगल्यांनीही घेतला. संध्याकाळी रेखाताई फिरायला बाहेर पडल्या. त्या कॉलनीतील 7-8 ज्येष्ठ महिला फिरायला जायच्या. कॉलनीच्या पार्कमध्ये गप्पा मारत बसायच्या. पलीकडच्या बंगल्यातील जाधव वहिनींनी विषय काढलाच. काय हो रेखाताई, आज काय खास बेत होता वाटतं? त्या वॉचमनबाईकडून भाकरी आणि झुणका करून घेतलात काय? अगदी मस्त वास सुटला होता. अहो आमच्या पूजाला फार कडक डोहाळे लागले आहेत ना, काहीच खात नाही, कसलेच वास सहन होत नाहीत. पण तिने परवा या अक्काला भाकरी करताना पाहिलं आणि म्हणाली, मला तिच्या हातची भाकरी खायची इच्छा झाली आहे. मग मी तिला विचारलं, करून देशील का? तर लगेच तयार झाली. मग केला बेत. सगळ्याजणी खुश झाल्या. एक वेगळा आणि अभिनव कार्यक्रम मिळाला, तेही कुठे दूर न जाता. लगेच मंडळाच्या अध्यक्षा मीनाताई भोसले म्हणाल्या, आपण आपल्या महिला मंडळाच्या पुढच्या कार्यक्रमात हाच बेत करू. रेखाताई तुम्ही तिला विचारून नक्की करा. एक दोघींनी नाक मुरडली, पण विषय सर्व सभासदांसमोर मांडायचं ठरलं. 2 दिवसांनी मीटिंग झाली तेव्हा हा विषय मांडला गेला. 25 पैकी 2-4 वगळता सर्वांनी विषय उचलून धरला आणि दिवस नक्की केला. रेखाताईंनी अक्काला बोलावून घेतलं. सामान आम्ही आणून देऊ, तुझी मजुरी सांग म्हणून सांगितलं. अक्का गोंधळून गेली, म्हणाली, अहो आई मला काय नको, तुम्ही पिरमानं बलिवता हेच लई हाय. कुठं कुठं लोक बोलत बी नाहीत आमच्या संग, पण तुमच्या या कॉलनीतले लोक लई चांगलं आहेत. तुम्हाला काय वाटलं तर द्या. बरं बरं, आम्ही योग्य तो मोबदला देऊ तुला, मीनाताई म्हणाल्या. मंडळाचा हा कार्यक्रम सगळ्यांना खूप आवडला. सगळ्याजणी अक्काशी जाता येता बोलू लागल्या, तिला काय हवं नको विचारू लागल्या. ती त्यांच्यापैकी एक होऊन वावरू लागली. प्रत्येकीला एक हक्काची मदतनीस मिळाली आणि अक्काच्या कष्टाळू हातांना कामं मिळू लागली. गाठीला 4 पैसे जमू लागले. अक्काचे राहणीमान बदलत होते. तिला मुळात स्वच्छतेची आवड होतीच, त्यात आता या बायकांचं पाहून आणखी नीटनेटकी राहू लागली. अक्का काळी सावळी असली तरी नाकी डोळी नीटच होती. शिकलेली फारशी नसली तरी व्यवहाराला चोख होती. एकूण जीवनाच्या शाळेत या लहान वयातच बरेच काही शिकली होती. चुणचुणीत होती, तिच्या एकूण व्यक्तिमत्वाची चांगली छाप पडत होती समोरच्यावर. तिच्या छोट्या मुलीचा सोनूचाही लढा लागला कॉलनीतील महिला मंडळाला. हळूहळू प्रत्येकाकडे एकदा झुणका भाकरीचा बेत झाला आणि अक्काची भाकरी आणि झुणका चांगलाच प्रसिद्ध झाला. एकीकडे बिल्डिंगचे कामही वाढत होते, कामगार वाढले होते, त्यांच्यातही या गोष्टीची चर्चा होऊ लागली. या कामगारांच्या मध्ये 2 मुलं होती जी एकटीच राहत होती. रोज कुठल्या तरी हॉटेलमध्ये जाऊन जेवत होती. त्यांनी अक्काला विचारलं,

अक्का तुम्ही आम्हाला करून देशील काय भाकरी आणि कालवण? अक्का म्हणाली, यासनी इचरून सांगते. पण अक्काचा नवरा पुरंदर फारच शांत होता. तो म्हणाला, तुला जमणार असल तर कर की, आपल्या रघुवन पक्क्यासारखीच आहेत पोरं, डबा घेऊन जातील आणि जेवतील. अक्काला बसल्या जागी एक काम मिळालं. पोरगी फार कष्टाळू होती, घरचं करून या दोघांना डबे देऊ लागली. हळूहळू आजूबाजूच्या मजुरांमध्ये अक्का भाजी भाकरी करून देते ही बातमी पसरली. अधूनमधून कुणी कुणी येऊन भाजी भाकरी घेऊन जाऊ लागलं. अक्काच्या झोपडीला झोपडी कॅन्टीन अक्काची भाकरी असं नाव पडलं. कॉलनीमध्येही अक्का कुठे कोणी काही कामाला बोलावलं तर जाऊ लागली. सगळ्यांच्यात अगदी मिळून मिसळून गेली. एक दिवस अक्का रेखाताईंकडे आली आणि म्हणाली, आई ती दोन पोरं जेवणाचं पैसे देतात ना, हो ते तुमच्यापाशी ठेवशील काय, तेवढीच अडीनडीला बाजूला पडतील. अगं माझ्याकडे कशाला, तू बँकेत खातं काढ, तुला 4 पैसे व्याजही मिळेल त्याच्यावर, रेखाताई म्हणाल्या. अव पण मला काय बी कळत नाही, तशी 4 बुकं शिकली होती पण लगीन झालं आणि ते राहिलंच की. मी घेऊन जाईन तुला बँकेत, तुझं आधार कार्ड आहे ना, रेखाताईंनी विचारलं. होय काढलं या की. दुसरे दिवशी रेखाताई तिला घेऊन बँकेत गेल्या. बचत खाते उघडून दिले. आपलं खातं आहे याचा अक्काला फार अप्रूप वाटलं. आता तिला नादच लागला. कुठे जरा जास्तीचे पैसे मिळाले की रेखाताईंकडे आणून द्यायची, रेखाताई तिच्या खात्यावर जमा करायच्या. बघता बघता बिल्डिंगचं काम पूर्ण होत आलं. आता तिथं वॉचमनची गरज संपणार, पुन्हा नवीन बांधकाम पहिल्यापासून सुरुवात. अक्का अस्वस्थ झाली. ती या कॉलनीत चांगलीच रमली होती. तिच्या सोनूलाही इथल्या लोकांचा लळा लागला होता. कुलकर्ण्यांचं घर तर तिचं हक्काचं झालं होतं. पूजाच्या डोहा जेवणाचा मेनू अक्कानी अगदी उत्साहाने केला. बटाटे वडे चटणी तर फार आवडली सगळ्यांना. पूजाच्या बाळंतपणातही अक्काची खूप मदत झाली होती. सोनू आता 2.5-3 वर्षाची झाली होती. थोडे थोडे कळायला लागलं होतं. पूजाच्या बाळाशी खेळण्यात तिचा छान वेळ जात होता. पूजा बाळाला म्हणायची ती बडबड गाणी सोनूचीही पाठ झाली होती. पूजा अक्काच्या मागे लागली होती सोनूला शाळेत घाल म्हणून. पण अक्काला कुठे माहिती होते पुढचं काम कुठं मिळणार, सगळंच अनिश्चित होतं. रेखाताईंनी महिला मंडळात हा विषय काढला. अक्का सारखी कामसू आणि प्रामाणिक बाई पुन्हा मिळणार नाही हे सगळ्यांनाच पटलं होतं. पण या कुटुंबाला कसं थांबवायचं आणि कुठे कशी सोय करायची हे काही समजत नव्हतं. मग हा विषय कॉलनीचे चेअरमन भोसले यांच्या कानावर घालायचं ठरलं. भोसले वहिनींनी ते काम चोख केलं. सर्वांची मीटिंग होती, त्यामध्ये हा विषय मांडला गेला. बरीच चर्चा होऊन पार्कच्या बाजूला जो रिक्रेशन हॉल होता त्याला लागून एक खोली होती, ती पुरंदर आणि अक्काला राहायला द्यावी असे सर्वानुमते ठरले. पुरंदरला वॉचमनची ड्युटी तसेच हॉलची देखभाल करणे, परिसर स्वच्छ ठेवणे अशी कामे सोपवावी असे ठरले. त्यासाठी त्याला पगारही निश्चित केला. अर्थात हे सगळं सांभाळून तो त्याचं बिल्डरकडचं कामही करू शकेल असेही त्याला सांगण्यात आले. कारण कॉलनीतील काम काही पूर्ण वेळाचं नव्हतं. पुरंदर आणि अक्काला आंधळा मागतो एक डोळा आणि देव देतो दोन असे झाले. ते दोघं कुलकर्ण्यांकडे आले, रेखाताईंच्या पाया पडले आणि त्यांचे आभार मानू लागले. रेखाताई म्हणाल्या, अरे माझ्या काय पाया पडता, तुमच्या चांगल्या कामाचं हे फळ आहे आणि आम्हाला अशी चांगल्या माणसांची गरज होतीच, असेच प्रामाणिकपणे काम करत राहा. वय आई, पण त्या खुलीत चूल कशी पेटवणार, काळं झालं तर लोक ओरडतील नव का, अक्कानी विचारलं. खरंच हा विचार कोणाच्याच मनात आला नाही, रेखाताई म्हणाल्या. हे बघ, माझ्याकडे एक जादाचं गॅस कनेक्शन आहे, सध्या मी तुला ते देते, मग तू घे नवीन विकत. अक्काला आनंद झाला. तिला आता रेखाताईंकडे काम करून गॅस वापरायची सवय झाली होती. अक्का आणि पुरंदर दोघंही खुश होते. जीवनाला स्थैर्य आलं होतं. तेवढ्यात गावाकडे पुरंदरच्या वडिलांचं निधन झाल्याची बातमी आली. चेअरमनची परवानगी घेऊन दोघं गावाकडे जाऊन आले. येताना आईला घेऊन आले. आई छोट्या सोनूमध्ये स्वतःचे मन रमवत होती. अक्काला कामात मदत करत होती. अक्काला आता कामाला हातभार मिळाला. सोनूला जवळच्याच कॉर्पोरेशनच्या बालवाडीत घातलं. एक दिवस अशीच दुपारच्या वेळेला अक्का रेखाताईंकडे आली आणि म्हणाली,

0: आई बाजूच्या बांधकामावर इथं काम करणारी दोन तीन माणसं कामाला लागली आहेत. भाजी भाकरीचं डबं देशीला का म्हणून विचारत होती. पण कुणी काय बोलायचं नाही नव. अगं दे की मग तुमच्या स्वयंपाकात त्यांचा करशील, कशाला कोण काय म्हणेल, रेखाताई तिला प्रोत्साहन देत म्हणाल्या. अक्काच्या हाताला चव होती, लोकांना तिच्या हातचे जेवण आवडत होते, सगळे कसे छान चालले होते. तेवढ्यात पुरंदरला त्याच्या मित्राकडून कळालं महानगरपालिकेतर्फे काही गाळे किरकोळ भाडेतत्वावर दिले जाणार आहेत. त्याने त्याची माहिती मिळवली. घरी येताच तो अक्काला म्हणाला, अक्के तुझ्या हाताला लई चव आहे बघ, डबन येणारी पोरं लईच खुश आहेत, आपण ह्योच उद्योग करायचा का? अव पण कुठं आणि कसा करावा, हे बंगलेवाले इथं लई दिस करू देतील का? ऊस ग्वाड लागला म्हणून काय मुळासकट खायचा वय? अगं तसं नव, पालिकेचा गाळा मिळतो या भाड्यानं, भाडं बी लई नाही. तो पक्या आहे ना तो सांगत होता, त्यानं आणि त्याच्या मित्रानं बी घ्यायचा ठरवलंय, कसलं तरी दुकान काढणार आहेत. आपण बी बघू की मिळालं तर, तिथं बाजारात गिराईक बी मिळेल बक्कळ. तुझ्या हातची भाजी भाकरी आणि चा ठेवायचा. अहो पण मला एकलीला उरकल का, अक्का म्हणाली. अगं मी हाय, आई हाय, आणि वाढलंच गिराईक तर ठेव की मदतीला माणूस, पुरंदरनी आपलं म्हणणं लावून धरलं. मग अक्कालाही हुरूप आला. गावाकडची माणसं ती कष्टाला मागे नाही हटायची, मनाची तयारी झाली, नशिबाने संधी दिली. दार उघडायची खोटी होती, तिघांनीही दार उघडायचं ठरवलं. पुरंदरने कुलकर्णी काकांची मदत घ्यायची ठरवली. तो कुलकर्णी काकांकडे आला, त्यांना म्हणाला, काका माझ्या बरोबर याल का पालिकेत, भाड्यानं गाळं देणार आहे ती. अरे पण त्याला बाकीचं भांडवल लागेल ना, त्याचं काय करणार? काका अहो हिथं आल्यापासून थोडं थोडं साठवलेलं आहेत, गावाकडं जमिनीचा तुकडा आहे तो विकतो आणि पैसे उभं करतो. फक्त तुम्ही ते कागदपत्राचं बघायला मदत करशील का? करीन की, परवानगी वगैरे काढावी लागेल. पण मला एक सांग, हॉटेल म्हणजे पूर्ण वेळेचं काम, मग इथलं काम करायला तुला वेळ नाही मिळणार, मग सोसायटीवाले राहायला जागा कसे देतील? वहिजी माझ्या ध्यानात आलं की ते, पण अशी संधी नाही गावायची पुण्यांदा, तर गाळ्यातच राहू की, पोटमाळा हाय त्या गाळ्याला, पुरंदर म्हणाला. सगळा विचार करून मनाशी पक्क ठरवूनच आला होता पुरंदर. हे सगळं काही लगेच होणार नव्हतं, त्यात 6-1 महिने तरी सहज जाणार होते. कुलकर्णी काकांनी बरीच मदत केली, नगरपालिकेचं काम ते अगदी सरळ कसं होणार? पण भोसल्यांच्या चांगल्या ओळखीचे एक नगरसेवक होते, त्यांना भोसल्यांनी शब्द टाकला, प्रामाणिक आणि कष्टाळू पुरंदरला मदत करावी म्हणून. नगरसेवक चव्हाणांनी दिलेला शब्द पाळला. आवश्यक ती कागदपत्र व्यवस्थित असल्याने गाळा मिळाला, हॉटेलचं रजिस्ट्रेशन झालं. भोसल्यांनी त्यांच्या ओळखीनी सेकंड हँड 2-3 टेबल्स आणि 1-2 बाकडी मिळवून दिली. आणि चांगला दिवस बघून अक्काची भाकरी या नावानी पुरंदर आणि अक्काचं स्वप्न उभं राहिलं. छोटासा उद्घाटनाचा कार्यक्रम घेतला, नगरसेवक चव्हाणांच्या हस्ते उद्घाटन झालं, सत्यनारायणाची पूजा केली. कॉलनीतील काही जण पूजेला आणि कार्यक्रमाला उपस्थित राहिले. मनापासून दोघांना सर्वांनी शुभेच्छा दिल्या, सर्वांनी मिळून काही आवश्यक भांडी घेऊन दिली. आता विश्वबंधू कॉलनीतील त्यांचा शेर संपला होता, पण ऋणानुबंध मात्र कायम राहिले. पोटासाठी दाही दिशा वणवण करणारं एक कुटुंब स्थैर्य मिळून समाजाच्या मुख्य प्रवाहात आज सुखानी आणि आनंदानी नांदू लागलं.
1: डॉक्टर संजीवनी तोफखाने यांनी सांगितलेली कथा आपण ऐकलीत, अक्काची भाकरी. आजच्या कार्यक्रमात आता इथंच थांबूया. पुन्हा भेट मराठी साहित्य पत्रिका आविष्कार मध्ये येत्या शुक्रवारी सकाळी 9:30 वाजता.

0: श्रोते हो, आपण ऐकत होता मराठी साहित्य पत्रिका आविष्कार. निर्मिती सहाय्य होतं वैदेही कुलकर्णी यांचं. हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून.
1: थंडगार लस्सी नि चवदार दूध, वरणाचेच दही नि वरणाचेच तूप, सर्वांना

0: वारणा श्रीखंड, चीज, पनीर, वारणाची दर्जेदार उत्पादने सर्वत्र उपलब्ध।
1: यात्रा आणि लग्न सराई निमित्त ट्रॅडिशनल आणि फॅन्सी साड्यांची भरपूर व्हरायटी।
2: मग येत आहे ना शॉपिंगला म्हसवडकर ड्रेसेस मध्ये?
1: म्हसवडकर ड्रेसेस, जशी पर्सनॅलिटी तशी व्हरायटी।
3: श्री तीर्थक्षेत्र 16 शिवलिंग शनेश्वर देवस्थान सोळशी इथं दिनांक 15 आणि 16 मे 2026 रोजी श्री शनेश्वर जन्मोत्सव आणि शनि अमावस्या निमित्त 52 पात्री रुद्राभिषेक, पालखी सोहळा, महाआरती, महाप्रसाद, शनेश्वर कृतज्ञता धर्मरक्षा पुरस्कार आणि विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन।
4: आपण आपल्या परिवारासह अवश्य उपस्थित राहा।
3: श्री तीर्थक्षेत्र 16 शिवलिंग शनेश्वर देवस्थान सोळशी, तालुका कोरेगाव, जिल्हा सातारा।
5: श्रोते हो, आपण आहात आकाशवाणीच्या सातारा केंद्रासोबत 103.1 MHz या ध्वनी लहरींवर। सकाळचे 10 वाजले आहेत। प्रसारित करतोय ग्राहक केंद्रित कार्यक्रम जोगळेकर हॉस्पिटल।
6: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत। रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही।
7: या कार्यक्रमाचे प्रायोजक डॉक्टर जोगळेकर हॉस्पिटल शिरवळ।
8: गर्भाशयातील अंधारात कधी येईल चांदणं, कधी मिळेल मला आईपणाचं लेणं,
7: इवल्या इवल्या पावलांचं घरभर बागडणं, त्याचं हसणं रडणं बोबडं बोबडं बोलणं,
8: या दोन जीवांचं आता हे एकच मागणं, होऊ दे ना पूर्ण आमचं बाळाचं स्वप्न।
7: आई बाबा होणं हा एक अतिशय सुंदर अनुभव, तुम्हीही तो अनुभवू शकता। योग्य मार्गदर्शन आणि उपचारांसाठी आजच संपर्क करा डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर, मुक्काम पोस्ट शिरवळ, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा। संपर्क 8661976772।
9: नमस्कार श्रोते हो, डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर शिरवळ प्रस्तुत स्वप्नपूर्ती दाम्पत्याच्या अपत्य प्राप्तीची साथ आहे जोगळेकर फर्टिलिटी सेंटरची। या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत। डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर शिरवळच्या डॉक्टर चारुता जोगळेकर आपल्या बरोबर आहेत। नमस्कार डॉक्टर चारुता।
10: नमस्कार।
9: मध्यंतरी माझ्या एका मैत्रिणीचा फोन आला होता आणि तिची आता सध्या ट्रीटमेंट चालू आहे बाळ होण्यासाठीच, तर तिच्या मनामध्ये थोडीशी भीती होती की या ट्रीटमेंटमध्ये, IVF ट्रीटमेंटमध्ये खास करून, काही इंजेक्शन दिले जातात, तर त्या इंजेक्शनचे काही साइड इफेक्ट होतात का, नंतर ते आपल्याला त्रासदायक होऊ शकतात का, याबद्दल तुम्ही काय सांगाल?
10: माझं असं पर्सनल मत आहे की आयुष्य आपलं हे नेहमी समतोलावर आपण करत असतो। कोणतीही गोष्ट अति जास्त किंवा अति कमी ही नेहमी त्रासदायक असते आणि हे सेम प्रिन्सिपल्स IVFच्या इंजेक्शन बद्दलचं सुद्धा असतं। सो बेसिकली पेशंटचं वय काय, पेशंटचं AMH काय आहे, सोनोग्राफीमध्ये किती बीज दिसतात आहेत, आतापर्यंतची ट्रीटमेंट काय आहे, डायग्नोसिस काय आणि आपण IVF का करतोय आणि याच्यात सोबत वजन किती आहे, ह्या सगळ्याच्यावरनं इंजेक्शनचा डोस डिसाईड केला जातो। आता हे इंजेक्शन्स म्हणजे हॉर्मोनचे असतात, हे तेच हॉर्मोन असतात जे आपल्या शरीरामध्ये मूळतः असतात। ते नॅचरली शरीरामध्ये दर महिन्याला एक किंवा जास्तीत जास्त 2 बीज तयार करतात, पण ह्या ट्रीटमेंटमध्ये आपल्याला जास्तीत जास्त बीज तयार करायची आहेत, त्यामुळे शरीरात ज्या प्रमाणामध्ये ते हॉर्मोन्स आहे ते बीज जास्त प्रमाणात तयार करायला पुरेसे नाही, म्हणून हे इंजेक्शन्स बाहेरनं दिली जातात। आता जर आपण डोस नीट कॅल्क्युलेट करून प्रत्येक पेशंटला तिच्यासाठी योग्य असा डोस दिला, मध्ये मध्ये सोनोग्राफी करून दिलेल्या इंजेक्शनला पेशंटच्या शरीराचा कसा प्रतिसाद येतो आहे हे बघितलं, तर त्या इंजेक्शन्सचा पेशंटला साइड इफेक्ट होत नाही।
9: अच्छा।
10: आणि त्याच्याच जोडीला लिक्विड इनटेक काय असला पाहिजे, काय रिस्ट्रिक्शन्स पाळली पाहिजे, हे सगळं जर आपण सांगितलं तर ऍब्सोल्युटली पेशंटला काहीही त्रास न होता, तर कुठल्याच इंजेक्शनचा कुठल्याच पेशंटला काहीही त्रास होत नाही।
9: अच्छा, याबद्दल अजूनही बोलूयात, त्याआधी श्रोते हो, आई बाबा होणं हा एक अतिशय सुंदर अनुभव आणि प्रत्येकाचा हक्क असतो, यासाठी योग्य मार्गदर्शन आणि आधुनिक उपचारांसाठी तंत्रज्ञान, कौशल्य आणि आपुलकीचा त्रिवेणी संगम असलेले वंध्यत्व निवारण क्षेत्रातील विश्वसनीय नाव म्हणजे डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर शिरवळ। संपर्क 8661967672, 8661967672, 8669167672। डॉक्टर चारुता, मग ज्या मैत्रिणींच्या मनामध्ये अशी भीती असते ट्रीटमेंट बद्दलची, इंजेक्शन बद्दलची, त्यांना तुम्ही काय सांगाल?
10: भीतीला एकच उत्तर असतं की त्याविषयीचं ज्ञान मिळवणं, विषयीच्या सगळ्या शंका दूर करणं। त्यामुळे IVF डॉक्टर जेव्हा सजेस्ट करतात तेव्हा घाबरून न जाता IVF म्हणजे नेमकं काय, टेस्ट ट्यूब बेबी म्हणजे नेमकं काय हे समजून घ्या, तुमच्या सगळ्या शंका ज्या आहेत त्या दूर करा आणि त्या दरम्यान काय काळजी घेतली पाहिजे, काय केलं पाहिजे हे सगळं समजून घ्या आणि सकारात्मक

0: सकारात्मक विचाराने त्या ट्रीटमेंटला पुढे जा. या प्रत्येक गोष्टी आयवीएफचा सक्सेस काही काही काही काही टक्क्यांनी वाढवत जाते.
1: म्हणूनच श्रोते हो, वंध्यत्व निवारणासाठीच्या योग्य मार्गदर्शन आणि आधुनिक उपचारांसाठी तंत्रज्ञान कौशल्य आणि आपुलकीचा त्रिवेणी संगम असलेलं वंध्यत्व निवारण क्षेत्रातील विश्वसनीय नाव म्हणजे डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर शिरवळ. संपर्क 866-91-67-67-2 866-91-67-67-2 8669167672. पुन्हा भेटूयात. डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर शिरवळ प्रस्तुत स्वप्न

0: डॉक्टर जोगळेकर हॉस्पिटल शिरवळ।
1: श्रोते हो, आपण ऐकत होता जोगळेकर हॉस्पिटल हा ग्राहक केंद्रित कार्यक्रम। हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून। सकाळचे 10:05 झाली आहेत। प्रसारित करतोय ग्राहक केंद्रित कार्यक्रम प्लॅनेट फर्निचर।
2: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत। रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही।
3: तुम्हालाही करायची फर्निचरची खरेदी,
4: मग व्हिजिट करा प्लॅनेट फर्निचर।
3: भरपूर ऑफर्स आणि प्रीमियम क्वालिटीच्या फर्निचरची भरपूर व्हरायटी।
4: प्लॅनेट फर्निचर गेल्या 18 सातारकरांच्या सेवेत।
3: प्लॅनेट फर्निचर, ओल्ड MIDC सातारा।
4: नमस्कार श्रोते हो, प्लॅनेट फर्निचर प्रस्तुत फर्निचर विषयी सर्व काही या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत। प्लॅनेट फर्निचरचे कुलदीप जाधव सर आपल्या बरोबर आहे। नमस्कार सर।
5: नमस्ते।
4: खर तर प्लॅनेट हा स्वतःच एक ब्रँड आहे। वर्षानुवर्ष साताऱ्यामध्ये तर आपण काम केलेलंच आहे, पण आता आपण एक्सपान्शन करून कोल्हापूरमध्ये सुद्धा गेलेलो आहोत, पुण्यामध्ये सुद्धा आपली शोरूम आहे। असं सगळं असताना सुद्धा प्लॅनेटनी ब्रँड इन ब्रँड काम करण्याचा निर्णय घेतला, म्हणजेच दुसऱ्या ब्रँड बरोबर प्लॅनेट असोसिएटेड आहे। यामागचं कारण काय आणि कुठल्या कुठल्या ब्रँड बरोबर आपण असोसिएटेड आहोत?
5: आता याच्यामध्ये कसं होतं की आपलं एक तर बिझनेस मॉडेल असं आहे की आमचे शोरूम्स आहेत ते मोठे शोरूम्स आहेत। ऑलमोस्ट सातारा शोरूम बघाल तर 50,000 square feet आहे, पुण्याचं पण ऑलमोस्ट तेवढंच आहे, कोल्हापूरचं आपलं साधारण 25,000 square feet आहे। तर एवढ्या मोठ्या व्हॉल्युमला काम करताना प्रत्येक गोष्ट मीच देईन आणि मीच करीन असं होत नाही। मग त्याच्यामध्ये आपण काय केलं की कस्टमरला फ्रीडम ठेवली की कस्टमरला चॉईस असली पाहिजे। त्यांनी आलं फक्त मी बनवतोय म्हणून माझ्याकडचंच घेतलं पाहिजे असं नाही राहिलं पाहिजे, त्याला त्याची चॉईसची फ्रीडम असली पाहिजे। त्यांनी आल्यानंतर बाबा त्यांना प्लॅनेट कोणावर काम करते तर बाबा गोदरेज बरोबर करतंय, त्याच्यानंतर कुका बरोबर करते इंटरनॅशनलमध्ये, त्याच्यानंतर तुमचं मॅट्रेस मध्ये बघायला जाल तर सेंच्युरी बरोबर करते, फोम मध्ये सेंच्युरी करते। तर ही आज ब्रँड बरोबर जाण्याचा पर्पज हाच आहे की प्रत्येकाची आपली स्वतःची स्पेशालिटी आहे, ती स्पेशालिटी आपण आपल्या कस्टमरला कशी अवेलेबल करून देत आहे, मग याच्यासाठी आपण काम करून त्यांच्यावर असोसिएट झालेलो आहे। मग एनी हाऊ काय आहे की प्लॅनेट काय विचार करते की माझा जो कस्टमर आहे त्याला त्याचा बेनिफिट कसा होईल,
4: बरोबर,
5: रादर की आता समजून झाला मी माझं प्रोडक्ट विकतो तर नक्कीच मला मार्जिन त्यामध्ये जास्त आहे, मी ब्रँडचं विकताना मला मार्जिन कमी मिळत आहे, पण आम्ही तो विचार त्याच्यामध्ये करत नाही। आम्ही कस्टमरचा बेनिफिट कसा होईल, आता काही गोष्टी कस्टमरला गोदरेजच्या आवडतील, काही गोष्टी कुकाच्या आवडतील, त्याच्यावर सपोर्टिंग आपल्या गोष्टी आवडतील, तर असं कंबाईनली त्याला पॅकेज करता येईल आणि एका ठिकाणी वन स्टॉप सोल्युशन त्याला मिळेल।
4: म्हणूनच श्रोते हो, एकाच छताखाली वेगवेगळ्या ब्रँडचं फर्निचर तुम्हाला बघायला मिळणार आहे, तेव्हा फर्निचरच्या भरपूर व्हरायटीसाठी, उत्तम क्वालिटीसाठी आणि ब्रँडेड फर्निचरसाठी सुद्धा तुम्ही संपर्क करू शकता प्लॅनेट फर्निचरला, ओल्ड MIDC सातारा, टोप संभापूर कोल्हापूर आणि हंडेवाडी चौक पुणे इथे। संपर्क 91 56 77 70 3, 91 56 77 70 3, 9156777003। कुलदीप सर, जसं तुम्ही आता म्हणालात की आम्हाला मार्जिन कमी असतं पण तरी आम्ही हा ब्रँड घेतो कारण ग्राहकांचा फायदा व्हावा, पण मग यामध्ये ग्राहकांचा फायदा काय? कारण एखाद्या ब्रँडकडनं डायरेक्ट एखादी गोष्ट घेणं आणि एखाद्या डिस्ट्रीब्युटरकडनं ती गोष्ट घेणं याच्यामध्ये नक्कीच दरामध्ये तफावत असू शकते ना?
5: दरामधली तफावत तुम्हाला 100% नाही मिळणार। तुम्हाला कुठे ब्रँड स्टोअर मध्ये गेलं, माझ्या स्टोअर मध्ये आलं, आपल्या प्लॅनेटच्या स्टोअर मध्ये आलं तर तुम्हाला प्राइसिंग सेम मिळेल किंवा त्याच्यापेक्षा कमी मिळेल। आता त्यात आमचं इन्व्हॉल्वमेंट कशी राहते की आम्ही ब्रँड बरोबर टाईप करताना आम्ही क्वांटिटीचं टाईप करतो, एखादा इंडिव्हिज्युअल स्टोअरचं त्याचा सेल कमी दाखवतो पण आमचा सेल जास्त राहतो, त्यामुळे तो प्राइस बेनिफिट आम्ही घेऊ शकतो आणि त्या प्राइस बेनिफिटचा कस्टमरला बेनिफिट देऊ शकतो। परचेसची क्वांटिटी आमची ह्यूज असल्यामुळे आम्ही तो प्राइस बेनिफिट घेऊन काम करतो, त्यामुळे प्राइसच्या बाबतीत तुम्ही कसले हेजिटेशन ठेवू नका। आणि सेकंडरी काय होतं की तुम्ही कुठल्याही ब्रँडचं शोरूम घ्या, त्यांची शोरूमची साईज छोटा आहे आणि तिथे गेल्यानंतर तुम्हाला सगळ्याच गोष्टी सिलेक्ट होतील असं नाहीये। तुम्ही आमच्याकडे स्टोर लावला तर तुम्हाला नंबर ऑफ गोष्टी दिसतात, मग त्यातून तुमचं सिलेक्शन कम्फर्टेबली होऊन जातं आणि तुम्हाला समजा त्यांची एक आवडली, दुसऱ्या कोणाची आवडली, माझी एक आवडली, तर असं कंबाईनली सोल्युशन तुम्हाला मिळून जातं।
4: म्हणूनच श्रोते हो, सर्व प्रकारच्या फर्निचरच्या व्हरायटीसाठी, उत्तम ब्रँडसाठी तुम्ही देखील संपर्क करू शकता प्लॅनेट फर्निचरला, व्हिजिट करू शकता ओल्ड MIDC सातारा, टोप संभापूर कोल्हापूर आणि हंडेवाडी चौक पुणे इथे। संपर्क 9156777003, 9156777003, 9156777003। पुन्हा भेटूयात प्लॅनेट फर्निचर प्रस्तुत फर्निचर विषयी सर्व काही या कार्यक्रमात कुलदीप जाधव यांच्यासह। तोपर्यंत नमस्कार।
5: नमस्ते।
3: तुम्हालाही करायची फर्निचरची खरेदी,
4: मग व्हिजिट करा प्लॅनेट फर्निचर।
3: भरपूर ऑफर्स आणि प्रीमियम क्वालिटीच्या फर्निचरची भरपूर व्हरायटी।
4: प्लॅनेट फर्निचर गेल्या 18 सातारकरांच्या सेवेत।
3: प्लॅनेट फर्निचर, ओल्ड MIDC सातारा।

0: श्रुती हो, आपण ऐकत होता प्लॅनेट फर्निचर हा ग्राहक केंद्रित कार्यक्रम. हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून. सकाळचे 10:10 झाले आहेत. ऐकणार आहोत आणखी एक ग्राहक केंद्रित कार्यक्रम, श्वास हेल्थ केअर सांगली.
1: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
2: या कार्यक्रमाचे प्रायोजक श्वास लाईफलाईन सेंटर सांगली.
3: श्रोत्यांनो नमस्कार. श्वास लाईफलाईन सेंटर प्रस्तुत श्वसनाचे विकार आणि आधुनिक उपचार या कार्यक्रमात मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते. श्वास लाईफलाईन सेंटरचे कन्सल्टिंग चेस्ट फिजिशियन डॉक्टर अनिल मडके सर आहेत आपल्या सोबत. डॉक्टर मडके सर नमस्कार.
4: नमस्कार.
3: सर, स्थूलपणा असणं हे आरोग्यासाठी हानिकारक आहे हे बऱ्याच जणांना माहिती असतं. बऱ्याच जणांचं वाढलेलं वजन असतं आणि त्यामुळे त्यांना आरोग्याच्या तक्रारी असतात. अशांना श्वसना संदर्भात काय तक्रारी होतात का आणि असे पेशंट तुमच्याकडे असतात का?
4: खरं तर वेगवेगळे आजार आपण जे म्हणतो, मधुमेह, हृदय विकार किंवा संधिवात, दमा, सीओपीडी, आयएलडी, आजारांची मोठी यादी आहे. पण या यादीमध्ये स्थूलपणा किंवा लठ्ठपणा याला कधी आजार म्हणत नाही. पण ज्यांचं वजन वाढले ना, त्यांनी लक्षात ठेवा हा एक आजार आहे आणि हा आजार आपल्यासोबत अनेकांना घेऊन येतो. म्हणजे आता जे आजार सांगितले ते स्थूलपणा बरोबर येतात. तर आमच्याकडचा एक रुग्ण ज्याचं वजन 126 किलो होतं आणि तसा वयाने तरुण 42 वर्षे वयाचा हा ग्रस्त उद्योजक आणि श्वसनाच्या तक्रारी अर्थातच घेऊन आला होता. दम लागत होता, धाप लागत होती, अधूनमधून थोडा खोकला होता. पण यांची मूळ तक्रार जी होती ती म्हणजे घोरण्याची, म्हणजे त्यांच्या सौ बेजार झाल्या होत्या अर्थात. पण जेव्हा लक्षात आलं आमच्या की ते घोरणं खूप मोठं होतं आणि मग अर्थातच त्यांच्यावर उपचार सुरू केले आणि तपासण्या करताना लक्षात आलं की BMI म्हणजे बॉडी मास इंडेक्स हा खूप वाढला होता, ज्यामध्ये वजन आणि उंचीचा विचार केला जातो. त्यांच्या पोटाचा घेर जो बेंबीच्या ठिकाणी घ्यायला लागतो तो 40 इंचापेक्षा खरं तर कमी पाहिजे. सर्वसामान्य व्यक्तीमध्ये तो जवळपास 61 इंच म्हणजे 5 फुटाचा टेप पुरला नाही. आणि मग अशा रुग्णाच्या सर्व चाचण्या केल्या, त्यामध्ये लक्षात आलं की त्यांना मधुमेह सुद्धा होता.
3: अच्छा.
4: खरं तर आजपर्यंत त्यांना मधुमेह लक्षात आला नव्हता. याला आम्ही डायबेटिसिटी म्हणतो. ओबेसिटी प्लस डायबेटिस म्हणजे डायबेटिसिटी.
3: ओके. श्रोतेह, श्वसनाच्या कोणत्याही दीर्घकालीन विकारांसाठी आणि त्यावरील आधुनिक उपचारांसाठी संपर्क करा डॉक्टर अनिल मडके आणि डॉक्टर आशिष मडके यांच्या श्वास हॉस्पिटलला, दक्षिण शिवाजीनगर सांगली इथे. संपर्क 73850-63934, 73850-63934, 7385063934. सर, तुम्ही सांगताय स्थूल व्यक्ती आणि त्यात डायबेटीस झालेली.
4: तर अशा व्यक्तीला जेव्हा घोरण्याचा विकार असतो तेव्हा काय होतं की अशा व्यक्ती जेव्हा अंतरुणात जातात किंवा झोपतात तेव्हा त्यांच्या श्वासनलिका ज्या असतात वरच्या, म्हणजे जिभेच्या नंतर असणारी श्वासनलिका, त्यावर भार पडतो जिभेचा किंवा तिथल्या स्नायूंचा, त्याही पेक्षा चरबीचा, आणि ती चपटी होते. आणि आपण लहानपणी एखादं झाडाचं पान घेऊन आम्ही पिपाणी करायचो, दाबल्यानंतर ती पिपाणीसारखा आवाज येतो, तशी पिपाणी तयार होते आणि घोरण्याचा आवाज सुरू होतो. अशा रुग्णाला सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे लाईफस्टाईल मॉडिफिकेशन आम्ही सांगतो, वजन कमी करायला सांगतो आणि अर्थात श्वासनलिका रुंद करण्यासाठीची औषधं देतो. यांनी फरक नाही पडला तर बायपॅप नावाचं मशीन रात्री लावावं लागतं, जेणेकरून रात्रीचा श्वास हा मोकळा होतो, ऑक्सिजन पुरेसा जातो. या सगळ्या गोष्टी मागं स्लीप स्टडी नावाची टेस्ट आम्ही करतो. स्लीप स्टडीमध्ये मेंदूला पुरणारा किंवा पुरवला जाणारा ऑक्सिजन, हृदयाचा वेग किती कमी जास्त होतो, ह्या सगळ्या चाचण्या स्लीप स्टडीवरून केल्या जातात. आणि स्लीप स्टडीवरून कळतं की घोरणं हे वाईट आहे की ठीक आहे. मग हे घोरणं वाईट असेल तर उपचार लवकर द्यावे लागतात. आणि आम्ही आहारातला बदल सांगतो. कौतुकाची गोष्ट म्हणजे या रुग्णाचा अगदी 15 दिवसात पोटाचा घेर हा जवळपास 61 इंचाचा 54 इंच केवळ 15 दिवसात, जे अगदी आपल्याला अविश्वसनीय म्हणता येईल. आणि जेवणामध्ये सॅलड्स घ्यायला पाहिजेत, पालेभाज्या घ्यायला पाहिजेत, शुगर कंट्रोल करायला पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी केल्या तर घोरण्यावर आपण मात करू शकतो. ऑब्स्ट्रक्टिव्ह स्लीप अपनियावर आपण अगदी यशस्वीपणे मात करू शकतो.
3: श्रोते हो, श्वसनाच्या कोणत्याही दीर्घकालीन विकारांसाठी आणि त्यावरील आधुनिक उपचारांसाठी संपर्क करा डॉक्टर अनिल मडके आणि डॉक्टर आशिष मडके यांच्या श्वास हॉस्पिटलला, दक्षिण शिवाजीनगर सांगली इथे. संपर्क 83850-63934, 83850

0: 550-963-934 7385-063-934 श्वास लाईफलाईन सेंटर प्रस्तुत श्वसनाचे विकार आणि आधुनिक उपचार या कार्यक्रमात डॉक्टर अनिल मडके यांच्यासोबत पुन्हा भेटूयात पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.
1: नमस्कार. या कार्यक्रमाचे प्रायोजक श्वास लाईफलाईन सेंटर सांगली.
2: श्वास हेल्थ केअर सांगली हा ग्राहक केंद्रित कार्यक्रम आपण ऐकला. आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला.
3: व्हिडिओ लाईक करण्यासाठी पैसे मिळतील. सो इझी.
4: फसला.
5: अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका. RBI सांगते,
4: जाणकार बना, सतर्क रहा.
6: गर्भाशयातील अंधारात कधी येईल चांदणं, कधी मिळेल मला आईपणाचं लेणं.
7: इवल्या इवल्या पावलांचं घरभर बागडणं, त्याचं हसणं रडणं बोबडं बोबडं बोलणं,
6: या दोन जीवांचं आता हे एकच मागणं.
7: होऊ दे ना पूर्ण
6: आमचं बाळाचं स्वप्न.
7: आई बाबा होणं हा एक अतिशय सुंदर अनुभव. तुम्हीही तो अनुभवू शकता. योग्य मार्गदर्शन आणि उपचारांसाठी आजच संपर्क करा डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर, मुक्काम पोस्ट शिरवड, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा. संपर्क 866-91-676-72.
8: तुम्हालाही करायची आहे फर्निचरची खरेदी?
9: मग विजिट करा प्लॅनेट फर्निचर.
8: भरपूर ऑफर्स आणि प्रीमियम क्वालिटीच्या फर्निचरची भरपूर व्हरायटी.
9: प्लॅनेट फर्निचर गेल्या 18 वर्षांपासून सातारकरांच्या सेवेत.
8: प्लॅनेट फर्निचर, ओल्ड MIDC सातारा.

0: आमची पारदर्शकता हाच आमचा विश्वास. म्हसवडकर सराफ, मोती चौक, सातारा.
1: नटले सजले जणू मन मोहिनी.
2: मोतीबिंदूच्या अचूक शस्त्रक्रियेसाठी अजून अॅक्युरेट असलेली इमेज गाइडेड सर्जरी आता प्रथमच साताऱ्यात.
3: अल्कॉन या जगप्रसिद्ध अमेरिकन कंपनीच्या एर्गोस बायोमीटर सर्जरी प्लॅनर
2: आणि व्हेरियंट डिजिटल मार्कर या अत्याधुनिक प्रणालीचा वापर केल्यामुळे मोतीबिंदूची शस्त्रक्रिया यशस्वी होतेच.
3: शिवाय सर्जरी प्लॅनर मुळे चष्म्याशिवाय उत्तम दिसू शकते.
2: सौजन्य नेत्र संजीवनी, डॉक्टर बोकिल नेत्र रुग्णालय, सातारा.
4: सांधेदुखीने त्रस्त आहात का? आता आली एक नवी क्रांती.
3: साताऱ्यात वेदांत हेल्थ केअर सेंटर घेऊन आले रोबोटिक जॉईंट रिप्लेसमेंट सर्जरी.
4: अधिक अचूक, अधिक सुरक्षित,
3: कमी वेदना, जलद रिकव्हरी,
4: रोजच्या आयुष्यात लवकर परत.
3: आधुनिक तंत्रज्ञान आणि तज्ज्ञ डॉक्टर्स आपल्या आरोग्यासाठी.
4: वेदांत हेल्थ केअर सेंटर, वेअर केअर कम्स फर्स्ट.
3: आजच संपर्क करा वेदांत हेल्थ केअर सेंटर, 95185-68006.
5: संकल्प आमचा ऊर्जा बचतीचा, सनमित्र सोलर, सनमित्र सोलर.
3: आपल्या छतावर टाटा सोलर बसवण्यासाठी संपर्क करा सनमित्र सोलर, 98-81-38-71-14, 98-81-38-71-14.
4: यात्रा लग्न सराईसाठी म्हसवडकर ड्रेसेस मध्ये रेमंड, ओसीएम, विमलचे ब्रँडेड सूटिंग,
3: शिवाय रेमंड आणि गिनीचे शर्टिंग सुद्धा.
4: मग येत आहे ना खरेदीला म्हसवडकर ड्रेसेस मध्ये?
3: म्हसवडकर ड्रेसेस, जशी पर्सनॅलिटी तशी व्हरायटी.
6: श्रोतेहो, आपण आहात आकाशवाणीच्या सातारा केंद्रासोबत 103.1 MHz या दोन्ही लहरींवर आणि न्यूज ऑन AIR या आपल्या मोबाईल ऍपवर. आता प्रसारित करीत आहोत सुगम संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया सुरेश वाडकर यांच्या आवाजात श्रीकांत ओक यांची गीतरचना, संगीत चंद्रशेखर कुडमेथे यांचं.

0: यात्रा आणि लग्न सराई निमित्त ट्रॅडिशनल आणि फॅन्सी साड्यांची भरपूर व्हरायटी.
1: मग येत आहे ना शॉपिंगला मसवडकर ड्रेसेस मध्ये?
0: मसवडकर ड्रेसेस, जशी पर्सनॅलिटी तशी व्हरायटी.

0: अशी सोनुली बबुडी तुमच्याही घरात येतील, काळजी करू नका.
1: योग्य मार्गदर्शन आणि उपचारांसाठी संपर्क करा डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटरला, मुक्काम पोस्ट शिरवळ, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा इथं.
0: संपर्क डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर 866-91-676-72. इन्व्हेस्टमेंट आहे छोटीशी पण तरीही खूप फायद्याची. एक एक ग्रॅम खरेदी करता हौसही फिटते दागिन्यांची, अडीनडीला उपयोगी पडते अशी साठवण साऱ्यांची. म्हणून तर आम्ही म्हणतो, गुंतवणूक सोन्याची, हमी भविष्याची.
2: भसवडकर सराफ, सदाशिवपेठ, मोती चौक, सातारा.
0: यात्रा आणि लग्न सराई निमित्त ट्रॅडिशनल आणि फॅन्सी साड्यांची भरपूर व्हरायटी.
3: मग येत आहे ना शॉपिंगला म्हसवडकर ड्रेसेस मध्ये.
0: म्हसवडकर ड्रेसेस, जशी पर्सनॅलिटी तशी व्हरायटी.

विधी सेवा प्राधिकरण अधिनियम 1987 च्या कलम 12 नुसार पात्र नागरिक निशुल्क कायदेशीर मदत न्याय बंधू या मोबाईल ऍप वरून किंवा www.probono-ioj.in या वेबसाईट वरून मिळवू शकता.

0: वारणा श्रीखंड, चीज, पनीर, वारणाची दर्जेदार उत्पादने सर्वत्र उपलब्ध.
1: रोज रोज हवे हवे,
2: ताजे ताजे, नवे नवे,
1: हेल्दी बाईट, हॅपी लाईफ, रुची अँब्रोसिया.
3: अँब्रोसिया फूड्सची दर्जेदार बेकरी उत्पादने.
4: रेशीम गाठी, मराठा समाजातील वधूवरांचे विवाह जमवणारी सुधाकर देशमुख यांची संस्था रेशीम गाठी, शाहू चौक नगरपालिकेजवळ, सातारा. मोबाईल 92 26 38 37 90. ऑनलाइन नोंदणी करता वेबसाईट www.reshimgathimaratha.com.
5: सहकार भूषण धन्वंतरी नागरी सहकारी पतसंस्था सातारा
6: देत आहे 18 महिने मुदतीची
5: 9% व्याज दराची समृद्धी ठेव योजना
6: आणि कमी दिवसात जास्त व्याज देणारी
5: 15 दिवसांची 6% व्याज दराची कॉल डिपॉझिट योजना.
6: संपर्क 84 08 92 93 94. धन्वंतरी नागरी सहकारी पतसंस्था सातारा.
5: नियम आणि अटी लागू.
7: मला करिअर हवंय, हेल्थ केअर मध्ये काहीतरी मोठं करायचंय. मग BSc नर्सिंग कर, त्यासाठी जॉईन कर संजीवन मेडिकल कॉलेज ऑफ नर्सिंग सातारा.
8: BSc नर्सिंग मध्ये काय स्पेशल आहे?
7: पूर्ण 4 वर्षांचा प्रोफेशनल कोर्स, प्रॅक्टिकल ट्रेनिंग, एक्सपर्ट फॅकल्टी आणि हॉस्पिटल अनुभव, म्हणजे स्ट्रॉंग करिअरची खात्री.
9: संजीवन मेडिकल कॉलेज ऑफ नर्सिंग सातारा, BSc नर्सिंग तसंच GNM आणि ANM चेही पर्याय उपलब्ध. प्रवेश सुरू, कॉल करा 90 96 05 93 15 किंवा 99 75 86 70 99 वर.
10: श्रुती हो, सुगम संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून. कार्यक्रमात यानंतरचं गीत ऐकणार आहोत संजीवनी मराठे यांचं, गायले अनुराधा मराठे यांनी.

0: एक नंबर आर्थिक नियोजनासाठी 7378812179 7378812179
1: गुंतवणुकीचे लेटेस्ट ऑप्शन्स, बॅलन्स्ड पोर्टफोलिओ, अर्थपूर्ण प्रशिक्षण.
0: गिरीशा वेल्थ प्रायव्हेट लिमिटेड, साखरगड प्राईड, NH 48, बॉम्बे रेस्टॉरंट चौक, सातारा.
2: श्री गणेश नागरी पतसंस्था वाई, गृह कर्ज, वाहन कर्ज आणि सोने तारण कर्ज तेही सुलभ प्रक्रियेत. आमच्या आकर्षक ठेव योजना आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी 0.5% अतिरिक्त व्याजदर देखील. गेली अनेक वर्ष सातत्याने अ वर्ग मानांकन असणारी, दरवर्षी खातेदारांना लाभांश देणारी श्री गणेश नागरी सहकारी पतसंस्था, गणपतीवाडी, भाजी मंडई वाई. श्री गणेश नागरी पतसंस्था, जिथे तुमच्या स्वप्नांना मिळतो आर्थिक आधार.
3: ज्येष्ठ क्रीडा संघटक, क्रीडा महर्षी, माननीय पैलवान साहेबराव पवार भाऊ यांच्या शतकपूर्ती वर्षानिमित्त राजेश्वर प्रतिष्ठान आणि तालीम संघ सातारा यांच्या सहकार्यानं राष्ट्रीय हिंदकेसरी कुस्ती स्पर्धा 2026 14-17 मे, स्थळ शाहू स्टेडियम सातारा, वेळ 7-10 आणि 5-10, प्रवेश विनामूल्य. आंतरराष्ट्रीय दर्जाच्या पुरुष आणि महिला मल्लांच्या नेत्रदीपक कुस्त्यांचा आनंद घ्या. हजारोंच्या संख्येनं उपस्थित राहा. आयोजक दीपक साहेबराव पवार.
4: अधिक मासात मुलीला जोडवी पैंजण आणि जावयाला छान मानपान.
5: अधिक मासात मुलीला जोडवी पैंजण आणि जावयाला छान मानपान.
4: सातारचे श्री वर्धमान ज्वेलर्स NX म्हणजे
5: चांदीची खाण, आनंदाचं वाण.
6: श्री वर्धमान ज्वेलर्स NX, मुख्य शाखा सम्राट गणपती चौक, सातारा. शाखा नंबर 2, पंचमुखी गणपती समोर, सातारा.

0: अशाच खासे खास जावयाच्या रुपेरी मानपानासाठी जेके देवी ज्वेलर्सचे सिल्व्हेरियम, चांदीचे माहेर घर, अधिक मासाचे आहेर घर,
1: चांदीच्या अनोख्या भेटवस्तू आणि नजराणे, चांदीच्या मजुरीवर 20% सूट।
0: जेके देवी अँड सन्स ज्वेलर्स साजरे करतो आहोत सुवर्ण सेवेचे 100वे वर्ष, फक्त पंचमुखी गणपती शेजारीच, सातारा।
2: स्वप्नातल्या घराची आवाक्यातल्या दराची आता शेवटची 5वी विंग सुरू।
3: ऍट 64 अवेन्यू 1BHK 2BHK फ्लॅट्स, मेडिकल कॉलेज शेजारी, सातारा। 72-94-94-64-64।
2: साताऱ्याच्या 64 अवेन्यूची आता शेवटचीच 5वी विंग बुकिंग सुरू।
4: काय गो, 12वी नंतर इंजिनिअरिंग की मेडिकल,
5: एवढं खर्चिक शिक्षण कशाला? आपण तर मस्त BBA किंवा BCA करणार आणि झटक्यात चांगल्या पगाराची नोकरी मिळवणार।
4: आता कसं माझ्या मनातलं बोललीस, हे कोर्सेस आपल्याला परवडणार आहे, शिवाय जवळच्या जवळ उत्तम सोय।
5: रयत शिक्षण संस्थेच्या KBP इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज अँड रिसर्च सेंटर मध्येच ना।
4: अगं, BBA BCA अनुभवी आणि PhD पदवीधर शिक्षक, सुसज्ज लॅब, करिअर गायडन्स, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन, आणखीन काय हवं?
5: हो ना, शिवाय पुढे MBA, MPhil आणि PhD ची सोयही।
4: मी पण ऐकलंय IIM धर्तीवर इन्फ्रास्ट्रक्चर आणि PhD पदवीधर शिक्षक।
5: बघून येऊया का लगेच KBP इन्स्टिट्यूट, जवळ तर आहे वरिये मध्ये।
0: खासे खास जावयाच्या रुपेरी मानपानासाठी जेके देवी ज्वेलर्सचे सिल्व्हेरियम, चांदीचे माहेर घर, अधिक मासाचे आहेर घर,
1: चांदीच्या अनोख्या भेटवस्तू आणि नजराणे, चांदीच्या मजुरीवर 20% सूट।
0: जेके देवी अँड सन्स ज्वेलर्स साजरे करतो आहोत सुवर्ण सेवेचे 100वे वर्ष, फक्त पंचमुखी गणपती शेजारीच, सातारा।
6: श्रोते हो, सुगम संगीताच्या कार्यक्रमात यानंतरचं गीत ऐकूया भीमराव पांचाळे यांच्या आवाजात।

0: हॉटेल मॅनेजमेंट क्षेत्रातील UGC मान्यता प्राप्त युनिव्हर्सिटी.
1: सातारा जिल्ह्यातील फक्त आणि फक्त एकमेव BSc हॉटेल मॅनेजमेंट कॉलेज, 3 वर्ष डिग्री.
0: डिप्लोमा हॉटेल मॅनेजमेंट 2 वर्ष.
1: हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग टेक्नॉलॉजी 1 वर्ष.
0: महाराष्ट्र शासनाची शिष्यवृत्ती.
1: महाडीबीटी, NSP, अल्पसंख्याक स्कॉलरशिप,
0: स्वधार योजना, देश विदेशात नोकरीची संधी,
1: स्मार्ट क्लासरूम,
0: ST पास, हॉस्टेलची सोय, IT ट्रेनिंग प्लेसमेंट.
1: पात्रता 10वी ते 15वी पर्यंत सर्वांसाठी.
0: आजच प्रवेश निश्चित करा.
1: 30 वर्षांची यशस्वी परंपरा.
0: मंजू इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट, YC कॉलेज समोर, सातारा.
1: मोबाईल 99 60 13 59 15,
0: 0 21 62 22 25 45.
2: आमच्या मावशीला पित्ताचे खडे झालेत. ERCP साठी पुण्याला नेहला सांगितले डॉक्टरांनी. खर्चही खूप आहे.
3: अहो ताई, तुम्ही पुण्या मुंबईचा विचार करताय कशाला? स्वादुपिंडाचे सर्व आजार, पित्ताशयातील खडे, यासाठी ERCP असू द्या, नाहीतर इतर उपचार, या सगळ्या सुविधा आपल्या साता

0: मीनाक्षी डायजेस्टिव्ह डिसीज सेंटर मध्ये उपलब्ध असताना दुसरीकडे जायचं कशाला? विश्वासाने तिथे जा आणि उपचार घ्या.
1: मीनाक्षी हॉस्पिटल, सातारा, कोरेगाव रोड, सातारा. संकेतस्थळ www.meenakshimultispeciality.com.
2: डॉक्टर रेवलेस डायबेटिक फूड क्लब, पायाच्या मधुमेही व्याधींची तज्ज्ञ चिकित्सा. सिव्हिल हॉस्पिटल समोर, सातारा. 90 21 28 45 70. चौथी सातवी स्कॉलरशिप आणि शालेय स्पर्धा परीक्षांसाठी एक साथ सारे, ओनली ऍट गोरे.
3: पुस्तके, प्रश्न संच, वार्षिक सराव पेपर्स आणि मार्गदर्शन वर्ग.
2: गोरे बुक सेलर्स अँड स्टेशनरी, न्यू इंग्लिश स्कूल चौक, सातारा. 99 22 815 978.
4: रांगोळे शेगडी फेस्टिवल. ज्योती कंपनीच्या मल्टीबर्नर मॉड्युलर शेगड्या सोबत रेग्युलर, ग्लास टॉप, स्टील अशा भारी भारी शेगड्या.
2: रांगोळे शेगडी फेस्टिवल एक्सचेंज वर 50% सूट, सोबत बजाज फायनान्स सुद्धा.
4: मेसर्स आवा आंदोबा रांगोळे, सिटी पोस्टा समोर, सातारा.
5: जगण्याचे तत्व, स्वास्थ्याचे महत्व, कच्च्या घाण्याचे तेलत्व, स्नेहसत्व.
6: शुद्ध तेलबियांपासून कमी तापमानात काढलेले केमिकल विरहित स्नेहसत्व कच्च्या घाण्याचे तेल. J1315 नवी MIDC सातारा. घरपोच सेवा 788-790-6867.
7: 10वी 12वी ते पदवी पर्यंत
8: 29 वर्षांची परंपरा असलेल्या मंजू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी सातारा,
7: MSBT मुंबई मान्यता प्राप्त डिप्लोमा इंटीरियर डिझायनिंग 2 वर्ष कालावधी कोर्स, डिप्लोमा आर्किटेक्चर ड्राफ्ट्समन 2 वर्ष,
8: डिप्लोमा फॅशन डिझायनिंग
7: 2 व 1 वर्ष, कन्स्ट्रक्शन सुपरवायझर 1 वर्ष कोर्स करा आणि PWD लायसन्स मिळवा.
8: 11वी 12वी करण्याची गरज नाही.
7: डिप्लोमा नंतर थेट 13वी मध्ये प्रवेश.
8: डिजिटल क्लासरूम,
7: साइट विजिट,
8: ST पास,
7: हॉस्टेलची सोय.
8: संपर्क मयूर चेंबर्स, दुसरा मजला, YC कॉलेज समोर, सातारा.
7: मोबाईल 99 60 13 59 15,
8: 0 21 62 22 25 45.
9: बेतले जर कधी जीवाशी, DCC उभी आहे पाठीशी. सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या बचत खातेदारांना 2 लाखाचे मोफत अपघात विमा संरक्षण.
10: अर्थात खातेदाराचा अपघाती मृत्यू किंवा अपंगत्व आल्यास 2 लाख रुपये मिळणार. सदर विमा लाभ प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजने अंतर्गत.
9: तेव्हा लगेचच नजीकच्या सातारा DCC शाखेत समक्ष जाऊन केवळ सुविधा फॉर्म भरून द्या, बस. बाकी वार्षिक प्रीमियम सातारा DCC बँक भरेल.
10: सातारा DCC च्या बचत खातेदारांना 2 लाखाचे मोफत अपघात विमा संरक्षण. सदर सुविधा नव्याने बचत खाते काढणाऱ्यांनाही लागू.
11: पॉझिटिव्ह हेल्थ सेंटर, केसांच्या विकारांवर खात्रीलायक नैसर्गिक इलाज. केसांचे गळणे, चाई पडणे, केस विरळ होणे, केसांचा कमकुवतपणा, केसातील कोंडा इत्यादी विकारांवर पॉझिटिव्ह हेल्थ सेंटर, राजपथ कन्याशाळेजवळ, सातारा. तसंच उत्तम व्यक्तिमत्वाचा विकास होण्यासाठी फोन नंबर 2 36 36 9.
12: श्रोते हो, कार्यक्रमात यानंतरचं गीत मंदार आपटे यांच्या आवाजात, गीत आणि संगीत विनय राजवाडे यांचं.

0: जस्ट बेसिक इंटरनॅशनल इनरवेअर्स आता दोन शाखांमधून,
1: एक नगरपालिका शॉपिंग सेंटर शाहू चौक आणि दोन कमानी हाऊस राजपथ सातारा जेंट्स लेडीज स्वतंत्र विभाग.
0: जस्ट बेसिक आता आतून रहा एकदम इंटरनॅशनली कम्फर्टेबल.
2: यात्रा लग्न सराईसाठी म्हसवडकर ड्रेसेस मध्ये रेमंड ओसीएम विमलचे ब्रँडेड सूटिंग
3: शिवाय रेमंड आणि गिनीचे शर्टिंग सुद्धा.
2: मग येताय ना खरेदीला म्हसवडकर ड्रेसेस मध्ये.
3: म्हसवडकर ड्रेसेस, जशी पर्सनॅलिटी तशी व्हरायटी.
4: ज्येष्ठ क्रीडा संघटक क्रीडा महर्षी माननीय पैलवान साहेबराव पवार भाऊ यांच्या शतकपूर्ती वर्षानिमित्त राजेश्वर प्रतिष्ठान आणि तालीम संघ सातारा यांच्या सहकार्यानं राष्ट्रीय हिंदकेसरी कुस्ती

0: 17/2026 दिनांक 14 ते 17 मे स्थळ शाहू स्टेडियम सातारा. वेळ 7:30 ते 10 आणि 5:00 ते 10. प्रवेश विनामूल्य. आंतरराष्ट्रीय दर्जाच्या पुरुष आणि महिला मल्लांच्या नेत्रदीपक कुस्त्यांचा आनंद घ्या. हजारोंच्या संख्येनं उपस्थित रहा. आयोजक दीपक साहेबराव पवार.
1: श्री तीर्थक्षेत्र सोळा शिवलिंग शनेश्वर देवस्थान सोळशी इथं दिनांक 15 आणि 16 मे 2026 रोजी श्री शनेश्वर जन्मोत्सव आणि शनी अमावस्यानिमित्त 52 पात्री रुद्राभिषेक, पालखी सोहळा, महाआरती, महाप्रसाद, शनेश्वर कृतज्ञता धर्मरक्षा पुरस्कार आणि विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन.
2: आपण आपल्या परिवारासह अवश्य उपस्थित राहा.
1: श्री तीर्थक्षेत्र सोळा शिवलिंग शनेश्वर देवस्थान सोळशी, तालुका कोरेगाव, जिल्हा सातारा.
3: रयत शिक्षण संस्थेचे KBP पॉलिटेक्निक सातारा. सर्व मागासवर्गीय मुलांना आणि सर्व प्रवर्गातील मुलींना संपूर्ण फी सवलत.
4: OBC आणि EBC प्रवर्गातील मुलांना 50% फी सवलत. नियम व अटी लागू.
3: अनुभवी आणि उच्च शिक्षित प्राध्यापक वर्ग, डिजिटल क्लासरूम,
4: बस आणि हॉस्टेलची सुविधा उपलब्ध. प्रगतीच्या उच्च शिखरावर नेणारं KBP पॉलिटेक्निक सातारा. 86/68/84/43 आणि 77/96/39/36.
5: मला करिअर हवंय. हेल्थ केअर मध्ये काहीतरी मोठं करायचंय. मग BSc नर्सिंग कर. त्यासाठी जॉईन कर संजीवन मेडिकल कॉलेज ऑफ नर्सिंग सातारा.
6: BSc नर्सिंग मध्ये काय स्पेशल आहे?
5: पूर्ण 4 वर्षांचा प्रोफेशनल कोर्स, प्रॅक्टिकल ट्रेनिंग, एक्सपर्ट फॅकल्टी आणि हॉस्पिटल अनुभव, म्हणजे स्ट्रॉंग करिअरची खात्री.
7: संजीवन मेडिकल कॉलेज ऑफ नर्सिंग सातारा. BSc नर्सिंग तसंच GNM आणि ANM चे ही पर्याय उपलब्ध. प्रवेश सुरू. कॉल करा 90-96-05-93-15 किंवा 99-75-86-70-99 वर.
8: रोज रोज हवे हवे,
9: ताजे ताजे, नवे नवे,
8: हेल्दी बाईट, हॅपी लाईफ, रुची अँब्रोसिया.
10: अँब्रोसिया फूड्सची दर्जेदार बेकरी उत्पादने.
11: रेशीम गाठी, मराठा समाजातील वधूवरांचे विवाह जमवणारी सुधाकर देशमुख यांची संस्था रेशीम गाठी, शाहू चौक नगरपालिकेजवळ सातारा. मोबाईल 92-26-38-37-90. ऑनलाईन नोंदणी करता वेबसाईट www.reshimgathimaratha.com.
12: श्रोते हो, आणि आता सुगम संगीताच्या कार्यक्रमात शेवटची गीतरचना ऐकूया. इंदिरा संत यांची संगीतबद्ध केले गिरीश जोशी यांनी. हा स्वर पद्मजा फेणाणी जोगळेकर यांचा.

श्रोतेहो, या गीताबरोबरच सुगम संगीताचा कार्यक्रम आम्ही समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकल्या आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून. सकाळचे 11 वाजले आहेत. मिश्र संगीताचा कार्यक्रम प्रसारित करतोय. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया पठ्ठे बापूराव यांची गीतरचना, गायले सहकाऱ्यांसह शाहीर साबळे यांनी.

0: सहकार भूषण धन्वंतरी नागरी सहकारी पतसंस्था सातारा
1: देत आहे 18 महिने मुदतीची
0: 9% व्याज दराची समृद्धी ठेव योजना
1: आणि कमी दिवसात जास्त व्याज देणारी
0: 15 दिवसांची 6% व्याज दराची कॉल डिपॉझिट योजना.
1: संपर्क 84082993994. धन्वंतरी नागरी सहकारी पतसंस्था सातारा.
0: नियम आणि अटी लागू.
2: स्वप्नातल्या घराची आवाक्यातल्या दराची आता शेवटची 5वी विंग सुरू.
3: 64 Avenue, 1BHK, 2BHK Flats, Medical College Shezari, Satara, 72-94.

0: 94 64 64
1: साताऱ्याच्या 64 अॅव्हेन्यूची आता शेवटचीच 5वी विंग बुकिंग सुरू.
2: डॉक्टर रेवलेस डायबेटिक फूड क्लब, पायाच्या मधुमेही व्याधींची तज्ञ चिकित्सा, सिव्हिल हॉस्पिटल समोर, सातारा, 90 21 28 45 47. चौथी सातवी स्कॉलरशिप आणि शालेय स्पर्धा परीक्षांसाठी एक साथ सारे, ओनली ऍट गोरे.
3: पुस्तके, प्रश्नसंच, वार्षिक सराव पेपर्स आणि मार्गदर्शन वर्ग.
2: गोरे बुकसेलर्स अँड स्टेशनरी, न्यू इंग्लिश स्कूल चौक, सातारा.

0: स्पर्धा परीक्षांसाठी एक साथ सारे ओनली ऍट गोरे
1: पुस्तके प्रश्न संच वार्षिक सराव पेपर्स आणि मार्गदर्शन वर्ग
0: गोरे बुक सेलर्स अँड स्टेशनरी न्यू इंग्लिश स्कूल चौक सातारा 99 22 815 978
1: रांगोळे शेगडी फेस्टिवल ज्योती कंपनीच्या मल्टी बर्नर मॉड्युलर शेगड्या सोबत रेग्युलर ग्लास टॉप स्टील अशा भारी भारी शेगड्या
0: रांगोळे शेगडी फेस्टिवल एक्सचेंज वर 50% सूट सोबत बजाज फायनान्स सुद्धा
1: मेसर्स आवा आंदोबा रांगोळे सिटी पोस्टा समोर सातारा जगण्याचे तत्व स्वास्थ्याचे महत्व कच्च्या घाण्याचे तेलत्व स्नेहसत्व
2: शुद्ध तेलबियांपासून कमी तापमानात काढलेले केमिकल विरहित स्नेहसत्व कच्च्या घाण्याचे तेल J13-15 नवी MIDC सातारा घरपोच सेवा 788-790-6867
3: बेतले जर कधी जीवाशी DCC उभी आहे पाठीशी सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या बचत खातेदारांना 2 लाखाचे मोफत अपघात विमा संरक्षण
0: अर्थात खातेदाराचा अपघाती मृत्यू किंवा अपंगत्व आल्यास 2 लाख रुपये मिळणार सदर विमाला प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजने अंतर्गत
3: तेव्हा लगेचच नजीकच्या सातारा DCC शाखेत समक्ष जाऊन केवळ सुविधा फॉर्म भरून द्या बस बाकी वार्षिक प्रीमियम सातारा DCC बँक भरेल
0: सातारा DCC च्या बचत खातेदारांना 2 लाखाचे मोफत अपघात विमा संरक्षण सदर सुविधा नव्याने बचत खाते काढणाऱ्यांनाही लागू
4: जस्ट बेसिक इंटरनॅशनल इनरवेअर्स आता 2 शाखांमधून
0: 1 नगरपालिका शॉपिंग सेंटर शाहू चौक आणि 2 कमानी हाऊस राजपथ सातारा जेंट्स लेडीज स्वतंत्र विभाग
4: जस्ट बेसिक आता आतून रहा एकदम इंटरनॅशनली कम्फर्टेबल
5: ज्येष्ठ क्रीडा संघटक क्रीडा महर्षी माननीय पैलवान साहेबराव पवार भाऊ यांच्या शतकपूर्ती वर्षानिमित्त राजेश्वर प्रतिष्ठान आणि तालीम संघ सातारा यांच्या सहकार्यानं राष्ट्रीय हिंदकेसरी कुस्ती स्पर्धा 2026 दिनांक 14-17 मे स्थळ शाहू स्टेडियम सातारा वेळ 7-10 आणि 5-10 प्रवेश विनामूल्य आंतरराष्ट्रीय दर्जाच्या पुरुष आणि महिला मल्लांच्या नेत्रदीपक कुस्त्यांचा आनंद घ्या हजारोंच्या संख्येनं उपस्थित रहा आयोजक दीपक साहेबराव पवार
6: अधिक मासात मुलीला जोडवी पैंजण अन जावयाला छान मानपान
7: अधिक मासात मुलीला जोडवी पैंजण अन जावयाला छान मानपान
6: सातारचे श्री वर्धमान ज्वेलर्स NX म्हणजे
7: चांदीची खाण आनंदाचं वाण
0: श्री वर्धमान ज्वेलर्स NX मुख्य शाखा सम्राट गणपती चौक सातारा शाखा नंबर 2 पंचमुखी गणपती समोर सातारा
8: श्रोतेहो मिश्र संगीताच्या कार्यक्रमात आता ऐकणार आहोत लता मंगेशकर यांच्या आवाजातील ही हिंदी भक्ती रचना

0: अशाच खासे खास जावयाच्या रुपेरी मानपानासाठी जेके देवी ज्वेलर्सचे सिल्व्हेरियम, चांदीचे माहेर घर, अधिक मासाचे आहेर घर,
1: चांदीच्या अनोख्या भेटवस्तू आणि नजराणे, चांदीच्या मजुरीवर 20% सूट।
0: जेके देवी अँड सन्स ज्वेलर्स साजरे करतो आहोत सुवर्ण सेवेचे 100वे वर्ष, फक्त पंचमुखी गणपती शेजारीच, सातारा।
2: श्री गणेश नागरी पतसंस्था वाई, गृह कर्ज, वाहन कर्ज आणि सोने तारण कर्ज तेही सुलभ प्रक्रियेत। आमच्या आकर्षक ठेव योजना आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी 0.5% अतिरिक्त व्याजदर देखील। गेली अनेक वर्ष सातत्याने अ वर्ग मानांकन असणारी, दरवर्षी खातेदारांना लाभांश देणारी श्री गणेश नागरी सहकारी पतसंस्था, गणपतीवाडी भाजी मंडई वाई। श्री गणेश नागरी पतसंस्था, जिथे तुमच्या स्वप्नांना मिळतो आर्थिक आधार।
3: ज्येष्ठ क्रीडा संघटक, क्रीडा महर्षी, माननीय पैलवान साहेबराव पवार भाऊ यांच्या शतकपूर्ती वर्षानिमित्त राजेश्वर प्रतिष्ठान आणि तालीम संघ सातारा यांच्या सहकार्याने राष्ट्रीय हिंदकेसरी कुस्ती स्पर्धा 2026 दिनांक 14-17 मे, स्थळ शाहू स्टेडियम सातारा, वेळ 7:30 आणि 5:30, प्रवेश विनामूल्य। आंतरराष्ट्रीय दर्जाच्या पुरुष आणि महिला मल्लांच्या नेत्रदीपक कुस्त्यांचा आनंद घ्या, हजारोंच्या संख्येने उपस्थित राहा। आयोजक दीपक साहेबराव पवार।
0: एक नंबर आर्थिक नियोजनासाठी 7378-12-79 7378-12-79
4: गुंतवणुकीचे लेटेस्ट ऑप्शन्स, बॅलन्स्ड पोर्टफोलिओ, अर्थपूर्ण प्रशिक्षण।
0: गिरीशा वेल्थ प्रायव्हेट लिमिटेड, साखरगड प्राईड, NH 48, बॉम्बे रेस्टॉरंट चौक, सातारा।
5: श्री तीर्थक्षेत्र 16 शिवलिंग शनेश्वर देवस्थान सोळशी इथं दिनांक 15 आणि 16 मे 2026 रोजी श्री शनेश्वर जन्मोत्सव आणि शनि अमावस्यानिमित्त 52 पात्री रुद्राभिषेक, पालखी सोहळा, महाआरती, महाप्रसाद, शनेश्वर कृतज्ञता धर्मरक्षा पुरस्कार आणि विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन।
6: आपण आपल्या परिवारासह अवश्य उपस्थित राहा।
5: श्री तीर्थक्षेत्र 16 शिवलिंग शनेश्वर देवस्थान सोळशी, तालुका कोरेगाव, जिल्हा सातारा।
7: रयते शिक्षण संस्थेचे KBP पॉलिटेक्निक सातारा, सर्व मागासवर्गीय मुलांना आणि सर्व प्रवर्गातील मुलींना संपूर्ण फी सवलत।
8: OBC आणि EBC प्रवर्गातील मुलांना 50% फी सवलत। नियम व अटी लागू।
7: अनुभवी आणि उच्च शिक्षित प्राध्यापक वर्ग, डिजिटल क्लासरूम,
8: बस आणि हॉस्टेलची सुविधा उपलब्ध। प्रगतीच्या उच्च शिखरावर नेणार KBP पॉलिटेक्निक सातारा, 86-68-84-43 आणि 77-06-19

0: 2436।
1: खासे खास जावयाच्या रुपेरी मानपानासाठी जेके देवी ज्वेलर्सचे सिल्व्हेरियम, चांदीचे माहेर घर, अधिक मासाचे आहेर घर,
2: चांदीच्या अनोख्या भेटवस्तू आणि नजराणे, चांदीच्या मजुरीवर 20% सूट।
1: जेके देवी अँड सन्स ज्वेलर्स साजरी करतो आहोत सुवर्ण सेवेचे 100वे वर्ष, फक्त पंचमुखी गणपती शेजारीच, सातारा।
3: श्रोते हो, मिश्र संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून। कार्यक्रमात आता सुमन कल्याणपूर यांच्या आवाजातील बालगीत ऐकणार आहोत।

श्रोते हो, मिश्र संगीताच्या कार्यक्रमात यानंतर ऐकणार आहोत शैलेश रानडे यांच्या आवाजातील ही गीतरचना. गीत आणि संगीत संदीप खरे यांचं.

श्रोते हो, मिश्र संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून. कार्यक्रमात यानंतर प्रल्हाद शिंदे आणि सहकाऱ्यांच्या आवाजातील शेतकरी गीत ऐकणार आहोत.

श्रोतेहो, या पदरचनेबरोबरच आजचा मिश्र संगीताचा कार्यक्रम आम्ही समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून.

आपण आहात आकाशवाणीच्या सातारा केंद्रासोबत 103.1 MHz या ध्वनीलहरींवर. सकाळचे 11:30 वाजले आहेत. हिंदी चित्रपट

संगीताचा कार्यक्रम घेऊन आलोय. श्रोते हो, आजच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आपण अशी काही गाणी ऐकणार आहोत जी मनाला भावतात खूप, आणि त्याबरोबरच त्या गीतांची थोडीफार माहिती देखील घेणार आहोत. आता कार्यक्रमात सुरुवातीचं जे गीत आहे ते आज सगळ्याचं अजरामर हिंदी गाणं आहे, जे लता मंगेशकर यांनी गायलंय, मदन मोहन यांनी संगीतबद्ध केलंय आणि राजा मेहंदी अली खान यांनी लिहिलंय. त्याच्या भावनिक शब्द आणि स्वरांसाठी हे गीत आजही लोकप्रिय आहे. हे गाणं पहाडी रागावर आधारित आहे आणि जे प्रेमाचं प्रतीक आहे. साधना आणि मनोज कुमार यांच्यावरती चित्रित हे गीत. 58 वर्षांपूर्वी हे गाणं आलं आणि या गाण्याने श्रवणीय कानांचा ठाव घेतला तो आज तगायत. या गाण्याचे शब्द म्हणजे एका प्रेयसीने आपल्या प्रियकराला घातलेली आर्तसाद. या गाण्याचे शब्द इतके अर्थपूर्ण आहेत की हे गाणं ऐकणाऱ्या प्रत्येकाला ते आपल्या हृदयातून आल्यासारखे वाटतात. शब्द राजा मेहंदी अली खान यांचे आहेत. या शब्दांची जादू आजही कायम आहे. आखरी गीत मोहब्बत का, नैना बरसे रिमझिम रिमझिम, एक हसीना श्याम को, अशी उत्तमोत्तम गाणी देणारे राजा मेहंदी अली खान यांचं हे गीत मात्र गेल्या 6 दशकांपासून रसिकांच्या ओठावर आहे. गाणं लक्षात आलंच असेल, वो कौन थी या चित्रपटातलं हे गीत ऐकूया.

श्रोते हो, 1961 मध्ये एक चित्रपट आला छाया. या चित्रपटातलं एक गीत अजरामर आणि अत्यंत लोकप्रिय या गाण्याविषयी काही खास गोष्टी आपण ऐकणार आहोत. जे गीत गायलं लता मंगेशकर आणि तलत मेहमूद यांनी. याला संगीत प्रसिद्ध संगीतकार सलील चौधरी यांनी दिलं. आता या संगीताविषयी काही थोडीशी माहिती ऐकूया. हे गाणं

प्रसिद्ध पाश्चात्य संगीतकार मोझार्टच्या 40व्या सिम्फनीवर आधारित असल्याचं मानलं जातं, जे सलील चौधरी यांनी भारतीय संगीतात उत्तमरित्या गुंफलं. गाण्याचे बोल लिहिले राजेंद्र कृष्ण यांनी. यात एका भटक्या ढगाची उपमा देऊन स्वतंत्र राहण्याची इच्छा व्यक्त केली. अतिशय भावनिक असं हे गीत, यामध्ये एक हळवी भावना आहे. हे गाणं आहे छाया या चित्रपटातलं, जे चित्रित केलं सुनील दत्त आणि आशा पारेख यांच्यावरती. आजही शांत आणि रोमॅन्टिक चालीमुळं हे गाणं अतिशय लोकप्रिय आहे.

श्रोते हो, कार्यक्रमात पुढे जाताना दिल एक मंदिर हा चित्रपटाला 1963 मध्ये या चित्रपटातील एक गीत अजरामर आणि अत्यंत लोकप्रिय असं हे गीत ऐकणार आहोत, ज्या गीताला लता मंगेशकर यांनी आपला सुमधुर आवाज दिला आणि अभिनेत्री मीना कुमारी यांच्यावर हे गाणं चित्रित करण्यात आलं. या गाण्याचे संगीत शंकर जयकिशन यांनी दिलं, गीतकार हसरत जयपुरी यांनी भावपूर्ण शब्द लिहिले

एक गाणं आहे ज्यामध्ये समर्पण विरह व्यक्त केला जातो. दिल एक मंदिर या चित्रपटात प्रमुख भूमिका होत्या राजकुमार, मीना कुमारी आणि राजेंद्र कुमार. 6 दशकांहून अधिक काळ उलटून देखील हे गाणं आजही लोकांच्या ओठांवर आहे आणि कल्ट क्लासिक मानलं जातं. या गीतात 7 भाव आहेत. पहिला भाव ओढ, दुसरा भाव आहे तक्रार, तिसरा भाव समर्पण, चौथ्या भावात धक्क्याच्या प्रखर भावना झळकतात, 5व्या भावात नायिका विरोध दर्शवते जे आपल्याला हम कैसे भुलाए प्यार तेरा तुम अपनी जुबा से ये ना कहो या पंक्तीतून जाणवतं, 6व्या भावात नायिकेला होणारा त्रास व्यथा ज्या आपल्याला लता दिदींच्या आवाजातून स्पष्ट जाणवतात, आणि 7वा भाव शुद्ध प्रेम दर्शवतो. श्रोते हो, एका स्त्रीसाठी पत्नी बनल्यानंतर तिचा नवराच तिच्यासाठी सर्वस्व असतो हे दर्शवलंय. एकंदरच काय तर संपूर्ण गीताचा सार हा शुद्ध आणि आत्मसमर्पणानं भरलेलं प्रेम आहे ज्यामध्ये कोणताही स्वार्थ नाहीये, तर फक्त आणि फक्त एकनिष्ठ भक्ती आहे.

श्रोते हो, हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून. 1958 साली एक चित्रपट आला, दिल्ली का ठग. या चित्रपटातील एक लोकप्रिय आणि अजरामर रोमॅन्टिक हिंदी गाणं जे गायलं किशोर कुमार आणि आशा भोसले यांनी. गाणं चित्रित करण्यात आलं नूतन आणि किशोर कुमार यांच्यावरती, तर संगीत दिलं होतं रवी यांनी. श्रोते हो, 60 वर्षांनंतर सुद्धा करोडोंच्या मनावर राज्य करत असलेलं हे गीत आहे किशोर कुमार आणि नूतन यांच्यावरती चित्रित युगलगीत. ते त्याच्या संगीतामुळे पसंत केलं गेलं. राग किरवाणीवर आधारित हे गीत आहे आणि दादरा तालात संगीतबद्ध केलं गेलंय.

कार्यक्रमात यानंतरचं गीत ऐकणार आहोत कालापानी या चित्रपटातलं, जे चित्रित केलं मधुबाला आणि देवानंद यांच्यावर. या गाण्यात मधुबालाच्या चुलबुल्या अंदाजासाठी देवानंद यांची साथ मिळाली आणि त्यांची केमिस्ट्री ही खूप शानदार बनली. या गीतासाठी स्वर होता आशा भोसले आणि मोहम्मद रफी यांचा. मजरूह सुलतानपुरी यांच्या गीतासाठी संगीत होतं एस डी बर्मन यांचं. ऐकणार आहोत हे सुंदर गीत.

0: किसी के,
1: क्या करना है दीदी,
0: अरे हो रहना किसी के,
1: अंदर है तो

श्रोते हो, अशी सुंदर सुंदर गाणी ऐकताना गाण्यांची मैफिल कधी संपते हे लक्षात येत नाही. अशाच एका गीतानंतर आपल्या कार्यक्रमाचा शेवट करणार आहोत आणि मी मात्र या कार्यक्रमातून तुमचा निरोप घेणार आहे. पण श्रोते हो, निरोप म्हणजे केवळ जाणं नाही तर आठवणींचं गाठोडं सोबत घेऊन नवीन प्रवासाला सुरुवात करणं. हा सहवास सोडून जाण्याचा क्षण असतो ना, तो मनाला भावुक करतो. अशाच आशयाचं हे गीत हम दोनों चित्रपटातलं ऐकणार आहोत आपल्या कार्यक्रमाच्या निरोपाच्या क्षणी. जयदेव यांच्या संगीत नियोजनातलं हे गीत गायलंय आशा भोसले आणि मोहम्मद रफी यांनी. शब्दात गुंफलंय साहिर लुधियानवी यांनी.

श्रोते हो, दिल अभी भरा नाही असं म्हणत आजच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून मी सोनल तुमच्या सर्वांची रजा घेते. हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून. दुपारचे 12 वाजतायत. आता वनिता मंडळ हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करणार आहोत आणि त्यानंतर विविध भारतीचे विविध रंगी कार्यक्रम आपण ऐकू शकाल.

नमस्कार मैत्रिणींनो, वनिता मंडळ कार्यक्रमात मी तुमची रेडिओ सखी अनुप्रिता भाले तुमचं स्वागत करते. मैत्रिणींनो, मे महिना जरी आपल्याला अतिशय उष्णतेचा दाह देणारा असला तरी रात्रीच्या वेळी मे महिन्यातलं वातावरण अतिशय आल्हाददायक करण्याचा प्रयत्न निसर्गाकडूनच होतो का काय असं वाटायला लागतं. अनेक काजवे रात्रीच्या वेळी आपल्याला स्वयंप्रकाशानं आकर्षित करत असतात. रात्रीच्या अंधारात किंवा पहाटे 3-4 वाजताच्या वेळी आपण जर बघितलं तर हे काजवे स्वतःच्या प्रकाशानं आजूबाजूचा परिसर प्रकाशमान करत असतात. छोटी छोटी दिव्यांची रोषणाई केली असल्याचा भास आपल्याला होतो. मैत्रिणींनो, विशेष म्हणजे हे काजवे जिथे असतात त्या ठिकाणी तुमचे छायाचित्रण करणारे कॅमेरे काम करत नाहीत. हे सौंदर्य कॅमेऱ्यात कैद न करता तुमच्या मनात कैद करा असं जणू त्यांना सुचवायचं असतं. तुमच्या फोटोच्या फ्लॅशमुळे काजवे चमकायचं थांबवतात आणि दिसेनासे होतात. अप्रतिम असं काजव्यांचं सौंदर्य अनुभवायचं असेल तर ते प्रत्यक्ष अनुभवायला हवं. त्याचा छायाचित्रण काढायचा प्रयत्न करू नये असं मुद्दाम सांगितलं जातं. हा काजव्यांचा चमचमणारा प्रकाश पूर्ण परिसर चमकून टाकतो आणि काही क्षणासाठी का होईना आपण निसर्गानं निर्माण केलेल्या रोषणाईचा अनुभव घेऊ शकतो. काजवा ही निसर्गाची निर्मिती आहे. काजवामय असलेला परिसर निसर्गनिर्मित रोषणाईनं आपल्याला थोडा वेळ तरी हुरळून टाकतो.

0: मैत्रिणींनो, आज जागतिक कुटुंब दिन, त्यानिमित्त ऐकूया कुटुंब समाजाचा गाभा या विषयावर डॉक्टर कुमुद गोरे खेर्डेकर यांच्याशी अनुप्रिता भाले हिनं साधलेला संवाद. मैत्रिणींनो, आज आंतरराष्ट्रीय कुटुंब दिन. कुटुंब म्हणजे जिथं एकापेक्षा अनेक व्यक्ती एकमेकांची मायेची ऊब अनुभवत असतात, एकमेकांना प्रेम जिव्हाळा लावतात आणि सुख दुःखात खंबीरपणे एकमेकांसाठी उभे राहतात. परिस्थितीनुसार कुटुंब ही संयुक्त कुटुंब आणि विभक्त कुटुंब असू शकतात, पण कुटुंबामध्ये असलेले सर्वजण नेहमी एकोप्यानं आनंद शोधतात, अनुभवतात आणि पुढच्या पिढीला एक चांगला वारसा देतात. त्यामुळे परस्परांचं प्रेम वाढून नवीन पिढी नक्कीच सुदृढ आणि निश्चिंत जीवन अनुभवत असते. कुटुंब हा समाजाचा गाभा असतो. सुखी कुटुंब उत्कृष्ट समाज निर्माण करतं. त्यासाठीच आज कुटुंब समाजाचा गाभा या विषयावर संवाद साधण्यासाठी आपण निमंत्रित केलं आहे डॉक्टर कुमुद गोरे खेर्डेकर यांना. डॉक्टर कुमुद गोरे खेर्डेकर या शासकीय ज्ञानविज्ञान महाविद्यालय छत्रपती संभाजीनगर येथे संख्याशास्त्र विभाग प्रमुख म्हणून कार्यरत होत्या आणि त्याच महाविद्यालयातून त्या प्राचार्य म्हणून निवृत्त झालेल्या आहेत. एक आवड म्हणून त्यांनी समुपदेशन या विषयाचा निवृत्तीनंतर विशेष अभ्यास केलेला आहे. आज त्यांच्याशी आपण कुटुंब दिनानिमित्त संवाद साधणार आहोत. मॅडम, कार्यक्रमात आपलं स्वागत आहे.
1: नमस्कार.
0: कुमुद गोरे मॅडम, आज आंतरराष्ट्रीय कुटुंब दिन आहे, काय सांगाल?
1: आंतरराष्ट्रीय कुटुंब दिन हा 15 मे रोजी साजरा केला जातो आणि तो युनायटेड नेशन्स

जनरल असेंब्ली यांनी तो घोषित केलेला आहे. 1993 सालापासून हा साजरा केला जातो. या कुटुंब दिनाच्या वेळेला अनेक परिषदा होतात, चर्चासत्र होतात, आंतरराष्ट्रीय कॉन्फरन्सेस होतात, अनेक संशोधन लेख प्रसिद्ध केले जातात कुटुंब ह्या विषयावरती. त्या त्या विषयाची एक संकल्पना असते प्रत्येक वर्षी आणि त्याप्रमाणे त्या विषयावरती अभ्यास होतो आणि मग कौटुंबिक प्रश्न किंवा समस्यांबद्दल जागरूकता निर्माण केली जाते आणि त्या सोडवण्यासाठी या माध्यमातून प्रयत्न करावा म्हणून हा कुटुंब दिन जाहीर केलेला आहे. तर यावर्षीची जी संकल्पना

0: कुटुंब म्हणजे नेमकं काय याबद्दल बोलायला आवडेल.
1: आपण इतक्या सहजतेने कुटुंबामध्ये राहतो की आपण याच्या व्याख्येचा खरं तर कधीच अभ्यास करत नाही. पण कुटुंब म्हणजे एकाच घरात एकाच छताखाली राहणारे, एकत्र स्वयंपाक जेवण करणारे, परस्परांची जबाबदारी घेणारे, परस्परांना भावनिक आधार देणारे, रक्ताच्या नात्याने, विवाहाने किंवा दत्तक विधानातून एकत्र आलेले लोक यांना आपण साधारणपणे कुटुंब असं संबोधतो. आणि ह्या कुटुंबातल्या ज्या व्यक्ती असतात त्या दररोज किंवा अडचणीच्या वेळी सर्वतोपरी एकमेकांना पाठिंबा देतात, एकमेकांची कामं वाटून घेतात आणि त्यांचं जीवन सुसह्य करण्याचा प्रयत्न करतात. यामध्ये कुटुंबातील व्यक्ती एकमेकांना भावनिक, आर्थिक, सामाजिक अशा सर्वच प्रकारचा सपोर्ट देत असतात. एखादा कठीण प्रसंग आला कुटुंबामध्ये, एखादा मोठा आजार झाला, तर त्यावेळी कुटुंबातले सगळे लोक त्या एका व्यक्तीच्या पाठीशी उभे राहतात. किंवा हल्ली आपण पाहतो की आयटी कंपन्यांमध्ये जॉब जातात, मग अशा वेळेला हे कुटुंब जे आहे हे तुमच्या पाठीशी अगदी सक्षमपणे आणि खंबीरपणे उभं राहतं. आणि म्हणून ह्या सगळ्या चॅलेंजेस किंवा ह्या ज्या समस्या आहेत या समस्यांना तोंड देणं सोपं जातं.
0: कुटुंबातली एकी अशा वेळेला कामाला
1: येते, नक्कीच कामाला येते. आणि कुटुंबामध्ये परस्परांशी कसं वागलं पाहिजे, एकमेकांशी संबंध कसे निर्माण करायचे, कसे टिकवायचे, वाढवायचे, परिस्थिती कशी हाताळायची, ही गोष्टी कुटुंबामध्ये शिकवल्या जातात. त्याचबरोबर मूल्य शिक्षण जे समाजासाठी खूप आवश्यक आहे ते मूल्य शिक्षण पण दिलं जातं. आपण आत्ता जे म्हणतो आहोत की कुटुंब हा समाजाचा गाभा आहे, तर ऍक्च्युअली असं आपल्याला म्हणता येईल की उत्तम कुटुंब म्हणजे उत्तम समाज, उत्तम समाज म्हणजे उत्तम राष्ट्र. तर त्या दिशेने वाटचाल करण्यासाठी कुटुंब हे एक महत्वाचं युनिट आहे असं मला वाटतं.
0: तर मूल्य शिक्षणाबद्दल तुम्ही सांगत होतात, तर मूल्य शिक्षणाबद्दल एखादं उदाहरण देऊन आम्हाला समजावून सांगता येईल का?
1: आपण तसं रोजच्याच व्यवहारामध्ये कुठले प्रसंग घडतात तेव्हा आपण मुलांना नकळत आपल्या मूल्य शिक्षण देत असतो. म्हणजे मला यासंबंधी एक उदाहरण असं आठवतं माझ्या मुलांच्या शाळेच्या वेळेला की त्यांचे डबा घेऊन जातात मुलं, तेव्हा इतर मुलांना आपल्या डब्यातलं आवडलं तर ते खातात, मग कधी कधी जबरदस्तीने खातात. तर त्यावेळेला आपली मुलं घरी येऊन जर तक्रार करत असतील तर आपण त्यांना सांगतो की अरे शेअरिंगचं काय महत्व आहे, आपण एकमेकांना कसं ते दिलं पाहिजे आणि यातून तुमची मैत्री कशी वाढली पाहिजे हे त्यांना शिक्षण आपण देतो. म्हणजे कोणत्या गोष्टीला आपण ऍक्सेप्ट करायचं, कोणती गोष्ट स्वीकारायची आणि कोणत्या गोष्टीसाठी विरोधात उभं राहायचं ह्याचं शिक्षण ह्या एका प्रसंगातून आपण मुलांना देतो. किंवा आणखी एक प्रश्न घरच्या बाबतीतच आठवतो की माझ्या मुलाला एकदा एका मुलाने मारलं, तो रडत घरी आला, तर मी त्याला म्हटलं मार खाऊन रडत घरी यायचं नाही, तू कुणालाही मारायचं नाहीस, पण जर तुला कोणी मारलं तर तू त्याला मारायचं, नाही तर मग घरी येऊन माझा मार खायचा. तर हे बरोबर चूक हा भाग वेगळा आहे, पण हे सुद्धा एक प्रकारे मूल्य शिक्षणच आहे.
0: म्हणजे तू घाबरला नाही पाहिजे, तुला जे पाहिजे ते तू सांगितलं
1: पाहिजे, तुझं म्हणणं तुला मांडता आलं पाहिजे, तुझी चूक नसेल तर तुला ते लोकांच्या समोर मांडून होता आलं पाहिजे. तर अशा आपण छोट्या छोट्या प्रसंगातून मुलांना मूल्य शिक्षण देतो. त्याला मूल्य शिक्षण असं मोठं हेडिंग जरी नसलं तरी पण त्यातनं आपण त्यांना शिकवतो समाजात कसं वावरायचं आणि समाजात वावरण्यासाठी योग्य असा नागरिक कुटुंबातून तयार होतो असं मला वाटतं की समाजात वावरण्यासाठी योग्य असा नागरिक तयार करणं ही कुटुंबाची जबाबदारी आहे.
0: तर आता आपण कुटुंब याविषयी बोलतोय तर त्याचे प्रकार काय सांगता येतील?
1: पूर्वी आपल्याला एक ढोबळ मानाने एवढंच माहिती होतं की एकत्र कुटुंब पद्धती आणि विभक्त, संयुक्त आणि विभक्त अशा दोनच कुटुंब पद्धती आपल्याला माहीत होत्या. पण कालानुसार आता इतके प्रकार झाले आहेत कुटुंब पद्धतीचे सुद्धा की एक एक्सटेंडेड कुटुंब पद्धती असते, म्हणजे आपले जे इतर नातेवाईक असतात आई वडील आणि यांच्या व्यतिरिक्त ते सगळे त्याच्यामध्ये येतात. किंवा ब्लेंडेड फॅमिलीज हा एक प्रकार आहे, सिंगल पेरेंट किंवा चाइल्डलेस फॅमिलीज, सेम सेक्सच्या फॅमिलीज, मातृसत्ताक फॅमिली, पितृसत्ताक, अशा विविध प्रकारे कुटुंबाचं वर्णन केलं जाऊ शकतं. आणि अशी कुटुंब आता अस्तित्वात यायला लागली आहेत, त्यामुळे हे कुटुंबाचे प्रकार तयार झाले.
0: हे प्रकार निर्माण झाले त्याबद्दल काय सांगता येईल?
1: आताच मी म्हटलं तसं की परिस्थिती बदलली, शहरीकरण आणि रोजगाराची साधनं खेड्यांमध्ये ग्रामीण भागात राहिली नाहीत, मग ती मुलं शहरात जातात नोकरीसाठी, पण आई वडील मात्र गावात राहतात. मुलं सुद्धा शहरात गेल्यावर दोन मुलं असेल तर ती एकत्र राहत नाहीत, कदाचित एकाचं ऑफिस एकीकडे एकाचं एकीकडे असतं, मग दोघांना ते लांब पडतं, म्हणून ते तिथे गेल्यानंतर पण वेगळे राहतात. तर अशी जी कारणं आहेत. आणि दुसरं म्हणजे शिक्षणामुळे एक अवेअरनेस आलेला आहे स्वतःच्या हक्कांबद्दल जबाबदारीबद्दल

0: वेगळा अवेअरनेस निर्माण झालेला आहे. सो आजकाल आपण जी स्पेसची भाषा बोलतो
1: आणि कामाच्या वेळा
0: हा पण महत्वाचा भाग आहे. प्रत्येकाला स्पेस हवी असते. त्यानंतर हक्कांची जाणीव झाली आहे, स्वातंत्र्याची जाणीव झालेली आहे. करिअरमुळे सुद्धा काही वेळेला, तुम्ही आता जसं म्हणालात की कामाच्या वेळा वेगळ्या असतील तर मग वेगळ्या वेगळ्या ठिकाणी राहिलेलंच केव्हाही चांगलं असतं. तर ह्या सगळ्या कारणांमुळे आणि शेवटी पाश्चात्यांचं अनुकरण हा पण एक भाग त्याच्यामध्ये आहे आणि त्यामुळेही अशा प्रकारची कुटुंब निर्माण झालेली आहेत. त्याच्यामध्ये निओ लोकल हा एक भाग आहे, बाय लोकल असा एक भाग आहे. तर निओ लोकल कुटुंब म्हणजे असं की ज्यांच्या जवळ पत्नी किंवा पती दोघांचेही आई वडील राहत नाहीत, फक्त ते पती पत्नी आणि मुलं असे राहतात. म्हणजे ज्याला आपण विभक्त कुटुंब म्हणायचो त्याला आता निओ लोकल म्हणतात. किंवा बाय लोकल म्हणजे मुलीचे आई वडील, पत्नीचे आई वडील किंवा पतीचे आई वडील दोघांपैकी एक पेअर जर मुलांसोबत राहत असेल तर त्याला बाय लोकल म्हणायचं. अशा वेगवेगळ्या संकल्पना आणि संज्ञा आजकाल आलेल्या आहेत.
1: पूर्वीची कुटुंब व्यवस्था आणि आजची कुटुंब व्यवस्था याबद्दल काय सांगाल?
0: तर जसं मी म्हटलं की पूर्वीची म्हणजे एकत्र किंवा संयुक्त कुटुंब आणि आताची म्हणजे विभक्त, असं आपण थोडं ढोबळमानानेच त्याबद्दल बोलू शकतो. आणि त्यामध्ये पण विभक्त म्हणजे साधारणपणे आता मी जसं म्हटलं की निओ लोकल जे आहे तसेच बहुतेक तशीच मुलं राहतात. तुम्ही आता आपल्या संभाजीनगरमध्ये पाहिलं तर दर तिसऱ्या घरातली मुलं पुण्याला मुंबईला कुठेतरी आहेत आणि आई वडील फक्त इथे राहतात.
1: अगदी.
0: तर असं जेव्हा असतं त्यावेळेला संयुक्त कुटुंब मध्ये जी आपल्याला आर्थिक सुरक्षा मिळते, भावनिक सुरक्षा मिळते, सामाजिक सुरक्षा मिळते ती मिळत नाही मग या ठिकाणी. आणि कामांची वाटणी पण होत नाही वेगवेगळ्या वेळेला. आता आपण मगाशी बोललो तसं एखाद्या अडचणीच्या वेळी एखाद्या क्रिटिकल आजारामध्ये सगळा सपोर्ट मिळणं अवघड होऊन जातं खूप. आणि ज्येष्ठ लोक जे असतात त्यांना सुद्धा एकटं राहावं लागतं. त्यांना सुद्धा आपल्या परंपरा ज्या असतात त्या पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवणं खूप अवघड जातं. पण एकत्र कुटुंब पद्धती जेव्हा असते त्यावेळेला साधारणपणे असं चित्र दिसतं की पुरुष बाहेरची कामं करतात आणि स्त्रिया घरातली करतात. त्यामुळे त्या कुटुंब पद्धतीमध्ये स्त्रियांना जे एक्सपोजर मिळायला पाहिजे ते त्यांना तिथे मिळत नाही. त्या बहुतेक
1: प्रसंगी
0: करण्यातच त्यांचा वेळ जातो आणि तसंच अपेक्षित असतं. म्हणजे त्यामुळे त्यांना जे काही स्वातंत्र्य आहे त्यांच्या शिक्षणाचा जो उपयोग व्हायला हवा आहे, त्यांच्या विचारांचा उपयोग व्हायला पाहिजे, त्यांच्यातली प्रगल्भता वाढायला पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी मात्र एकत्र कुटुंबात कधी कधी होत नाहीत. पण कालानुरूप, वातावरणानुरूप, व्यक्तीनुरूप आणि विचारानुरूप असे वेगवेगळ्या गोष्टी घडतात. म्हणजे सगळीकडे असंच असेल असं नाही. हा काही ठोकळेबाज नाहीये, हे काही सायन्स नाही की इथे असं म्हणजे असंच असेल. ज्या ठिकाणी ओपन माइंडेड लोक असतील तिथे तसं होणार नाही एकत्र कुटुंब पद्धती जरी असली तरी. तर असा फरक पडेल. पण एक ढोबळमानाने पाहिलं तर स्त्रियांना थोडंसं अधिक
1: घरात लक्ष
0: एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये द्यावं लागतं.
1: तर आता तुम्ही जे बोललात त्यावरून असं लक्षात येतंय की दोन्ही म्हणजे विभक्त कुटुंब किंवा एकत्र कुटुंब पद्धती याच्यामध्ये दोन्हीमध्ये काहीतरी थोडंसं त्रासदायक काहीतरी आहे आणि काहीचे फायदे पण आपल्याला मिळत आहेत.
0: बरोबर.
1: तर त्याच्यासाठी आपल्याला काय करता येईल की त्यात आपल्याला जास्तीत जास्त फायदे मिळावेत या गोष्टींचे?
0: फायदे म्हणजे असं की दोन्ही कुटुंब पद्धतीमध्ये काहीतरी म्हणजे कोणत्याही गोष्टीत काही फायदे काही नुकसान असतंच. तर त्यावरती आपल्याला काहीतरी उपाय काढता येतो का हे पण पाहू शकतो आपण. की जेव्हा वृद्ध एकटेच राहतात, आता जसं बोललो आपण की दर तिसऱ्या घरामध्ये वृद्ध संभाजीनगरमध्ये दोघंच राहतात, तर मग अशा वेळेला वृद्धांसाठी डे केअर सेंटर्स असतात. तिथे वृद्ध जाऊन त्यांचं करमणूक किंवा त्यांचं जे काही सोशलायझेशन आहे, संवाद साधायचा असतो त्यांना एकमेकांशी, माणसं हवी असतात, तर ते त्यांचं तिथे होऊ शकतं. किंवा काही चांगले वृद्धाश्रम सुद्धा आहेत. ती पण संकल्पना आजकाल खूप जोर धरते की सगळं चांगलं आहे, घरी व्यवस्थित आहे, पण वृद्धाश्रमात राहतात लोक. त्याचं कारण असं की त्यांना तिथे समवयस्क लोक मिळतात, त्यांना तिथे करमणूक असते, त्यांना तिथे मेडिकल फॅसिलिटीज असतात, म्हणून ते राहतात. तर ही संकल्पना पण आजकाल जोर धरायला लागलेली आहे. आम्ही आमच्याकडे एक असा प्रयोग केला की असे जे आम्ही आहोत सगळे आमच्या कॉलनीमध्ये त्यांच्यासाठी आम्ही एक मैत्री जंक्शन म्हणून एक कट्टा सुरू केला आहे. मग त्या माध्यमातून आम्ही मध्ये मध्ये भेटतो सगळेजण. कधी सिनेमाला जातो, कधी कुठल्या देवाला जातो, कधी तरी एखादं व्याख्यान ठेवतो, कधी कुणाची भेट घडवून आणतो. अशा प्रकारचे उपक्रम जर कॉलनीमध्ये झाले तर वृद्धांना एकटं वाटणार नाही. पण जेव्हा वृद्ध आणि मुलं वेगळ्या ठिकाणी राहतात तेव्हा त्यांच्या मुलांना म्हणजे नातवंडांना आजी आजोबांचा सहवास मिळत नाही. त्यांना बरेचदा डे केअरमध्ये ठेवावं लागतं, त्यांना वेगवेगळे क्लासेस लावावे लागतात. पण त्याची ती एक अपरिहार्यता आहेच त्याच्यामध्ये आणि त्याचे पण काही फायदे आहेत. म्हणजे डे केअरमध्ये ठेवलं म्हणजे अगदी एकदम दुःखद गोष्ट आहे असं काही मला वाटत नाही. की त्यातून मुलांना म्हणजे लोकांशी बोलण्याची खूप चांगली सवय होते, मुलं धीट होतात.

0: सोशलायझेशन उत्तम होतं, सोशल स्किल्स चांगले त्यांचे डेव्हलप होतात त्याच्यामध्ये. तर असं म्हणजे प्रत्येक गोष्टीला दोन बाजू असतात, हे वाईट किंवा हे चांगलं असं धरण्याची काही गरज आहे असं मला वाटत नाही. आणि ह्याच्यावरती आणखी आता आजकाल आपण पाहतोय की कोविड पासून अनेक म्हणजे आपल्याला माणसाची किंमत कळालेली आहे. म्हणजे मला असं वाटतं की माणसं माणसाला गरजेची आहेत, तर तसं ते आपल्याला त्यावेळेला कोविडमध्ये लक्षात आलेलं आहे. तर त्यामुळे प्रत्येक कुटुंबाचा एखादा व्हॉट्सअप ग्रुप असतो, मग त्या व्हॉट्सअप ग्रुपवर ते एकमेकांची चौकशी करतात, आज काय घडलं, मग एखादा फोटो टाकतात, हे करतात किंवा मेसेजेस करतात,
1: कम्युनिकेशन करण्याचा
0: प्रयत्न करतात, व्हिडिओ कॉल्स करतात. जसं आता आमच्या घरी आम्ही आठवड्याला एक व्हिडिओ कॉल सगळ्यांचा असतो, सगळे मिळून आम्ही त्या व्हिडिओ कॉलवर एक अर्धा तास पाऊण तास बोलतो. ते सगळं कम्युनिकेशन होतं आणि एक बॉन्ड जो असतो तुमचा तो कायम राहतो किंवा नवीन बॉन्ड क्रिएट होतो असं आपल्याला दोन्ही म्हणता येईल. आता वृद्धांच्या दृष्टीने सुद्धा आपण पाहतोय की गीता ज्ञानेश्वरीचे वर्ग खूप ऑनलाईन चालतात कोविड पासून, किंवा गाण्याचे क्लासेस करता येतात, गीता शिकता येते, पॉटरी मेकिंग किंवा व्यायाम करणं, संस्कृत शिकणं, असे अनंत प्रकारचे ऑनलाईन क्लासेस सुरू झाले आहेत. त्यातून तुम्हाला वृद्धांनाही फायदा घेता येऊ शकतो आणि जसं मुलं एकटी राहत असतील तर मुलांना सुद्धा त्यातनं शिक्षण घेता येऊ शकतं. काही फायदे काही तोटे
1: प्रत्येकच
0: ठिकाणी आहेत.
1: आता कुटुंबामध्ये मुख्य कोण असतं तर पती पत्नी, तर या पती पत्नींचे संबंध दृढ व्हावेत यासाठी काय करायला?
0: आता पती पत्नी हे मुख्य असतात हे बरोबरच आहे, पण कुटुंब विभक्त असो संयुक्त असो किंवा मगाशी आपण म्हणालो जसं निओ लोकल बायो लोकल कोणत्याही प्रकारचं असलं किंवा कोणतेही चार माणसं जर एकत्र राहत असतील तर त्यासाठी आपल्याला जे करावं लागतं तेच खरं म्हणजे पती पत्नींना करावं लागतं. पण पती पत्नींवरती आपण विशेष बोलतो कारण तो त्यांचा त्या कुटुंबाचा पाया असतो. त्यांचे संबंध कोणत्याही प्रकारचं लग्न असलं तरी पण काही गोष्टी समान असतात. लव्ह मॅरेज असेल तर अगोदरच त्यांचं नातं निर्माण झालेलं असतं, अरेंज मॅरेज असेल तर नंतर नातं निर्माण होतं. पण नातं ते नंतर जे निर्माण झालेलं आहे किंवा आधी निर्माण झालेलं आहे त्याला फुलवावं लागतं
1: नक्कीच,
0: हे दोन्हीमध्ये कॉमन आहे. त्यानंतर ते नातं टिकवण्यासाठी विशेष प्रयत्न करावे लागतात हेही दोन्हीमध्ये कॉमन आहे, कुठल्याही प्रकारचं लग्न झालं तरी. तर त्यासाठी ठरवून दोन्ही बाजूनी प्रयत्न करावे लागतात. आता कालच मी पेपरमध्ये एक आर्टिकल आलं होतं कुठल्या तरी नाटकाबद्दल त्यांनी लिहिलं होतं, पण ते लिहिताना त्यांची सुरुवात अशी होती की आजकाल मराठीमध्ये सगळे कौटुंबिक नाटकं येतात आणि त्या सगळ्या नाटकांचा विषय हाच आहे, पती पत्नी संबंध, पती पत्नींचा घटस्फोट असेल, त्यांचं वैचारिक मतभेद असेल ह्याच्यावरच येतात. तर मराठी रंगभूमी इथेच अडकून बसलीये का, ह्याच्या पुढे जाणार नाहीये का, त्याचा असा अर्थ घ्यायचा का, असं होतं. पण त्यात मला दुसरी बाजू अशी दिसली की हा प्रश्न इतका चिघळला आहे का, त्यामुळे ह्याच्यावर मराठी नाटकं निघत आहेत का, असं सुद्धा मला त्यात एक जाणवलं. तर अशा प्रसंगी आपल्याला काउन्सेलरची भूमिका खूप महत्वाची ठरते. आणि ह्याच्यासाठी एक छान खूप इंटरेस्टिंग गोष्ट मी शिकले आहे की जॉन गॉटमन नावाचा एक अमेरिकन सायकोलॉजिस्ट होता आणि त्याची जी थिअरी आहे ती खूप इंटरेस्टिंग पण आहे आणि उपयुक्त पण आहे. पण अजून ती थिअरी सांगण्यापूर्वी मला हे एक विशेष नमूद करावं असं वाटतं की अजून आपल्याला काउन्सेलरकडे जाणं हे इतकं सहज नाहीये. आपल्याला एक कसं त्याचं सामाजिक कुठेतरी अडचण आहे, एक सोशल स्टिग्मा आहे, काउन्सिलरकडे गेलो म्हणजे आपलं काहीतरी बिघडलं, आपलं काहीतरी बिघडलं म्हणजे आपला काहीतरी दोष आहे. तर असं खरं म्हणजे नाहीये, हळूहळू जनजागृती होते आहे आणि बऱ्याचदा सिनेमा आणि सिरियल्स मधून पण ते काउन्सिलरचं महत्व सांगतायत. तर ती एक मला खूप चांगली गोष्ट वाटते. परवाच मी एक सिरियल पाहिली तर त्यात त्यांनी अगदी खास 5 मिनिटं घेऊन काउन्सिलरचं काय महत्व आहे ते त्यात त्यांनी सांगितलेलं आहे. तर ह्या गोष्टीत हा स्टिग्मा जो आहे तो कमी होईल असं मला वाटतं. आता आपण गॉटमनच्या थिअरीकडे जाऊ. गॉटमनचा एक लव्ह मॅप आहे. लव्ह मॅप म्हणजे तुमच्या जोडीदाराच्या अंतरंगाची ओळख. तुम्हाला आठवत असेल की पूर्वी एक टीव्ही शो होता आणि मग त्याच्यात असं विचारायचं की तुमच्या बायकोचा आवडता रंग कोणता, मग तिच्या शाळेचं नाव काय, मग नवऱ्याच्या फर्स्ट इयरच्या कॉलेजमधल्या मित्राचं नाव काय. तर हा थोडासा तोच प्रकार आहे की तुम्हाला तुमच्या जोडीदाराबद्दल किती माहिती आहे, त्याच्या अंतरंगात तुम्ही कुठपर्यंत खोल गेलेले आहात हे जाणून घेण्यासाठी गॉटमननी एक लव्ह मॅप दिलेला आहे. आणि मग त्याच्यामध्ये 20 प्रश्नांची प्रश्नावली आहे ती. आणि मग त्यांनी त्याच्यात रँकिंग केलं की एवढे प्रश्न असे रँक असेल, 10 प्रश्नांच्या वर असेल उदाहरणार्थ, तर तुमचा एकदम मजबूत पाया आहे तुमच्या लग्नाचा. थोडं कमी असेल तर तुम्हाला थोडं काम
1: डेव्हलप करावं लागेल,
0: आणखी थोडं कमी असेल तर आणखी तुम्हाला काही गोष्टी कराव्या लागतील. अशा पद्धतीने खूप म्हणजे छान त्यांनी अगदी दिलेलं आहे. त्यातून आपल्याला काउन्सिलरच्या माध्यमातून आणि ह्या लव्ह मॅपच्या माध्यमातून काउन्सिलर ते लव्ह मॅप तुम्हाला देतात आणि तुम्ही त्यावरनं ते काउन्सिलर तुमच्या विवाहाची आजची स्थिती काय आहे

0: सद्यस्थिती काय आहे हे जाणून घेऊन मग तुम्हाला तो मार्गदर्शन करू शकतो. तर यामध्ये त्यांनी आणखी काही गोष्टी दिलेल्या आहेत गॉटमननी की बाबा नेमकं पटेन असं कुठे होतं किंवा घटस्फोटापर्यंत कधी गोष्टी जातात. तर तुम्ही एकमेकांवर खूप टीका करायला लागला किंवा सारखं तुम्ही स्वतःला वाचवणार डिफेन्सिव्ह तुम्ही सतत राहिलात किंवा एकमेकांशी बोलणंच बंद करून टाकलं. तर अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला
1: घटस्फोटापर्यंत
0: जातं. म्हणून ह्या गोष्टी आपण टाळल्या पाहिजेत. त्या कशा टाळता येतील तर त्याची पण काही काही त्यांनी चांगली उदाहरणं दिलेली आहेत. की समजा एखादी स्त्री आहे आणि तिला एखादं काम तिचं ऑफिसमधलं वेळेत झालं नाही पूर्ण आणि ती घरी आल्यावर नाराज झाली. मग पतीने विचारणं अपेक्षित आहे की बा तू का नाराज आहे. काही वेळेला विचारत नाहीत पती, काही त्यांचं लक्षही नसतं किंवा दोन्ही बाजूनी असतं हे. अर्थात विचारलं की बाबा काय झालं, मग तिने सांगितलं की मला आज माझं काम वेळेवर पूर्ण झालं नाही म्हणून माझे जे वरिष्ठ होते ते मला रागावले. मग दोन बाजूनी संवाद होऊ शकतो. एक तर पहिला संवाद असा असू शकतो मग तू का नाही केलं वेळेवर, तुझी नेहमीची हीच पद्धत आहे. ही काय पद्धत आहे, आपलं ऑफिसचं काम आपण नको सांभाळायला, त्याच्यासाठी आता तू घरी येऊन रडत बसणार का. हा एक मार्ग असू शकतो. किंवा दुसरा मार्ग असू शकतो की ठीक आहे ह्यावेळेला झालं नसेल, नाहीतरी तुझ्यावर बरीच जबाबदारी होती यावेळेला, पण ह्याच्या पुढे तुला काय ह्या बाबतीत मदत लागेल ती मला सांग आणि तू काम वेळेवर करत जा. तर हा दुसरा संवाद आहे. तर गॉटमननी म्हटलंय की हा दुसरा संवाद करा तुम्ही, हा पहिला नका करू. त्यांनी तुमच्यातलं नातं आणखी दुरावतं.
1: बरोबर आहे.
0: किंवा वाद होतात, वाईट वाटतं आणि एकदा तुमचा जोडीदार दुःखी झाला की मग
1: एकदा दुखावला
0: की मग ते संबंध तुमचे बिघडतात. तर त्यांनी असं म्हटलंय की तुमच्या संभाषणामध्ये पाच पाचास एक असा रेशो असला पाहिजे. कशाचा, तर पाच वेळेला तुम्ही पॉझिटिव्ह बोललात तर एकदा तुम्ही निगेटिव्ह बोललात तर चालेल.
1: अच्छा.
0: म्हणून तुम्ही पाच वेळेला पॉझिटिव्ह बोला, तुमच्या जोडीदाराचं कौतुक करा, अप्रिशिएट करा. ते जे चांगलं करतात त्याचं अप्रिसिएशन करण्याची आपल्याकडे खूप पद्धत नाहीये की हा खरंच बाबा हे तू खूप छान केलं, ह्याचा असा फायदा झाला,
1: तू हे केलं म्हणून
0: मला फायदा झाला, किंवा मला खूप बरं वाटलं, मला खूप छान वाटलं. अशा प्रकारचे संवाद करण्याची आपल्याकडे पद्धत तशी नाहीये, पण ती आणली पाहिजे, केली पाहिजे असं वाटतं. म्हणजे मला असं वाटतं की आपण आजारी पडलं की डॉक्टरकडे जातो, तसं आपल्याला काही मनाची समस्या आली किंवा आपल्या रिलेशनशिपमध्ये समस्या आली तर आपण काउन्सिलरकडे जावं, हा एक भाग आहे. पण त्याही पलीकडे जाऊन आपल्याला बरं वाटत नसेल तर आपण डॉक्टरला एखादं टॉनिक मागून घेतो ना. तसं जरी तुमचे रिलेशनशिप किंवा तुमचे नातेसंबंध खूप चांगले आहेत एकमेकांशी पती पत्नीचे, तरी सुद्धा आणखी त्याला कसं चांगलं करता येईल यासाठी सुद्धा तुम्ही काउन्सिलरकडे एक टॉनिक म्हणून जायला काहीच हरकत नाही.
1: म्हणजे समुपदेशन हे आपल्याला मदतच करेल,
0: अर्थात खूप जास्त मदत करेल.
1: मॅडम आत्ताच तुम्ही काउन्सिलर अर्थात समुपदेशक याच्या भूमिकेबद्दल बरीच माहिती सांगितलीत. तर एकमेकांची मतं ही वेगळी असू शकतात, अशा वेळेला समुपदेशकाची भूमिका काय असते किंवा समुपदेशन गरजेचं आहे का.
0: समुपदेशन गरजेचं आहे याचं कारण असं की जेव्हा कुठला तरी वाद होतो, म्हणजे वाद हे एक उदाहरण झालं, अशा अनेक गोष्टींसाठी समुपदेशन असतं. पण आपण आता पती पत्नी संबंधाबद्दल बोलतोय म्हणून मी पती पत्नी मधला वाद म्हणते. तर वाद दोन्ही म्हणजे मतभिन्नता होते आणि दोघंही आपापल्या जागी बरोबर असतात. म्हणजे आता जसं मी तुम्हाला उदाहरण दिलं की बायको दुःखी झाली आणि नवऱ्याने पहिल्या प्रकारचा संवाद केला की तू का गेलं नाही मग वेळेवर, तुला काय होतं, तुझी हीच पद्धत आहे वगैरे, तर तसा तो त्याच्या जागी बरोबरच आहे ना. चूक नाहीये, तो तिचं चुकलेलंच आहे,
1: पण ते फक्त सांगायची पद्धत
0: वेगळी आहे. ती जी पद्धत आहे ती तुम्हाला समुपदेशक शिकवतो.
1: अच्छा.
0: किंवा समुपदेशक हा तुमच्या त्रयस्थाच्या भूमिकेतून तुमच्या दोन्ही मतांकडे पाहतो आणि मग तुम्हाला त्याच्यामध्ये तो कुठेही त्याचा कुठलाही पूर्वग्रह नसतो किंवा ही बाई आहे ना ही नेहमीच ऑफिसमध्ये उशिरा जाते किंवा घरातली कामं सुद्धा हिला करायची सवयच नाहीये वेळेवरती, अशा प्रकारचा कुठलाही पूर्वग्रह समुपदेशकाच्या मनात नसतो. आणि तुम्ही ह्यात आणखी एक महत्वाची सगळ्यात गोष्ट की समुपदेशकाला गोपनीयतेचं खूप जास्ती बंधन आहे.
1: अच्छा.
0: म्हणजे आज तुम्ही मला एखादी तुमच्या मनातली गोष्ट सांगितली तर मी ती दुसऱ्या कुणालाही सांगणं ही इथिक्सच्या अगेन्स्ट आहे. त्यामुळे तुम्हाला ती तुमची गोपनीयता ही पाळली जातेच.
1: म्हणजे ती फक्त समुपदेशक आणि आपण या दोघांमध्येच
0: असते ती. आणि मग तो समुपदेशक तुम्हाला त्रयस्थाच्या भूमिकेतून पाहून सांगतो की कसं तू
1: प्रश्न कसा
0: सोडवायचा. एक जनरली आपल्याला असं दिसतं की समुपदेशक म्हणजे सल्लागार, अशी असं एक सर्वसाधारणपणे मत असतं, तर सल्लागार नाही, समुपदेशक कोणताही सल्ला देत नाही,

0: तो तुम्हाला त्याच्या भूमिकेत जाऊन
1: वागण्याची पद्धत बदलायला शिकवतो किंवा
0: सांगण्याची पद्धत बदलायला शिकवतो किंवा दुसऱ्याच्या भूमिकेत जायला शिकवतो. की जेव्हा कुठल्याही प्रकारचे संबंध येतात ना तेव्हा त्याच्यामध्ये आपण जे एम्पथी किंवा सहवेदना म्हणतो आपण समवेदना किंवा सहवेदना तर ती फार महत्वाची आहे. की वॉक अ माईल इन अदर शूज म्हणजे तुमच्या याच्यामध्ये जाऊन तुमच्या भूमिकेत जाऊन मी बघायचंय की काय तुम्हाला वाटत असेल. म्हणजे जेव्हा नवरा म्हणतो तिला की बाबा तुला तुझी हीच सवय मला हेच आवडत नाही तुझं आणि तू नेहमी सगळे कामं टाळाटाळ करते उशीर करते तेव्हा तिला काय वाटेल हे जर त्या नवऱ्याला समजलं तर तो या पद्धतीने बोलणार नाही. तर ही एम्पथी आहे की तिच्या भूमिकेत जाऊन तिचं काय आहे व तिला घरातलं पण पाहावं लागतं भाजी आणावी लागते आईवडिलांचं पाहावं लागतं मग तिला उशीर होणार आहे तर तो उशीर कसा कमी करता येईल यासाठी मी काय करू शकतो या भूमिकेतून जर आपण पाहिलं तर त्याला म्हणता येईल आपल्याला एम्पथी आणि स्वीकारार्हता ऍक्सेप्टन्स. जी परिस्थिती आहे जी व्यक्ती आहे तिला एकदा आपल्याला ऍक्सेप्ट करणं हे पण खूप गरजेचं असतं.
1: मॅडम तुम्ही कुटुंब संस्थेमध्ये समुपदेशनाचं सुद्धा महत्व खूप छान पैकी आम्हाला समजावून सांगितलं. तुम्ही श्रोत्यांना काय सांगाल?
0: मला असं वाटतं की आपल्या आपण असं म्हणतो की आपल्याकडे जे संयुक्त कुटुंब पद्धती आहे किंवा एकत्र कुटुंब पद्धती ती लोप पावत चालली आहे पण ती अजून लोप पावली नाहीये त्या मार्गावर आहे आणि तिचं स्वरूप बदललेलं आहे आणि इतकंही काही वाईट परिस्थिती अजून आलेली नाहीये. आपण अजून तिला थांबवू शकतो आणि त्या थांबवण्यासाठी आपण काही काही छोट्या छोट्या छान गोष्टी करू शकतो. आपण प्रत्येक कुटुंबामध्ये म्हणजे ते एकत्र असो की विभक्त की काही छोट्या गोष्टी आहेत त्या तुम्ही एकत्र करा. म्हणजे एकत्र एखादा पदार्थ तयार करा रोजचं पाटपाणी तुम्ही एकत्र घ्या जेवायला बसताना मागचं आवरण तुम्ही एकत्रपणे करा. 15 मिनिटं रोज रात्री सगळ्यांनी मिळून फिरायला जा. दर महिन्यात एखादा सिनेमा एकत्र घरी बसून पहा. म्हणजे कोणते तरी एखादी असा उपक्रम एकत्र बैठे खेळ करणं किंवा एकत्र कोडी सोडवणं शब्दांची अंताक्षरी करणं पेपरचं एडिटोरियल वाचणं दररोज
1: एकमेकांचे अनुभव शेअर
0: करणं हे तर खूप महत्वाचं आहे. म्हणजे मी नेहमी म्हणते की माझ्या घरी माझं मूल्य शिक्षण किंवा माझं एकंदर विचारांची बैठक ही आमच्या घरी आमच्या डायनिंग टेबलवर तयार झाली. कारण आम्ही रात्री सोबत जेवायचो तेव्हा आम्ही एकमेकांशी सगळं शेअर करायचो. आमचे वडीलही आम्हाला सांगायचे आज दिवसभरात काय घडलं मग कॉलेजमध्ये काय घडलं कसा प्रसंग आला तो त्यांनी कसा हँडल केला आईला काय प्रसंग आले दिवसभरात ते तिने कसे हँडल
1: अडचणींना कसे
0: सामोरे गेले ह्यातून आमचं खरं तर शिक्षण झालेलं आहे. तर हे सोबत जेवणं हा एक मोठा भाग आहे तो सर्वांनी जरी तेवढा जरी केला आणि त्या काळात ते मोबाईल वगैरे सगळे बाजूला ठेवून देवायचे एवढं जरी केलं ना तरी पण एक खूप छान संबंध प्रस्थापित होऊ शकतात. आणि असे काही कुटुंबाचे नियम सुद्धा तयार करतात की बाबा आणि ते असं कुठेतरी लावणं एक त्याचं पोस्टर करून की सगळ्यांचा आदर केला पाहिजे किंवा कामांची वाटणी केली पाहिजे किंवा प्रत्येकाची प्रायव्हसी जपली पाहिजे किंवा याच्यामध्ये महत्वाची एक गोष्ट अशी आहे की समस्या तुमच्यामध्ये कुठे वाद निर्माण होत असतील एखादा प्रश्न निर्माण होत असेल तर तो चिघळू देऊ नका. तो ताबडतोब सोडवा. बोला एकमेकांशी आणि ताबडतोब सोडवून द्या. त्याला मोठं रूप देऊ नका. किंवा एकमेकांचं कौतुक करूया असाही एक नियम करू शकतो. परंपरा जपू बदल स्वीकारू. परंपरा जपायच्या म्हणजे तरुण पिढीने जपायच्या आणि बदल हे पुढच्या पिढीने ज्येष्ठांच्या पिढीने
1: स्वीकारायचे.
0: किंवा आनंदाचे क्षण साजरे करू. किंवा आपणची भावना ठेवू. आपण आणि आपलं ह्या शब्दात इतकी जादू आहे असं मला वाटतं की तुम्ही समजा माझ्या घरी आलात आणि मी तुम्हाला म्हटलं की आपल्याकडे ना मागे एक छान झाड लावलेलं आहे. आता ते तुम्ही आपलं म्हटलं म्हणजे काय घर तुमचं नाही झालं पण तुम्हाला एक असं एक फील येतो की
1: मला त्यांनी आपलं
0: म्हटलं मी ह्यांच्या घरातली एक सदस्य आहे. हा जो फील आहे ही जी एक भावना आहे जाणीव निर्माण होते ती फार महत्वाची. तर हे दोन आपण आणि आपलं हे जादुई शब्द आहेत असं माझं मत आहे.
1: ते जास्तीत जास्त कुटुंबामध्ये
0: वापरले गेले पाहिजे. हे माझं आहे हे तिचं आहे तुझे आई वडील आले असं नाही.
1: अच्छा
0: तुझे आई वडील आले असं नाही. ही तुमची सून आहे असं नाही. ही तिचं जे काय नाव असेल समजा एक्स नाव असेल जसं मानसी ही आमची मानसी ही माझ्या आईची सून आहे किंवा असं न म्हणता ही मानसी ही आमची मानसी.
1: हा असं म्हटलं
0: तर त्यातनं खूप फरक पडतो.
1: चालेल
0: अनेक गोष्टींमध्ये हे आपल्याला वापरता येतं. शेवटी मी असं म्हणेन की आपली जी भारतीय संस्कृती आहे तर त्यामध्ये आपण आपल्या संसदेच्या प्रवेशद्वारावरच लिहिलेलं आहे वसुधैव

0: कुटुंबकम आणि वसुधैव कुटुंबकम हे मानणारीच आपली संस्कृती आहे. त्यामुळे बदलत्या रूपात आपली कुटुंब आणि आपली कुटुंब पद्धती सुरक्षित ठेवणं ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे, कारण कुटुंब हा समाजाचा गाभा आहे. नमस्कार.
1: कुमुद गोरे मॅडम, आज तुम्ही इथे आलात आणि कुटुंब या विषयावर आपल्या श्रोते मैत्रिणींशी खूप छान संवाद साधलात, त्याबद्दल आकाशवाणीच्या वतीनं मी आपले आभार मानते.
0: मीही आकाशवाणीची आणि आपल्या सर्व मैत्रिणींची खूप आभारी आहे. धन्यवाद.
1: कुटुंब समाजाचा गाभा या विषयावर डॉक्टर कुमुद गोरे खेर्डेकर यांच्याशी अनुप्रिता भाले हिनं साधलेला संवाद आपण ऐकलात.

मैत्रिणींनो, आता वेळ झाली आहे आजची रेसिपी ऐकण्याची. आजची आपली रेसिपी आहे घरच्या घरी बनवलेली प्रोटीन पावडर. मैत्रिणींनो, बाजारात अनेक प्रकारच्या प्रोटीन पावडर मिळतात, मात्र आपण जर घरी तयार केलेली प्रोटीन पावडर आपल्या घरातल्यांसाठी बनवली तर ती स्वस्त आणि मस्त तर असतेच, शिवाय ती घरच्या घरी बनवलेली असेल आणि त्यात आपल्या माणसांसाठी बनवलेली असल्याचा चिमूटभर स्वाद अधिक असेल. आणि त्यामुळे आपल्या माणसांना आपण जर ती रोज एक चमचा दिली तर सर्वच छोट्या मोठ्या आजारांना सोडचिठ्ठी मिळेल. तर बघा या प्रोटीन पावडरची जादू. मैत्रिणींनो, प्रोटीन पावडर बनवण्यासाठी साहित्य: शेंगदाणे एक वाटी, एक वाटी छान स्वच्छ फुटाणे, एक वाटी मखाने, थोड्या थोड्या प्रमाणात काजू, बदाम, अक्रोड आणि पिस्ता, सूर्यफूल, कलिंगड, खरबूज आणि भोपळ्याच्या बिया, जवस, ओट्स प्रत्येकी 2 चमचे, 1 चमचा खसखस, 2 चमचे खारीक पावडर, 1 चमचा वेलची पावडर आणि 1 वाटी खडीसाखर. मैत्रिणींनो, तुम्ही म्हणाल साहित्य तर खूपच जास्त आहे. अहो, पण यापासून जी प्रोटीन पावडर बनणार आहे त्यातून कॅल्शियम आणि फायबर भरपूर प्रमाणात मिळणार आहे. कोणत्याही आजारात किंवा आजार नसलेल्या माणसाला एक उत्तम प्रोटीन आहे ते. तर प्रथम मंद गॅसवर शेंगादाणे, फुटाणे, मखाने छान खरपूस भाजून घ्या. त्यानंतर काजू, बदाम, पिस्ता, अक्रोड यांचे तुकडे मंद गॅसवर भाजून घ्या. तेल, तूप याचा अजिबात वापर करू नका. त्यानंतर सर्व प्रकारच्या बिया, जवस, ओट्स आणि खसखस थोडीशी भाजून घ्या. आता हे सर्व मिक्सरच्या भांड्यात घालून छान बारीक करून घ्या. त्यात थोडी खारीक पावडर आणि वेलची पावडर घाला. झाली तुमची प्रोटीन बॉटल तयार. बाजारात अतिशय महाग मिळत असलेली प्रोटीन पावडर घरच्या घरी स्वस्तात आणि आरोग्यदायी नक्कीच असेल. ही पावडर वर्षभर टिकते. चला, आपल्या घरातल्या आवडत्यांसाठी आणि स्वतःसाठी सुद्धा आरोग्यदायी प्रोटीन पावडर घरातल्या सर्वांची सर्व आजार सुटका करण्यासाठी नक्कीच मदत करेल.

0: मैत्रिणींनो, आता ऐकूया आठवणीतील गाव भीमाशंकर. लेखन स्नेहल कुलकर्णी यांचं.
1: नमस्कार मैत्रिणींनो, स्नेहल कुलकर्णीचा आपणा सर्वांना नमस्कार. आज सकाळी रोजच्या सवयीप्रमाणे वर्तमानपत्र वाचत होते. एप्रिलचा शेवटचा आठवडा असल्यामुळे शालेय विद्यार्थ्यांच्या परीक्षा संपल्या होत्या, त्यामुळे वर्तमानपत्रात विद्यार्थ्यांसाठी उन्हाळी शिबिराच्या जाहिराती येणं सुरू झालं होतं. प्रत्येक जाहिरातीचा उद्देश हाच होता, तुमच्या मुलांच्या सुट्ट्या आमच्या शिबिरात प्रवेश घेतला तर वेगवेगळ्या उपक्रमाच्या माध्यमातून मुलांची निर्मिती क्षमता वाढून त्यातून त्यांना जास्तीत जास्त आनंद मिळेल. अशा प्रकारच्या आकर्षक जाहिराती वाचताना माझ्या मनात विचार आला, आपल्या शालेय जीवनात आपण कुठल्याही शिबिरात प्रवेश न घेता आपल्या सगळ्या सुट्ट्या किती आनंददायी होत्या. अशा विचारानं माझं मन नकळतपणे माझ्या बालपणाच्या आठवणीत त्या आठवणींच्या गावात जाऊन पोहोचलं. सज्ज सारे रसिका आहे, क्षण आले अमृताचे, आकाशवाणीचा मंच आहे तेज जैसे पौर्णिमेचे. रसिक श्रोत्यांना कळतील भाव माझ्या अंतरीचे, गोड मानून घ्या रसिक हो शब्द माझ्या आठवणीतील गावाचे. माझ्या शालेय जीवनातील सुट्टीतील दरवर्षीचे 2 महिने आणि दिवाळीतील 8 दिवस माझ्या

आजोळी भीमाशंकर येथे अतिशय आनंदात आणि निसर्गाच्या सान्निध्यात आजोळच्या सगळ्यांच्या प्रेमळ सहवासात गेल्यामुळे त्या दिवसांना मी आठवणींनी मंतरलेले दिवस असं म्हणते. सुट्टी सुरू होणार म्हणजे सुरेश मामा येऊन आम्हाला भीमाशंकरला घेऊन जाणार हे ठरलेलं असायचं. परीक्षा संपल्यानंतर 2 दिवसांनी मी व माझी लहान बहीण स्मिता मामा बरोबर आजोळी जाण्यासाठी सकाळी लवकर उठून एसटीनं प्रवासाला निघत असू. माझं आजोळ पुणे जिल्ह्यातील 12 ज्योतिर्लिंगापैकी 6वं ज्योतिर्लिंग श्री क्षेत्र भीमाशंकर हे आहे. माझ्या लहानपणी तिथपर्यंत जाण्यासाठी मंजरपासून लाल मातीचा रस्ता होता. 1975 ते 1990 काळात तिथे येणाऱ्या एसटीची संख्या खूपच कमी होती. एसटीमध्ये बसल्यानंतर रस्त्यावरील लाल मातीचा धुराळा पूर्ण रस्त्याच्या दोन्ही बाजूनी उडत असे. आजूबाजूचा हिरवागार निसर्ग, वळणावळणाचा घाटाचा रस्ता, मधून मधून रस्त्यात दिसणाऱ्या ओळखीच्या खुणा, तसंच रस्त्याच्या बाजूनं लाकडाचा भारा डोक्यावर घेऊन भरभर पावलं उचलत चाललेल्या कष्टकरी महिला, प्रवासात मामाबरोबरच्या गप्पा, अशा सगळ्या गोष्टींचा प्रवासात अनुभव आणि आनंद घेत आम्ही संध्याकाळपर्यंत भीमाशंकरला पोहोचायचो. मामाच्या घरी पोहोचलो की आजी लगबगीनं पोळीचा तुकडा आमच्यावरून ओवाळून पायावर पाणी घालत असे. त्या क्षणी प्रवासाचा पूर्ण क्षीण निघून जाई. मैत्रिणींनो, हा एक सांस्कृतिक वारसाच म्हणता येईल. आजी आपलं प्रेमानं स्वागत करत असे. अशा प्रकारे प्रवासातून दमून भागून येऊन जेवण झाल्यानंतर दुसऱ्या दिवसाची वाट बघत केव्हा झोप लागायची ते कळायचंच नाही. दुसऱ्या दिवशी पहाटे जात्याच्या आवाजानं मला जाग येत असे. आजी आणि मामीचं जात्यावरच्या ओव्यागात दळणदळणं सुरू असायचं. त्या ओव्या अजूनही माझ्या स्मरणात आहेत. पहिल्या

ओळखू येईना त्या मामाची लेकर. आजीचं दळण सुरू असताना पहाटे 5 वाजता मंदिरातील काकड आरती सुरू होऊन घंटेचा आवाज यायला सुरुवात झाली की त्या आवाजानं आम्ही सर्वजण झोपेतनं उठून बसायचो. आजी आम्हाला सगळ्यांना दात घासण्यासाठी राखुंडी द्यायची. आम्ही तोंड धुऊन येईपर्यंत मामीने चूल सारवून त्यावर दूध गरम करायला ठेवलेलं असायचं. त्यानंतर तिची अंगणात सडा रांगोळीची तयारी चालत असे. आम्हाला दूध देऊन दोन्ही मामींचं सकाळचं काम सुरू होत असे. त्यानंतर सर्वजण मिळून सकाळच्या नाश्त्यावर ताव मारत असतानाच बंडा मामाची हाक कानावर यायची, चला लवकर लवकर आपण सगळ्यांनी मिळून पाणी भरायचं आहे, हंडा कळशी घेऊन लवकर विहिरीजवळ या. मामाच्या घरासमोर मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्याच्या शेजारीच खूप मोठी विहीर आहे. त्या विहिरीचं पाणी पिण्यासाठी वापरलं जातं. त्या विहिरीला मोक्षकुंड म्हणतात. सुट्टीत घरात खूप जण असल्यानं वापरण्यासाठी जास्त पाणी लागायचं, त्यामुळं आम्ही सगळे मिळून पाणी भरण्यासाठी मदत करायचो. मामाच्या घरापासून मोक्षकुंडापर्यंत आम्ही 6 ते 7 जण 5-5 फुटाच्या अंतरावर उभं राहायचो. बंडा मामा कुंडात दोर बादली सोडून रहाटानं पाणी शेंदून काढून हंडा कळशी भरून द्यायचा. आम्ही एकमेकांकडे हंडा कळशी देत 3 ते 4 मोठे ड्रम भरून पाणी भरायचो. आमची लहान भावंडं छोट्या कळशा घेऊन आमच्या मागे पुढे करत असायची. पाणी भरताना डोक्यावर कळशी घेताना पाणी अंगावर सांडायचं, त्यामुळं आम्ही सगळेच थोडं थोडं ओलं व्हायचो. उन्हाळा असल्यामुळे पाणी अंगावर पडलं की आम्हाला खूप मजा यायची. एकमेकांशी गप्पा मारत, हसत खेळत, मजा करत पाणी कधी भरून व्हायचं हे आम्हाला समजायचंच नाही. त्यानंतर आजी सांगायची, चुलीवरच्या मोठ्या भांड्यात पाणी तापवून ठेवलं आहे, लवकर आंघोळ करून मंदिरात दर्शनाला जा. आम्ही एक एक करून सगळेच लवकर आवरून तयार झाल्यानंतर एक लोटाभर पाणी, बेलफूल घेऊन

सगळी भावंड मंदिरात दर्शनाला जायचो. मामाचं घर मंदिराच्या शेजारीच असल्यामुळे आम्ही मोक्षकुंडाजवळच्या 10 ते 12 पहाऱ्या उतरत असताना मोक्षकुंडातील कासव बघत मजा करत मंदिरात पोहोचायचो. भीमाशंकर मंदिराचं वर्णन करून सांगताना मी असं सांगेल, भीमाशंकराच्या मंदिराला आहे काळ्या पाषाणाची कोरीव कारागिरी. काळ्या पाषाणाची कोरीव नक्षी आहे मंदिराच्या प्रवेशद्वारी. श्री गजानन श्री गुरुदत्ताची मूर्ती आहे प्रवेशद्वारा शेजारी. मंदिराच्या गाभाऱ्यात गिरिजा समवेत स्वामी शंकराचं वास्तव्य आहे भूकैलासावरी. चिमाजी अप्पांची भव्य घंटा आहे मंदिरा शेजारी. भीमाशंकराची कृपा आहे साऱ्या भाविक भक्तांवरी. मंदिराच्या सभा मंडपात गेल्यावर समोरच काळ्या पाषाणाच्या छोट्या चौथऱ्यावर शंकराचे वाहन नंदी विराजमान आहे. मंदिरात प्रवेश करताना आधी नंदीला नमस्कार करायचा, त्यानंतर गणपती आणि दत्ताचं दर्शन घेऊन मंदिरात प्रवेश करायचा. शिवलिंगावर पाणी घातल्यानंतर बेलफूल वाहून परमेश्वरापुढे नतमस्तक होताना मन भक्तिभावानं भरून येईल. भीमाशंकर भारतातील द्वादश ज्योतिर्लिंगांमधील 6वं ज्योतिर्लिंग, पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यात सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये वसलेलं निसर्गरम्य मनमोहक असं अत्यंत पवित्र शिवक्षेत्र आहे. सह्याद्रीच्या कुशीत आहे चिमुकलं एक गाव, माझ्या आजोळचं आहे भीमाशंकर हे नाव. भीमाशंकराच्या भाळी लाल मातीचा टिळा, सखी पार्वतीला शोभे रान फुलांची माळा. भीमाशंकर या ठिकाणी भीमा नदीचं उगमस्थान आहे. 13व्या शतकातील अतिशय पुरातन अशा सुबक कलाकृतीचा उत्कृष्ट नमुना असलेलं मंदिराचं सुंदर कोरीव काम, आजूबाजूचा हिरवागार निसर्ग, घनदाट जंगल तसंच शेकरू अभयारण्य यासाठी भीमाशंकर तीर्थक्षेत्र प्रसिद्ध आहे. भीमाशंकरावर आहे निसर्गाची मेहर नजर. तयस्थळे नांदे गिरिजा समवेत स्वामी शंकर. पौराणिक कथेनुसार या स्थानावर जेव्हा भगवान शिवानं त्रिपुरासूर नावाच्या राक्षसाचा वध केला तेव्हा त्याच्या शरीरातून जो घाम वाहिला त्यातून भीमा नदी उगम पावली, म्हणून या क्षेत्राला भीमाशंकर नाव पडलं. शंकर आणि पार्वती हे दोघंही एकत्र लिंग रूपात अर्धनारी नटेश्वर या स्वरूपात या ठिकाणी आहेत. त्रिपुरासूर राक्षसाचा वध करण्यासाठी शंकर आणि पार्वतीनं हे रूप धारण केलं होतं. त्रिपुरासुराच्या मृत्यूनंतर त्याच्या पत्नी डाकिनी आणि शाकिनी त्रिपुरासुराशिवाय त्याच्या अस्तित्वाचा प्रश्न घेऊन भगवान शिवाकडे गेल्या. भगवान शिवानं त्यांना अमरत्वाचा आशीर्वाद दिला. तेव्हापासून भीमाशंकर तीर्थक्षेत्राला डाकिन्याम भीमशंकरम म्हणून ओळखलं जातं. साधारणपणे 18व्या शतकात श्री नाना फडणवीस यांनी या मंदिराचा सभामंडप आणि शिखर जीर्णोद्धार केला. मंदिराजवळ सर्व तीर्थ व मोक्षकुंडा अशी 2 कुंड आहेत. पावसाळ्यात ही दोन्ही कुंड पूर्ण भरतात. भीमाशंकर शिवमंदिरासमोरच आदिगुरु श्री गोरक्षनाथ यांचा मठ आहे. मठातील गुरु गोरक्षनाथ यांची छोटी मूर्ती अतिशय लोभस आणि देखणी आहे. इथे अनादि कालापासून अखंड धुनी चालू आहे. अनेक तपस्वींनी भीमाशंकराच्या पुण्यभूमीत येऊन आराधना केल्याचा इतिहास आहे. मंदिरातून दर्शन घेऊन बाहेर आल्यानंतर आम्ही सर्वजण जाता जाता उषा मामीकडे जायचो आणि तिच्या घरात असलेल्या झोपाळ्यावर बसून मोठे मोठे झोके घेऊन झोका खेळण्याचा मनमुराद आनंद लुटायचो. खेळून थोडंसं खेळून झाल्यानंतर पुन्हा घरी आलो की मामा बरोबर त्याला मदत करायचो. त्या काळी मामाच्या घराच्या एका छोट्या खोलीमध्ये माझा धाकटा मामा पोस्ट ऑफिसचं काम चालवायचा. तेव्हा सकाळी 11 वाजताच्या एसटीनं पोस्टाची थैली यायची. थैली आणण्यासाठी आम्ही मामा बरोबर बस स्टँडवर जायचो. घरी आल्यानंतर मामा थैली उघडून त्यातील सर्व पत्र काढून आजूबाजूच्या परिसरातील लोकांना वाटप करायचा. त्यामधील एक पत्र डॉक्टर रेने बोर्जिस यांचं असायचं. ते पत्र घेऊन मामा MTDC च्या विश्रामगृहाकडे जायचा. आम्ही पण डॉक्टर रेने बोर्जिस यांना भेटायला मिळावे म्हणून जायचो. मला त्यांना भेटायला आवडत असे. त्यांना पत्र दिल्यानंतर आम्हाला बघून ते आमच्याशी छान संवाद साधायच्या. डॉक्टर रेने बोर्जिस यांनी भीमाशंकर अभयारण्यातील शेकरू ह्या वृक्षखारीच्या प्रजातीवर संशोधनाचं महत्वपूर्ण कार्य केलं आहे. शेकरू महाराष्ट्र राज्याच्या वनविभागाचं मानचिन्ह आहे. डॉक्टर रेने बोर्जिस यांनी शेकरूच्या आहार प्रणालीवर PhD संशोधन केले आहे. त्यांच्या तिथल्या जंगलातील वास्तव्याविषयी मला नेहमीच कुतूहल वाटायचं. MTDC हून पत्र देऊन घरी आल्यानंतर राजूदादा त्यांच्याकडे असलेली बच्चे कंपनी जंगलात भटकंतीसाठी घेऊन तयारच असायचा. आम्ही पण आजी मामीला सांगून निघायचो. निघताना आजी सांगायची, येताना तमालपत्र फुलं निरगुडीची पानं घेऊन या. आम्ही सगळी

नरसेना अगदी उत्साहानं जंगलात जाण्यासाठी छोट्या पायवाट्याने जाताना जंगल वाटेची लाल माती, भर उन्हात जंगलातील भरगच्च झाडीमुळे असलेली शीतल छाया, तिथल्या वातावरणामुळे हवेतील गारवा याचा अनुभव घेत एकमेकांशी गप्पा मारत लहान भावंडांकडे लक्ष देत जंगलाच्या पायवाटेनं चालण्याचा आनंद अनुभवताना मामा तमालपत्र आणि निरगुडीच्या झाडाजवळ जाऊन आम्हाला हाक मारायचा आणि आम्हाला त्या झाडाची पानं तोडायला सांगायचा. त्यामुळे आम्हाला तमालपत्राचं झाड, निरगुडीचं झाड कसं असतं, त्याच्या पानांचा आकार कसा असतो याची माहिती मिळायची. पुढे जाताना साक्षी विनायकाचं मंदिर आलं की आम्ही दर्शन घेऊन तिथंच आजूबाजूचा निसर्ग बघत एकमेकांशी गप्पा मारत बसायचो. तिथं जवळच पाण्याचा झरा असल्यामुळे आम्ही सर्वजण पाण्यात खेळायचा आनंद लुटायचो. साक्षी विनायकाचं रूप मनात साठवत निसर्गाच्या सानिध्याचा आनंद लुटत आम्ही परतीच्या वाटेला लागायचो. घरी आल्यानंतर जेवण झालं की मामीला थोडी मदत करायची. आजीशी गप्पा मारताना मधूनच तिच्या मांडीवर डोकं ठेवायचं. पत्ते, अंपल चंपल यासारखे बैठे खेळ खेळायचे. थोडं ऊन उतरलं की 4 वाजेनंतर मंदिराच्या मागच्या बाजूला आम्ही सगळे जमून डबा आईसपैस, विट्टी दांडू, अंधळी कोशिंबीर, लपाछपी यासारखे खेळ खेळायचो. खेळताना संध्याकाळ कधी व्हायची ते कळायचंच नाही. संध्याकाळचे 6:30 वाजले की अप्पा मामाची हाक ऐकू यायची, चला मुलांनो हातपाय धुवून या, आरतीची वेळ झाली. हे ऐकलं की आम्ही भानावर यायचो. मंदिराच्या शेजारील सर्व तीर्थाच्या पायरीजवळ जाऊन पाय धुवून आम्ही सर्वजण मंदिरात प्रवेश करायचो. तोपर्यंत अप्पा मामानं आरतीची सर्व तयारी केलेली असायची.

मंदिराच्या परिसरातील सर्व भाविक आरतीसाठी येत असत. सगळे मिळून खड्या आवाजात आरतीची सुरुवात करत असत. घंटानादाच्या सुरात आरतीचे सूर मिसळून शिवमंदिराचा गाभारा अत्यंत भक्तिमय वातावरणानं उजळून जायचा. आरतीनंतर बाळूमामाच्या खड्या आवाजातील मंत्रपुष्पांजली ऐकताना मंदिरातील प्रत्येक भाविकाचं मन भक्तिरसानं भारून जायचं. मंत्रपुष्पांजलीनंतर सामुदायिक श्लोक पठणानं आरतीची सांगता व्हायची. मंदिरातील आरतीच्या माध्यमातून सामूहिक प्रार्थनेच्या शक्तीचं महत्व कायमस्वरूपी माझ्या मनावर बिंबवलं गेलं. आरतीनंतर आम्ही सर्वजण घरी येईपर्यंत मामीचा स्वयंपाक तयार असायचा. आम्ही आलो की मामा म्हणायचा, चला आता आपण सगळे आणि उषामामीकडील सगळे पाहुणे मिळून मोक्षकुंडाजवळील मोठ्या ओट्यावर अंगतपंगत करणार आहोत. तुम्ही सगळे मिळून एक एक वस्तू घेऊन तिथे चला. हे ऐकलं की आम्हाला सगळ्या भावंडांना खूप आनंद व्हायचा. त्या उत्साहात आम्ही छोट्या छोट्या गोष्टी नेण्यासाठी मदत करायचो. सगळेजण तिथे आले की आम्ही गोल करून अंगतपंगत करायचो. सगळ्यांबरोबर एकत्र गप्पा मारत जेवण्याचा आनंद अगदी शब्दांच्या पलीकडचा असे. जेवण झाल्यानंतर आवरून आम्ही सगळेजण मिळून गाण्याच्या भेंड्या खेळताना रंगून जायचो. रात्रीची नीरव शांतता, चंद्राची शीतल छाया, शेजारी असलेले परमेश्वराचे सानिध्य, आमचे सगळ्यांचे एकमेकांमध्ये मिसळलेले सूर, ह्या सगळ्या जाणीवेमुळे मला आपण स्वप्नांच्या गावात आहोत का असे क्षणोक्षणी वाटून मन आनंदानं भरवून जायचं. ह्या अनुभवातून मी असं सांगेन, जिंदगी की हर सुबह कुछ शर्ते लेकर आती है, जिंदगी की हर शाम कुछ तजुर्बे देकर जाती है. आम्ही सगळे मिळून आजूबाजूला असलेल्या निसर्गस्थळांचा आनंद घ्यायचो. नागफणी पॉइंटला जायचं ठरलं की तिथं जाताना लहान पायवाट, चढाईचा रस्ता, डोंगरावर चढाई करून जाण्याचा अनुभव विलक्षण असे. आम्ही सर्वजण चढत असताना एकमेकांचे हात हातात धरून वर चढून जायचो. नागाच्या फणीसारखा डोंगराचा आकार दिसत असल्यामुळे त्याला नागफणी पॉइंट असं नाव दिलं आहे. तिथे चढाई करून जाण्यासाठी आणि उतरून खाली येण्यासाठी वेळ लागतो आणि अतिशय सावकाश आणि शांततेने ती चढाई प्रत्येकाला उतरावी लागते. हनुमान तळ ह्या ठिकाणी जाण्याचं ठरलं की आम्हाला सगळ्यांना विशेष आनंद व्हायचा. कारण तिथे जाऊन सुट्टीमध्ये वनभोजनाचा बेत कायम ठरलेला असायचा. मामी सकाळी स्वयंपाकासाठी आवश्यक असलेली सगळी तयारी करून सगळं साहित्य घेत असे. नंतर आम्ही सर्वजण मिळून सकाळी 9 पर्यंत हनुमान तळ इथं जाण्यासाठी निघायचो. प्रत्येकाच्या हातात सामानाची पिशवी असे. तिथं पोचल्यानंतर स्वयंपाकाचं सर्व सामान काढून घेत नंतर मामानं तळ्याजवळील पिण्याचं पाणी बादलीने शेंदून काढून दिलं की त्या स्वयंपाकाला सुरुवात करायच्या. तोपर्यंत आम्ही सर्व वानरसेना हनुमान तळ्याजवळील मारुतीचं दर्शन घ्यायचो. अंजनी मातेनं तेथील एका उंच दगडावर बसून तप केलेलं आहे अशी त्या स्थळाची आख्यायिका आहे. आजूबाजूला असलेली उंच

वृक्षराजी, मोठे मोठे दगड, मध्यभागी मोठं चौकोनी आकाराचं तळ, तळ्याच्या आजूबाजूला असलेला हिरवागार निसर्ग, हनुमान तळ्याच्या परिसरात, या सगळ्या गोष्टींमुळे खूप थंडावा जाणवतो. आम्ही सर्वजण तिथं आजूबाजूला फिरत निसर्गाशी एकरूप होऊन जायचो. मामीचा स्वयंपाक तयार झाला की त्यांची सगळ्यांची हाक आमच्या कानावर यायची. तिथल्या मोकळ्या वातावरणामुळं आणि स्वयंपाकाच्या पदार्थांच्या घमघमाटामुळं आम्हाला खूप भूक लागलेली असायची, त्यामुळे जेवताना सगळेच दोन घास जास्तच खायचे. मामी अगदी प्रेमाने सगळ्यांना जेवण वाढायची. या वनभोजनाचा आनंद आणि जेवणाची चव संध्याकाळपर्यंत जिभेवर रेंगाळत राहायची. असंच एकदा उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये भीमाशंकरला असताना सुप्रसिद्ध मराठी अभिनेते रवींद्र महाजनी व त्यांच्या पत्नी मंदिरात दर्शनासाठी आले होते. मंदिरातील पूजा झाल्यानंतर रवींद्र महाजनी मामाबरोबर घरी आले. मामानं आमची सगळ्यांची त्यांच्याशी ओळख करून दिली. तेव्हा त्यांनी दोघांनी आमच्याशी खूप छान संवाद साधला. मला आठवतं रवींद्र महाजनी म्हणाले, तुम्हाला इतक्या पवित्र ठिकाणी निसर्गाच्या सान्निध्यात राहायला मिळतं ही खूपच छान गोष्ट आहे, मला इथे फारच आवडलं. नंतर थोडा वेळ गप्पा मारून चहा घेऊन ते मुंबईच्या दिशेनं निघून गेले. माझ्या आजीचं आम्हा नातवंडावर असलेलं निर्व्याज प्रेम, मामा मामी मावशी आई यांची प्रेमळ शिस्त आणि संस्कार यामुळं बालपण अधिकच समृद्ध होत गेलं. आजोळच्या अंगणात पारिजातकाचा सडा पडे, बालपणी आम्ही गिरविले तिथे संस्काराचे धडे. मे महिन्याचा शेवटचा आठवडा जवळ आला की सुट्टी संपल्याची जाणीव मनाला होत असे. सुट्टीतील सगळ्या आठवणी मनाच्या गाभाऱ्यात जपून ठेवण्याचा माझा प्रयत्न भीमाशंकराला नक्कीच कळत असणार. जसं वारीला चाललेल्या वारकऱ्याला पाहून कवयित्री बहिणाबाई निसर्गाला उद्देशून म्हणतात, तुझ्या पायाची चाहूल लागे पाना पाना मंदी, देवा तुझं येणं जाणं वारा सांगे काना मंदी. मी स्वतःला माझ्या आठवणीतील गावाच्या दिंडीतील वारकरी समजते. वारकऱ्याला जशी पांडुरंगाच्या भेटीची ओढ असते, तशी मला भीमाशंकराच्या भेटीची ओढ कायमच असते. भीमाशंकराच्या आठवानं मन बहरू न येई, देवा तुझ्या भेटीसाठी मन माझं धाव घेई.

आठवणीतील गाव भीमाशंकर आपण ऐकलं, लेखन केलं होतं स्नेहल कुलकर्णी यांनी. बराय तर मैत्रिणींनो, आता कार्यक्रमाची वेळ संपत आली आहे. मी तुमची रेडिओ सखी अनुप्रिता भाले तुमचा निरोप घेते. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते नयन पवार. ही आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्राची निर्मिती होती.

0: संस्कृतीची निर्मिती ज्या काळात झाली होती त्यापेक्षा आजचं जग अधिक विस्तारलेलं, परस्परांशी जोडलेलं, गुंतागुंतीचं आणि बहुध्रुवीय आहे आणि संस्थेची मूळ संरचना या बदलाशी जुळवून घेऊ शकलेली नाही, असंही जयशंकर यावेळी म्हणाले. परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांनी आज इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांची आज नवी दिल्ली इथं भेट घेतली. पश्चिम आशियातल्या संघर्षाबाबत यावेळी चर्चा झाल्याचं जयशंकर यांनी समाजमाध्यमावरच्या आपल्या संदेशात म्हटलं आहे. अराघची यांच्या ब्रिक्स परराष्ट्र मंत्र्यांच्या परिषदेतल्या सहभागाबद्दल जयशंकर यांनी संतोष व्यक्त केला. वैद्यकीय अभ्यासक्रम प्रवेशासाठीची नीट यूजी 2026 ही परीक्षा येत्या 21 जून रोजी पुन्हा घेतली जाणार असल्याचं राष्ट्रीय परीक्षा संस्था एनटीएनं आज जाहीर केलं. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या अध्यक्षतेखाली काल झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांना 15 मिनिटे अतिरिक्त वेळ दिला जाईल असं केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आज जाहीर केलं. नवी दिल्लीत घेतलेल्या वार्ताहर परिषदेत ते बोलत होते. नीटच्या परीक्षा पद्धतीमध्ये पुढील वर्षीपासून बदल करणार असल्याचं प्रधान यांनी सांगितलं. ते म्हणाले, OMR पद्धतीनं घेतली जाणारी नीट यूजी परीक्षा पुढील वर्षापासून संगणक आधारित अर्थात CBT पद्धतीनं घेतली जाणार आहे. 21 जूनला घेतल्या जाणाऱ्या नीट यूजी परीक्षेसाठी बसणाऱ्या विद्यार्थ्यांना 14 जूनपर्यंत प्रवेशपत्र दिली जातील असं त्यांनी सांगितलं.
1: परीक्षा में थोड़ा हमको जो उनकी फॉर्मेलिटीज है, OMR शीट को दस्तखत करना, आरंभ में एक बार करना, अंत में भी एक बार करना, उसमें हमारी विद्यार्थियों कोर टाइम में कटौती हुई थी. जो 2 से 5 एग्जामिनेशन टाइम था उसको ध्यान में रखते एनटीए ने तुरंत एक निष्पत्ति किया है कि उसको और 15 मिनट बढ़ाएं. 2 से शुरू होगा 5:15 तक ये परीक्षा की समय बढ़ाया जाएगा. इस बार के एडमिट कार्ड 14 जून तक सभी को पहुंच जाएगा.
0: एनटीएमध्ये ठोस सुधारणा करण्याची गरज असून भविष्यात कोणत्याही प्रकारच्या अनियमितता टाळण्यासाठी परीक्षा व्यवस्थेला अधिक मजबूत करण्यासाठी उपाययोजना करण्यात येतील असं प्रधान यांनी सांगितलं. सरकार विद्यार्थ्यांबद्दल संवेदनशील असून त्यांच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य असल्याचं प्रधान यांनी सांगितलं. 3 मे रोजी झालेल्या नीट प्रश्नपत्रिका फुटल्या प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई केली जाईल याचा पुनरुच्चार प्रधान यांनी केला. पश्चिम आशियातल्या संघर्षामुळे साऱ्या जगालाच इंधन दरवाढीला तोंड द्यावं लागत आहे. इतर देशांमध्ये इंधनाच्या दरात 20 ते 100% वाढ झाली असताना भारतात केवळ काही टक्के वाढ झाली असल्याचं केंद्रीय मंत्री किरण रिजिजू यांनी म्हटलं आहे. इंधनाच्या दरातील वाढ केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे झाली असल्याचा आरोप राज्यसभेतले विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी केला आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज 6 दिवसांच्या संयुक्त अरब अमिराती, नेदरलँड्स, स्वीडन, नॉर्वे आणि इटली या 5 देशांच्या दौऱ्यासाठी रवाना झाले. या दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यात ते संयुक्त अरब अमिरातीत राष्ट्राध्यक्ष शेख मोहम्मद बिन झायेद अल नहयान यांची भेट घेणार आहेत. दुबई इथं प्रधानमंत्र्यांचं पारंपरिक मानवंदना देऊन स्वागत करण्यात आलं. दौऱ्यादरम्यान भारताचे विविध देशांसोबतचे द्विपक्षीय संबंध अधिक मजबूत करण्यावर भर दिला जाणार आहे. प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत पूर्ण झालेल्या 5 लाख घरांमध्ये आज लाभार्थ्यांचा गृहप्रवेश होत आहे. सातारा इथं केंद्रीय ग्रामविकास मंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या प्रमुख उपस्थितीत 6 लाभार्थ्यांना घरांच्या चाव्या सुपूर्त केल्या जात आहेत. यामध्ये 3 कोटी घरं पूर्ण करणाऱ्या लाभार्थ्यांचा समावेश आहे. दरम्यान शिवराजसिंह चौहान यांचं आज सकाळी सातारा इथं आगमन झालं. बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी त्यांचं स्वागत केलं. सातारा पालिकेने उभारलेल्या लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण चौहान आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झालं. पश्चिम बंगालमध्ये भाजपचे आमदार रथींद्र बासू यांची विधानसभा अध्यक्षपदी निवड झाली आहे. मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांनी रथींद्र बासू यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला आणि आवाजी मतदानानं तो मंजूर झाला. ज्येष्ठ मनोविकार तज्ज्ञ आणि लेखक डॉ आनंद नाडकर्णी यांचं आज सकाळी मुंबईतल्या एका रुग्णालयात प्रदीर्घ आजारानं निधन झालं. ते 67 वर्षांचे होते. नाडकर्णी यांच्या निधनानं साहित्य आणि सामाजिक क्षेत्रात शोककळा पसरली आहे. त्यांच्या पार्थिवावर ठाण्यात अंत्यसंस्कार होतील. डॉ आनंद नाडकर्णी यांनी

0: 1980 मध्ये MBBS ची पदवी घेतली, त्यानंतर 1984 मध्ये मानसोपचार शास्त्रामध्ये MD ही पदवी मिळवली. व्यसनमुक्ती, तरुण आणि किशोरांची जडणघडण या क्षेत्रात त्यांनी जनजागृतीचं भरीव कार्य केलं. मानसोपचाराला सामाजिक बांधिलकी मानून दीपस्तंभासारखं कार्य करणाऱ्या संवेदनशील व्यक्तिमत्वाला आपण मुकलो आहोत, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रद्धांजली वाहिली. असीम ऊर्जा आणि प्रसन्न व्यक्तिमत्व असलेले ज्येष्ठ मनोविकार तज्ज्ञ डॉ आनंद नाडकर्णी यांच्या निधनाचे वृत्त धक्का देणारे असल्याचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शोकसंदेशात म्हटलं आहे. डॉ नाडकर्णी यांनी मानसिक आरोग्याविषयी समाजात जागृती निर्माण करण्यासाठी आयुष्यभर अत्यंत संवेदनशीलतेनं आणि समर्पित भावनेनं कार्य केलं. मानसिक आरोग्य क्षेत्रात त्यांनी केलेलं काम समाजासाठी कायम प्रेरणादायी असेल, अशा शब्दात उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी आदरांजली वाहिली. अरावली पर्वतरांगांमधल्या वाढत्या खाणींना पर्यावरणवाद्यांचा तीव्र विरोध लक्षात घेऊन सध्या खाणकाम भाडेपत्ती कंपन्यांच्या बाजूनं कोणत्याही आदेश काढणार नसल्याचं सर्वोच्च न्यायालयानं स्पष्ट केलं. अरावली पर्वतरांगांची व्याख्या स्पष्ट करणं आणि इतर बाबींसंदर्भात न्यायालयानं स्वतःहून दाखल घेतलेल्या याचिकेवर आज सुनावणी झाली. खाणकामासंदर्भातला भाडेकरार रद्द केल्यास ती कंपनी न्यायालयात जाऊ शकते असा दावा वकिलांनी केला. मात्र हा संवेदनशील प्रश्न असल्यामुळे ही सुनावणी टप्प्याटप्प्यात न करता याबाबतीतली संपूर्ण तथ्य समोर आल्यावरच करता येईल, असं सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जयमाला बागची यांच्या खंडपीठानं स्पष्ट केलं. अरावली पर्वतरांगांमधले पर्यावरणीय दाव्यांसंदर्भातले त्या क्षेत्रातल्या तज्ज्ञांची नावे देण्याची सूचना पर्यावरण मंत्रालयाला फेब्रुवारीमध्येच केल्याचं खंडपीठानं यावेळी नमूद केलं. थायलंड खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्य फेरीत भारताच्या PV सिंधूचा सामना आज जपानच्या अकाने यामाकुची हिच्याबरोबर होत आहे. पुरुष एकेरीत लक्ष्य सेनचा सामना उपांत्यपूर्व फेरीत थायलंडच्या खेळाडूबरोबर होणार आहे. उत्तर प्रदेशात गेल्या 36 तासात झालेल्या पाऊस, वादळ आणि वीज पडण्याच्या घटनांमध्ये 111 जणांचा मृत्यू झाला तर 200 हून अधिक जण जखमी झाले. जिल्हाधिकारी आणि संबंधित अधिकाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन तातडीनं पाहणी करण्याचे निर्देश मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिले आहेत. वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यांमुळे रेल्वे रुळांवर झाडं पडल्यानं त्याचा फटका पाटणा राजधानी एक्सप्रेससह अनेक गाड्यांना बसला आहे. उझबेकिस्तानमध्ये ताश्कंद इथं पार पडलेल्या आशियाई मुष्टीयुद्ध 15 वर्षांखालील मुलांच्या अजिंक्यपद स्पर्धेत भारतानं 9 सुवर्ण, 6 रौप्य आणि 12 कांस्य अशी 27 पदकांची कमाई केली. ठळक बातम्या पुन्हा एकदा. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात 3 रुपये तर CNGच्या दरात 2 रुपये वाढ. नीट UG परीक्षा आता येत्या 21 जून रोजी होणार. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी 5 देशांच्या दौऱ्यावर रवाना. संयुक्त अरब अमिरातीत झालं पारंपरिक स्वागत. आणि प्रसिद्ध मानसोपचार तज्ञ डॉ आनंद नाडकर्णी यांचं निधन. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: किसने लिखा है ये गीत और किस फिल्म से हमने लिया?

मैंने नहीं तो

आकाशवाणी मुंबई विजया सहजराव प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात 3 रुपये तर CNGच्या दरात 2 रुपये वाढ. नीट UG परीक्षा आता येत्या 21 जून रोजी होणार. नाफेड आजपासून राज्यात 12 रुपये 35 पैसे किलो दरानं कांद्याची खरेदी सुरू करणार. प्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर आनंद नाडकर्णी यांचं निधन. आणि मोसमी पाऊस येत्या 26 मे रोजी केरळात येणार असल्याचा हवामान विभागाचा अंदाज. जागतिक स्तरावर झालेल्या इंधन दरवाढीच्या पार्श्वभूमीवर तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रत्येकी 3 रुपयांनी वाढ केली आहे. त्यामुळे मुंबईत साध्या पेट्रोलचा दर वाढून प्रतिलिटर 106.68 रुपये तर डिझेलचा दर प्रतिलिटर 93.14 रुपये झाला आहे. मुंबईत CNGच्या दरातही प्रतिकिलो 2 रुपये वाढ झाली आहे. त्यामुळे मुंबईत CNGचा दर प्रतिकिलो 84 रुपये झाला आहे. पश्चिम आशियातल्या संघर्षामुळे साऱ्या जगालाच इंधन दरवाढीला तोंड द्यावं लागत आहे. इतर देशांमध्ये इंधनाच्या दरात 20 ते 100% वाढ झाली असताना भारतात केवळ 3% वाढ झाली असल्याचं केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी म्हटलं आहे. इंधनाच्या दरातली वाढ केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे झाली असल्याचा आरोप राज्यसभेतले विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी केला आहे. केंद्र सरकार जनतेला महागाईच्या संकटात लोटत असल्याचा आरोप काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. पश्चिम आशियातल्या संघर्षाचा परिणाम इंधनाच्या दरांवर होणार हे स्पष्ट असूनही सरकारनं हालचाल केली नाही असं त्यांनी म्हटलं आहे. वैद्यकीय अभ्यासक्रम प्रवेशासाठीची नीट UG 2026 ही परीक्षा येत्या 21 जून रोजी

0: परीक्षा घेतली जाणार असल्याचं राष्ट्रीय परीक्षा संस्था म्हणजेच एनटीएनं आज जाहीर केलं. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या अध्यक्षतेखाली काल रात्री झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती प्रधान यांनी आज नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत दिली. विद्यार्थ्यांना 14 जूनपर्यंत प्रवेशपत्र दिली जातील असं त्यांनी सांगितलं. परीक्षार्थींना परीक्षा शुल्काचा परतावा दिला जाईल असंही ते म्हणाले. नीट परीक्षा पुढच्या वर्षीपासून संगणक आधारित सीबीटी पद्धतीनं घेतली जाणार आहे.
1: परीक्षा में थोड़ा हमको जो उनकी फॉर्मेलिटीज है, ओएमआर शीट को दस्तखत करना, आरंभ में एक बार करना, अंत में भी एक बार करना, उसमें हमारे विद्यार्थियों कोर टाइम में कटौती हुई थी. जो 2 से 5 एग्जामिनेशन टाइम था उसको ध्यान में रखते एनटीए ने तुरंत एक निष्पत्ति किया है कि उसको और 15 मिनट बढ़ाए. 2 से शुरू होगा, 5:15 तक ये परीक्षा की समय बढ़ाया जाएगा. इस बार के एडमिट कार्ड 14 जून तक सभी को पहुंच जाएगा.
0: एनटीएमध्ये ठोस सुधारणा करण्याची गरज असून भविष्यात कोणत्याही प्रकारच्या अनियमितता टाळण्यासाठी परीक्षा व्यवस्था अधिक मजबूत करण्यासाठी उपाययोजना करण्यात येतील असं प्रधान यांनी सांगितलं. 3 मे रोजी झालेल्या नीट प्रश्नपत्रिका फुटल्या प्रकरणातल्या दोषींवर कठोर कारवाई केली जाईल याचा पुनरुच्चार प्रधान यांनी केला. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज 6 दिवसांच्या संयुक्त अरब अमिराती, नेदरलँड, स्वीडन, नॉर्वे आणि इटली या 5 देशांच्या दौऱ्यासाठी रवाना झाले. या दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यात ते संयुक्त अरब अमिरातीत राष्ट्राध्यक्ष शेख मोहम्मद बिन झायेद अल नाह्यान यांची भेट घेणार आहेत. दुबई इथं प्रधानमंत्र्यांचं पारंपरिक मानवंदना देऊन स्वागत करण्यात आलं. दौऱ्यादरम्यान भारताचे विविध देशांसोबत द्विपक्षीय संबंध अधिक मजबूत करण्यावर भर दिला जाणार आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. नाफेड आजपासून राज्यात 12.35 रुपये किलो दरानं कांद्याची खरेदी सुरू करणार असल्याची घोषणा केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी आज साताऱ्यात केली. प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीणच्या अंतर्गत 5 लाख घरांच्या वितरण कार्यक्रमात त्यांनी ही घोषणा केली. यावेळी प्रातिनिधिक स्वरूपात 6 लाभार्थ्यांना घराच्या चाव्या देण्यात आल्या. ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी पुढच्या आठवड्यात बैठक घेण्याचं आश्वासनही त्यांनी यावेळी दिलं. येत्या 5 वर्षात राज्य बेघर मुक्त करणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केली. वर्षभरात 5 लाख घरं बांधून पूर्ण झाल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला.
2: आजचा जो कार्यक्रम आहे, विशेषतः 30 लाख घरांचं जे काम आपण या ठिकाणी करतो, रेकॉर्ड केलं. 1 वर्षात 5 लाख घरं देशामध्ये कोणी बांधलेले नाहीत, हा रेकॉर्ड.
0: सातारा पालिकेनं उभारलेल्या लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण चौहान आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज झालं. शिर्डी इथं दारुगोळा निर्मिती कारखान्याचं उद्घाटन येत्या 23 मे रोजी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमाची माहिती देण्यासाठी निबे समूहाचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक गणेश निबे यांनी आज वार्ताहर परिषद घेतली. अहिल्यानगर जिल्ह्यात उभारलेल्या या प्रकल्पात तोफांसाठी लागणारे स्फोटक पदार्थ तयार करण्यात येणार असून हवाई क्षेत्रालाही या युनिटमधून मदत मिळणार आहे. श्रीगोंदा इथं 25,000 टन क्षमतेचा दारुगोळा उत्पादन कारखाना उभारण्याची योजना असल्याचंही निबे यांनी यावेळी सांगितलं. विमानाच्या तिकीट दरांमध्ये सुसूत्रता आणून केंद्र सरकारनं प्रवाशांना दिलासा द्यावा असे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं केंद्र सरकारला दिले आहेत. एकाच दिवशी एकाच मार्गावर उड्डाण करणारी एक विमान कंपनी तिकीटाला 1 दर आकारते तर त्याच मार्गावरच्या विमानासाठी दुसरी कंपनी वेगळा दर आकारत असल्याचं निरीक्षण न्यायालयानं यावेळी नोंदवलं. नागरी विमान वाहतूक क्षेत्रात पारदर्शकता आणि प्रवाशांचं संरक्षण सुनिश्चित करण्यासाठी एका सक्षम आणि स्वतंत्र नियामकाची मागणी करणारी याचिका एका सामाजिक कार्यकर्त्याने दाखल केली होती. भारतातल्या खासगी विमान कंपन्यांकडून आकारल्या जाणाऱ्या तिकीटाच्या दरातली तफावत तसंच अनपेक्षित दरवाढीवर नियंत्रण ठेवण्यासाठी मार्गदर्शक तत्व निश्चित करण्याची मागणी या याचिकेत करण्यात आली आहे. ज्येष्ठ मनोविकार तज्ज्ञ आणि लेखक डॉ आनंद नाडकर्णी यांचं आज सकाळी मुंबईतल्या एका रुग्णालयात प्रदीर्घ आजारानं निधन झालं. ते 67 वर्षांचे

होत. त्यांच्या पार्थिवावर ठाण्यात अंत्यसंस्कार होणार आहेत. एमबीबीएसची पदवी घेतल्यानंतर डॉक्टर नाडकर्णी यांनी मानसोपचार शास्त्रामध्ये एमटी केलं. व्यसनमुक्ती, तरुण आणि किशोरांची जडणघडण या क्षेत्रात त्यांनी जनजागृतीचं भरीव कार्य केलं. त्याकरता बदलत्या काळात मानसोपचार आणि समुपदेशनाचं महत्व पटवून देणारे अनेक अभिनव उपक्रम त्यांनी राबवले. डॉक्टर नाडकर्णी यांच्या निधनाबद्दल सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. मानसोपचाराला सामाजिक बांधिलकी मानून दीपस्तंभासारखं कार्य करणाऱ्या संवेदनशील व्यक्तिमत्वाला आपण मुकलो आहोत अशा शब्दात मुख्यमंत्री

युवक मित्रमैत्रिणींसाठीचा कार्यक्रम युववाणी. या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत आंतरराष्ट्रीय कुटुंब दिनाविषयी माहिती, सोबतच प्रचिती हासेगावकर हिची गायत्री देवडे हिने घेतलेली मुलाखत आणि तिची गाणी. निर्मिती केंद्र छत्रपती संभाजीनगर.

नमस्कार, आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे आणि तुम्ही ऐकत आहात युवक मित्र मैत्रिणींचा आवडीचा कार्यक्रम युववाणी. आणि मित्रांनो, आजच्या कार्यक्रमामध्ये मी तुमची होस्ट आणि तुमची रेडिओ सखी गायत्री देवडे तुम्हा सर्वांचं आजच्या युववाणी कार्यक्रमात मनापासून स्वागत करते.

मित्रांनो, तुम्हालाही कधी असं झालंय का की एखादं गाणं ऐकून डोळ्यात पाणी आलं, किंवा टेन्शन मध्ये असताना आवडतीचं गाणं लावलं की मन हलकं झालं? जर हो तर आजचा हा शो तुमच्यासाठीच आहे. संगीत हे फक्त करमणूक नाही तर ते औषध आहे, तेही कुठल्याही साईड इफेक्ट शिवाय. विज्ञान देखील सांगतं की संगीत ऐकल्यावर आपल्या मेंदूत डोपामाइन आणि सेरेटोनिन नावाची आनंदाची रसायनं तयार होतात. म्हणजेच स्ट्रेस, चिंता, एकटेपणा या सगळ्यांवर संगीत हा रामबाण उपाय आहे. संशोधकांनी देखील सिद्ध केलंय की हळूहळू लयीचं संगीत ऐकल्याने हृदयाचे ठोके नॉर्मल होतात आणि बीपी देखील कमी होतो. म्हणूनच आता हॉस्पिटल्समध्ये सुद्धा म्युझिक थेरपी वापरली जाते. ऑपरेशन नंतर पेशंटला वेदना कमी व्हाव्यात म्हणून शांत संगीत देखील लावलं जातं. आणि मला सांगा, परीक्षेच्या टेन्शन मध्ये तुम्ही कधी अभ्यासाची गाणी लावली आहेत का? लता दिदींचं ए मालिक तेरे बंदे हम किंवा ए आर रेहमानांचं वाद्य संगीत, हे ऐकलं की डोकं एकदम शांत होतं. बरोबर की नाही?

हे ऐकून कसं वाटलं मित्रांनो? मन प्रसन्न झालं ना? हाच तर आहे संगीताच्या जादूचा स्पर्श. संगीत हे फक्त दुःखावरच नाही तर आनंद दुप्पट करायलाही मदत करतं. लग्न असो, सण असो किंवा मित्रांसोबतची धमाल, गाण्याशिवाय मजाच नाही. कारण संगीत आपल्याला जोडतं. आईची अंगाई, शाळेतली प्रार्थना, पहिल्या प्रेमात ऐकलेलं गाणं, या प्रत्येक आठवणीत एक सूर असतो. आणि सगळ्यात महत्वाचं, संगीत आपल्याला व्यक्त व्हायला शिकवतं. जे शब्दांनी सांगता येत नाही ते सुरांनी सांगता येतं. रडू आलं तर गझल आहे, राग आला तर रॉक म्युझिक, आणि प्रेमात पडलं तर हजारो रोमॅन्टिक गाणी आहेत. म्हणूनच असं म्हणतात, जिथे शब्द संपतात तिथे संगीत सुरू होतं.

तिचं गाणं लावा आणि डोळे बंद करा, तुमचं मन तुम्हालाच थँक्यू म्हणेल. यानंतर कार्यक्रमामध्ये देखील आपण आपल्यातल्याच एका युवा मैत्रिणीकडून छान छान गाणी ऐकणार आहोत आणि तिच्याशी मी साधलेला संवाद देखील ऐकणार आहोत. तोपर्यंत सुरांमध्ये राहा, आनंदात राहा, कारण आयुष्य एक गाणं आहे आणि आपण ते कसं गातो यावर सगळं अवलंबून आहे.

0: मित्रांनो, आज आपल्यासोबत आपल्यातलीच अशी एक युवा मैत्रीण आहे जिला गायनाची आवड आहेच, शिवाय इतर कलांमध्ये देखील ती पारंगत आहे. आपल्यासोबत आहे प्रचिती हसेगावकर. प्रचितीचं BA संस्कृत, MA इंग्लिश पूर्ण झालं असून शास्त्रीय विशारद देखील तिचं पूर्ण झालेलं आहे. आणि आज आपण तिच्याकडून तिचा गायनाचा प्रवास जाणून घेणार आहोत आणि तिच्याकडून छान छान गाणी देखील ऐकणार आहोत. तर प्रचिती, आजच्या युवावाणी कार्यक्रमामध्ये आकाशवाणीच्या वतीने आणि श्रोत्यांच्या वतीने तुझं खूप खूप स्वागत आहे.
1: थँक्यू गायत्री. नमस्कार, मी प्रचिती हसेगावकर. मी वयाच्या दुसऱ्या वर्षापासून गाणं शिकतीये आणि आता गेली 20 वर्ष कलेच्या क्षेत्रात आहे.
0: अरे वा, खूपच छान. तर प्रचिती, सुरुवातीला मला सांग की गाण्याच्या क्षेत्रात म्हणा किंवा या कलेच्या क्षेत्राशी तू कशी जोडली गेली?
1: गाण्याची आवड म्हणशील तर मी अगदी 3-4 वर्षाची असताना आई बाबा मला गाणे ऐकवायचे, त्याच्यामुळे मला त्याच्यात इंटरेस्ट निर्माण झाला असं मला वाटतं. कारण की मी ते ऐकून ऐकून गायचे, पण ते सुरात गायचे हे त्यांनी ओळखलं की अरे ही सुरात गाते. बाबा म्हणायचे की सुरात गाण्याची आवड आहे हिला, म्हणून मग त्यांनी मला याच्यात की कर तू गाणं, आपण क्लास लावूयात. आणि आई बाबा आणि दोन्हीकडचे आजी आजोबा, असं सगळ्यांकडे वेगवेगळ्या कला, वेगवेगळ्या गोष्टी, म्हणजे लेखन, गायन, वादन, नृत्य, अभिनय, सगळं होतं. ते काही गॉड गिफ्टेड मिळालं, काही मी शिकले.
0: अगदीच. आणि ते तुझ्या आईवडिलांनी लक्षात घेऊन अर्ली स्टेज मध्ये पण ते तुला त्यामध्ये टाकलं त्यांनी.
1: हा, अगदीच. म्हणजे त्यांना वाटलं की ही करू शकते, म्हणून मग त्यांनी सुरुवात केली आणि मी करत गेले हळूहळू. मग त्यांनाही वाटलं अरे हिला आवडतंय. मुख्य आवड माझी त्यांनी ओळखली, त्यामुळे मग गोष्टी होत गेल्या पुढे.
0: नक्कीच.
1: मी 3 वर्षाची असताना शास्त्रीय संगीत शिकण्याला सुरुवात केली.
0: खूपच लवकर सुरुवात केली.
1: आणि मग त्याच्यानंतर पुढे प्रवास सुरू झाला. मग इतर प्रकारची गाणी मी माझी आत्मसात करायला गेले. शास्त्रीय संगीत मात्र तेव्हा सुरू झालं. ते माझं सुरुवातीला शिक्षण, मग श्री सुनील शेवाळकर यांच्याकडे मी सुरुवातीला गाणं शिकायला लहानपणी जायचं. त्याच्यानंतर प्रयाग संगीत समितीचं शिक्षण मी सुधीर बैरगावकरांकडे घेतलं आणि नंतर मी गजानन केचे सरांकडे गाणं शिकले.
0: अच्छा, म्हणजे विशारदपर्यंतचा प्रवास तुझा असा राहिला. नक्कीच, खूप छान. बरं, आपण कार्यक्रमाला सुरुवात केली आहे तर सुरुवातीला मला सांग की तू आम्हाला काय ऐकवणार आहेस.
1: सुरुवातीला मी एक संगीत मानापमान या नाटकातलं एक नाट्यपद तुमच्या समोर सादर करते.
0: नक्कीच आवडेल आम्हाला.

0: छान सादर केलंस तू प्रचिती, आणि ऐकतच राहावं वाटत होतं. आता मला उत्सुकता आहे की पुढे तू आम्हाला काय ऐकवून दाखवणारेस. तर मला सांग की गाणं तू शिकत होतीस लहानपणी, पण गाणं शिकताना तू बीए संस्कृत आणि एमए इंग्लिश देखील पूर्ण केलंस. तर गाण्याचं शिक्षण घेत असताना तू तुझं एज्युकेशन पण चालू ठेवलंस, तर या दोन गोष्टी तू कशा मॅनेज केल्यास?
1: खरं तर शिक्षण घेणं म्हणजे मला लँग्वेजेस खूप आवडतात, म्हणून माझं आधीच ठरलं होतं की मला हे मात्र करायचंच आहे.
0: अच्छा.
1: म्हणून मग मी ठरवलेलं की आपण शिक्षण वेगळं घेऊयात आणि गाण्याचं शिक्षण हे माझं वेगळं सुरूच
0: होतं.
1: त्यामुळे मग दोन्ही गोष्टी मी तसं करण्याचं ठरवलं आणि मॅनेज होतं, म्हणजे करायचं होतात गोष्टी. मी दोन्ही बॅलन्स करत करत इथपर्यंत आता पोहोचली, तसंच पुढे करते.
0: नक्कीच नक्कीच. पण मला सांग म्हणजे गाण्याचं तुझे क्लासेस, त्याचा रियाज आणि इकडे परीक्षा, अशा दोन्ही गोष्टी सांभाळताना काही अडचणी आल्या का?
1: हो, अडचणी तर खूप येतात. म्हणजे काही ना काहीतरी नेमका पेपर असायचा आणि मग इकडे रियाज आणि सगळ्याच गोष्टी, म्हणजे किंवा इतर काही स्पर्धा यायच्या वेगवेगळ्या किंवा काहीतरी वेगळं यायचं, मग असं गोंधळ व्हायचा. पण ठीक आहे, आपल्याला एक जिद्द ठेवायची मनात आणि करत राहायचं प्रयत्न. सो असं मी कायम डोक्यात ठेवते आणि करत राहते, तसं मी ते मॅनेज करण्याचा प्रयत्न केला.
0: अच्छा, म्हणजे ते आवड असली की सवड निघते असातला भाग आहे.
1: अगदी.
0: तर प्रचिती, आपण कार्यक्रमात पुढे जात आहोत, तर मला सांग आता तू आम्हाला काय ऐकवणार आहेस?
1: याच्यानंतर एक फोक असा लोककलेचा प्रकार आपण लावणी म्हणतो, ती लावणी मी तुमच्या समोर सादर करते.

0: छान सादर केलंस प्रचिती तू. आणि मला सांग, याबरोबरच सुरुवातीला बोलताना तू म्हणालीस की गाण्यासोबत तू इतर कलाही तुला आवड आहे, तर त्या कलांबद्दल सांग.
1: गाण्याबरोबर मला नृत्याचीही ओळख झाली लहान असताना. मी भरतनाट्यम शिकले 5 वर्ष नृत्यभूषण विक्रांत वायकोस यांच्याकडे.
0: अरे वा.
1: आणि मग नृत्यातही अनेक स्पर्धा केल्या, बक्षीस मिळवली. त्याच्यानंतर लोककलाची मला ओळख झाली, लोककला पण मी बघितली. आणि मग मला असं झालं की अरे हे काय नवीन, म्हणून मग मी ते पण शिकायला सुरुवात केली. शाहीर अंबादास तावरे आणि अजिंक्य लिंगाय त्यांच्याकडे मी ते शिकले. असं करत करत त्याच्यातही मग आम्ही दिल्ली गोवा बँगलोरला नॅशनल साठी गेलेलो, तिथे मी गायले होते. आणि एक टीव्ही शो आहे दूरदर्शनचा, सिम्फनी ऑफ इंडिया, तिथे पण मी फोक गायले होते. सो लोककलेमध्ये पण खूप गोष्टी मला करायला मिळाल्या, शिकायला मिळाल्या.
0: आणि हे सगळं म्हणजे तू गाण्याचं शिक्षण घेत असताना त्याच्यासोबतच केलंस?
1: हो, हे सुरू असताना माझं ह्याही गोष्टी, माझ्या एक एक माहिती होत गेल्या, ओळख होत गेली, अभिनयाची पण ओळख झाली. मी अवघा रंग एक झाला हे नाटक केलं होतं, त्याच्यात जनाबाईंची भूमिका केलेली. लहानपणी एक संगीत नाटक केलेलं. सो असं करत करत एक एक गोष्टी करत

0: ड्रॉइंग काढायला खूप आवडतं आणि मी लहानपणापासून वक्तृत्वामध्ये खूप आहे, म्हणजे शाळेत असल्यापासून वक्तृत्व, कथाकथन, सूत्रसंचालन हे माझं अगदी फोकस. मग काहीतरी सुचलं की लिहायचं, कंपोज करायचं, असं काहीतरी चालू असतं.
1: खूपच छान प्रचिती, म्हणजे सगळ्याच कलांमध्ये तू पारंगत आहेस असं म्हणायला हरकत नाही. तर याबरोबर तू आम्हाला कोणतं गाणं ऐकवणार आहेस?
0: तर मित्रांनो, आता मी तुमच्या समोर एक लता मंगेशकरांचं भावगीत तिन्ही सांजा सखे मिळाले हे सादर करते.

0: खूप छान सादर केलंस प्रचिती तू, आणि अजून तुझ्याकडून आम्ही बऱ्याच गाणी ऐकून घेणार आहोत. तर मला सांग की तू वेगवेगळ्या कलांमध्ये पारंगत आहेस, तुला मिळालेली पारितोषिक किंवा तू वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये भाग घेतला आहेस, त्याचा तुझा अनुभव कसा होता?
1: वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये तर खूप भाग घेतला, म्हणजे गाण्याच्या म्हणशील तर गाण्याच्या विविध स्पर्धा होतात, राज्यस्तरीय, राष्ट्रीय, सगळ्याच. तर तिकडे मी जायचे, गाणं बसवायचे आणि सुंदर म्हणजे तयारी वगैरे करून जायचे. कधी यश मिळालं, कधी अपयश मिळालं, पण खूप सुंदर अनुभव होते. त्यातून शिकायला मिळालं की अजून काय करता येईल, अजून काय करता येईल,
0: म्हणजे स्वतःमध्ये काय चेंजेस करता येतील.
1: एक्झॅक्टली. आणि अजून एक सांगायचं म्हणलं तर गरवारे कम्युनिटी सेंटर जे आहे संभाजीनगरचं, त्यांच्यातर्फे आम्ही नॅशनल बालभवन दिल्ली इथे गेलो होतो महाराष्ट्राला रिप्रेझेंट करायसाठी.
0: अरे वा.
1: आणि मग तिथे मला गाण्याची संधी मिळाली होती, आणि मुख्य म्हणजे मी हिंदीतून तिथे पहिला पोवाडा गायला.
0: अरे वा.
1: हिंदीतून पहिला पोवाडा गाणारी महिला म्हणून असं त्यांच्या डिजिटल लायब्ररीला तिकडे नोंद आहे.
0: किती छान.
1: सो ते एक होतं. आणि अजून म्हणशील तर एक अष्टपैलूची आठवण आहे माझ्याकडे. तर 2018 मध्ये राज्यस्तरीय अष्टपैलू स्पर्धा अशी ती दरवर्षी होते, ती झाली होती.
0: अच्छा.
1: आणि मी त्याच्यात भाग घेतलेला. आणि तिकडे अष्टपैलू म्हणल्यावर सगळीकडे पारंगत असलेली लोक तिथे आलेली होती,
0: म्हणजे सगळेच जण अष्टपैलू होते.
1: राईट. आणि त्यांच्यातच स्पर्धा होती, त्याच्यात पहिला नंबर आणि असं सगळं होतं. त्यामुळे मी घेतलेला भाग. पण तिथे मी सगळ्या कला सादर केल्या आणि तिथे इतकी टॅलेंटेड मुलं होती की म्हणजे मी एक्सपेक्टच केलं नव्हतं की माझा नंबर तरी येईल म्हणून. मी म्हटलं की ठीक आहे, आला तरी तिसरा चौथा असं काही, पण एवढं तर नाही, अगदीच नाही. आणि मी बघतीये सगळं स्पर्धा झाली काही, तरीही मला काही वाटेना. मी फक्त त्या ट्रॉफीकडे बघत होते पहिल्या नंबरचा. म्हटलं ही मिळू शकते का आपल्याला? नाही. या विचारातच मी ऑलमोस्ट.
0: तिथे काय काय सादर केलं?
1: तिथे मी सगळं केलं ऑलमोस्ट, म्हणजे गायले, इन्स्ट्रुमेंट वाजवलं, नृत्य केलं, अभिनय केला, माझे ड्रॉइंग्स त्यांना दाखवले, वक्तृत्वासाठी मी त्यांना बोलून दाखवल्या काही गोष्टी, आणि लेखन दाखवलं माझं. असं
0: म्हणजे आपल्याकडे जेवढ्याही कला आहेत तिथे तुम्हाला सादर करायच्या होत्या.
1: अगदी अगदी अगदी छोट्यातली छोटी कला असू दे, ते तुम्ही सादर करायचं होतं. आणि ती बराच वेळ, म्हणजे एकेकाची स्पर्धा अगदी खूप वेळ होती,
0: एवढं सगळं सादर करायचं,
1: पूर्ण दिवसभर, त्यांना 2 दिवस वगैरे त्या स्पर्धेतच गेले पूर्णपणे. त्यामुळे मी फक्त त्या ट्रॉफीकडे बघायचे, बाकी मला वाटलेलं नाही. पण अचानकच पहिल्या नंबरला माझं नाव अनाऊन्स झालं आणि मी अशी झाले होते, माझंच नाव आहे आणि मी उठलेही नाही 2 मिनिटं. आणि

0: मी उठले आणि मग मी व्हायला वेळ लागला.
1: एक्झॅक्टली, खूप. आणि मग तेव्हा मला कळालं की नाही, म्हणजे मी करू शकते बाकीच्याही गोष्टी. सो ते मुवमेंट वॉज व्हेरी मेमोरेबल माझ्यासाठी, कायम लक्षात राहणारी अशी आठवण आहे.
0: म्हणजे असं एक अष्टपैलू व्यक्तिमत्व आहेस तू. तर याबरोबरच आमच्या सगळ्यांना एखादं छानसं हिंदी गाणं तू सादर कर.
1: आशाताईंचं एक हिंदी गाणं आहे, ते तुमच्यासमोर, माझ्या आवडीचं आहे, ते तुमच्यासमोर सादर करते.
0: नक्कीच.

0: खूप छान गायलास प्रचिती तू, आणि तू गातच राहावं असं मला वाटत होतं. एकदम मस्त, एकदम छान फील येत होता. तर आपल्या कार्यक्रमाची वेळ आता संपत आली आहे, पण जाता जाता मला सांग की आपल्यातले जे युवा मित्र मैत्रिणी आहेत ज्यांना या गाण्याच्या क्षेत्रात म्हणा किंवा कलेच्या क्षेत्रामध्ये यायचं आहे, तर त्यांना तू काय सांगशील तुझ्या अनुभवातून?
1: नक्कीच गायत्री, म्हणजे गाण्याचं बेसिक शिक्षण, शास्त्रीय संगीताचं हे बेसिक शिक्षण गाण्यासाठी घेणं वॉज मस्ट असं मला वाटतं. कारण की ते जर बेसिक तुमच्याकडे पक्कं असेल तर तुम्ही गाऊ शकता. इतरही कुठल्या कलांचं म्हणशील तर त्याचंही तुम्ही बेसिक शिक्षण घेतलंच पाहिजे. त्याच्या थ्रू तुम्ही पुढे चांगलं तुमचं करिअर घडवू शकता किंवा कलेमध्ये तुमचं स्थान निर्माण करू शकता.
0: अगदीच.
1: त्यामुळे ते महत्वाची गोष्ट आहे. आणि मुख्य म्हणजे तुम्हाला आवड पाहिजे कुठल्याही कलेची. तुम्हाला आवड आहे, त्याच्यातून आनंद मिळतोय, हे खूप महत्वाची गोष्ट आहे असं मला वाटतं. ते असेल तर तुम्ही गाऊ शकता. म्हणजे बिंदास्त गाणं असू दे, नृत्य काही असू दे,
0: आवड पाहिजे.
1: आवड पाहिजे. आवडच नाही आणि तुम्ही बळजबरी एखाद्याला म्हणताय की गा गा कर कर, तर त्याच्यात काही पॉइंट नाही. तुम्ही त्यांच्यातली कला ओळखा किंवा त्यांच्यातलं टॅलेंट ओळखा. त्यांना कशात इंटरेस्ट आहे मुलांना ते आधी बघायला पाहिजे आणि मग तुम्ही करायला लागा.
0: बरोबर आहे.
1: आणि कलेसोबत म्हणजे मी शिक्षणही घेतलं, बीए संस्कृत, एम ए इंग्लिश केलं. मला लँग्वेजेस आवडतात, मला त्याच्यातही इंटरेस्ट होता, म्हणून मी ठरवलं होतं की तेही करायचं आणि हेही करायचं. त्याच्यामुळे तुम्ही असा दोन्हीचा समतोल साधून कला पण करा, तुमची कलेची आवडही जोपासा आणि शिक्षणही प्रॉपर व्यवस्थित घ्या. कारण दोन्ही गोष्टी तितक्याच महत्वाच्या आहेत. त्या दोन्ही तुम्ही बॅलन्स करून
0: करायला पाहिजे,
1: तुमचं बेस्ट द्या.
0: तर खूप छान संदेश दिलायस तू. जेही मित्र मैत्रिणी आपला कार्यक्रम ऐकतायत, ज्यांनाही कोणाला कलेची आवड असेल ते नक्कीच यामध्ये येतील आणि त्यांचा आनंद यामध्ये शोधतील अशी आपण आशा करूयात.
1: जाता जाता युवा मित्र मैत्रिणींसाठी एक गाणं सादर करते,
0: आवडेल आम्हाला.

0: तर खूप छान प्रचिती तू आज इथे आलीस आणि इतके छान छान गाणी आम्हाला ऐकवलीस आणि तुझा गाण्याचा शिवाय तुझ्या कलेचा प्रवास देखील आमच्या सोबत शेअर केलास त्याबद्दल आकाशवाणीच्या वतीने आणि श्रोत्यांच्या वतीने तुझे खूप खूप आभार.
1: हो नक्कीच गायत्री, मला इथे येऊन खूप छान वाटलं, युवा मित्रांशी संवाद साधायला मिळाला, आकाशवाणीने बोलवलं त्याच्यासाठी त्यांचे खूप खूप धन्यवाद.
0: मित्रांनो आत्ताच आपण ऐकलीत प्रचिती हसेगावकर हिची घेतलेली मुलाखत आणि तिने गायलेली छान छान गाणी. मित्रांनो आज आहे 15 मे अर्थात आंतरराष्ट्रीय कुटुंब दिन आणि आजचा हा दिवस आपण आपल्या पहिल्या प्रेमाला अर्थात आपल्या कुटुंबाला समर्पित करतोय. मित्रांनो शाळेतलं पहिलं बक्षीस असो किंवा आयुष्यातला पहिला धक्का, सगळ्यात आधी आठवण कोणाची येते बरं? घरच्यांचीच ना, कारण कुटुंब म्हणजे आपलं सेफ झोन, आपलं चार्जिंग स्टेशन. संयुक्त राष्ट्रांनी 1993 पासून 15 मे हा दिवस आंतरराष्ट्रीय कुटुंब दिन म्हणून साजरा करायला सुरुवात केली. का? कारण जग कितीही बदललं तरी कुटुंब हीच समाजाची पहिली शाळा आहे. इथेच आपण बोलायला शिकतो, शेअर करायला शिकतो आणि माफ करायला देखील. आजकाल आपण सगळे इतके बिझी झालोय, मोबाईलमध्ये डोकं, लॅपटॉपवर काम, पण संध्याकाळी जेवलास का हे विचारणारा आवाज हा फक्त घरातूनच येतो. त्या एका प्रश्नात काळजी आणि प्रेम लपलेलं असतं. आईचा ओरडा, बाबांचा धाक, ताईची चिडवाचिडवी, दादानी केलेली मस्करी, हेच तर आपलं कुटुंब. भांडण झालं तरी रात्री एका ताटात जेवणारे आपण, कारण रक्तापेक्षा नातं घट्ट असतं, ते म्हणजे आपलेपणाचं. म्हणूनच आजच्या दिवशी एकच करा, फोन बाजूला ठेवून घरच्यांसोबत 10 मिनिटं गप्पा मारा, त्यांना वेळ द्या, त्यांचा दिवस कसा गेला हे त्यांच्याकडून जाणून घ्या, मग बघा त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद. आई बाबा, मुलं, भावंड, आजी आजोबा, प्रत्येक नात्याला एक वेगळा रंग, एक वेगळा सुगंध. चला तर या कुटुंब दिनानिमित्त एक शपथ घेऊया, एकमेकांना वेळ देऊ, एकमेकांचा आदर करू, कारण घर फक्त 4 भिंतींनी बनत नाही तर ते माणसांच्या मनानी बनतं. तुमच्या कुटुंबाला देखील माझ्याकडून खूप खूप प्रेम.

मित्रांनो, या गाण्याबरोबरच कार्यक्रमात वेळ झाली आहे तुमचा निरोप घेण्याची. पुन्हा भेटूयात अशाच छानशा कार्यक्रमात एका नवीन विषयासोबत. तोपर्यंत आजच्या कार्यक्रमामधून मी तुमची रेडिओ सखी गायत्री देवडे तुमचा निरोप घेते. हा कार्यक्रम तुम्ही ऐकलात आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून. सादर करते होते सुजित मनसोडे. तेव्हा गाणी ऐकत राहा, आपल्या कुटुंबासोबत वेळ घालवा. स्टे पॉझिटिव्ह, स्टे हेल्दी. बाय बाय.

कहानी है साहिबान, कहानी प्यार की। किसी ने जान ली, किसी ने जान

0: आकाशवाणी मुंबई रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात 3 रुपये तर सीएनजीच्या दरात 2 रुपये वाढ. नाफेड आजपासून राज्यात 12.35 रुपये किलो दरानं कांद्याची खरेदी सुरू करणार. नीट यूजी परीक्षा आता येत्या 21 जून रोजी होणार. पुढच्या वर्षीपासून परीक्षा संगणकावर. आणि प्रसिद्ध मानसोपचारतज्ञ डॉक्टर आनंद नाडकर्णी यांचं निधन. जागतिक स्तरावर झालेल्या इंधन दरवाढीच्या पार्श्वभूमीवर तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रत्येकी 3 रुपयांनी वाढ केली आहे. यामुळे मुंबई साध्या पेट्रोलचा दर वाढून प्रतिलिटर 106.68 रुपये तर डिझेलचा दर प्रतिलिटर 93.14 रुपये झाला आहे. स्पीड पेट्रोल 115.75 रुपये प्रतिलिटर दराने मिळेल. मुंबईत सीएनजीच्या दरातही प्रतिकिलो 2 रुपये वाढ झाली आहे. त्यामुळे मुंबई सीएनजीचा दर प्रतिकिलो 84 रुपये झाला आहे. विमानाच्या इंधनावर आकारल्या जाणाऱ्या व्हॅटमध्ये राज्य शासनानं कपात केली असून आता 18% ऐवजी 60% कर आकारला जाईल. हा दर येत्या 14 नोव्हेंबरपर्यंत लागू राहील. नाफेड आजपासून राज्यात 12.35 रुपये किलो दरानं कांद्याची खरेदी सुरू करणार असल्याची घोषणा केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी आज साताऱ्यात केली. प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीणच्या अंतर्गत 5 लाख घरांच्या वितरणाच्या कार्यक्रमात त्यांनी ही घोषणा केली. यावेळी प्रातिनिधिक स्वरूपात 6 लाभार्थ्यांना घराच्या चाव्या देण्यात आल्या. ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी पुढच्या आठवड्यात बैठक घेण्याचं आश्वासनही त्यांनी यावेळी दिलं. प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीणच्या अंतर्गत पुढच्या वर्षी 15 लाख घरं बांधून पूर्ण करू आणि येत्या 5 वर्षात राज्याला बेघरमुक्त करणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केली. वर्षभरात 5 लाख घरं बांधून पूर्ण झाल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला.
1: आजचा जो कार्यक्रम आहे विशेषतः 30 लाख घरांचं जे काम आपण या ठिकाणी करतो रेकॉर्ड केलं. एका वर्षात 5 लाख घरं देशामध्ये कोणी बांधलेले नाहीत हा रेकॉर्ड.
0: या कार्यक्रमामध्ये महाआवास अभियानाचे 2023-2024 या वर्षाचे राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान करण्यात आले. यात प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण सर्वोत्कृष्ट विभाग या गटात कोकण नाशिक आणि नागपूर हे विभाग पहिल्या 3 क्रमांकावर आहेत तर राज्य पुरस्कृत आवास योजनेमध्ये नागपूर अमरावती आणि नाशिक हे विभाग पहिल्या 3 क्रमांकावर आहेत. प्रधानमंत्री आवास योजनेच्या ग्रामीणमध्ये विभागात गोंदिया जिल्हा पहिल्या स्थानी पालघर दुसऱ्या आणि अकोला तिसऱ्या स्थानी आहे. राज्य पुरस्कृत आवास योजनेत नांदेड पहिल्या अमरावती दुसऱ्या आणि वर्धा तिसऱ्या स्थानी आहे. सातारा पालिकेनं उभारलेल्या लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण चौहान आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज झालं. वैद्यकीय पदवी अभ्यासक्रम प्रवेशासाठीची नीट यूजी 2026 ही परीक्षा येत्या 21 जून रोजी पुन्हा घेतली जाणार असल्याचं राष्ट्रीय परीक्षा संस्था एनटीएने आज जाहीर केलं. विद्यार्थ्यांना 14 जूनपर्यंत प्रवेशपत्र दिली जातील. परीक्षार्थींना परीक्षा शुल्काचा परतावा दिला जाईल असं केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आज नवी दिल्लीत वार्ताहर परिषदेत सांगितलं. नीट परीक्षा पुढच्या वर्षीपासून संगणक आधारित करण्याची घोषणा त्यांनी यावेळी केली.
2: परीक्षा में थोड़ा हमको जो उनकी फॉर्मेलिटीज है ओएमआर शीट को दस्तखत करना आरंभ में एक बार करना अंत में भी एक बार करना उसमें हमारी विद्यार्थियों कोर टाइम में कटौती हुई थी. जो 2 से 5 एग्जामिनेशन टाइम था उसको ध्यान में रखते एनटीए ने त्वरित एक निष्पत्ति किया है कि उसको और 15 मिनट बढ़ाएं. 2 से शुरू होगा 5:15 तक ये परीक्षा की समय बढ़ाया जाएगा. इस बार के एडमिट कार्ड 14 जून तक सभी को पहुंच जाएगा.
0: एनडीएमध्ये ठोस सुधारणा करण्याची गरज असून भविष्यात कोणत्याही प्रकारच्या अनियमितता टाळण्यासाठी परीक्षा व्यवस्था अधिक मजबूत करण्यासाठी उपाययोजना करण्यात येतील असं प्रधान यांनी सांगितलं. नीट यूजी 2026 परीक्षेच्या पेपर फुटी प्रकरणी तपास करणाऱ्या सीबीआयने आज लातूर इथल्या एका खासगी प्रशिक्षण केंद्र संचालकांची चौकशी केली. शिवराज मोटेगावकर असं या केंद्र संचालकाचं नाव आहे. 2 दिवसांपूर्वी सीबीआयच्या पथकाने लातूरमधल्या एका महाविद्यालयाच्या रसायनशास्त्राच्या प्राध्यापकाला ताब्यात घेतलं होतं. हे प्राध्यापक 4 वर्षांपूर्वी सेवानिवृत्त झाले आहेत आणि नीट परीक्षेच्या रसायनशास्त्र विषयाच्या प्रश्नपत्रिका तयार करणाऱ्या समितीचे सदस्य आहेत अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत आयोजित करण्यात आलेली महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा महाटीईटी 2026 आता 21 जूनऐवजी 28 जून रोजी घेण्यात येणार आहे. राष्ट्रीय चाचणी संस्था अर्थात एनटीएकडून त्याच दिवशी नीट परीक्षा आयोजित करण्यात आल्यानं केंद्रांवरील ताण टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला. सुधारित वेळापत्रकानुसार पहिला पेपर सकाळी 10:30 ते 1 वाजेपर्यंत तर दुसरा पेपर दुपारी 2:30 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत होईल. उमेदवारांना 16 जूनपासून

mahatet.in या संकेतस्थळावरून प्रवेशपत्र डाऊनलोड करता येणार आहेत. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील.

प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. शिवसेना पक्षाचं नाव आणि पक्षचिन्ह प्रकरणातल्या सुनावणीला विलंब होत असल्याप्रकरणी उद्धव ठाकरे यांच्या पक्षाच्या राजकीय नेत्यांकडून होत असलेल्या वक्तव्यावरून सर्वोच्च न्यायालयानं नाराजी व्यक्त केली आहे. एकीकडे न्यायालयाकडून पुढची तारीख मागून घेतली जाते आणि दुसरीकडे सर्वोच्च न्यायालय याप्रकरणी निकाल देत नसल्याचं वक्तव्य प्रसारमाध्यमांमध्ये काही नेते करतात असं सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत म्हणाले. हे प्रकार सहन करून घेतले जाणार नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. याप्रकरणी पुढची सुनावणी 30 जुलै रोजी होणार आहे. ज्येष्ठ मनोविकार तज्ज्ञ आणि लेखक डॉक्टर आनंद नाडकर्णी यांचं आज सकाळी मुंबईतल्या एका रुग्णालयात प्रदीर्घ आजारानं निधन झालं. ते 67 वर्षांचे होते. त्यांच्या पार्थिवावर ठाण्यात अंत्यसंस्कार झाले. MBBSची पदवी घेतल्यानंतर डॉक्टर नाडकर्णी यांनी मानसोपचारामध्ये MD केलं. व्यसनमुक्ती तरुण आणि किशोरांची जडणघडण या क्षेत्रात त्यांनी जनजागृतीचं भरीव कार्य केलं. त्याकरता बदलत्या काळात मानसोपचार आणि समुपदेशनाचं महत्व पटवून देणारे अनेक अभिनव उपक्रम त्यांनी राबवले. डॉक्टर नाडकर्णी यांच्या निधनाबद्दल सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. मानसोपचाराला सामाजिक बांधिलकी मानून दीपस्तंभासारखं कार्य करणाऱ्या संवेदनशील व्यक्तिमत्वाला आपण मुकलो आहोत अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली. कोकणातल्या आंबा आणि काजू उत्पादक शेतकऱ्यांना भरीव मदत द्यावी या मागणीसाठी आज काँग्रेससह विविध पक्षांच्या नेत्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी धडक मोर्चा काढला. पोलिसांनी मंत्रालयाजवळ हा मोर्चा रोखल्यानं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सरकारवर टीका केली. हे सरकार शेतकरी विरोधी असून कोकणातल्या शेतकऱ्यांना भरीव मदत मिळेपर्यंत लढा सुरू राहील असं सपकाळ म्हणाले. कांद्याला मिळणाऱ्या अत्यल्प दरामुळे संतप्त झालेल्या अहिल्यानगर जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी काल टाकळी ढोकेश्वर इथं नगर कल्याण राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करत सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. शेतकऱ्यांच्या धान खरेदी बोनस पीक विमा आणि विविध प्रलंबित मागण्यांसाठी भंडारा जिल्ह्यात कारधा इथल्या वैनगंगा नदीवर काँग्रेसनं आंदोलन केलं. देशभरात 2025 या वर्षात सुमारे 22,500 कोटी रुपयांचे सायबर फसवणुकीचे प्रकार समोर आले. यापैकी साधारण 1,100 कोटी रुपयांची प्रकरणं महाराष्ट्रातली होती अशी माहिती दूरसंचार विभागाच्या मुंबई विभागाचे अतिरिक्त महासंचालक आशिष पाठक यांनी आज मुंबईत दिली. देशभरात झालेल्या एकूण नुकसानीपैकी 8,100 कोटी रुपये पुन्हा मिळवण्यात यश आल्याचंही ते म्हणाले. गेल्या वर्षी 1930 या सायबर गुन्हेगारी पीडितांसाठीच्या हेल्पलाईन क्रमांकावर 30 लाख तक्रारी दाखल झाल्या. त्यांच्यावरून 12 लाखांपेक्षा जास्त सिमकार्ड्स तर 3 लाखांपेक्षा जास्त मोबाईल ब्लॉक करण्यात आले. महाराष्ट्र राज्य आणि खादी ग्रामोद्योग मंडळाच्या वतीनं दिले जाणारे 2026 साठीचे मधुमित्र आणि मधुसखी पुरस्कार आज जाहीर करण्यात आले. लातूरचे ज्ञानेश्वर मलिले, छत्रपती संभाजीनगरचे गणेश बुरकुल, बुलढाण्याचे राजेंद्रदास बैरागी आणि पुण्याच्या श्वेता वायाळ यांची यंदा या पुरस्कारांसाठी निवड झाली आहे. हवामान. येत्या 24 तासात राज्यात कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह सोसाट्याचा वारा वाहण्याची आणि तुरळक पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. कोकणात तुरळक ठिकाणी उष्ण आणि दमट हवामान राहील तर विदर्भात हवामान कोरडं असेल आणि तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येईल असा इशारा हवामान विभागानं दिला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात 3 रुपये तर CNGच्या दरात 2 रुपये वाढ. नाफेड आजपासून राज्यात 12.35 रुपये किलो दरानं कांद्याची खरेदी सुरू करणार. नीट UG परीक्षा आता येत्या 21 जून रोजी होणार. पुढच्या वर्षीपासून परीक्षा संगणकावर. आणि प्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर आनंद नाडकर्णी यांचं निधन. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार. आकाशवाणी मुंबई.

0: संस्कृतीचे इंद्रधनुष्य उलगडणारा आपला भारत,
1: खेड्यांना नटलेला डोंगर दऱ्यात वसलेला आपला भारत,
0: भारतीय संस्कृतीची ओळख होते पर्यटनातून,
1: होतो परिचय प्रांतोप्रांतीच्या चालीरीतींचा पर्यटनातून,
0: तरुणांसाठी स्वयंरोजगाराचं नवं क्षेत्र पर्यटन,
1: निसर्गाच्या अभ्यासकांना आनंद देणारं पर्यटन,
0: पर्यटनातून पर्यावरण संवर्धन, निसर्गाचं रक्षण,
1: मदतीचा हात सरकारचा, निसर्ग पर्यटन ठेवा आनंदाचा।

0: अहो ताई अहो भाऊ, स्वच्छतेचे भान सारेच ठेव.
1: एक एक दिसरेट ना मुश्किल झाले दिस पर राब राब राबून. अव आपलं सोडा, पण आपल्या पोराबाळांचे तोंडी दोन घात जावे ते पण मुश्किल झाले.
2: अहो राधाबाई, जर घराकडे लक्ष ठेवा, वाईच पोरांना अंगणवाडीत नेऊन सोडते.
1: हे काय रकमे पोरांना आणि अंगणवाडीत? पोरांना आपल्या सोबत रस्त्याच्या कामाला घेऊन चल, तेवढेच दोन पैसे जास्त मिळतात आणि पोरांच्या दोन्याच्या मीठ भाकरीची सोय बी होईल.
2: राधे, तुला ठाव आहे का?
1: काय ग,
2: आजकाल शाळेत म्हणजे त्या अंगणवाडीत मुलांच्या शिक्षणाबरोबर मुलांच्या खाण्यापिण्याची सोय शासनानं केली आहे. माझी काळजीच मिटली बघ तवापासनं.
1: आता गो बाई, बरं झालं तिथं. चल ग, आपण बी आपल्या पोरांना शाळेत घेऊन जाऊया.
3: लाभ घ्या सरकारच्या प्रारंभिक पालन पोषण आणि शिक्षण सेवेचा, पाया घाला चांगलं आरोग्य आणि यशस्वी जीवनाचा.
4: श्रोतेहो, आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी मध्यम लहरी 537.6 मीटर्स अर्थात 558 किलोहर्ट्स वर. आपण आमचे कार्यक्रम न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवरून देखील ऐकत आहात. यानंतरचा वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण ऐकणार आहात 7:15.
5: कॉमर्स मधील करिअरच्या संधी.
6: सर्वप्रथम तर आम्ही सांगू स्कोप काय काय याच्यामध्ये. प्रॅक्टिकल सब्जेक्ट्स आहेत, अकाउंटन्सी आहे, बिझनेस रिलेटेड इकॉनॉमिक्स आहे किंवा ऑर्गनायझेशन ऑफ कॉमर्स आहे. पिरियड फार जास्त नाही आहे, 12+4 इयर्स इज ओके. खर्च पण फार जास्त नाही आहे. तुम्हाला लोकल टू ग्लोबल कुठेही तुम्हाला बाबा जॉबच्या ऑप्शन्स अवेलेबल राहू शकतात. स्टॅबिलिटी म्हणून आपण कॉमर्स साइडचा निश्चितच पॉझिटिव्हली विचार करायला पाहिजे.
5: याविषयी जरूर ऐका चार्टर्ड अकाउंटंट आणि कंपनी सेक्रेटरी अभिजित कुलकर्णी यांच्याशी अनुजा तापसकर यांनी केलेली बातचीत. रविवारी 17 मेला संध्याकाळी 5:30 आकाशवाणी कोल्हापूर निर्मित युववाणी या कार्यक्रमात आकाशवाणी महाराष्ट्राच्या सर्व केंद्रांवरून.
0: नव्वद वर्ष, हजारो संकट आणि एक अढळ विश्वास. आकाशवाणी
7: युद्धाच्या सीमेपासून ते शेताच्या बांधापर्यंत आपत्तीच्या काळात आकाशवाणीने निभावलेली लाईफलाईनची भूमिका.
0: अवश्य ऐका संकटातील सोबती हे विशेष रूपक.
7: मंगळवार दिनांक 19 मे रोजी 10:30
0: आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवर संकटातील सोबती.

0: रसिक हो, शास्त्रीय संगीताची उत्तम बैठक, अत्यंत समृद्ध गायकी आणि भावपूर्ण अभिव्यक्तीद्वारे मराठी भावसंगीत, नाट्यसंगीत आणि शास्त्रीय संगीतातही आपली वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या गायिका माणिक वर्मा. त्यांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या सांगतेनिमित्ताने त्यांच्या काही आठवणी आणि वैशिष्ट्ये उलगडणारी शुभदा दादरकर यांची मुलाखत.
1: आज रत्न माणिकास लाभली सुधन्यता, सप्त सूर धन्य होत वंद्य गान देवता.
0: हसले मनी चांदणे, शुभदा दादरकर यांची माधुरी रावराणे यांनी घेतलेली मुलाखत अवश्य ऐका. शनिवारी 16 मे रोजी सकाळी 11 वाजता FM गोल्ड वाहिनीसह न्यूज ऑन एअर ॲपवरही.

0: श्रोतेहो नमस्कार. आजच्या वृत्त विशेष या कार्यक्रमात आपलं स्वागत. सोनं, चांदी, प्लॅटिनम यासारख्या मौल्यवान धातूंवरचं आयात शुल्क केंद्र सरकारनं कालपासून वाढवलंय. सोबतच दागिन्यांची खरेदी वर्षभरासाठी करू नका असं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलंय. याविषयी आज आपण वृत्तविशेषमध्ये जाणून घेणार आहोत ज्येष्ठ कमोडिटी तज्ज्ञ आणि सराफ व्यावसायिक अमित मोडक यांच्याकडून.
1: तर केंद्र सरकारने जे की सोन्या चांदीच्या सह जे वेगवेगळे मौल्यवान धातू आहेत त्यांच्यावरचे जे कर वाढवलेत, तर एक्झॅक्टली हे कोणकोणते कर वाढलेत आणि ते किती प्रमाणात वाढलेत?
2: आपल्या सोन्या चांदीच्या रॉ गोल्ड किंवा रॉ चांदी आपण बार म्हणतो ज्याला, शुद्ध प्रकारची, त्याची आयात करण्याकरता केंद्र सरकारने 2 वर्षापूर्वी 15% सहा टक्क्यांवरती कर आणले होते. आयात कर म्हणजे इम्पोर्ट ड्युटी आपण म्हणतो ज्याला, ते आता पुन्हा एकदा 6% वरून 15% नेलेत. म्हणजे जवळपास प्रत्येकच दोन्ही धातूंवरती 9% त्याचे कर वाढवण्यात आलेत. आता गोष्ट अशी आहे, जेव्हा 15% वरून 6% कर केले तेव्हा सोन्याची भारतातली किंमत जी होती मूल्यामध्ये ती साधारणपणे 70,000 आसपास होती प्रति 10 ग्रॅम. आज ती 1,30,000 ते 1,40,000 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या आसपास असल्यामुळे तो कर जो वाढलाय तो प्रति 10 ग्रॅम सोन्यावर जवळपास 13,000 रुपयांनी वाढला एका रात्रीमध्ये. तसंच चांदीवरचा जर कर आपण विचार केला तर तोही जवळपास 16 ते 18,000 रुपये प्रति किलोला वाढला. तर या प्रमाणामध्ये ही करवाढ झाली आणि ती इम्पोर्ट ड्युटीच्या बाबतीत झाली. जीएसटीच्या कर प्रणालीत कोणताही बदल करण्यात आलेला नाहीये.
1: तर प्लॅटिनम वरती पण कर वाढलेला आहे ना?
2: हो, सर्वच मौल्यवान धातू त्याच्यात प्लॅटिनमही आहे, ज्याच्यावर पूर्वी 6% आयात करत होता तो आता पुन्हा 15% केलाय. आता एवढंच नाही तर सरकारनी फार क्लिअर गाईडलाईन्स काढल्यात यावेळेला इम्पोर्टला, कारण पूर्वी इम्पोर्टच्या याच्यामध्ये काही काही पळवाटा असायच्या की इन्क्लुजन किंवा छोटे छोटे पार्ट जे असतात सोने चांदीचे त्याच्यावरती कर वेगवेगळे होते, किंवा अलॉयच्या नावाखाली जी आयात व्हायची याच्यामध्ये प्रेशर मेटल असायचे पण ते अलॉय म्हटल्यानंतर त्याला करचा दर जो असायचा तो वेगळा असायचा.
1: ओके.
2: पण यावेळेस जेव्हा त्यांनी अध्यादेश काढलाय तेव्हा या सगळ्या गोष्टींनाच 15% तो कर लागू होईल अशा प्रकारे अध्यादेश काढलाय, त्यामुळे त्यामध्ये कुठल्याही प्रकारच्या पळवाटा राहिल्या नाही.
1: आता हे जे टॅक्स वाढवलेत तर त्याच्यामुळे सोन्या चांदीचे दर कितीपर्यंत वाढतील?
2: सोन्याचा दर ज्या दिवशी त्यांनी इम्पोर्ट ड्युटी वाढीची घोषणा केली त्या दिवशीच्या दरानुसार साधारणपणे सोन्याचा दर 1,50,000 रुपये प्रति 10 ग्रॅम होता, त्याच्यामध्ये 9% वाढ म्हणजे 1,35,000 ते इन्क्लुझिव्ह एक्सक्लुझिव्ह या प्रकारे जर केलं आपण तर साधारणपणे 12,000 रुपयांनी तो वाढला होता दर सोन्याचा प्रति 10 ग्रॅम, आणि चांदीचा दर साधारणपणे 18,000 रुपयांनी वाढला होता.
1: आता ही जी करवाढ झाली आहे तर त्या करवाढ करण्यामागचा सरकारचा उद्देश आहे की आयात कमी व्हावी, पण मग खरंच याच्यामुळे आयात होईल का कमी?
2: नाही, कसं आहे, सोनं हे आपल्याकडे जिवाळ्याची वस्तू आहे की आपण त्याला नेसेसिटी म्हणत नाही हे ठीक आहे, खरंच ती नेसेसिटी नाही, कारण अन्न वस्त्र निवारा याच्या व्यतिरिक्त बाकी कशीच नेसेसिटी आपण म्हणू शकत नाही. पण सोनं हे अविभाज्य घटक आहे भारतीय संस्कृतीचा. म्हणजे माझ्याकडे माझ्या मुलीचं लग्न असलं तर मला मुली बरोबर दागिने द्यावे लागतात, मुलीचे नंतर वर्षभर सण होतात तेव्हा वेगवेगळ्या प्रकारचे दागिने द्यावे लागतात, जावयाला दागिने द्यावे लागतात, माझ्याकडे जर लग्नाच्या अॅनिव्हर्सरीज असतील तर तेव्हा दागिने केले जातात, किंवा मुलामुलींचे वाढदिवस असतील किंवा काही विशेष घटना घडत असतील तर तेव्हा दागिने केले जातात, किंवा वास्तुशांत वगैरे असेल तर तेव्हा चांदीचे उपकरण वस्तू केल्या जातात. त्यामुळे आपल्या संस्कृतीमध्ये जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावरती आपण सोनं चांदीला महत्व देतो. आपण लक्ष्मीपूजनाला सोन्याची किंवा चांदीची प्रतिमा दरवर्षी एक एक ऍड करत जातो आपल्याकडे, किंवा अक्षयतृतीयेला चांदी सोनं घ्यावं, पाडव्याला सोनं घ्यावं, या सगळ्या आपल्या ज्या परंपरा आहेत त्यामुळे सोन्याची मागणी खूप आहे. आता पंतप्रधान त्यांनी केलेलं आवाहन हे सरकारच्या दृष्टीने योग्य आहे की 1 वर्षाकरता तुम्ही दागिन्यांची खरेदी करू नका जेणेकरून आयात कमी होईल, पण अशी 1 वर्षाकरता दागिन्यांची खरेदी कोणाला थांबवणं शक्य नाही. त्यापेक्षा सरकारने असं आवाहन करायला हवं होतं की लक्झरी म्हणून तुम्ही ती दागिन्यांची खरेदी असेल तर 1 वर्षाकरता टाळा, कारण की माझ्याकडे माझ्या मुलीचं लग्न असेल तर मी असं म्हणू शकत नाही मुलाकडच्यांना की मी आज मुलगी पाठवतो आणि नंतर 1 वर्षाने दागिने पाठवतो. मला ते करणं गरजेचं आहे कारण माझं ते सामाजिक बांधिलकी असल्यासारखं आहे. ती बांधिलकी आहे का नाही हा प्रश्न वेगळा आहे चर्चेचा, पण संस्कृती म्हणून माझी बांधिलकी आहे त्यामुळे फार मोठ्या प्रमाणात ती कमी होईल असं नाही. पण जर का तुम्हाला ते करायचं असेल तर जास्तीची किंमत भरा असं आता सरकार म्हणतंय असं मला वाटतं, कारण त्याचा पहिला उद्देश होता की फॉरेक्स वाचव, आता दुसरा उद्देश आहे की जर तुम्ही माझं फॉरेक्स वापरणार असेल तर निदान त्यातून मला सरकारला उत्पन्न तरी द्या म्हणून ती करवाढ करण्यात आली.
1: दागदागिन्यांमध्ये सोन्याचा वापर तर आपल्याकडे होतो, पण त्याच्याशिवाय म्हणजे इंडस्ट्रियल किंवा इतर कामांसाठी आपल्याकडे सोन्या चांदीचा किती वापर होतोय?
2: चांदीचा वापर म्हणाल तर जगभरातच इंडस्ट्री करता 70% होतो, भारतही त्याला काही अपवाद नाही, कारण सोलर म्हणा, स्पेस टेक्नॉलॉजी म्हणा, टेलिकॉम म्हणा, पॉवर ट्रान्समिशन म्हणा, प्रत्येकच ठिकाणी चांदी लागते आणि त्याला काही

0: पर्याय आता तरी सापडलेला नाहीये शास्त्रज्ञांना, त्यामुळे तो वापर तर टळणार नाहीये. त्यामुळे इंडस्ट्रीयल युज वापराकरता जे काय आयात होईल चांदी, तर इंडस्ट्रीयल प्रॉडक्टच्या किमती त्या प्रमाणात वाढतील किंवा सेवांच्या किमती त्या प्रमाणात वाढतील. सोन्याचं कन्झम्पशन म्हणाल तर 0.5% ते 1% पण नसतं टोटल प्रॉडक्शनच्या किंवा मायनिंगच्या. 99% हे इन्व्हेस्टमेंट फॉर्म मध्ये कन्व्हर्ट होत असतं, पण चांदीचं जे काय प्रोडक्शन होत आहे किंवा मायनिंग होत आहे त्यातलं 60-70% कन्झम्पशन मध्ये जात आहे आणि उरलेलं इन्व्हेस्टमेंट आणि युटेन्सिल्स आणि ऑर्नामेंट्स मध्ये येत आहे.
1: सध्याचं जर आपण आकडेवारी बघितली म्हणजे गेल्या 3-4 वर्षांमधला जर ट्रेंड बघितला तर आपण किती सोनं चांदी आयात करतोय?
0: सोनं चांदीचं मिळून आयात जी आहे ती साधारणपणे $72-75 बिलियन एवढी होती आहे. कारण त्याची क्वांटिटी आपण असे काउंट नाही करू शकणार, रुपये किंवा डॉलर काउंट करू शकू, कारण त्याच्या किमती सतत बदलत असतात. त्यामुळे जास्त त्याला रिलेव्हन्स आहे तो किती डॉलर आपण खर्च करतोय त्याच्यावरच आहे. आणि असं म्हणतात की हा थर्ड लार्जेस्ट कॉम्पोनंट आहे आयातीतला. पहिला आहे ऑइल म्हणजे क्रूड ऑइल, दुसरा आहे इलेक्ट्रॉनिक्सच्या वस्तू आणि तिसरं आहे ते सोनं आहे. फक्त सोन्याचं एकच आहे की सोनं ही मेंटेन करणारी व्हॅल्यू आहे, म्हणजे ती व्हॅल्यू ही वेल्थ वाढवते देशाची. इलेक्ट्रॉनिक वस्तू एकदा खोक्यातून उघडल्या की 0 किमतीच्या होतात, पेट्रोल डिझेल जळून जातं. प्रॉडक्टिव्हिटी म्हणतात लोक डिझेल आणि पेट्रोल याच्यात प्रॉडक्टिव्हिटी आहे. इलेक्ट्रॉनिक गोष्टींमध्ये प्रॉडक्टिव्हिटी आहे, सोन्यात प्रॉडक्टिव्हिटी नाही. पण प्रॉडक्टिव्हिटी आणि वेल्थ हे हातात हात घालून चालतं. त्यामुळे देशाला उद्या जर गरज पडली आणि सरकारने जर कळकळीने आव्हान केलं आणि ते आव्हान करताना सरकारने सरकारच्या बाजूनी काहीतरी पॉझिटिव्हिटी दाखवली सुखकर जीवन होण्याकरता लोकांचं, तर लोक नक्की सॅक्रिफाईस करून सोनं ऑफर करतील गव्हर्नमेंटला. गोल्ड बॉन्ड पूर्वी दिलेच होते सरकारने की सोनं द्या आणि तेवढ्याच वजनाचे गोल्ड बॉन्ड घ्या आणि काही वर्षांनी त्याचं गोल्ड घेऊन जा, असं आपल्याला सुरुवातीच्या काळात आपण बघितलेलं आहे 50-2000 दशकात किंवा 50 वर्षाच्या कालावधीमध्ये. तसं काही गव्हर्नमेंट करू शकतं. एचजीबी जे केले गेले आपल्याकडे, ते एचजीबी हे इन्व्हेस्टमेंट म्हणून लोकांना चांगले ठरले, पण सरकारने त्याचं सोनं नाही घेतलं आणि त्यामुळे सरकारला जे नुकसान आलं एकंदरीत ते उद्या टॅक्सपेअरच्याच खिशातून जाणार आहे. त्यामुळे एचजीबी सारखी योजना सरकारने आणू नये, कारण अल्टिमेटली नाही तर ते टॅक्सपेअरच्या खिशातून जातं. त्याला अंडरलाईंग ऍसेट कुठेतरी हेज करणं गरजेचं होतं. एसबीआयकडे जे सोनं आहे ते जर सरकारने आता तात्पुरतं वापरलं गोल्ड मेटल लोनच्या स्वरूपात सराफांना देण्याकरता, तर जवळपास आपली 1.5 वर्षाची आयात थांबू शकते. आणि ते आरबीआयने सोनं देणं याचा अर्थ आरबीआयचं हेज कॅन्सल झालं असं नाही होत, कारण आरबीआय लोन म्हणून ते सोनं देणार आहे. त्यामुळे 1.5-2 वर्षांनी जेव्हा आपली परिस्थिती सुधारेल तेव्हा आरबीआयकडे ते सोनं परत येणार आहे. कारण सराफ लोकांना जेव्हा जीएमएल क्लोज करावं लागतं किंवा बंद करावं लागतं तेव्हा त्यांना रुपये देऊन तेवढ्या किमतीचं सोनं घेऊन द्यावं लागतं समोरच्याला, त्यामुळे त्यात नुकसान नाही होणार. ईटीएफ मध्ये फार मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक होते, जवळपास 25 टन वर्षाला गुंतवणूक होते. सरकारने गुंतवणुकीच्या परचेस साईड बंद करावी 1 वर्षाकरता एचजीबीची कंपल्सरी, कारण ते सेव्ह होऊन नुसतंच होर्डिंग होत आहे आणि ते व्हॉल्ट मध्ये जात आहे, पण फॉरेक्स मात्र त्याला वापरलं जात आहे. आणि 1 वर्षाकरता जर तसं केलं तर 25 टन सोन्याची आयात कमी होऊ शकते. असे विविध उपाय आहेत, ते सरकारने चोखायला पाहिजेत. म्हणजे अदर दॅन इम्पोर्ट ड्युटी वाढवणं किंवा 1 वर्षाकरता दागिने करू नये म्हणण्यापेक्षा जे उपलब्ध रिसोर्सेस आहेत ते वापरावेत असं माझं स्वतःचं मत आहे.
1: याच्या आधी कधी सरकारने असं आवाहन केलं होतं की तुम्ही दागिने खरेदी करू नका किंवा मग आयात कमी व्हावी किंवा परकीय चलन वाचावं म्हणून, याच्या आधी सरकारने कधी अशा पद्धतीने इम्पोर्ट ड्युटी वाढवली होती?
0: नाही, अगदी रिसेंट उदाहरण बघायचं झालं तर 2012-13 साली जेव्हा आपल्याकडे कॅडचा प्रॉब्लेम आला होता करंट अकाउंट डेफिसिटचा, तेव्हाच्या सरकारने युपीएचं शासन होतं तेव्हाच्या सरकारने सोन्याची आयातचा कर जो आहे तो टप्प्याटप्प्याने 2% पासून वाढत नेऊन 15% नेला होता. आणि जर का तुम्हाला सोनं आयात करायचं असेल तर तुम्हाला 20% निर्यात करणं कंपल्सरी केलं होतं, आयात केलेले सोन्यात व्हॅल्यू एडिशन करून तरच पुढला आयातीचा परवाना मिळायचा आणि त्या प्रकारे एक रिस्ट्रिक्शन आणलं होतं. पण दागिने वापरू नका असं कोणी डायरेक्ट आतापर्यंत आव्हान केलेलं माझ्या आठवणीत नाहीये. सोन्याचा वापर कमी करा किंवा तो डिफर करा, इथपर्यंतची आव्हानं मी ऐकलेली आहेत किंवा पाहिलेली आहेत.
1: पण मग आता हे जे काय आवाहन केलेलं आहे तर मग त्याचा रिअल लाईफ मध्ये किंवा अॅक्च्युअल इम्प्लिमेंटेशन मध्ये कितपत परिणाम होईल, म्हणजे किती टक्के सोन्या चांदीची आयात कमी होऊ शकते आपल्याकडे?
0: गेल्या 1.5-2 वर्षांमध्ये जेव्हापासून सोन्याचा दर 70,000 रुपये प्रति 10 ग्रॅम पासून वाढत जाऊन 1.5 लाख रुपये प्रति 10 ग्रॅम पर्यंत गेलाय, जर का स्टॅटिस्टिक्स गोळा केलं बाजारातून तर असं लक्षात येईल की जुनं सोनं देऊन नवीन दागिने घडून घेणं हा जो प्रकार आहे तो फार मोठ्या प्रमाणावर वाढलाय. त्यामुळे आपोआपच सोन्याची आयात कमी होण्यावर त्याचा परिणाम झालाय. आता ही जी सोन्याची बाकी आयात तरी चालू आहे केवळ इन्व्हेस्टमेंट स्वरूपाचं ज्यांना इंटरेस्ट आहे ते करतायत, म्हणजे ते ईटीएफ असतील किंवा मोठ्या एचएनआय असतील की ज्यांना करन्सीमध्ये रिस्क वाटते, रुपयात रिस्क वाटते, डॉलरमध्ये रिस्क वाटते, तर ती त्यांना डिफर करायची असेल. आणि गेल्या 15 वर्षात बघितलं तर सोनं 15% एव्हरेज वर्षाला वाढलंय, परतावाही चांगला मिळतोय दिसतंय, तर त्यांनी ती आयात केली आणि त्याच्यामुळे हाचा परिणाम झालाय.

0: अदरवाईज जे दागिने घडवून घेणारी लोक आहेत ते पूर्वीचं त्यांचं खरेदी केलेलं सोनं सराफाकडे घेऊन येत आहेत आणि दागिने करून घेत आहेत आणि हे प्रमाण जवळपास 60% आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात दर वाढल्यानंतर केवळ 40% दागिने हे नवीन सोन्यातून घडवले जात आहेत. 60% दागिने हे जुन्या सोन्यातून म्हणजे घरी असलेल्या सोन्यातून किंवा आपले जुने दागिने देऊन नवीन दागिने घडवले जात आहेत. आणि फॅक्टफुल स्टॅटिस्टिक्स आहे म्हणजे ग्राउंड रियालिटीचं स्टॅटिस्टिक्स आहे. आता खरोखर त्यात काहीतरी साधायचं असेल सरकारला की जुनं सोनं लोकांनी घेऊन येऊन त्यात नवीन दागिने घडवून घ्यावे तर सरकारला एक चांगला उपाय आहे की तुम्ही तुमच्या घरचं जर सोनं घेऊन आलात आणि जर त्याच्यातून दागिने घडवले नवीन सोनं खरेदी नाही केलं तर अशा केलेल्या दागिन्यांवरती 3%ऐवजी 1% जीएसटी लागेल असा काहीतरी जर सरकारने आकर्षण दाखवलं तर हे 60% प्रमाण 80-90% सुद्धा जाऊ शकेल.
1: आपल्याकडे सोनं चांदी म्हणजे ते सणासुदीला लग्न समारंभात द्यायला लागतं लोक घेतात ते एक प्रमाण झालं त्याच्याविषयी आपण बोललो पण त्याच्या व्यतिरिक्त म्हणजे एक लक्झरियस म्हणून किंवा एक गुंतवणूक म्हणून सध्या किती प्रमाणात लोक सोनं चांदीचे दागिने खरेदी करतात?
0: नाही ते दागिने नाही खरेदी करत ते जनरली गोल्ड बार खरेदी करतात. आता परत स्टॅटिस्टिक्स वरती जर यायचं झालं तर पूर्वीच्या काळी सामान्य सराफांकडे 15-18% गुंतवणुकीकरताचं सोनं घेतलं जायचं आणि ते गुंतवणूक नसायचंच ते किरकोळ गिरायकांचं त्यांना भविष्यात दागिना घडवायचा असायचा म्हणून ते थोडं सोनं घेऊन साठवून ठेवायचं. पण आता हे प्रमाण जे आहे 15-18% ते 30-35% पोहोचलंय. याचा अर्थ सामान्य माणूसही आता त्याच्या गुंतवणुकीचा हेतू बघायला लागलाय. मोठे HNI जे गुंतवणुकीकरता म्हणून सोनं घेतात ते तराप बाजार जो आहे मुंबईचा बुलियन बाजार तिथून सोनं खरेदी करत असणार ते काही सराफाकडे जात नसणार कारण त्यांना ते भावातला फरक जो असतो खरेदी विक्रीच्या भावातला तो देण्यापेक्षा तिथून खरेदी करणं जास्त योग्य वाटत असेल. प्लस ETF मधला जो फ्लो आहे तो खूप मोठ्या प्रमाणावर वाढलाय. तो ETF फ्लो हा इन्व्हेस्टमेंट फ्लोच आहे. तर इन्व्हेस्टमेंट फ्लो हा गेल्या 2-3 वर्षांमध्ये माझ्या अंदाजाने 20-30% वाढला असेल दागिन्यांच्या ऐवजी इन्व्हेस्टमेंट म्हणून करणं कारण दागिना घेतला की त्यात मजुरी जाते त्यामुळे इन्व्हेस्टमेंट म्हणून लोक जे सोनं घेत आहेत ते लोकांनी कमी करावं. त्याच्याकरता गव्हर्नमेंटनी काहीतरी पर्याय आणावा दुसरा की तुम्ही सोनं खरेदी करण्याकरताची रक्कम द्या ते सोनं लगेचच्या लगेच डिपॉझिट करून सोन्याच्या स्वरूपात त्याची पावती घ्या जेच आम्ही सोनं देऊ कारण HGB मध्ये रक्कम देतच सरकार सोनं नाही परत द्यायचं आणि HGB मध्ये खरेदी करताना रक्कम हँडओव्हर करावी लागायची गुंतवणूकदाराला सुद्धा त्यामुळे अल्टिमेटली त्याचं सोनं होत आहे कारण हे माहिती नव्हतं. पण आता जर तुम्ही सोनं घेणार असाल तर रक्कम द्या पण परत मिळताना तुम्हाला फिजिकल गोल्ड मिळेल याची खात्री सरकारने द्यावी त्याच्यामध्ये आकर्षण जास्त आहे लोकांना. फिजिकल गोल्ड मिळणार असेल तर ते आज रक्कम तुम्हाला हँडओव्हर करतील आणि काही काळाकरता तुम्ही त्यांच्या रकमेतून आणलेलं जे सोनं आहे ते तुम्ही नॉर्मल इम्पोर्ट डिफर करण्याकरता वापरू शकाल. सराफी व्यवसायांना GML म्हणजे गोल्ड मेटल लोनच्या स्वरूपात देऊ शकाल. थोड्याफार प्रमाणावरचा स्ट्रेस जो आहे फॉरेक्सवरचा आणि इम्पोर्टवरचा तो कमी होऊ शकेल.
1: गुंतवणूक म्हणून सोनं याच्यासाठी सरकारने काही पर्यायी योजना आणल्या होत्या सोरेन गोल्ड बॉन्ड झाली किंवा गोल्ड मॉनिटरिंग स्कीम झाली वगैरे त्याची सध्याची काय परिस्थिती म्हणजे त्याच्यात रिटर्न्स कशा पद्धतीच्या आहेत आणि लोक किती प्रतिसाद देत आहेत त्याला?
0: एक तर गोल्ड मॉनिटायझेशन स्कीम ही फार वर्षांपासून चालू असलेली गोष्ट आहे म्हणजे आत्ताच्या सरकारने त्यांच्या मागल्या सत्ता आणि कारभार त्यांनी ती आणली होती पण ती कधीच यशस्वी झाली नाही कारण ती फार किचकट होती आणि त्याची उपलब्धता फार मर्यादित बँकांमध्ये आणि त्यांच्या शाखांमध्ये होती. दुसरी गोष्ट कुणालाच आपल्याकडे असलेल्या दागिन्यातली मजुरी वाया जावी असं वाटत नाही आणि त्यांच्याकडे जे गोल्ड मॉनिटायझेशन गोल्ड द्यावं लागायचं ते शुद्ध करून द्यावं लागायचं त्यामुळे तो दागिना वितळायला जायचा त्याच्यातली शुद्ध सोनं फक्त डिपॉझिट करून घेतलं जायचं त्यामुळे त्यातला जो मेकिंग चालू असायचा त्यामुळे लोक परावृत्त होती कारण खूपसं सोनं हे दागिन्यांच्या स्वरूपामध्ये भारतामध्ये आहे. ही योजना तितकीशी इफेक्टिव्ह झालीच नाही याचं आपण म्हणू.
1: खूप खूप धन्यवाद आपण आकाशवाणीसाठी ही मुलाखत दिली.
2: श्रोतेहो आपला वृत्त विशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ऍपवरही लाईव्ह ऐकू शकता. याशिवाय आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्त विशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादन आणि मुलाखत जीवन भावसार, निर्मिती सहाय्य भारती गांधी आणि निवेदन अंकिता आपटे.

0: श्रोतेहो आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी.
1: श्रोतेहो नमस्कार. 103.1 MHz आपण ऐकत आहात आकाशवाणीचं सातारा केंद्र. आता प्रसारित करीत आहोत आपल्या शेतकरी बंधू भगिनींसाठीचा कार्यक्रम आमची शेती आमचा परिसर. शेतकरी बंधू भगिनी नमस्कार. मंडळी, आज आहे शुक्रवार.

0: भारतीय सौर दिनांक 25 वैशाख शके 1948 दिनांक 15 मे 2026. कार्यक्रमाच्या सुरुवातीला आजचा सुविचार. प्रत्येकाचा एकच नारा, पाण्याची काटकसर करा. सुविचार पुन्हा एकदा. प्रत्येकाचा एकच नारा, पाण्याची काटकसर करा. हा होता आजचा सुविचार. मंडळी कार्यक्रमात यानंतर आत्मनिर्भर शेतकरी या मालिकेअंतर्गत आज आपण ऐकणार आहोत मुक्काम पोस्ट गजवडी तालुका जिल्हा सातारा येथील आत्मनिर्भर शेतकरी शशिकांत धोंडवड यांची आले उत्पादन याविषयी श्रेया गोलिवडेकर यांनी घेतलेली मुलाखत.
1: शेतकरी बंधूंनो नमस्कार. कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत. शेतकरी बंधूंनो, आपल्या सातारा जिल्ह्यात ऊस आणि आलं हे प्रमुख पिकं मानले जातात आणि याचं उत्पादन देखील आपल्याकडं अगदी नगदी पीक म्हणून केलं जातं, कारण त्याच्यामधनं आर्थिक उत्पन्न हे चांगल्या पद्धतीने मिळालं जातं. आपल्याकडचं हवामान किंवा जमिनी सुद्धा ह्या आले ह्या पिकासाठी आणि ऊस पिकासाठी खरं तर योग्य आहेत, त्यामुळेच हे आल्याचं उत्पादन आपल्याकडं चांगल्या प्रतीचंही होतं आणि चांगल्या प्रमाणातही होतं. आता ह्या आल्याचं उत्पादन करताना कशा पद्धतीनं काळजी घेतली पाहिजे, बियाण्यांची निवड कशी केली पाहिजे, त्याचबरोबर एकंदरीतच खताचं व्यवस्थापन, पाणी व्यवस्थापन कशा पद्धतीने केलं पाहिजे, कारण नियोजनपूर्वक याचं व्यवस्थापन केलं तर आपल्याला मिळणारं उत्पादन हे चांगल्या प्रतीचं किंवा चांगल्या दर्जाचं मिळणार आहे. आणि त्यानुसार आपण जर सुरुवातीपासूनच याची काळजी घेतली तर आपल्या आर्थिक उत्पन्नासुद्धा भर पडणार आहे आणि त्याला दर पण चांगला मिळणार आहे. मंडळी, हे सगळं सांगण्याचं कारण म्हणजे आज आपल्या भेटीला मुक्काम पोस्ट गजवडी तालुका जिल्हा सातारा येथील आत्मनिर्भर शेतकरी शशिकांत धोंडवड आलेले आहेत. त्यांनी आपल्या शेतीमध्ये गहू, हरभरा, भात, सोयाबीन, ज्वारी याच्याबरोबर ऊस तसंच आल्याचं सुद्धा खूप चांगल्या प्रमाणात आणि चांगल्या प्रतीचं उत्पादन घेतलेलं आहे. तर आज आपण त्यांचं आल्याचं उत्पादन कशा पद्धतीनं त्यांनी घेतलंय, काय काय त्यांनी बदल केलेत आणि कशा पद्धतीनं चांगल्या प्रतीचं उत्पादन ते घेतात याच्याबद्दलची माहिती घेणार आहोत. सर नमस्कार, कार्यक्रमात आपलं स्वागत.
2: नमस्कार.
1: सर, तुम्ही जवळजवळ 15-16 वर्ष शेती हा व्यवसाय करता, त्यामध्ये अशा पद्धतीच्या अनेक पिकं घेतात, त्याबरोबर तुम्ही आल्याचं सुद्धा उत्पादन घेताय. आता आल्याचं आपल्या सातारा जिल्ह्यामध्ये तसं म्हटलं तर प्रमाण बरंच आहे, म्हणजे बरेचसे शेतकरी आलं करतात. तुम्ही ज्या वेळेला करायचं ठरवलं त्यावेळेला तुमच्या शेतीची परिस्थिती कशी होती आणि केव्हापासून सुरुवात केली आलं घ्यायला?
2: सर्वसाधारण 2006 पासून मी सुरुवात केली आणि शेती आल्यासाठी निचऱ्याची पाहिजे खरं तर, आणि काळी माती असेल तरी त्यात पण घेता येते भारी जमिनीमध्ये.
1: तुमची जमीन कशी आहे?
2: आमची मध्यम जमीन आहे. जमिनीची निवड हे निचऱ्याची जमीन पाहिजे, मध्यम ते भारी जमीन आल्यासाठी आवश्यक आहे. निचऱ्याची जमीन अशासाठी की ज्या वेळेला पाऊस जास्त होतोय त्यावेळी आल्याला कंदकूज, मुळकूज वगैरे असे रोग
1: होऊ नयेत,
2: ते येऊ नये म्हणून निचऱ्याची बऱ्यापैकी जमीन असावी.
1: म्हणजे जमीन निवडतानाच योग्य अशी निवड करणं महत्वाचं आहे, ते आपल्या उत्पादनासाठी चांगलं आहे. पण मग पूर्व मशागतीमध्ये काही वेगळा बदल केला का इतर पिकांच्या पेक्षा आलं लावायचं म्हणून?
2: आल्यासाठी जरा मशागत जास्त करावी लागते, जसं की दोन वेळा नांगरणी उभी आडवी, फणपाळी मारणे किंवा रोटरनं ढेकळं बारीक करून माती तयार करणे, त्यानंतर सर्वसाधारण एक 5 फुटापर्यंत आपण ट्रॅक्टरच्या साह्यानं बेड सोडतो गादी वापा, आणि त्यावर लागवड केली जाते. सर्वसाधारण 2 वळीमधलं अंतर 1 फूट आणि 2 जे आल्याच्या कुड्या आपण लावतो त्यातील अंतर सर्वसाधारण 10 इंचापर्यंत ठेवतो.
1: बर, मग बेड पद्धती ही पहिल्यापासूनच तुम्ही अवलंबली का आधी नुसतं टोकत होता कशा पद्धतीनं, म्हणजे त्यात काही बदल केले का?
2: आता आम्ही ज्या जोपर्यंत करतोय तेव्हापासून बेडवरच करतोय, आणि त्या अगोदर मात्र बहुतेक शेतकरी वाफ्यावर लागवड करीत होते. 4x4 किंवा 5x5 असे वाफे तयार करून त्यात लागवड केली जात होती.
1: मग आता त्या लागवड पद्धती आणि हे तुम्ही बेडच्या पद्धती ह्याचा फरक काय जाणवतो उत्पादनाच्या दृष्टीनं किंवा पिकाच्या वाढीच्या दृष्टीनं?
2: हा, बेडवर माल चांगला येतोय आल्याचा, बेड भुसभुशीत असल्यामुळं त्याच्या वाढीला अनुकूल जागा मिळते, त्यामुळं कंदाची साईज वगैरे बऱ्यापैकी मोठी होते
1: आणि उत्पादन चांगलं
2: येते, निचरा होतोय.
1: बरं, म्हणजे ही लागवड पद्धतीमध्ये बेड किंवा गादी वाफा पद्धत जी आपण म्हणतो ती खूप महत्वाची आहे आणि त्या दोन पिकातलं अंतरही तितकंच महत्वाचं आहे. आता ज्या वेळेला आपण उत्पादनाच्या दृष्टीनं विचार करतो त्यावेळेला बियाणं चांगलं असणं महत्वाचं आहे. बियाणं चांगलं असतं तर आपलं उत्पादन चांगलं येणार आहे. म्हणजे बियाण्यांची निवड करताना कशा पद्धतीने केली जाते?
2: बियाण्याची निवड करताना शक्यतो आपण जाऊन बघतो की सुरुवातीला रोगग्रस्त एखादा फळ असेल तर
1: काढून टाकायचं,
2: म्हणजे त्यातून बियाणं सिलेक्शन केलं जात नाही. निरोगी असं ज्यांचं बियाणं असेल किंवा जो फळ असेल त्यातलंच बियाणं घेतलं जातं.
1: बर, साधारण किती क्षेत्र आहे तुमचं?
2: 4 एकर आहे.
1: बर, आणि त्याच्यासाठी किती मग लागतं बियाणं?
2: लागण सगळ्या क्षेत्रावर नाही होत, एकर दीड एकर पर्यंत होते.
1: पण किती लागतं मग बियाणं? तर
2: बियाणं सर्वसाधारण एकराला एक दोन गाड्या बियाणं म्हणजेच 2000 किलो लागतं.
1: बर, आता तुम्ही सुरुवातीला तर दुसरीकडनं आणत असाल बियाणं आणि नंतर आता तुम्ही 15-16 वर्ष करताय म्हणल्यानंतर तुम्ही तुमचं बियाणं तयार करता की नाही मग?
2: हा करतो.
1: हा, ते कशा पद्धतीनं करता?
2: आपलाच प्लॉट जे म्हणजे चांगला असल्यानंतर त्यातलंच आपण बियाणं ठेवतो.
1: म्हणजे ते काढून ठेवताना किंवा बियाणं म्हणून त्याची साठवणूक करताना कशा पद्धतीनं करता?
2: बियाणं साठवणूक करताना 10 महिन्याचं बियाणं झालं लागवडीनंतर,
1: बर,
2: त्या वेळेला आपण ते बियाणं म्हणून काढतो आणि एक साफ करून बीज प्रक्रिया करून आपण एक आडी लावून ठेवतो.
1: बर,
2: 1-1.5 महिना सर्वसाधारण आडी ठेवली जाते. त्यानंतर मग छोटे कोंब निघतात.
1: बर,
2: त्यावेळेला ते लागवड
1: आडीमध्येच
2: निघतात.
1: बर, आणि मग ते लावण्यास योग्य असं म्हणून ते लावलं जातं. बर, आता तुम्ही म्हणला की बीज प्रक्रिया पण करतो, मग साठवणुकीच्या वेळेला करता का ज्या वेळेला लागवड करायची त्या वेळेला?
2: साठवणुकीच्या वेळेला केली तरी चालते.
1: बर, कशा प्रकारची बीज प्रक्रिया करते?
2: ती जैविक बीज प्रक्रिया करायला पाहिजे तेव्हा.
1: हा,
2: मग ट्रायकोडर्मा सोडोमोनास वगैरे असं बुरशीनाशक घेतो आपण.
1: कशा पद्धतीने बीज प्रक्रिया करता?
2: सर्वसाधारण एक बॅलर मध्ये वगैरे करतो, 100 लिटरच्या द्रावण एक तयार करतो.
1: बर,
2: त्यात टप्प्याटप्प्यानं आलं भिजवून काढून आडी लावतो.
1: म्हणजे ही बीज प्रक्रिया केल्यानंतर जे आपलं उत्पादन आहे ते चांगल्या पद्धतीनं मिळणार आहे किंवा कीड रोगांच्या पासून मुख्य म्हणजे त्याचं संरक्षण होतं याच्यासाठी बीज प्रक्रिया करणं महत्वाचं आहे. याच्यापूर्वी तुम्ही करत होता का 15-16 वर्षापूर्वी?
2: बीज प्रक्रिया इतके फार कुणी करीत नव्हतं. आता अलीकडेच कसं की दिवसेंदिवस कीड रोग हे जास्त प्रमाण वाढलेलं आहे.
1: बरोबर,
2: त्यामुळे आता हे करणं जरुरीच आहे.
1: बरोबर आहे, नुकसान टाळण्यासाठी हे महत्वाचं आहे. मग त्याचा फायदा होतोय का बीज प्रक्रिया केलेल्या?
2: नक्कीच होतोय. पुढे उगवणीच्या पश्चात कीड रोग बीज प्रक्रिया केलेल्या प्लॉटमध्ये कमी प्रमाण होते किडीचं रोगाचं.
1: म्हणजे बीज प्रक्रिया खूप महत्वाची आहे. आता लागवड पद्धती तर तुम्ही सांगितलं की तुम्ही गादी वाफा पद्धतीनं करता, मग याच्यामध्ये लागवड करताना किंवा मशागत करताना खतांचे डोस कशा पद्धतीनं करताय? कुठले सेंद्रिय करताय का रासायनिक का संतुलित प्रकारचं खत वापरताय? कशा पद्धतीनं खताचे डोस?
2: सेंद्रिय आणि रासायनिक असे दोन्ही करतो. मशागतीच्या वेळेला शेवटची मशागत पूर्ण करण्याच्या अगोदर पूर्ण हा बेसळ डोस एकत्र करून जमिनीवर पसरून दिल्यानंतर मग रोटर मारून बेड सोडले जातात.
1: बर,
2: आणि मग लागवड केली जाते.
1: बर, साधारण लागवड केव्हा केली जाते?
2: एप्रिल नंतर लागवड चालू करतात. सर्वसाधारण आता अलीकडे उन्हाळा खूपच असल्यामुळं मे एंडिंग पर्यंत शेतकरी बऱ्यापैकी लागण उरकून घेतात.
1: बर बर, मग आता सध्याचा जो आल्याचा प्लॉट आहे तो कुठल्या स्थितीमध्ये आहे, कशा पद्धतीने आहे?
2: सुप्तावस्थेत आला आहे.
1: बर, म्हणजे पूर्ण तयार झालेला?
2: पूर्ण तयार झालेला आहे.
1: बर, मग आता हे सुप्तावस्थेत किती दिवस राहू शकतं?
2: 1-2 महिनेपर्यंत राहू शकतं. 2-2.5 महिने
1: जसं म्हणजे दर असेल तसं काढता का कशा पद्धतीने काढता मग?
2: आता सुप्तावस्थेत असल्यानंतर 1-2.5 महिने त्याच्यावर एक आंतरपीक काही आपण घेऊ शकतो.
1: बरं, म्हणजे हा एक वेगळा फायदा आहे तसं म्हटलं, म्हणजे त्याला धक्का न लावता आपण आंतरपीक मधल्या जे अंतर ठेवलेलं असं त्यात घेतो. मग कुठली कुठली आंतरपीकं घेता येतात?

0: कलिंगड घेऊ शकतो.
1: बर.
0: चवळी, मूग, काकडी.
1: बर. अशी म्हणजे जी कमी कालावधीची पीक आहे ती आपण त्यावेळेला घेऊ शकतो. तुम्ही कुठलं कुठलं आंतरपीक घेतलं आणि त्यातलं फायद्याचं कुठलं ठरलंय?
0: काकडी घेतली होती.
1: बर.
0: कलिंगड वगैरे घेतलं. आता चालू वर्षी चवळी आणि मूग केलाय.
1: बर.
0: आणि आल्याच्या सोबतच आपण एक मिरचीच सुद्धा आंतरपीक घेतलेलं आहे.
1: बरं. म्हणजे ज्या वेळेला लागवड केली,
0: ज्या वेळेला लागवड केली त्याच वेळेला एक महिना दीड महिन्यानंतर मिरचीची लागवड केली होती.
1: आणि आल्यातली मिरची ही चांगल्या पद्धतीची असते,
0: तिखट असते,
1: तिखट असते आणि त्याला दर पण चांगला मिळतो. मग साधारण आलं लावल्यापासून काढेपर्यंत साधारण आपण किती वेळा आंतरपीक घेऊ शकतो?
0: सुरुवातीच्या काळात आपण मिरची लावू शकतो आल्यासोबत. आणि आलं ज्या वेळेला 10 महिन्याचं होईल त्यानंतर आल्याचा पाला वगैरे वाळून कमी होतो, म्हणजे रान रिकाम होतं, त्यावेळेला मग कंद जमिनीच्या आतमध्ये असतात.
1: बरोबर.
0: त्यावर आपण इतर पिकं घेऊ शकतो, जसं की कलिंगड, काकडी, मूग, चवळी अशी पिकं.
1: मधली जागा जी रिकामी राहते त्यामध्ये घेऊ शकतो. मग आता काकडी म्हटलं तर तसं वेलवर्गीय वगैरे आहे ना, मग त्याच्यासाठी काठी बांधणं किंवा तार बांधणी असं काही करायला लागतं?
0: केलं तर उत्तमच आहे ते, आणि माल पण चांगला येणार आहे.
1: म्हणजे आंतरपिकामधनं सुद्धा आणखीन जास्त प्रकारचं जर उत्पादन मिळवायचं झालं तर ते 3-4 महिन्याचं तसं पीक असलं तरी सुद्धा व्यवस्थित जर त्याचं व्यवस्थापन केलं तर आपल्याला आणखीन आर्थिक फायदा आंतरपिकातून सुद्धा मिळू शकतो. आता या सगळ्याला साधारण तुम्ही म्हणता की मेच्या शेवटी वगैरे याची लागवड केली जाते, तर पूर्ण वर्षभर पाण्याचं नियोजन कशा पद्धतीनं केलं जातं?
0: लागवडीनंतर लगेचच पाणी द्यावंच लागतंय, कारण उन्हाळा खूप असतोय. आणि त्यानंतर मग ठिबक सिंचन पद्धतीनं आम्ही पाणी देतो.
1: बर.
0: पाणी रोज 1-2 तास, उन्हाळ्याच्या दिवसात जरा 2-3 तास असं द्यावं लागतंय.
1: बर.
0: पावसाळ्यात काही फारशी गरज नाही पडत. आणि हिवाळ्यात मग आवश्यकतेनुसार द्यायला लागते,
1: म्हणजे पिकाच्या वाढीच्या अवस्थेनुसार त्याला पाण्याचं व्यवस्थापन करावं लागतं. पण रोज पाणी दिलं पाहिजे,
0: पाणी रोज.
1: म्हणजे इतर पिकांच्या मानानं याला पाण्याची उपलब्धता ही जास्त असली पाहिजे थोडक्यात.
0: हा जास्त आहे.
1: तुमच्याकडे कशी आहे पाण्याची व्यवस्था?
0: आमच्याकडे आता पाणी आहे भरपूर.
1: हा.
0: नदीला आमच्या इथं धरण सुद्धा आहे.
1: बर.
0: उरमोडी धरण.
1: हा.
0: त्यामुळं नदीला कायम पाणी असते.
1: बर.
0: नदीवरूनच पाईपलाईन केल्यामुळं
1: पुरत का पण मग ते पाणी?
0: हा पुरत. लोड शेडिंगचा जरा विषय आहे, तरी 8 तास लाईट मिळते.
1: हो. कारण तसं म्हटलं तर ऊस आणि आलं या पिकाला पाण्याची व्यवस्था ही चांगली असणं महत्वाचं असतंय ना.
0: पाण्याशिवाय आता ही पिकं
1: नाहीच येऊ शकत. आणि याच्यामध्ये
0: बागायत पीक आहे.
1: हा, बागायत पीक आहेत. आता तुम्ही मग अशी म्हणला की कीड रोग होऊ नये याच्यासाठी बीज प्रक्रिया तर तुम्ही सुरुवातीलाच केलेली आहे, पण तरी सुद्धा पाण्याचं प्रमाण जास्त झालं किंवा ओलावा जमीन जास्त असला तर कंदकूस सारखे सुद्धा रोग आहेत ते होऊ शकतात किंवा काही किडी होऊ शकतात. तर अशा कुठल्या प्रकारचे किडे रोग झालेले आहेत आणि त्याचं तुम्ही नियंत्रण कशा पद्धतीने केलंय?
0: कंदकूज आणि मुळकूज हाच एक महत्वाचा विषय आहे रोगामध्ये, कारण इतर पानावर येणारी कीड हे बऱ्यापैकी कंट्रोल करता येते, फवारणी वगैरेतून बऱ्यापैकी कंट्रोल होते. मात्र कंदकूज सुरुवातीच्या काळात लक्ष दिलं तर ते कंट्रोलमध्ये ठेवता येते.
1: बर.
0: पण पावसाअभावी काही औषधं देता आली नाहीत, म्हणजे पाऊस जास्त असल्यामुळे.
1: बरोबर.
0: तर मग अशा परिस्थितीत दिलेल्या औषधाचाही फारसा उपयोग होत नाही. आणि मग ते कंदकूज वाढीचं प्रमाण जास्त वाढतंय. मग अशा परिस्थितीत मग पीक हातचं जाण्याचा सुद्धा धोका असतोय.
1: म्हणजे त्याचं निरीक्षण करणं महत्वाचं आहे. सुरुवातीच्या काळात जर आपल्याला मुळकूज आढळली तर त्याच्यावर योग्य उपाय करणं महत्वाचं आहे. त्याच्यावर काय कशा पद्धतीनं फवारण्या किंवा कशा पद्धतीनं औषध योजना करता?
0: सुरुवातीपासूनच कीड किंवा रोग असो नसो सौम्य, म्हणजे थोडक्यात सुरुवातीची स्टेप अशी की ट्रायकोडर्मा, सोडोमोनास, बॅसिलस वगैरे अशा जीवाणू बुरशा आपण देत असतो आळवणी स्वरूपात. आणि त्यानंतर मग असं आपण करत राहिल्यानंतर मग फारसा काय रोगाचा प्रादुर्भाव जाणवत
1: होत नाही.
0: पण कधी असं होतं की जास्त पाऊस आल्यानंतर मग

0: ओलावा जास्त जमिनीमध्ये तयार असल्यानंतर मग ते कंदकुज येते.
1: बरोबर आहे. त्यासाठी जमीन
0: निचरा होणारी त्यासाठीच पाहिजे जमीन.
1: कारण यातला प्रमुख रोग म्हणजे तोच आहे, मुळकुज किंवा कंदकुज
0: तोच आहे.
1: आणि एकदा लागला की तो मग पूर्णपणे पसरला जातो,
0: पूर्ण शेतातच तो हळूहळू पसरू शकतो.
1: म्हणजे हे नुकसान टाळायचं असलं तर एकतर बीज प्रक्रिया केली पाहिजे आणि निरीक्षण करणं खूप महत्वाचं आहे. आता उत्पादन वाढीच्या दृष्टीनं ज्या वेळेला आपण विचार करतो त्यावेळेला दर चांगला मिळण्यासाठी ती जे आल्याची जी फणी असती ती चांगली असणं किंवा सशक्त असणं महत्वाचं आहे. मग त्याच्यासाठी आणखीन काही उपाययोजना करता चांगलं त्याचं पोसावं याच्यासाठी?
0: हा आहेत ना, मग त्यासाठी फवारणी आहेत, आळवणी आहेत,
1: म्हणजे
0: वॉटर सोल्युबल खतं देता येतात.
1: बर,
0: फवारणीतून विद्राव्य खत म्हणजे देता येतात.
1: बर, कोणकोणती देताय मग?
0: 12, 61, 19, 13, 40, 13
1: बर
0: फवारणीतून देता येतात. तीच आळवणी मार्फत जमिनीतून पण देता येतात.
1: बर, कुठल्या कुठल्या वेळेला आळवणी करता?
0: सुरुवातीला 19 ही एक ग्रेड वापरतो आपण सुरुवातीच्या वाढीच्या काळात, नंतर स्पुरद आणि पालाश, आणि त्यानंतर 12-61 जास्त फुटव्याची जरूरत असते त्यावेळेला 12-61
1: साधारण किती कालावधी नंतर वगैरे?
0: सुरुवातीच्या अवस्थेत सर्वसाधारण 1-2 महिन्यापर्यंत आपण 19-19 वापरतो.
1: बर,
0: आणि 2 महिन्यानंतर 12-61 13-40-13 असे टप्प्याटप्प्याने घ्यावं लागतं.
1: बर, त्यामुळे ते फुटवे चांगल्या पद्धतीने
0: जोमदार आणि सशक्त येतात.
1: आणि त्याच्याबरोबर सूक्ष्म अन्न घटक जे असतात ते वापरता तुम्ही?
0: हा, सूक्ष्म अन्न घटक सुद्धा वापरतो आपण.
1: कुठले?
0: झिंक, फेरेस, मॉलिब्डेनम.
1: कुठल्या स्वरूपात?
0: सूक्ष्म अन्नद्रव्ये कमी प्रमाणात लागत असल्यामुळे फवारणीतून सुद्धा ते कव्हर होतात.
1: बर,
0: आणि आपण झिंक फेरस वगैरे बेसल डोस मधून पण देऊ शकता.
1: मग आता याच्यामध्ये सेंद्रिय करण्याचं किती प्रमाण आहे किंवा कशा पद्धतीनं सेंद्रिय कडे जाता येऊ शकतं याच्यातनं?
0: आता कुठलंही पीक आता करायचं झालं तर रासायनिक आणि सेंद्रिय, पूर्ण सेंद्रिय करायला गेलं तरी काय व्यवस्थित होत नाही, वेळ लागतोय. कारण जमीन तितकी उपजाऊ राहिलेली नाही. आता
1: जमिनीची गुणवत्ता चांगली असणं महत्वाचं आहे.
0: गुणवत्ता चांगली पाहिजे, त्यामुळं मिश्र पद्धतीनंच आता की जसं रासायनिक आणि जैविक. मग रासायनिक खत टाकल्यानंतर सर्वसाधारण आपण रासायनिक खतं दिली की 1-2 दिवसानं किंवा त्याच दिवशी म्हटलं तरी जीवाणू खतं सुद्धा द्यावी लागतात.
1: बर,
0: की जीवाणू खतं दिल्यानंतर मग नत्र, स्फुरद, पालाश ह्याचा उचलीचा वेग वाढतो किंवा मायक्रो ऑर्गॅनिझम जे सूक्ष्म जीवाणू आहेत जमिनीत
1: सुप्तावस्थेत असतात,
0: तर ते हे टाकलेली खतं उपलब्ध करून देण्यास मदत करतात.
1: म्हणजे जीवाणू खतांचा वापर हा अपरिहार्य आहे, म्हणजे करणं महत्वाचं,
0: करणं जरुरीच आहे.
1: बरोबर. आणि आता जे पालापाचोळा किंवा हे जे त्याच्यापासून काही खत तयार करून किंवा शेतातला जो पालापाचोळा म्हणा किंवा काडी कचरा म्हणा त्याचा वापर खत म्हणून तुम्ही करता?
0: सुरुवातीलाच कसं की आपण शेणखताचा प्रत्येक म्हणजे एक एकर क्षेत्रासाठी 7-7 ट्रॉल्या आपण शेणखत टाकतो किंवा 10 ट्रॉल्यापर्यंत टाकतात.
1: बर,
0: मग ते शेणखत सुद्धा टाकत असताना खरं तर आपण ढीग लावून शेताच्या शेजारी झाडाखाली ढीग लावतो.
1: बर,
0: आणि त्याच्यावर पहिले ट्रीटमेंट करतो.
1: कारण ते पूर्ण कुजलेलं असेल तरच ते शेतासाठी,
0: शेणखत अर्धवट कुजलेलंच मिळतं शक्यतो. ते आपण सध्या तरी आता 3-4 वर्ष झालं आपण असं करतो की ढीग बांधावर लावतो झाडाखाली, सुरुवातीला भिजवून घेतो, त्यातले काही वाप उष्ण निघून गेल्यानंतर त्याच्यात आपण जीवाणू कुजवणारे जीवाणू डिंक वगैरे कल्चर टाकतो.
1: त्यामुळे चांगल्या प्रकारचं शेणखत कुजलं जात.
0: आणि सुरुवातीला कसं व्हायचं, आपण थेट शेणखत शेतात टाकलं की मग ते कुजवण्याची प्रक्रिया ज्या वेळेला शेतात चालू होते त्यावेळेला बऱ्यापैकी उष्णता ते तयार करत, आणि तिथेही थोडासा फटका शेतकऱ्याला बसतो, मग ते कळून नाहीत.
1: म्हणून ते पूर्णपणे कुजलेलं शेणखत हे वापरलं
0: पाहिजे. अगोदरच लागण आपली उन्हाळ्यामध्ये होती.

0: होते आणि शेणखत कुसताना उष्णता तयार होते आणि ती उष्णता जास्त प्रमाणात वाढल्यामुळे मग ते कंद उगवणीपूर्वीच्या दरम्यानच कमजोर असतं,
1: त्याला वाढ चांगल्या पद्धतीनं होत नाही. म्हणजे नुसतं शेणखत जरी टाकायचं म्हटलं तरी ते पूर्ण कुजलेलं असणं खूप महत्वाचं आहे आणि त्याच्यासाठी जीवाणू कल्चर वापरून ते पूर्ण कुजवलं पाहिजे. तुमच्याकडे पशुधन वगैरे आहे?
0: हा आहे.
1: किती आहे?
0: 2-3 म्हशी.
1: हा, मग त्याचं ते पुरतं तुम्हाला शेणखत. आता तुम्ही याच्याबरोबर बाकीची पण पिकं घेताय, त्याचं नियोजन कसं केलं जातं मग आल्याबरोबरच?
0: आल्याची लागण सर्वसाधारण मे मध्ये होते. एप्रिल पासून, एप्रिल नंतर सुद्धा पहिल्या 15 आठवड्यात किंवा त्यानंतर असे केली जाते.
1: बर.
0: आणि बहुतेक मग बाकीच्या पिकांची सुरुवात ही जून नंतरच होते.
1: हो हो.
0: पाऊस चालू झाल्यानंतर मग त्यामुळे आल्याचे इकडे तोपर्यंत भांगलन एक होत असते.
1: तण वगैरे,
0: तणनाशक जास्त करून, तणनाशकाचा वापर कमीच करतो आपण.
1: शक्यतो आंतरपिकच घेतात,
0: सेन्सिटिव्ह असल्यामुळे तणनाशकाचा जास्त वापर करणं योग्य
1: नाही. त्यापेक्षा ते आंतरपिकं घेतलेली चांगली, तुम्ही ती घेताय,
0: घेतलेली चांगली
1: की त्याच्यातनं आर्थिक पण आपल्याला चांगल्या
0: पद्धतीने वगैरे वेळोवेळी करावी लागते त्यासाठी.
1: आता आता सद्यस्थिती जर आपण म्हटलं तर तुम्ही म्हणताय की सुप्तावस्थेत आहे आलं, म्हणजे काढणीच्या योग्य आहे. मग ज्या वेळेला काढणी केली जाते त्यावेळेला कशा पद्धतीनं ते कळतं की काढणीला आलंय आणि काढणी करताना कशा पद्धतीनं काळजी घेतली जाते?
0: सर्वसाधारण लागणीनंतर 1-10 महिन्यापर्यंत आल्याचं वय झाल्यानंतर ते काढणी योग्य होतं. आणि त्यानंतर मग ते बियाण्यासाठी आपण काढू शकतो. आणि जर आवश्यकता नसेल आपल्याला काढणीची, आपण ठेवून देणार असेल तरी मग त्याच्यावर मग आंतरपीक घेऊन ते पुढे आपण ठेवू शकतो, त्याचा खोडवा घेता येतो.
1: बरोबर. म्हणजे परत वेगळ्याने नव्याने लागवड करण्यापेक्षा त्याचाच खोडवा मिळू शकतो आपल्याला,
0: त्याचाच खोडवा मिळतो. मग ज्या वेळेला आलं, आता सुप्तावस्थेत असल्यानंतर आपण वर आंतरपीक घेतो, मग त्यावेळेला आपण माती लावतो.
1: बरोबर.
0: पाटातील खांदून माती, आपण गादीवाप असल्यामुळे दोन्ही बाजूचे पाट खांदून खोल करून आपण तीन निघालेली माती वर आल्यावर टाकतो.
1: बरोबर.
0: त्यामुळे उन्हापासून संरक्षण होतं आणि ते आंतरपीक जे आपण केलेलं आहे त्याला येते, मातीचं भर मिळाल्यामुळे ते मजबूत राहतं पीक.
1: म्हणजे काढणीच्या वेळेला सुद्धा आपण आंतरपीक घेऊ शकतो असं हे आलंच फक्त आहे?
0: आलंच.
1: हो की नाही? आणि ज्या वेळेला दर चांगला मिळेल त्यावेळेला आपण ते आलं काढू शकतो.
0: हा, तिथून पुढे सर्वसाधारण 10 महिन्यापर्यंत पक्व झालेलं आलं आपण 18 महिन्यापर्यंत ठेवू शकतो शेतात.
1: बर बर. तोपर्यंत आपण काढू शकतो.
0: हा, तोपर्यंत काढू शकतो.
1: मग काढणी करताना कशा पद्धतीनं काळजी, म्हणजे
0: खांदूनच काढावं लागतं, ते मजुरांच्या सहाय्यानं खांदतात. ज्या वेळेला हार्वेस्टिंग चालू असतं त्यावेळेला ते काय एका फणी मोडली जाते.
1: पण दर चांगला फणीला मिळतो ना?
0: हा, दर फणीला चांगला मिळतो, परंतु फण्या पण अशा बऱ्याच मोठ्या असतात. आता मार्केटमध्ये आपण बघितलं तर सर्वसाधारण एक पावशर, अर्धा पावशरची फणी असते, तो एक भाग असतो त्या मुख्य कंदाचा. आणि कंद तसा फार मोठा असतो, सर्वसाधारण 1-2.5 किलो पर्यंत होतो.
1: आता तुम्ही 1 एकरमध्ये तुम्ही घेता आल्याचं उत्पादन, त्याच्या विक्री कशा पद्धतीनं केली जाते?
0: विक्री आता व्यापाऱ्यांच्याकडेच आपण माल देत असतो.
1: बर.
0: कारण माल संख्येने जास्त असतो.
1: साधारण किती निघतो माल तुमचा?
0: सर्वसाधारण 20 गाड्या 12 गुंठे क्षेत्रात मला एक वेळ मी काढला होता माल. ते असंच कंदकुज झाल्यामुळं बाकी इतर क्षेत्रातील आलं मी अगोदरच काढलं आणि 12 गुंठे क्षेत्र शिल्लक राहिलं होतं.
1: बर.
0: त्या 12 गुंठे क्षेत्रात 20 गाड्या माल मला निघाला होता, सर्वसाधारण 500 किलोची एक गाडी.
1: बर बर. चांगल्या पद्धतीनं हे उत्पादन तुम्हाला घेता येते. आता इतर पिकांच्या तुलनेमध्ये आलं पीक घेणं हे उत्पादनाच्या दृष्टीनं किंवा उत्पादन खर्च कमी करण्याच्या दृष्टीनं आणि उत्पन्नाच्या दृष्टीनं कशा पद्धतीनं तुम्हाला फायदेशीर?
0: इतर पिकाच्या तुलनेत आल्या पिकाचे पैसे जास्त होतात. आर्थिक मेळ जर बघितला तर इतर पिकाच्या तुलनेत जास्तच नफा देऊन जातं हे पीक. मात्र त्यासाठी शेतकऱ्यांनी असं करायला पाहिजे की लागवडीपासून काढणीपर्यंतचा जो खर्च आहे तो थोडासा मेंटेन ठेवता आला पाहिजे शेतकऱ्यांना. वेळेत त्या पिकाकडे लक्ष वेळेत देऊन
1: देणं,
0: जसं की रोग किडी जे

0: असेल ते वेळेतच त्याला ट्रीटमेंट करता आली पाहिजे.
1: बरोबर.
0: रोगासाठी किडीसाठी किंवा प्रमुख वाढीच्या काळात योग्य ते खत व्यवस्थापन करून.
1: बरोबर.
0: आणि खर्च कमी करून हे पीक उत्पादन घेत असताना म्हणजे शेतकऱ्यांनी जर खर्च कमी केला ह्या पिकावरचा आणि उत्पादन चांगल्या प्रकारे घेतलं तर निश्चितच फायदा मिळून जातो.
1: नक्कीच. आता तुम्हाला तर इतकं 15-16 वर्षाचा अनुभव आहे शेतीचा, जे मुलाखत ऐकतात शेतकरी बंधू भगिनी त्यांना तुम्ही काय सल्ला द्याल एकंदरीतच शेती फायदेशीर करण्याच्या दृष्टीनं?
0: मी एका वाक्यात असं सांगेन की जे पिकल ते पिकवा आणि जे विकल ते पिकवा.
1: म्हणजेच आलं हे इतर पिकांच्या मानानं तुम्ही फायदेशीर करू शकता जर त्याचं योग्य प्रकारे व्यवस्थापन आणि नियोजन जर केलं तर, आणि विक्री सुद्धा आपल्या चांगल्या पद्धतीने झाली तर हे आलं हे पीक आपल्याला इतर पिकांच्या मानानं सुद्धा फायदेशीर ठरू शकतं. शेतकरी बंधूंनो, तुमच्या लक्षात आलंच असेल की ऊस आणि आलं हे आपण नगदी पीक मानतो आणि याच्यावर आपल्याला उत्पादन हे चांगलं प्रतिसाद मिळायला पाहिजे किंवा त्याचा दर पण चांगला मिळायचा असेल तर सुरुवातीपासून म्हणजे अगदी लागवड पद्धतीपासून त्याच्याकडे लक्ष देणं महत्वाचं आहे, नियोजन करणं महत्वाचं आहे आणि वेळेवर त्याचं प्रत्येक पिकाच्या वाढीच्या काळामध्ये त्याचं व्यवस्थापन करणं महत्वाचं आहे. तर सर, आज तुम्ही इथं आलात आणि आमच्या शेतकरी बांधवांना आले उत्पादनाविषयीची जी माहिती दिलीत त्याबद्दल सातारा आकाशवाणीतर्फे आणि समस्त शेतकरी बंधू भगिनींच्यातर्फे आपले खूप खूप आभार, धन्यवाद.
2: मंडळी, कार्यक्रमात आत्ताच आपण ऐकलीत आले उत्पादन याविषयी मुक्काम पोस्ट गजवडी तालुका जिल्हा सातारा येथील आत्मनिर्भर शेतकरी शशिकांत धोंडवड यांची श्रेया गोलिवडेकर यांनी घेतलेली मुलाखत.

बराय तर मंडळी, याबरोबरच आजचा आमची शेती आमचा परिसर हा कार्यक्रम आता इथं संपूयात. पुन्हा भेटूया पुढील कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार. आमची शेती आमचा परिसर हा शेतकरी बंधू भगिनींसाठीचा कार्यक्रम आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. यानंतर विविध भारतीच्या प्रसारण सेवेचे कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी मध्यम लहरी 537.6 मीटर तसंच 558 किलोहर्ट्झवर हे प्रसारण आपण ऐकत आहात. रात्रीचे 11:10 होत आहेत. याबरोबरच आजच्या सभेचे कार्यक्रम इथे समाप्त होत आहेत. पुन्हा भेटूया उद्या पहाटे. पाच वाजून 50 मिनिटांनी.